सुप्रभात श्रोते हो, 229 अंश नोमीटर्स अर्थात 1305 किलोहर्ट्सवर आकाशवाणीचं हे परभणी केंद्र आहे. प्रातकालीन प्रसारण सभेत सर्व रसिक श्रोत्यांचं हार्दिक स्वागत. ऐकूयात सुविचार. महाभारत ही फक्त युद्धाची गोष्ट नाही, तर मानवी जीवनाचा आरसा आहे. भागवत म्हणजे भक्ती, प्रेम आणि ईश्वर प्राप्तीचा मार्गदर्शक. भगवद्गीता म्हणजे भगवान श्रीकृष्णाने मानवाला दिलेला जीवनाचा मार्गदर्शक ग्रंथ. रामायण हे आदर्श जीवनाचे जगण्याचं प्रतीक आहे. सुविचार श्रोते हो, आपण ऐकलात. श्रोते हो, आज आहे भारतीय सौरतिथी 28 भाद्रपद, शके 1948 अर्थात शनिवार, दिनांक 19 सप्टेंबर 2026. श्रोते हो, FM बँड 102 मेगाहर्ट्सवर विविध भारतीवर आकाशवाणी परभणी केंद्राचं प्रसारण आपण ऐकू शकता. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ, निर्विघ्नम कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. प्रथम प्रसारण सभेची सुरुवात करूयात मंगलवाद्यानं. ऐकूयात उस्ताद बिस्मिल्ला खां आणि सहकाऱ्यांनी सनईवर वाजवलेला राग जोगिया.

उस्ताद बिस्मिल्ला खान आणि सहकाऱ्यांनी सनईवर वाजवलेला राग जोगिया श्रोते हो आपण ऐकत होतात. 6 वाजता आहेत. हिंदी समाचार दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करीत आहोत. तोपर्यंत आनंद घ्या या वाद्यसंगीताचा.

नमस्कार श्रोते हो. नेहमी आपण प्रगती प्रगती असा शब्द वारंवार उच्चारत असतो. प्रगती म्हणजे विकास. प्रगती म्हणजे एखाद्या व्यक्तींची, समाजाची किंवा देशाची स्थिती ही आधीपेक्षा चांगली होणं. यात शिक्षण, आरोग्य, अर्थव्यवस्था, नवनवीन तंत्रज्ञान, सर्वात महत्त्वाचं जीवनमान, या सगळ्यांचा समावेश होतो. साक्षरता वाढवणं, नवीन कौशल्य शिकणं, शिक्षण व संशोधन ही झाली शैक्षणिक प्रगतीची पैलू. उत्पन्न वाढवणं, रोजगार निर्मिती करणं, उद्योगधंदे वाढवणं, शेती व्यवसायाला चालना, यातून आर्थिक प्रगती साध्य होते. स्त्री पुरुष समानता, दारिद्र्य कमी करणं, आरोग्यसेवा सुधारणं, यातून सामाजिक प्रगती होईल. रस्ते, पाणी, वीज, इंटरनेट सारख्या सुविधा ही पायाभूत प्रगती तर नवीन शोध, डिजिटल सुविधा, शेती उद्योगात यंत्राचा वापर ही तांत्रिक प्रगती आहे. प्रगती झाली आहे कसं ओळख

खायचं तर प्रमाण अगदी सोपं आहे. एकदा कर्तृत्व सिद्ध झालं की संशयाने पाहणाऱ्या नजरा आपोआप आदराने झुकतात. माणसाच्या जीवनात आध्यात्मिक प्रगतीला फार महत्त्व आहे. आध्यात्मिक प्रगती म्हणजे बाहेरच्या गोष्टीपेक्षा आतल्या मनाची, विचाराची आणि शांतीची वाढ होणं. पद, पैसा, नावे यापेक्षा मी कोण आहे आणि माझ्या जीवनाचं ध्येय काय आहे हे समजणं म्हणजेच खरी आध्यात्मिक प्रगती होय. आध्यात्मिक प्रगतीची 5 लक्षणे आहेत. मनाची शांती अर्थात छोट्या छोट्या गोष्टीवर राग न येणं आहे. ती परिस्थिती स्वीकारणं, स्वतःची ओळख, यात अहंकार कमी होणं, मी आणि मीपणा कमी होणं, इतरांबद्दल प्रेम, मदत करण्याची भावना वाढणं, भौतिक गोष्टीपासून अलिप्तता अर्थात हवं नको कमी होणं, समाधान वाढणं, ईश्वर किंवा विश्वासी प्रार्थना माध्यमातून जोडणं होय. ध्यान किंवा नामस्मरण यातून आध्यात्मिक प्रगती साधता येते. प्रगतीच्या बाबतीत म्हटलं जातं की आपली बरोबरी कोणाशीही करणं योग्य नाही, कारण प्रत्येकाचा जीवनप्रवास हा वेगळा असतो. जो दुसऱ्याच्या दुःखाला स्वतःचे सुख मानत असतो, समजायचं की त्याचं अधःपतन निश्चित असतंय. सहन करायची सवय एकदा झाली की दुःख कोणाला सांगायची इच्छा होत नाही. प्रगतीचं रहस्य सांगायचं तर प्रत्येक यशस्वी व्यक्तीच्या मागे द्वेष करणाऱ्यांची एक मोठी रांग असते हे विसरून चालणार नाही. प्रगतीचा मार्ग चुकांच्या अडथळ्यातून जात असतो. जो सर्व अडथळे पार करतो त्याचीच प्रगती साध्य होते. प्रगती हे जीवनाचे ध्येय आहे तर गती त्याचा आत्मा आहे. जी व्यक्ती स्वतःची सुधारणा स्वतःच करते तीच व्यक्ती समाजात बदल घडवू शकते. एका अपयशानं न खचता यश मिळेपर्यंत प्रयत्न करणाऱ्यांचीच प्रगती होत असते. एका बाजूला माणसानं कितीही प्रगती केल्याचे दावे केले असले तरी माणसानं काय काय कमावलं याची यादी जरी इतरांजवळ असली तरी काय काय गमावलं याची यादी मात्र त्याच्या स्वतःजवळच असते. प्रेम, आनंद आणि शांती हे जीवनातील अंतिम सत्य आहे. जी गोष्ट तुम्हाला आव्हान देते तीच गोष्ट जीवनात बदल घडवू शकते. प्रगतीत अडथळे निर्माण करणारे विचार त्यागून दिले पाहिजे, तरच आपण आपल्या निश्चित ध्येयापर्यंत पोहोचू. जीवनात प्रगती साध्य करताना जे आपली चूक मान्य करतात तेच प्रगतीचे धनी होतात.

प्रगती याविषयी अंजली कुलकर्णी यांचे विचार श्रोते हो आपण ऐकलेत. विचारशलाका हा कार्यक्रम आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. आकाशवाणीच्या परभणी केंद्राचं प्रसारण श्रोते हो आपण ऐकत आहात. प्रसारित करीत आहोत भक्ती संगीताचा कार्यक्रम मंगल प्रभात.

मंगल प्रभात या भक्ती संगीताच्या कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूयात उषा मंगेशकर यांच्या स्वरात वसंत बापट यांची रचना, संगीत दिले यशवंत देव यांनी।

कार्यक्रमात यानंतर ऐकूयात प्रदीप लाड यांनी संगीतबद्ध केलेली संत तुकाराम महाराजांची रचना सुरेश वाडकर यांच्या स्वरात.

अनुप जलोटा यांच्या स्वरातील भक्तिरचना श्रोतेहो आपण ऐकलीत. ऐकूयात उपेंद्र भट यांच्या स्वरातील भक्तिरचना, संगीत दिले सुधीर मोघे यांनी.

कैवारी हनुमान सुधीर मोघे यांनी संगीतबद्ध केलेली रचना श्रोते हो आपण ऐकलीत उपेंद्र भट यांच्या स्वरात. आता ऐकूयात देशभक्तीपर समूह रचना.

0: आकाशवाणीच्या परभणी केंद्राचं प्रसारण श्रोते हो आपण ऐकत आहात. प्रसारित करीत आहोत शेतकरी बांधवांसाठीचा कार्यक्रम कृषीवाणी. श्रोते हो, आज जाणून घेऊयात मिरची पिकावरील चुरडा मुरडा रोगाचे एकात्मिक व्यवस्थापन याविषयी डॉक्टर संदीप बडगुजर यांनी दिलेली माहिती. तत्पूर्वी ऐका.
1: शिक्षणाचं स्वप्न आता होणार पूर्ण.
2: स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेडच्या बहिस्थ शिक्षण विभागात 2026-27 साठी प्रवेश सुरू.
1: एमए आणि एमकॉम प्रथम वर्षासाठी प्रवेश घ्या.
2: नांदेड, परभणी, लातूर आणि हिंगोलीतील 89 अभ्यास केंद्रे.
1: प्रवेशासाठी फक्त टीसी आणि गुणपत्रकाच्या झेरॉक्स प्रती.
2: संपर्क 960-495-5041 आणि 85-30-75-92-61.
1: स्वप्नांना नवी दिशा, शिक्षण आता तुमच्या दारी.
3: नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, मी डॉक्टर संदीप लोटन बडगुजर, सहयोगी प्राध्यापक वसंतराव नाईक, मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी या ठिकाणी कार्यरत आहे. शेतकरी बंधू भगिनींनो, आजच्या कार्यक्रमात आपण मिरची पिकावरील बोकड्या किंवा चुरडा मुरडा या रोगाचं एकात्मिक व्यवस्थापन कसं करावं याविषयी जाणून घेऊया. तर शेतकरी बंधू भगिनींनो, मिरची हे महत्त्वाचं मसाला पीक आहे जे रोजच्या आहारात आपण वापरतो. भारतातील वेगवेगळ्या राज्यांमध्ये मिरचीची लागवड केली जाते. विशेषतः आंध्र प्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू आणि महाराष्ट्रातसुद्धा मोठ्या प्रमाणात मिरचीची लागवड होते. महाराष्ट्रात जळगाव, धुळे, नाशिक, सोलापूर, कोल्हापूर, नांदेड, अमरावती, चंद्रपूर, उस्मानाबाद, परभणी या जिल्ह्यांमध्ये मिरचीची मोठ्या प्रमाणात लागवड आपल्याला दिसून येते. मिरचीमध्ये अ आणि क जीवनसत्व आणि कॅप्सॅसिन आणि अँथोसायनिन या रंगद्रव्याचा भरपूर प्रमाणात आपल्याला आढळून येतं, ज्यामुळे त्याला तिखटपणा आणि लालपणा येतो. मिरची पिकावर प्रमुख रोगांमध्ये जर आपण विचार केला तर फांद्या वाळणे, त्याला उभळ आपण म्हणतो, त्यानंतर फळकूज, भुरी, पानांवरील ठिपके, मर रोग, बोकड्या, त्यालाच आपण चुरडा मुरडा असं सुद्धा म्हणतो, आणि मोझॅक आणि चुरडा मुरडा हे विषाणूजन्य रोग आहेत. हवामानातील बदलांमुळे या रोगाचं प्रमाण वाढतं आणि पिकाचं नुकसान होऊ लागतं. चला तर मग अशा अत्यंत महत्त्वाच्या मिरची पिकावरील बोकड्या किंवा चुरडा मुरडा या रोग

0: महत्त्वाचं एकात्मिक व्यवस्थापन कसं करायचं याविषयी आपण आज जाणून घेऊया. तर शेतकरी बंधू भगिनींनो, बोकड्या किंवा चुरडामुरडा या रोगाचा प्रसार हा पांढऱ्या माशीमुळे होतो. हा एक विषाणूजन्य रोग आहे. पानांच्या शिरांमधील भागावर सुरकत्या पडून संपूर्ण पानाची वाढ ही खुंटायला लागते. पानं लहान आकाराची, वाळलेली, आकसलेली आणि फिक्कट पिवळी होतात. झाडाची वाढ ही खुंटते आणि ते बोकडल्यासारखं दिसतं, आणि ते बोकडल्यासारखं दिसतं म्हणून या रोगाला बोकड्या असं ग्रामीण भागात म्हटलं जातं. किंवा अशा रोगट झाडांना फळं लागत नाहीत आणि लागली तर अतिशय लहान आकाराची आणि फार वेड्यावाकड्या आकाराची फळं त्या ठिकाणी लागतात आणि त्यांची संख्यासुद्धा फार कमी असते आणि त्यामुळे शेतकरी बांधवांचं फार मोठ्या प्रमाणात या ठिकाणी नुकसान होऊ शकतं. तर या रोगाचं एकात्मिक पद्धतीनं व्यवस्थापन कसं करायचं याविषयी आपण आता जाणून घेऊ. तर शेतकरी बांधवांनी सर्वप्रथम रोगप्रतिकारक जातींचाच लागवडीसाठी वापर करावा. रोगाचा प्रसार करणाऱ्या किडींचा त्या ठिकाणी बंदोबस्त करावा. रोपं उगवल्यानंतर तसंच दर 10 ते 15 दिवसांनी डायमिथोएट 10 ते 15 मिलीलिटर किंवा फेप्रोनिल 5 EC 15 मिलीलिटर प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून रोपवाटिकेवर त्याची फवारणी करावी. रसायनांचा फळातील अंश टाळण्यासाठी रस शोषणाऱ्या किडींच्या नियंत्रणासाठी निंबोळी अर्काचा वापर 5% किंवा लॅकॅसिनियम लॅकॅनी 50 ग्रॅम प्रति 10 लिटर या प्रमाणात घेऊन ते मिसळून फवारावं. पीक हे नेहमी तणविरहित आणि स्वच्छ ठेवावं. रोगग्रस्त झाडं शेतात दिसताच ती उपटून नष्ट करावी. तर शेतकरी बंधू भगिनींनो, अशा प्रकारे जर आपण उपाययोजना केली तर बोकड्या नावाच्या रोगाचं आपण यशस्वीपणे एकात्मिक पद्धतीने व्यवस्थापन करू शकतो. धन्यवाद.
1: मिरची पिकावरील चुरडामुरडा रोगाचे एकात्मिक व्यवस्थापन याविषयी डॉक्टर संदीप भटगुजर यांनी दिलेली माहिती श्रोतेहो आपण ऐकलीत. कृषीवाणी हा कार्यक्रम आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. यानंतर 6:45 आरोग्यम धनसंपदा आणि 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करीत आहोत. 6:55 संस्कृत समाचार दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू.

श्रोतेहो, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. सकाळचे 6:45 आणि 30 सेकंद झाली आहेत. प्रसारित करीत आहोत आरोग्यम धनसंपदा.

0: आकाशवाणी जळगाव निर्मित आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहात मानसिक आरोग्य व्यवस्थापन सुखी जीवनाचा मूलमंत्र. तज्ज्ञ डॉक्टर यश वेलणकर, ऐकूया भाग तिसरा.
1: आपली मनस्थिती कधी ना कधी वजा स्थितीमध्ये जाणं हे अतिशय नैसर्गिक आहे, स्वाभाविक आहे, नॉर्मल आहे. काही जणांना असं वाटतं की असं नकारात्मक विचार मनात असणं म्हणजेच काहीतरी प्रॉब्लेम आहे आणि ते तो प्रॉब्लेम दडवतात किंवा नाकारतात. पण जसं आपल्या शरीरात मलमूत्र घाम तयार होतो तसंच मन काही ना काही वेळा अस्वस्थ होणं, वजा स्थितीमध्ये जाणं हे अगदी स्वाभाविक आहे. आपल्या शरीरातल्या रसायनांचा परिणाम आपल्या मनस्थितीवर होत असतो आणि जशी आनंद निर्माण करणारी रसायनं आहेत तशीच अस्वस्थता निर्माण करणारी देखील रसायनं आहेत. ज्यावेळी एखादा धोका माणसाला जाणवतो त्यावेळी ती अस्वस्थता निर्माण करणारी रसायनं पाझरतात आणि त्यानुसार शरीरात बदल होतात आणि त्यामुळे असं अस्वस्थता नाकारणं हे योग्य नाही. अस्वस्थता

0: आता मन अस्वस्थ आहे हे आपल्याला मान्य करता यायला हवं. आणि काही वेळा ती अस्वस्थता उपयोगी असते, आपली तयारी पुरेशी नाही आहे ही मनाला अस्वस्थ करणारी भावना असू शकते, पण त्यामुळे मी तयारी करायला अधिक वेळ देऊ शकतो. आणि त्यामुळे प्रत्येक वेळीच अस्वस्थता खराबच आहे असं नाही, उलट अस्वस्थता असेल तर मला कोणत्या गोष्टीवर अधिक काम करणं आवश्यक आहे हे माझं मला समजू शकतं. आणि ज्यावेळी ही अस्वस्थता खूप वेळ टिकते किंवा खूप तीव्र होते त्यावेळी ती ॲबनॉर्मल, ती विकृत आहे, इमोशनल डिसऑर्डर आहेत असं म्हटलं जातं. म्हणजेच दिवसभरामध्ये आपण साधारण 16 तास जागे असतो आणि त्यातली समजा तासभर दीड तास मन अस्वस्थ असेल, अधूनमधून अस्वस्थ मन होत असेल तर ते नॉर्मल आहे, पण 16 तासातले 10 तास जर एखाद्या व्यक्तीची वजा स्थिती असेल तर मग हे डिप्रेशनचं लक्षण आहे, किंवा त्याच्या मनात सतत जर चिंतेचेच विचार, भीतीचेच विचार अधिक येत असतील तर ते अँझायटीचं लक्षण आहे. आणि त्यावर काम करणं आवश्यक असतं. आणि त्यावर काम करणं म्हणजेच सायकोथेरपी, मानसोपचार, की स्वतःच्या मनातले विचार समजून घेणं, स्वतःच्या मनातल्या भावना समजून घेणं आणि भावनांच्या लाटांमध्ये पोहण्याचं कौशल्य विकसित करणं, जे आपण सर्वच माणसांनी करायला हवं. हे मानसोपचार परदेशात साधारण 150 वर्षापासून विकसित होऊ लागलेले आहेत. आत्ता ते आपल्या समाजात, भारतीय समाजात हळूहळू गेल्या 15-20 वर्षामध्ये अधिक समजले जात आहेत. तर आपण ते समजून घेऊन आपल्या रोजच्या आयुष्यात ते वापरायला हवेत. आता मानसोपचार म्हणून आपल्याकडे जरी हे समजलेले नसतील तरी रामदासांनी लिहिलेले मनाचे श्लोक, तुकोबांनी लिहिलेले अभंग हे सगळे एक प्रकारचे मानसोपचारच आहेत. खरं म्हणजे मानसोपचाराची सगळ्यात सुरुवात गीता, कृष्णानं अर्जुनाला जी भगवद्गीता सांगितली तेव्हापासून आहे असं आपण म्हणू शकतो. कारण त्यावेळीसुद्धा अर्जुनाची मनस्थिती अशीच वजा स्थितीमध्ये गेलेली होती, त्याला काय करावं हे सुचत नव्हतं. आज ज्याला आपण पॅनिक अटॅक म्हणतो त्याची अगदी हुबेहूब लक्षणं गीतेच्या पहिल्या अध्यायामध्ये अर्जुनानं वर्णन केलेली आहेत. तर त्याच्यावर कृष्णानं जो काही उपाय सांगितला तोच म्हणजे मानसोपचार. आणि त्यामुळे मानसोपचार हे काहीतरी खूप वेगळं परदेशी आहे असं नाही, ते समजून घेऊन आपण रोजच्या आयुष्यात अप्लाय करायला हवं.
1: आत्ताच आपण आकाशवाणी जळगाव निर्मित आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात मानसिक आरोग्य व्यवस्थापन सुखी जीवनाचा मूलमंत्र या विषयाच्या माहितीचा भाग तिसरा ऐकलात. तज्ज्ञ डॉक्टर यश वेलणकर, सादरकर्ते नरेंद्र कुमार ठाकूर, ही आकाशवाणी जळगाव केंद्राची निर्मिती होती.
2: सकाळचे 6:50 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत परिसर. परिसर.

0: नमस्कार श्रोते हो, आजच्या परिसर या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत। आजच्या कार्यक्रमात शाश्वत फॅशन पर्यावरण संवर्धनाचा मार्ग याविषयी माहिती ऐकूया। वाचक स्वर सारिका दांडगे यांचा, लेखक आणि सादरकर्ते विजय भुयार। ही आकाशवाणीच्या सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्राची निर्मिती आहे।
1: श्रोते हो, एका संशोधनानुसार हवामान बदलामध्ये फॅशन उद्योगाचा वाटा 10% आहे। त्यामुळं भूजलाला सर्वात मोठा धोका निर्माण झालाय। कापड उत्पादक कंपन्या भूजलाचे सर्वाधिक शोषण करतात। बांगलादेश हा जगातील दुसरा सर्वात मोठा कापड निर्यातदार देश आहे। आकडेवारीनुसार बांगलादेशातील कापड उद्योग दरवर्षी पृथ्वीवरील 1,500 अब्ज लिटर पाण्याचं शोषण करतो। 1 किलो डेनिम धुण्यात 250 लिटर पाणी वाया जातं। तसंच 1 किलो सुती कापड धुण्यासाठी आणि ते रंगवण्यासाठी 200 लिटर पाणी वापरलं जातं। यामुळंच बांगलादेशातील भूजल पातळी सातत्यानं खाली जात आहे। बांगलादेशातील वस्त्रोद्योगात जेवढं पाणी वाया जातं तेवढं पाणी पिण्यासाठी वापरलं तर 2 कोटी लोकांना 10 महिने पिण्या

0: पिण्याचं पाणी मिळू शकतं. फॅशनमुळं पर्यावरण प्रदूषण, जलसंकट, रासायनिक प्रदूषण, कार्बन उत्सर्जन, कचरा या समस्या वाढतायत. वस्त्रोद्योग हा जगातील सर्वाधिक प्रदूषण करणाऱ्या उद्योगांपैकी एक आहे. नायलॉन, पॉलिस्टर आणि स्पॅन्डेक्स यासारख्या कृत्रिम तंतूंचा वापर फॅशन आणि टिकाऊ कपड्यांमध्ये आहे. ते कपड्यांच्या उत्पादनात वापरले जातात, त्यामुळं कपडे खराब होत नाहीत. त्याचप्रमाणे रेयॉन, लाकडाच्या लगद्यापासून बनवलेलं फॅब्रिक जंगलतोड वाढवतं आणि नैसर्गिक अधिवास आणि जैवविविधतेच्या नाशासाठी अत्यंत हानिकारक आहे. आजकाल असे स्वस्त कपडे बाजारात मुबलक प्रमाणात मिळतात, जे की निकृष्ट दर्जाचे असतात आणि आपण ते लवकरच टाकून देत असतो. अशा कपड्यांनी जागतिक कचरा समस्येला हातभार लावला आहे. फॅशनच्या पर्यावरणीय प्रभावाबद्दल जागरूकता आता वाढायला लागली आहे, त्यामुळं टिकाऊ कपड्यांच्या उत्पादनात वाढ झाली आहे. अशा कपड्यांची मागणी जसजशी वाढत जाईल, तसतसे अशा उद्योगांमध्ये गुंतलेल्या कामगारांना चांगल्या कामाची परिस्थिती, उत्तम दर्जाचे कपडे आणि उत्तम कारागिरांना चांगले काम आणि मजुरी मिळेल. पर्यावरणाच्या समस्या निर्माण करणाऱ्या उद्योगांना पर्यावरणपूरक कसं करता येईल याचा विचार करण्याची आवश्यकता आहे. भारतात लोकप्रिय असलेला कपड्यांचा ब्रँड बाजारात इतका प्रचलित होतो की तो विकत घेताना पर्यावरणाला हानी पोहोचत आहे की नाही याचा विचार आपल्यापैकी कोणीही करत नाही. त्याऐवजी पर्यावरणस्नेही ब्रँड्सच्या टिकाऊ कपड्यांबाबत आपण आवड वाढवली पाहिजे, आणि ती वाढवली तर वस्त्रोद्योगामुळं निर्माण होणाऱ्या समस्या कमी होऊ शकतात. फॅशन ही समाजाची गरज आहे, पण जेव्हा ती समस्या निर्माण करत असते तेव्हा तिचे समर्थन करता येत नाही.
1: आत्ताच आपण परिसर या कार्यक्रमात शाश्वत फॅशन पर्यावरण संवर्धनाचा मार्ग याविषयी माहितीचा भाग तिसरा ऐकला. वाचक स्वर सारिका दांडगे यांचा, लेखक आणि सादरकर्ते विजय भुयार. ही आकाशवाणीच्या सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्राची निर्मिती होती.

श्रोते हो, सकाळचे 6:55 होत आहेत. दिल्ली केंद्रावरून दिल्या जाणाऱ्या संस्कृत मधल्या बातम्या आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

7:10 प्रादेशिक मराठी बातम्या छत्रपती संभाजीनगर इथून आम्ही सहक्षेपित करू. 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. 7:40 भावधारा हा भावगीतांचा कार्यक्रम आपण ऐकू शकाल.

ठीक 8 वाजता समाचार प्रभात, 8:15 मॉर्निंग न्यूज दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. 8:30 राष्ट्रीय मराठी बातमीपत्र मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. 8:40 मराठी चित्रपट संगीत आपण ऐकू शकाल. 9:00 प्रादेशिक उर्दू बातम्या छत्रपती संभाजीनगर इथून आम्ही सहक्षेपित करू.

9:10 लखलख चंदेरी हा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. 9:35 उर्दू कार्यक्रम छत्रपती संभाजीनगर इथून सहक्षेपित करू. 10:00 माननीय उपराष्ट्रपती श्री सी पी राधाकृष्णन यांच्या पुणे दौऱ्यावर आधारित आकाशवाणी वृत्तांत आम्ही प्रसारित करू. 10:20 एक ही फिल्म के गीत. यानंतर या कार्यक्रमांतर्गत ऐकूयात यस बॉस या चित्रपटातील गीतं. 10:30 गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. 11:05 स्वरलहरी हा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. फोनवरून संवाद साधला आहे संजय थोरात यांनी. गीत संकलन आहे वंदना सरपाते यांचं. निर्मिती सहाय्य शिवकुमार स्वामी यांचं. सादरकर्ते सदानंद कांबळी.

दुपारी 12 वाजता वनिता मंडळ हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. 1 वाजता हिंदी समाचार दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. 1:05 गीत बहार मराठी हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. यानंतर अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम आपण ऐकू शकाल.

सायंकालीन प्रसारण सभेत 7:15 वृत्तविशेष मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. 7:30 किसान वाणी हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू.

कार्यक्रमात तज्ज्ञ डॉक्टरांना आमंत्रित करतोय. हॅलो डॉक्टर, लवकरच सुरू करत आहोत आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून. हॅलो डॉक्टर, तुमचे आरोग्यविषयक प्रश्न आणि तज्ज्ञ डॉक्टरांची उत्तरं आता लवकरच आकाशवाणी परभणी केंद्रावरून. हॅलो डॉक्टर.

0: तर बहुजन हिताय बहुजन सुखाय या ब्रीद वाक्याला जागत आरोग्यविषयक जनजागृतीचा एक भक्कम सेतू म्हणून भूमिका बजावली आहे, ज्यामार्फत आपण तळागाळापर्यंत संवाद साधतो, ज्यामध्ये माता बालसंगोपन, लसीकरण मोहिमा, साथीच्या आजारांचे नियंत्रण आणि स्वच्छतेचे महत्व, ग्रामीण भागातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्यात आकाशवाणीचे योगदान हे अमूल्य राहिले आहे। तसेच एक विश्वासू साथीदारून सुद्धा संकट काळ असो वा दैनंदिन जीवन, अचूक आणि शास्त्रोक्त आरोग्य माहिती पोहोचवणारा आकाशवाणी हा आमचा सर्वात विश्वासू साथीदार ठरला आहे। श्रोत्यांच्या आरोग्याची काळजी घेणारा आणि समाजाला दिशा देणारा हा सुरेल आवाज असाच अखंड घुमत राहो ही सदिच्छा आकाशवाणीच्या सर्व अधिकारी कर्मचारी आणि श्रोता वर्गाची पुन्हा एकदा मनापासून अभिनंदन।
1: नमस्कार, मी विकास नवाळे, उपायुक्त छत्रपती संभाजीनगर। आपल्या मराठवाड्याचा आवाज आणि छत्रपती संभाजीनगरची सांस्कृतिक ओळख असलेल्या आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राला आज यशस्वी 50 वर्ष पूर्ण होत आहेत, ही आपल्या सर्वांसाठी अतिशय अभिमानाची गोष्ट आहे। या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त मी आकाशवाणी परिवारातील सर्व अधिकारी कर्मचारी निवेदक व सर्व श्रोत्यांना मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो। गेल्या 5 दशकात आकाशवाणीने शेती, शिक्षण, कला, सामाजिक, संस्कृती या सर्व क्षेत्रात घराघरात पोहोचून लोक शिक्षणाचे आणि समाज प्रबोधनाचे महान कार्य केले आहे। तंत्रज्ञानाच्या या युगातही आकाशवाणीचे जनमानसातील स्थान अडळ आहे। हे सुवर्ण महोत्सवी वर्ष अत्यंत उत्साह साजरे हो आणि आकाशवाणीचा हा सुरांचा संवादाचा प्रवास असाच सुरू राहो, यात सदिच्छा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।
2: श्रोते हो, आता ऐकूया आमच्या केंद्रावरून दिल्या जाणाऱ्या प्रादेशिक बातम्या।
3: नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी अपर्णा अध्यापक आपलं स्वागत करते। ठळक बातम्या। देशभरात 45 ठिकाणी आज 20वा रोजगार मिळावा, पंतप्रधानांच्या हस्ते नियुक्तीपत्रांचं वाटप। दुष्काळावरील उपाययोजनांना सुरुवात, कृषीमंत्री दत्तात्रय भरणे नांदेड इथे आढाव्यासाठी दाखल। राज्यातल्या विविध रेल्वे प्रकल्पांसाठी रेल्वे मंत्रालयाकडून 990 कोटी रुपये निधी मंजूर। आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्राचा आज सुवर्ण महोत्सवी वर्धापन दिन आणि मराठवाड्यातील बहुतांश जिल्ह्यांसाठी 22 सप्टेंबरपर्यंत पावसाचा येलो अलर्ट। आता सविस्तर बातम्या। देशातल्या विविध 45 ठिकाणी 20वा रोजगार मेळावा आज आयोजित करण्यात येत आहे। या मेळाव्यात विविध सरकारी विभाग आणि संस्थांमध्ये नव्यानं नियुक्त झालेल्या 51,000 अधिक तरुणांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान करण्यात येतील। या मेळाव्यामुळे विविध विभाग आणि सरकारी संस्थांमध्ये नियुक्तीपत्र मिळणाऱ्या तरुणांची संख्या एकूण 12,75,000 पोहोचणार आहे। दरम्यान पंतप्रधानांच्या हस्ते आज नवी दिल्लीत पर्यावरण आणि हवामान गतिमानतेचे भविष्य या विषयावरील आंतरराष्ट्रीय परिषदेचं उद्घाटन होणार आहे। राष्ट्रीय हरित न्यायाधिकरण तर्फे आयोजित या 2 दिवसीय परिषदेत 17 देशातील न्यायिक प्रतिनिधी सहभागी होणार आहेत। आधुनिक विकास साधताना देशाचा सांस्कृतिक वारसा, परंपरा आणि मूल्यांचं जतन करणं आवश्यक असल्याचं प्रतिपादन उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांनी केलं आहे।

37व्या पुणे महोत्सवाचं उद्घाटन उपराष्ट्रपतींच्या हस्ते काल पुण्यात झालं त्यावेळी ते बोलत होते. दरम्यान लोणावळा इथं कैवल्य धामच्या कार्यक्रमातही उपराष्ट्रपती सहभागी झाले. विद्यार्थ्यांनी योगातून मिळणारी शिस्त, एकाग्रता, संयम आणि आत्मभान दैनंदिन जीवनातही अंगीकारावं असं आवाहनही उपराष्ट्रपतींनी यावेळी केलं. राज्यात दुष्काळाच्या स्थितीवर उपाययोजना सुरू केल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे. ते काल मुंबईत बातमीदारांशी बोलत होते. दरम्यान मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानुसार महसूल विभागासह सर्व यंत्रणांनी पंचनामे आणि सर्वेक्षणाचं काम सुरू केल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. ते काल नागपुरात प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यासंदर्भात पाहणी करण्यासाठी कृषी मंत्री दत्तात्रय भरणे काल रात्री नांदेड इथं दाखल झाले. आज सकाळी महसूल विभागातील पिकांच्या परिस्थितीबाबत ते आढावा बैठक घेणार असून त्यानंतर नांदेड जिल्ह्यातील पुयणी तसंच हिंगोली जिल्ह्यातील गावांमध्ये ते प्रत्यक्ष शेतांवर जाऊन पाहणी करतील. यंदा अपुऱ्या पावसामुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्याला मदतीचा हात द्यावा अशी मागणी ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी राज्य सरकारकडे केली आहे. शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000 रुपये आणि शेतमजुरांना घरटी 25,000 रुपये आर्थिक मदत द्यावी इत्यादी मागण्या पवार यांनी केल्या आहेत. काँग्रेस पक्षानं दुष्काळी परिस्थितीवरून राज्य सरकारवर टीका केली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी नागपुरात पत्रकार परिषद घेऊन दुष्काळाच्या प्रश्नावर निर्णय घेण्यात सरकार अपयशी ठरल्याचा आरोप केला. शेतकऱ्यांना तातडीनं मदत देण्याची मागणी पटोले यांनी केली आहे. राज्यातल्या विविध रेल्वे प्रकल्पांसाठी रेल्वे मंत्रालयानं 990 कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे. यामध्ये रायगड जिल्ह्यातल्या चौक कर्ज दुपदरीकरण आणि यवतमाळ जिल्ह्यातल्या मुकुटबन गडचांदूर नवीन रेल्वे मार्गाचा समावेश आहे. हा नवीन मार्गामुळे कोळसा आणि सिमेंट उद्योग समूहांना माजरी नांदेड रेल्वे मार्गाशी थेट संपर्क मिळेल. त्यामुळे जालना, परभणी, छत्रपती संभाजीनगरसह विविध शहरांकडे माल वाहतुकीसाठी लागणारा वेळ कमी होणार आहे. ज्येष्ठा गौरी पूजनाचा सोहळा काल सर्वत्र पारंपरिक पद्धतीनं साजरा झाला. या 3 दिवसीय सोहळ्याची आज सांगता होत आहे. दरम्यान 5 दिवसांच्या गणपतींचं काल विसर्जन करण्यात आलं. या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत.

0: चला विसर्जनाच्या नियमांचे पालन करूया, पर्यावरणाचे रक्षण करूया. पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग, महाराष्ट्र शासन.
1: ऑस्कर पुरस्काराच्या शर्यतीसाठी भारताकडून गोंधळ या मराठी चित्रपटाची निवड झाली आहे. श्वास, हरिश्चंद्राची फॅक्टरी आणि कोर्ट नंतर ऑस्करसाठी भारताकडून पाठवलेला गोंधळ हा चौथा मराठी चित्रपट आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सार्वजनिक जीवनातील 25 वर्षांचा प्रवास जनसेवा ते देशसेवा या मंत्रानं प्रेरित असून देशसेवेप्रती त्यांची अविरत बांधिलकी आजही कायम आहे. सेवा आणि सुशासनाच्या या दृष्टिकोनातून 2047 पर्यंत विकसित भारताचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सरकार सातत्यानं कार्यरत आहे. सर्वसमावेशक विकास आणि सामाजिक सक्षमीकरणाच्या माध्यमातून नागरिकांच्या जीवनात सकारात्मक परिवर्तन घडवून आणण्याचा प्रयत्न या कार्यातून होत आहे. या विशेष मालिकेत या दृष्टिकोनाचे मेक इन इंडिया या उपक्रमाच्या माध्यमातून प्रत्यक्ष कृतीत झालेलं रूपांतर दर्शवणारं उदाहरण आपण जाणून घेणार आहोत.
2: देशाला जागतिक उत्पादन केंद्र म्हणून विकसित करण्याच्या उद्देशानं केंद्र सरकारनं 25 सप्टेंबर 2014 रोजी मेक इन इंडिया या महत्वाकांक्षी उपक्रमाची सुरुवात केली. देशांतर्गत उत्पादनाला चालना देणं, परदेशी गुंतवणूक आकर्षित करणं, रोजगाराच्या संधी निर्माण करणं आणि औद्योगिक विकासाला गती देणं ही या उपक्रमाची प्रमुख उद्दिष्ट आहेत. मेक इन इंडियाच्या माध्यमातून उत्पादन क्षेत्रातील गुंतवणूक वाढवण्याबरोबरच व्यवसाय सुलभता, आधुनिक पायाभूत सुविधा, तंत्रज्ञानाचा वापर आणि कौशल्य विकास यावर भर देण्यात आला आहे. इलेक्ट्रॉनिक्स, ऑटोमोबाईल, संरक्षण उत्पादन, औषध निर्मिती, दूरसंचार, रेल्वे, अंतराळ आणि इतर विविध क्षेत्रांमध्ये देशांतर्गत उत्पादन

0: क्षमता वाढवण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. या उपक्रमामुळे सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांसह मोठ्या उद्योगांना उत्पादन क्षेत्रात विस्ताराच्या संधी उपलब्ध होत आहेत. स्थानिक उत्पादनाला प्रोत्साहन मिळाल्यानं भारतीय उद्योगांना देशांतर्गत तसंच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत आपली उपस्थिती मजबूत करण्याची संधी मिळत आहे. मेक इन इंडिया सोबतच आत्मनिर्भर भारत, स्टार्टअप इंडिया आणि कौशल्य विकासासारख्या उपक्रमांच्या माध्यमातून देशातील उद्योजकता आणि नवोन्मेषाला चालना देण्यात येत आहे. भारताची उत्पादन क्षमता वाढवून रोजगार निर्मिती, निर्यात वाढ आणि आर्थिक विकासाला गती देण्याच्या दृष्टीनं मेक इन इंडिया हा उपक्रम महत्वाचा ठरत आहे. आकाशवाणी बातम्यांसाठी हर्षवर्धन दीक्षित, छत्रपती संभाजीनगर.
1: सेवा संकल्प अभियानाअंतर्गत नांदेड जिल्ह्यात ग्रामीण आणि शहरी भागातील शेवटच्या घटकापर्यंत सुलभ, दर्जेदार आणि तत्पर आरोग्य सेवा पोहोचवण्यासाठी जिल्हा आरोग्य यंत्रणा विविध उपक्रम राबवणार आहे. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ संतोष नवले यांनी ही माहिती दिली. नागरिक प्रथम हा दृष्टिकोन ठेवून आरोग्य तपासण्या, आरोग्य शिबिरं, उपचार आणि जनजागृती उपक्रम राबवण्यात येणार आहेत. आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्राचा आज सुवर्ण महोत्सवी वर्धापन दिन साजरा होत आहे. या निमित्तानं आकाशवाणीच्या कार्यक्रमांमध्ये आगामी काळात विविध बदल आणि नव्या उपक्रमांची भर पडणार आहे. छत्रपती संभाजीनगर इथं नुकत्याच झालेल्या आकाशवाणी श्रोता संघाच्या राज्यस्तरीय संमेलनात कार्यक्रम प्रमुख सुजित बनसोडे यांनी श्रोत्यांनी मागणी केलेले सर्व कार्यक्रम पुढच्या वर्षभरात सुरू करण्यात येतील अशी माहिती दिली. नव्यानं निर्मिती करण्यात येणारे कार्यक्रम युवा केंद्रित असतील असंही त्यांनी सांगितलं. बंजारा समाजाला अनुसूचित जमाती एसटी प्रवर्गात आरक्षण मिळावं या मागणीसाठी परभणी जिल्ह्यातील जिंतूर इथं विनोद आडे यांनी उपोषण पुकारलेलं आहे. त्यांना पाठिंबा देण्यासाठी बंजारा समाजाच्या वतीनं काल येलदरी जलाशयात जलसमाधी आंदोलन करण्यात आलं. लातूरच्या पाणी पुरवठ्यासाठी विशेष बाब म्हणून 50 कोटी रुपये निधी मंजूर करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली आहे. महापौर जयश्री सोनकांबळे यांच्यासह काँग्रेसच्या शिष्टमंडळानं पालकमंत्री शिवेंद्रराजे भोसले यांची भेट घेऊन याबाबतचं निवेदन सादर केलं. बीड जिल्ह्याच्या केज तालुक्यात कोरडा दुष्काळ म्हणून जाहीर करण्यात यावा अशा मागणीचं निवेदन नागरिकांनी केजचे तहसीलदार यांच्याकडे सादर केलं आहे. एशियन गेम्स 2026 भारताच्या महिला क्रिकेट संघानं काल जपानचा 8 गडी राखून पराभव करत या स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली. थेट उपांत्यपूर्व फेरीतून खेळण्याची संधी मिळालेल्या भारतीय संघानं जपानच्या नवक्या संघाला 20व्या षटकात केवळ 57 धावांवर सर्वबाद केलं. हवामान. मराठवाड्यातील बहुतांश जिल्ह्यांसाठी 22 सप्टेंबरपर्यंत पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. या काळात मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह काही ठिकाणी वादळी, काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. देशभरात 45 ठिकाणी आज 20वा रोजगार मिळावा, पंतप्रधानांच्या हस्ते नियुक्तीपत्रांचं वाटप. दुष्काळावरील उपाययोजनांना सुरुवात, कृषीमंत्री दत्तात्रय भरणे नांदेड इथं आढाव्यासाठी दाखल. आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्राचा आज सुवर्ण महोत्सवी वर्धापन दिन आणि मराठवाड्यातील बहुतांश जिल्ह्यांसाठी 22 सप्टेंबरपर्यंत पावसाचा येलो अलर्ट. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं उर्दू बातमीपत्र सकाळी 9 वाजता. नमस्कार.
2: दोनशे 229 मीटर्स अर्थात 1305 किलो हर्ट्सवर आकाशवाणीचं हे परभणी केंद्र आहे.

0: हॅलो डॉक्टर, हा कार्यक्रम घेऊन येतो आहोत आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून. हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात तज्ज्ञ डॉक्टरांना आमंत्रित करतोय. हॅलो डॉक्टर, लवकरच सुरू करत आहोत आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून. हॅलो डॉक्टर, तुमचे आरोग्यविषयक प्रश्न आणि तज्ज्ञ डॉक्टरांची उत्तरं आता लवकरच आकाशवाणी परभणी केंद्रावरून. हॅलो डॉक्टर.
1: श्रोते हो, श्वास घ्यायला त्रास होतोय, दम्याच्या आजाराने ग्रस्त आहात, वारंवार कफ झाल्यासारखं जाणवतंय, तेव्हा श्वसन संस्थेविषयीचे विकार याविषयी योग्य आणि परिपूर्ण असं मार्गदर्शन थेट दूरध्वनीवरून तज्ज्ञ डॉक्टरांशी संवाद साधून जाणून घेऊया. हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाच्या माध्यमातून. तेव्हा श्रोते हो, दिनांक 22 सप्टेंबर 2026 मंगळवार रोजी सकाळी 9 ते 9:30 या वेळेमध्ये जरूर कॉल करा 220-890 आणि 223-599 या दूरध्वनी क्रमांकांवर आणि थेट

0: दूरध्वनीवर संवाद साधा आयुर्वेद तज्ञ आणि योग तज्ञ डॉक्टर दीपक करजगीकर यांच्याशी. हॅलो डॉक्टर, या कार्यक्रमाचं प्रसारण आपण ऐकू शकाल श्रोते हो दिनांक 24 सप्टेंबर गुरुवार रोजी सकाळी 11:30 तेव्हा जरूर कॉल करा. दिनांक 22 सप्टेंबर 2026 मंगळवार रोजी सकाळी 9 ते 9:30 या वेळेत हॅलो डॉक्टर या कार्यक्रमासाठी आणि ऐकत रहा तुम्हा सर्वांच्या आवडीचा आरोग्य विषयक कार्यक्रम हॅलो डॉक्टर.
1: मनोरंजनाची खाण असलेल्या आकाशवाणी परभणी केंद्राचे प्रसारण आपण ऐकू शकाल FM बँड 102 MHz वर. तेव्हा जरूर ऐका आकाशवाणी परभणी केंद्र.
0: श्रोते हो, श्वास घ्यायला त्रास होतोय, दम्याच्या आजाराने ग्रस्त आहात, वारंवार कफ झाल्यासारखं जाणवतंय, तेव्हा श्वसन संस्थेविषयीचे विकार याविषयी योग्य आणि परिपूर्ण असं मार्गदर्शन थेट दूरध्वनीवरून तज्ज्ञ डॉक्टरांशी संवाद साधून जाणून घेऊया हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाच्या माध्यमातून. तेव्हा श्रोते हो, दिनांक 22 सप्टेंबर 2026 मंगळवार रोजी सकाळी 9 ते 9:30 या वेळेमध्ये जरूर कॉल करा 220-890 आणि 223-599 या दूरध्वनी क्रमांकांवर आणि थेट दूरध्वनीवरून संवाद साधा आयुर्वेद तज्ज्ञ आणि योग तज्ज्ञ डॉक्टर दीपक करजगीकर यांच्याशी. हॅलो डॉक्टर, या कार्यक्रमाचं प्रसारण आपण ऐकू शकाल श्रोते हो दिनांक 24 सप्टेंबर गुरुवार रोजी सकाळी 11:30 तेव्हा जरूर कॉल करा. दिनांक 22 सप्टेंबर 2026 मंगळवार रोजी सकाळी 9 ते 9:30 या वेळेत हॅलो डॉक्टर या कार्यक्रमासाठी आणि ऐकत रहा तुम्हा सर्वांच्या आवडीचा आरोग्य विषयक कार्यक्रम हॅलो डॉक्टर.
1: मनोरंजनाची खाण असलेल्या आकाशवाणी परभणी केंद्राचे प्रसारण आपण ऐकू शकाल FM बँड 102 MHz वर. तेव्हा जरूर ऐका आकाशवाणी परभणी केंद्र.
2: आकाशवाणीच्या परभणी केंद्राचं प्रसारण श्रोते हो आपण ऐकत आहात. प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

0: प्रसारित करीत आहोत प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास. तत्पूर्वी ऐकूया एक संदेश.
1: महाराष्ट्र शासनाचा मराठी भाषा विभागाचा प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी दर रविवारी सकाळी 7:25 महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवर प्रसारित होईल. तेव्हा नक्की ऐका प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी.

श्रोते हो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिल खुलास या कार्यक्रमात मी डॉक्टर मृण्मयी भजक पुन्हा एकदा आपलं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, महाराष्ट्रातील रस्ते आणि महामार्गांचे जाळे अधिक सक्षम करण्यासाठी विविध महत्वाकांक्षी प्रकल्प हाती घेण्यात आलेत. या प्रकल्पांमुळे शहरांमधील आणि ग्रामीण भागातील दळणवळण अधिक गतिमान होण्यासोबतच आर्थिक विकासालाही चालना मिळत आहे. मुंबई पुणे द्रुतगती मार्ग, समृद्धी महामार्ग, मुंबई पुणे कनेक्टिंग लिंक यांसारख्या प्रकल्पांमुळे महाराष्ट्र

0: देशाच्या पायाभूत सुविधांच्या विकासाला नवी दिशा मिळाली आहे. या महत्वपूर्ण प्रकल्पांचे नियोजन, कामांची सद्यस्थिती, वाहतूक सुलभतेसाठी करण्यात येत असलेले प्रयत्न आणि नागरिकांना होणारे फायदे याबाबत आज आपण जाणून घेणार आहोत. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक माननीय श्री अनिल कुमार गायकवाड सर यांना आज आपण पुन्हा आमंत्रित केलेलं आहे. सर नमस्कार.
1: सर्वांना माझा नमस्कार.
0: दिलखुलासमध्ये आपलं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत.
2: सर तुम्ही सांगितलं की 55 उड्डाणपूल, म्हणजे खरं तर मुंबई सारख्या शहरामध्ये जिथे आपण म्हणतो की लोकसंख्या खूप जास्त आहे क्षेत्रफळाच्या मानाने, कारण आपल्याकडे उंच उंच इमारती आहेत, आणि अशा वेळी उड्डाणपुलांची गरज ही खरोखरच सामान्य नागरिकाला अत्यंत भेडसावणारी अशी गरज आहे, आणि ते 55 तुम्ही इथे बांधलेले आहेत महामंडळाच्या मार्फत. तसंच मुंबई पुणे द्रुतगती महामार्ग हा पहिला भारतातला महामार्ग आहे, तर तुम्ही त्याच्याबद्दल काय सांगाल की कशा पद्धतीने तो बांधला गेला आणि तो बांधल्यानंतर एकूणच दळणवळण किती सुलभ झालं?
1: हा देशातील पहिला एक्सप्रेस वे आहे, मुंबई पुणे द्रुतगती मार्ग, आणि 1996 नंतरच हा महामार्ग हाती घेण्याचं ठरवण्यात आलं आणि 2002 हा पूर्ण केला गेला. मुंबई आणि पुण्यामध्ये तुम्हाला माहिती असेल की पूर्वी जी कनेक्टिव्हिटी होती ती एक जुना NH4 रस्ता होता नॅशनल हायवेचा, आणि मुंबई आणि पुण्यात अंतर पार करण्यासाठी त्या काळामध्ये 6 ते 7 तास लागायचे. हा कधी कधी ट्रॅफिक जाम असल्यानंतर त्यापेक्षा सुद्धा जास्त वेळ लागायचा. त्यानंतर राज्य सरकारने निर्णय घेतला की मुंबई आणि पुण्यामध्ये जर म्हणजे विकास द्यायचा असेल आणि हे अंतर जर वेळेमध्ये कमी करायचं असेल तर या द्रुतगती महामार्गाची बांधणी करणं गरजेचं आहे असा विचार राज्य सरकारने 96-97 केला आणि हे काम हाती घेण्यात आलं. देशातला हा पहिला एक्सप्रेस वे आहे. एक्सप्रेस वे असल्यामुळे हा ऍक्सेस कंट्रोल आहे, म्हणजे ह्या एक्सप्रेस वे जसं नॅशनल हायवेला किंवा बाकी रस्त्याला ऍक्सेसेस बऱ्याच ठिकाणी असतात, पण या एक्सप्रेस वेला ऍक्सेस कंट्रोल असल्यामुळे ज्या ठिकाणी मेजर रस्ते क्रॉसिंग आहेत, किंवा आता पहिलं जर आपण कळंबोलीला जर आपण त्या एक्सप्रेस वे हायवेवरून आपण त्या ठिकाणी प्रवेश केला एक्सप्रेस हायवेवरती, तर पहिला जो इंटरचेंज आहे आपल्याला एक्झिट घेता येतो, म्हणजे पहिला जो टोल स्टेशन आहे खारापूरजवळ तिथे एक एक्झिट घेता येतो, किंवा दुसरा एक्झिट जर घ्यायचा असेल तर आपल्याला कुसगावला लोणाळ्याच्या जवळ, किंवा खंडाळ्यामध्ये एंट्री करायची असेल तर तिथे एक एक्झिट पॉईंट आहे. त्यानंतर पुढचा एक्झिट पॉईंट जो आहे तो मावळकडे जाण्यासाठी एक एक्झिट पॉईंट आहे, आणि देन शेवटचा जो पॉइंट आहे तो वेस्टर्ली बायपास.
2: बरोबर, म्हणजे वेगवेगळे एक्झिट इथे आहेत आणि आता सर आपण म्हणतो
1: अशाच ठिकाणी एंट्री किंवा एक्झिट हे महामार्गावरती करता येतं, आणि बाकी ठिकाणी ज्या ठिकाणी अमेनिटीज आहेत, म्हणजे खालापूरला अमेनिटीज आहेत आणि पुण्याच्या साईडला पण त्या टोलच्या जवळ अमेनिटीज आहेत, अमेनिटीच्या ठिकाणी ऍक्सेस आहे.
2: बरोबर
1: आहे. तर हा ऍक्सेस कंट्रोल एक्सप्रेस वे आहे, त्या काळामध्ये विकसित केला, त्यामुळे मुंबई आणि पुण्यातलं जे अंतर आहे ते खूप कमी झालं. म्हणजे अगदी एक्सप्रेस वे वरून जेव्हा आपण प्रवास करतो 94 किलोमीटरचा तो एक्सप्रेस वे, तर 94 किलोमीटरचं अंतर पार करण्यासाठी एक साधारणतः 1 ते 1.5 तासामध्ये हे अंतर पार केलं जायचं.
2: नक्कीच सर. तुम्ही काय सांगाल सर, कनेक्टिंग लिंक सुरू झाल्यानंतर आज वाहतुकीमध्ये किती फरक पडलाय आणि किती फायदा लोकांना होतोय?
1: कनेक्टिंग लिंक सुरू झाल्यामुळे खूप मोठा फरक पडलाय. मुंबई पुण्यातलं जे काही अंतर आहे ते पूर्वी 94 किलोमीटर अंतर होतं दोन पॉईंटमध्ये, म्हणजे कळंबोली ते वेस्टर्ली बायपास जिथे हा एक्सप्रेस वे मिळतो तिथंपर्यंत जे अंतर हे 94 किलोमीटर होतं. आता कनेक्टिंग लिंक झाल्यामुळे ते अंतर 6 किलोमीटरनी कमी झालं आहे, म्हणजे 88 किलोमीटरचा प्रवास झाला आहे आणि वेळेमध्ये बचत झाली आहे. म्हणजे पूर्वी जेव्हा घाट रस्त्याने आम्ही प्रवास करायचो, म्हणजे जुना नॅशनल हायवे आणि एक्सप्रेस वे एकत्रित त्या 19 किलोमीटरमध्ये जेव्हा एकत्रित रन व्हायचे तर तिथे वाहनाची कोंडी व्हायची, त्या ठिकाणी 16 शार्प कर्व्ह होते, असे वळणं होते, काही ठिकाणी तर 60 मीटर डायमीटरचेच असे कर्व्ह होते, शार्प कर्व्ह होते, उतार होते, स्टीप उतार, म्हणजे आता 7% असे स्टीप उतार होते, म्हणजे जास्तीत जास्त 3 ते 3.5% उतार असायला हवा IRC कोडप्रमाणे, तर 7% असे उतार त्या घाट पोर्शनमध्ये होते, त्यामुळे त्या ठिकाणी जी वाहतूक कोंडी होती त्या वाहतूक कोंडीमधनं आता सुटका झालेली आहे आणि 30 ते 45 मिनिट एवढी वेळेची बचत आता या कनेक्टिंग लिंकमुळे झालेली आहे, आणि सोबतच फ्युएल बचत पण झालेली आहे. दररोज आपण जे काही वाहनांचा प्रवास या महामार्गावरनं होतोय त्यामुळे 1 कोटी रुपयाची इंधन बचत ही दररोज होते आहे.
2: 1 कोटी रुपयांची इंधन
1: बचत होते आहे.

0: असा एक फायदा झाला आहे. आणि दुसरं कसं झालं आहे की अंतर कमी झाल्यामुळं, प्रवासाचा वेळ कमी झाल्यामुळं आता उद्योगधंदे पण आता त्या ठिकाणी झपाट्याने वाढीस लागलेले आहेत.
1: बरोबर आहे सर. हा कनेक्टिंग लिंकच्या विस्तारीकरणाचा काही उपक्रम सुरू आहे का?
0: नाही आता पहा, हा एक्सप्रेसवे जेव्हा त्या काळामध्ये बांधला गेला 2002 मध्ये तेव्हा 3+3 लेन 6 लेनचा असा एक्सप्रेसवे बांधला गेला. आता जेव्हा आपण या घाट पोर्शनमध्ये येतो, घाट पोर्शनमध्ये सुद्धा 3+3 6 लेनचा आता एक्सप्रेसवे प्लस हायवे ट्रॅफिक असं घाट पोर्शनमध्ये आहे. मिसिंग लिंक आता कनेक्टिंग लिंक जो झाला आहे तो कनेक्टिंग लिंक आहे तो 4+4चा आहे आणि त्या ठिकाणी एक इमर्जन्सी लेन आहे, म्हणजे एज वेल एज 5+5 लेनचा हा कनेक्टिंग लिंक आहे. आता या ठिकाणी घाट पोर्शनमध्ये 5+5ची म्हणजे 5+5ची लेनची सुविधा आहे आणि 3+3ची ती सुविधा आहे. म्हणजे तसं आता 3+3 आणि 5+ म्हणजे 8+8ची सुविधा आता घाट पोर्शनमध्ये झालेली आहे आणि हायवे जो आहे आता 3+3चा आहे. आता आम्ही हायवेचं एक्सपान्शन करायचं ठरवलं आहे 3+3 वरून आम्ही आता 5+5चा एक्सप्रेसवे जो रुंदीकरण करायचं ठरवलं आहे आणि आता काँक्रीट रस्त्याचं जे लाईफ आहे ते 30 वर्ष असतं. म्हणजे जेव्हा आम्ही त्याचं संकल्पन करतो, जेव्हा डिझाईन करतो रस्त्याचं, तर 30 वर्ष त्याचं लाईफ कन्सिडर करून आम्ही त्याचं डिझाईन करत असतो. आणि 2000 ते 2002 या काळामध्ये हा महामार्ग पूर्ण झाला आहे, म्हणजे 2030 पर्यंत या महामार्गाचं लाईफ संपलेलं असेल. म्हणून संपूर्ण महामार्ग जो आहे त्याचे जे काही काँक्रीट पॅनल्स आहेत ते पूर्ण आम्ही रिप्लेस करणार आहोत, म्हणजे नव्याने काँक्रीटचा रस्ता होईल 3+3 लेनचा जुना असलेला सुद्धा आणि सोबतच आणखीन 2 लेनचं वाईडनिंग होईल आणि त्या 2 लेनच्या बाजूला 3 मीटरचा परत पेवड साईड शोल्डर त्या ठिकाणी असेल.
1: बरं,
0: म्हणजे ऍज गुड ऍज तो 5+5चा जरी मी म्हणालो तरी 3 मीटरची एक पेवड साईड शोल्डरची लेन असल्यामुळे तो 6+6चा असा एक्सप्रेस या ठिकाणी होईल आणि त्यामुळं परत आणखीन जी कनेक्टिव्हिटी आहे मुंबई पुण्यातली आणखीन फास्टेस्ट कनेक्टिव्हिटी होईल आणि जे सर्व्हिस लेवल आहे रस्त्याची ती इम्प्रूव्ह झालेली असेल.
1: नक्कीच सर. आणि खरोखरच मुंबई आणि पुणे ही दोन महत्वाची शहरं महाराष्ट्रातली आहेत आणि अनेक शहरांना देखील पुढे जोडणारा हा महामार्ग आहे. तसंच दुसरं एक महत्वाचं शहर म्हणजे ज्याला आपण म्हणतो की महाराष्ट्राची दुसरी राजधानी म्हणजे नागपूर, तर समृद्धी महामार्ग हा देखील एक खूप चांगला असा महामार्ग आहे ज्याने अनेक भाग जोडले गेलेले आहेत. तर तुम्ही त्याबद्दल काय सांगाल की शेतीमध्ये, व्यवसायामध्ये, उद्योगामध्ये, पर्यटनामध्ये देखील फरक पडलेला आहे, तर समृद्धी महामार्गाबद्दल आम्हाला आवडेल.
0: समृद्धी महामार्ग हा राज्याच्या विकासाच्या दृष्टीने एक माइलस्टोन प्रोजेक्ट आहे, हा एक गेम चेंजर प्रोजेक्ट आहे महाराष्ट्र राज्यासाठी. माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांचा हा ड्रीम प्रोजेक्ट आहे आणि 2019 मध्ये या प्रकल्पाला सुरुवात झाली. आणि जेव्हा या प्रकल्पाला सुरुवात झाली तेव्हा लँड एक्विजिशन हे मोठं चॅलेंज होतं त्या काळामध्ये. तेव्हा विभागाचे आमचे माननीय मंत्री एकनाथजी शिंदे साहेब विभागाचे मंत्री होते, ते प्रत्यक्ष मैदानात उतरले लँड एक्विजिशनसाठी आणि लोकांचा विरोध होता. अशा ठिकाणी कन्सेंट बेसवरती जे आम्ही लँड एक्विजिशन केलं, लोकांच्या संमतीने जे लँड एक्विजिशन केलं, म्हणजे 94% आसपास लँड एक्विजिशन आम्ही कन्सेंट बेसवरती केलं.
1: अच्छा.
0: कन्सेंट बेसवरती केल्यानंतर त्यांना आम्ही डिरेक्टरच्या किंवा जो काही मार्केट रेट असेल त्याच्या पैकी जो हायएस्ट रेट असेल त्याच्या 5 पटीमध्ये मोबदला दिला आणि 94% लोकांनी कन्सेंट दिले. तर अशा ठिकाणी पहिलं जे सेट झालं समृद्धी महामार्गाचं, त्याच्यावरती साक्षीदार म्हणून माननीय एकनाथजी शिंदे साहेबांनी पहिली स्वाक्षरी केली आहे आणि तिथून खऱ्याने लँड एक्विजिशनला सुरुवात झाली. लँड इक्वेशनमध्ये आम्ही कुठे थांबलो नाही, नॉनस्टॉप लँड इक्वेशन आम्ही 10 महिन्यामध्ये पूर्ण केलं. 2-3 ठिकाणी विरोध होता.
1: बरं,
0: म्हणजे छत्रपती संभाजीनगरचं जवळचं पळशी गाव आहे आणि सिन्नर जवळचं शिवरे आणि घोरवड हे गाव आहेत.
1: अच्छा.
0: शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या समस्या अडचणी जाणून घेऊन त्यावरती आम्ही उपाययोजना करून त्या भागातलं पण लँड इक्वेशन केलं आणि हा महाकाय प्रकल्प जो आहे तो 2019 आम्ही सुरू केला आणि 2022 म्हणजे 701 किलोमीटरचा हा महामार्ग आहे. तर 520 किलोमीटर हा जो महामार्ग आहे म्हणजे नागपूरला शिवमडक्याला हा सुरू होतो रिंग रोडवरनं, तर शिर्डीपर्यंत 520 किलोमीटर शिर्डीचं चेनेज आहे, त्या ठिकाणी इंटरचेंज आहे शिवमडक्याचं, तर तो जो पोर्शन आहे 520 किलोमीटरचा तो आम्ही 2022 वाहतुकीस खुला केला. म्हणजे साधारणतः एक 3 वर्षाच्या टप्प्यामध्ये 520 किलोमीटरचं काम आम्ही महामार्गाचं पूर्ण केलं आणि पुढचे जे टप्पे आहेत म्हणजे शिर्डीनंतरचा पुढचा टप्पा जो होता भरवीर होता, बरवीर 600 किलोमीटरला आहे बरवीर,

0: 625 किलोमीटरला इगतपुरी आहे, तो नंतर पुढच्या टप्प्यामध्ये. आणि शेवटचा टप्पा जो आहे 701 किलोमीटर आमना, म्हणजे जिथं हा महामार्ग संपतो, ते आम्ही जून 2025 शेवटचा टप्पा ओपन केला. तर हा महाकाय प्रकल्प याच्यासाठी म्हणतोय की याच्यामध्ये 1903 पुलाची बांधकाम आम्ही केली या काळामध्ये. 1903 छोटी मोठी पुलं या काळामध्ये बांधली आणि 7 याच्यामध्ये बोगदे आहेत.
1: अच्छा.
0: 7 बोगद्यापैकी सर्वात मोठा बोगदा जो आहे कसारा घाटामधला, 7.8 किलोमीटरच्या अशा ट्यूब्स आहेत त्या ठिकाणी. तर तो सगळ्यात मोठा बोगदा आणि सगळ्यात जास्त रुंदीचा त्यावेळेस, म्हणजे आता मिसिंग लिंक बोगदा हा देशातलाच नाही तो जगातला सगळ्यात रुंद बोगदा आहे कनेक्टिंग लिंक प्रकल्पाचा. आणि त्याची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये पण झालेली आहे. तसं प्रमाणपत्र गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डच्या टीमने येऊन लोकार्पणाच्या दिवशी माननीय मुख्यमंत्र्यांना प्रमाणपत्र पण सुपूर्द केलं आहे. पण त्या काळामध्ये, म्हणजे याच्या आधी, हा 17.50 मीटरचा असा सगळ्यात रुंद देशातला हा बोगदा होता
1: समृद्धी
0: महामार्गाचा कसारा घाटातला. आणि तो सगळ्यात सुरक्षित, म्हणजे ते बांधकाम जेव्हा केलं तर एकही ऍक्सिडेंट त्या बोगद्यामध्ये झाला नाही. आणि त्या बोगद्याला

0: नाही बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डच्या टीमने येऊन लोकार्पणाच्या दिवशी माननीय मुख्यमंत्र्यांना प्रमाणपत्र पण सुपूर्द केलं आहे. पण त्या काळामध्ये म्हणजे याच्या आधी हा 17.50 मीटरचा असा सगळ्यात रुंद देशातला हा बोगदा होता समृद्धी महामार्गाचा कसारा घाटातला. आणि तो सगळ्यात सुरक्षित म्हणजे ते बांधकाम जेव्हा केलं ते एकही ऍक्सिडेंट त्या बोगद्यामध्ये झाला नाही आणि त्या बोगद्याला सेफ्टीचे 17 अवॉर्ड्स मिळालेले आहेत.
1: बरं,
0: म्हणजे ब्रिटिश सेफ्टी कौन्सिलने पण त्याला अवॉर्ड दिलेला आहे. इतक्या सुरक्षितपणे ते बोगद्याचं काम आम्ही केलेलं आहे. तर म्हणजे बोगद्याची कामं असतील, पुलाची कामं असतील आणि काँक्रीटचा रस्ता आहे थ्रू आउट 700 किलोमीटर मध्ये.
1: बरोबर. आणि तो खूप लांबीचा देखील
0: 700 किलोमीटर लांबीचा आहे. आणि हे कॉन्ट्रॅक्ट जरी वेगवेगळे असले तरी एकाच काळात झालेला हा लॉंगेस्ट एक्सप्रेस वे आहे देशातला.
2: श्रोते हो, रस्ते आणि महामार्ग हे केवळ प्रवासाचे माध्यम नसून राज्याच्या आर्थिक प्रगतीचे महत्वाचे आधारस्तंभ आहेत. आधुनिक दळणवळण व्यवस्था निर्माण करण्यासाठी सुरू असलेल्या विविध प्रकल्पांची माहिती आजच्या भागातून आपल्याला मिळाली. या प्रकल्पांच्या माध्यमातून प्रवास अधिक सुरक्षित, वेगवान आणि सुलभ करण्यासोबतच महाराष्ट्राच्या विकासाला नवी गती देण्याचा प्रयत्न केला जातोय. या महत्वपूर्ण संवादासाठी माननीय श्री अनिल कुमार गायकवाड सर यांचे मनपूर्वक आभार. श्रोते हो, दिलखुलासच्या पुढील भागात या विकास प्रवासातील आणखी काही महत्वपूर्ण पैलू जाणून घेऊया सकाळी ठीक 7:25. तोपर्यंत मी डॉक्टर मृण्मयी भजक आपला निरोप घेते. नमस्कार.

0: 200 मीटर्स अर्थात 1305 किलो हर्ट्सवर आकाशवाणीचं हे परभणी केंद्र आहे. प्रसारित करीत आहोत भावधारा हा भावगीतांचा कार्यक्रम. तत्पूर्वी ऐका.
1: उच्च शिक्षणाचं स्वप्न आता होणार पूर्ण.
2: स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेडच्या बहिस्त शिक्षण विभागात 2026-27 साठी प्रवेश सुरू.
1: MA आणि MCOM प्रथम वर्षासाठी प्रवेश घ्या.
2: नांदेड, परभणी, लातूर आणि हिंगोलीतील 89 अभ्यास केंद्रे.
1: प्रवेशासाठी फक्त TC आणि गुणपत्रकाच्या झेरॉक्स प्रती.
2: संपर्क 960-495-5041 आणि 85-30-75-92-61.
1: स्वप्नांना नवी दिशा, शिक्षण आता तुमच्या.
3: व्हिडिओ लाईक करण्यासाठी पैसे मिळतील. सो इझी.
4: फसला.
5: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका. RBI सांगते,
4: जाणकार बना, सतर्क रहा.
0: भावगीतांच्या कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूयात वैशाली सामंत यांच्या स्वरातील भावगीत.

हृदय हो श्वास घ्यायला त्रास होतोय, दम्याच्या आजाराने ग्रस्त आहात, वारंवार कफ झाल्यासारखं जाणवतंय, तेव्हा श्वसन संस्थेविषयीचे विकार याविषयी योग्य आणि परिपूर्ण असं मार्गदर्शन थेट दूरध्वनीवरून तज्ज्ञ डॉक्टरांशी संवाद साधून जाणून घेऊया हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाच्या माध्यमातून. तेव्हा श्रोते हो, दिनांक 22 सप्टेंबर 2026 मंगळवार रोजी सकाळी 9 ते 9:30 या वेळेमध्ये जरूर कॉल करा 220-890 आणि 223-599 या दूरध्वनी क्रमांकांवर आणि थेट दूरध्वनीवरून संवाद साधा आयुर्वेद तज्ज्ञ आणि योग तज्ज्ञ डॉक्टर दीपक करजगीकर यांच्याशी. हॅलो डॉक्टर, या कार्यक्रमाचं प्रसारण आपण ऐकू शकाल श्रोते हो दिनांक 24 सप्टेंबर गुरुवार रोजी सकाळी 11:30 तेव्हा जरूर कॉल करा दिनांक 22 सप्टेंबर 2026.

0: मंगळवार रोजी सकाळी 9 ते 9:30 या वेळेत हॅलो डॉक्टर या कार्यक्रमासाठी आणि ऐकत रहा तुम्हा सर्वांच्या आवडीचा आरोग्य विषयक कार्यक्रम हॅलो डॉक्टर.
1: मनोरंजनाची

आकाशवाणीच्या परभणी केंद्राचं प्रसारण श्रोते हो आपण ऐकत आहात. 8 वाजता आहेत समाचार प्रभात. दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

0: आकाशवाणी से पेश है खबरनामा। पुणे
1: सकाळचे 8:30 झाले आहेत। प्रसारित करीत आहोत राष्ट्रीय मराठी बातमीपत्र।
2: आकाशवाणी सविता मस्कर आपल्याला बातम्या देत आहे। ठळक बातम्या। पंतप्रधानांच्या हस्ते आज रोजगार मेळाव्यात 51,000+ अधिक नियुक्तीपत्रांचं वितरण। उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांच्या हस्ते 38व्या पुणे महोत्सवाचं उद्घाटन। घाऊक ग्राहकांसाठी सध्या लागू असलेली साखरेची 15 दिवसांची साठवणूक मर्यादा 30 दिवसांपर्यंत वाढणार। ऑस्कर पुरस्कारासाठी भारताकडून गोंधळ या मराठी चित्रपटाची निवड। आणि 20व्या आशियाई क्रीडा स्पर्धांना आजपासून जपानमध्ये सुरुवात। आता सविस्तर बातम्या। पंतप्रधान नरेंद्र मोदी आज 20व्या रोजगार मेळाव्यात दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून विविध सरकारी विभाग आणि संस्थांमध्ये नव्यानं नियुक्त झालेल्या तरुणांना 51,000+ अधिक नियुक्तीपत्र प्रदान करणार आहेत। याप्रसंगी ते उपस्थितांना संबोधितही करतील। हा रोजगार मेळावा देशभरात 45 ठिकाणी आयोजित करण्यात येणार आहे। या रोजगार मेळाव्यामुळे विविध विभाग आणि सरकारी संस्थांमध्ये नियुक्तीपत्र मिळणाऱ्या तरुणांची एकंदर संख्या 12,75,000+ पोहोचणार आहे। आधुनिक विकास साधताना देशाचा सांस्कृतिक वारसा परंपरा आणि मूल्यांचं जतन करणं आवश्यक आहे असं प्रतिपादन उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांनी काल पुण्यात केलं। 38व्या पुणे महोत्सवाचं उद्घाटन उपराष्ट्रपतींच्या हस्ते काल पुण्यात झालं त्यावेळी ते बोलत होते। छत्रपती शिवाजी महाराज लोकमान्य बाळ गंगाधर टिळक आणि भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिराव फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या योगदानाचं उपराष्ट्रपतींनी स्मरण केलं। यावेळी बोलताना उपराष्ट्रपती म्हणाले
3: वी मे हॅव मॉडर्न आउटलुक बट ॲट दी कोर ऑफ अवर हार्ट वी मस्ट रेस्पेक्ट अवर व्हॅल्यूज अँड द ट्रेडिशन्स वी मस्ट बिल्ड मॉडर्न सिटीज व्हाइल प्रोटेक्टिंग देअर कल्चरल सोल वी मस्ट एनकरेज इनोव्हेशन while respecting the tradition we must ensure that development reaches every sections of the society while our heritage continues to inspire future generations pune is an inspiring example of how a city can advance across diverse sectors while preserving its heritage and traditional values
2: ya karyakramat भारतीय चित्रपट सृष्टी आणि कला क्षेत्रातील अतुलनीय योगदानाबद्दल ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यांना उपराष्ट्रपतींच्या हस्ते संस्थापक सुरेश कलमाडी पुणे फेस्टिव्हल जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला।

झाला. या कार्यक्रमाला राज्यपाल जिष्णुदेव वर्मा, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार, खासदार हेमा मालिनी, खासदार मेधा कुलकर्णी यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. कालच्या आपल्या एकदिवसीय दौऱ्यात उपराष्ट्रपतींनी मुंबईत लालबागचा राजा गणेशोत्सव मंडळाच्या गणरायाचं आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्या बाप्पाचंही दर्शन घेतलं. तसंच लोणावळ्यातील कैवल्यधामच्या गोरधनदास सेक्सारिया कॉलेज ऑफ योग अँड कल्चरल सिंथेसिसच्या अमृत महोत्सवी कार्यक्रमाला देखील उपराष्ट्रपती उपस्थित राहिले. हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडनं काल बेंगळुरू इथं झालेल्या कार्यक्रमात भारतीय वायुसेनेला 2 LCA तेजस FOC श्रेणीतील 2 आसनी प्रशिक्षक विमानं, 3 HTT-40 मूलभूत प्रशिक्षक विमानं तसंच पवनहंस लिमिटेडला 4 ध्रुव नेक्स्ट जनरेशन हेलिकॉप्टर्स सुपूर्द केली. या कार्यक्रमाला संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि नागरी हवाई वाहतूक मंत्री के राममोहन नायडू उपस्थित होते. अंतराळ क्षेत्रात आत्मनिर्भरता ही काळाची गरज असून या क्षेत्रात धोरणात्मक प्रगती केली पाहिजे असं प्रतिपादन राजनाथ सिंह यांनी यावेळी बोलताना केलं. सरकारनं घाऊक ग्राहकांसाठी सध्या लागू असलेली साखरेची 15 दिवसांची साठवणूक मर्यादा 30 दिवसांपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र 15 दिवसांच्या सध्याच्या मर्यादेपेक्षा अधिक ठेवला जाणारा साखरेचा साठा केवळ ऍडव्हान्स ऑथरायझेशन स्कीम म्हणजेच अग्रिम अधिकार योजना आणि टॅरिफ रेट कोटा म्हणजेच शुल्क दर कोटा अंतर्गत आयात केलेल्या साखरेतूनच प्राप्त केलेला असावा अशी अट घालण्यात आली आहे. खुल्या बाजारातून खरेदी करण्यात येणाऱ्या साखरेच्या साठवणुकीची मर्यादा मात्र पूर्वीप्रमाणेच राहणार असून ती केवळ 15 दिवसांच्या वापरापुरती मर्यादित असेल. सध्या जे घाऊक ग्राहक प्रति महिना 10 मेट्रिक टनपेक्षा अधिक साखर वापरतात त्यांना साखरेचा साठा 15 दिवसांपर्यंत ठेवण्याची परवानगी आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. पाकिस्तानमधील खैबर पख्तुनख्वा प्रांतातील कोहाट जिल्ह्यात काल एका मशिदीजवळ झालेल्या स्फोटात 15 पोलिसांसह 21 जण ठार झाले आणि 100 अधिक जण जखमी झाले. या घटनेत किमान 73 पोलीस आणि 30 नागरिक जखमी झाल्याचं कोहाट रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ ताहिर शाह यांनी सांगितलं. शुक्रवारच्या नमाजादरम्यान हा स्फोट झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. आतापर्यंत 6 दहशतवादी मारले गेल्याचं पोलीस सूत्रांनी सांगितलं असून इत्तेहाद उल मुजाहिदीन पाकिस्तान या दहशतवादी संघटनेनं हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. राष्ट्राध्यक्ष आसिफ अली झरदारी आणि पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी या घटनेचा निषेध केला आहे. निवडणूक आयोगाकडून तृणमूल काँग्रेस पक्षाच्या दोन्ही गटांना काल स्वतंत्र नावं आणि निवडणूक चिन्ह देण्यात आली. अरूप रॉय गटाला डेमोक्रॅटिक तृणमूल काँग्रेस हे नाव आणि एन्व्हलप अर्थात लिफाफा हे चिन्ह तर ममता बॅनर्जी गटाला ममता ऑल इंडिया तृणमूल काँग्रेस हे नाव आणि फुटबॉल खेळाडू हे चिन्ह देण्यात आलं आहे. पश्चिम बंगाल मेघालय आणि त्रिपुरामध्ये या दोन्ही गटांना मान्यताप्राप्त राजकीय पक्ष म्हणून दर्जा दिला जाईल असं निवडणूक आयोगानं आपल्या आदेशात म्हटलं आहे. पुढील महिन्याच्या 6 तारखेला नंदीग्राम आणि रेजीनगर इथं होणाऱ्या पोटनिवडणुका दोन्ही गट नवीन नावं आणि चिन्हांसह लढवतील. महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातल्या चौक कर्जत दुपदरीकरण तसंच मुकुटबन गड चांदूर या नव्या रेल्वे मार्गासाठी एकंदर 990 कोटी रुपये खर्चाला रेल्वे मंत्रालयानं मंजुरी दिली आहे. त्याचप्रमाणे यवतमाळ जिल्ह्यातल्या मुकुटबन आणि चंद्रपूर जिल्ह्यातल्या गडचांदूर या औद्योगिक आणि खनिज क्षेत्रांना जोडणाऱ्या 38 किलोमीटरपेक्षा जास्त लांबीच्या रेल्वे मार्गासाठी 493 कोटी रुपयेही रेल्वेनं मंजूर केले आहेत. केंद्रीय युवक व्यवहार आणि क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या अध्यक्षतेखाली काल देशभरातल्या 93 विद्यापीठांच्या कुलगुरूंची उच्चस्तरीय बैठक झाली. युवक व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाच्या युवक केंद्रित प्रमुख उपक्रमांमध्ये उच्च शिक्षण संस्थांचा सहभाग अधिक बळकट करण्याच्या उद्देशानं ही बैठक घेण्यात आली. या बैठकीत सहभागी विद्यापीठ प्रमुखांना विकसित भारत युवा नेतृत्व संवाद 2027, नशामुक्त अभियान आणि युवा संपर्क कार्यक्रम या उपक्रमांची माहिती देण्यात आली तसंच या उपक्रमांमध्ये तरुण पिढीचा सक्रिय सहभाग कसा वाढवता येईल यावर चर्चा करण्यात आली. भारतातील स्वीडिश चेंबर ऑफ कॉमर्सनं केलेल्या व्यावसायिक वातावरण सर्वेक्षण 2026 40 अधिक जागतिक बाजारपेठांच्या यादीत भारताला प्रथम क्रमांकाची पसंती मिळाली आहे. वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी

समाज माध्यमांवरील एका संदेशाद्वारे ही माहिती दिली. जागतिक अस्थिरतेच्या काळात स्थिरता, विकास आणि व्यवसाय सुलभता याबाबतीत भारतामधील व्यावसायिक वातावरण सुवर्ण मानक प्रस्थापित करत असल्याचं ते म्हणाले. देशाच्या सॉफ्टवेअर सेवा निर्यातीत 2025-26 या आर्थिक वर्षात 8.2% वाढ होऊन ती सुमारे 221 अब्ज डॉलर्सवर पोचली आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या संगणक सॉफ्टवेअर आणि आयटी क्षेत्रातल्या निर्यातीच्या वार्षिक सर्वेक्षणानुसार काल ही आकडेवारी जाहीर करण्यात आली. प्रतिष्ठा

0: करत असल्याचं ते म्हणाले. देशाच्या सॉफ्टवेअर सेवा निर्यातीत 2025-26 या आर्थिक वर्षात 8.2% वाढ होऊन ती सुमारे 221 अब्ज डॉलर्सवर पोचली आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या संगणक सॉफ्टवेअर आणि आयटी क्षेत्रातल्या निर्यातीच्या वार्षिक सर्वेक्षणानुसार काल ही आकडेवारी जाहीर करण्यात आली. प्रतिष्ठेच्या ऑस्कर पुरस्काराच्या स्पर्धेसाठी भारताकडून संतोष डावखर लिखित आणि दिग्दर्शित गोंधळ या मराठी चित्रपटाची निवड झाली आहे. 33 चित्रपटांमधून या चित्रपटाची निवड झाल्याचं निवड समितीचे अध्यक्ष पी शेषाद्री यांनी सांगितलं. भारताकडून पाठवण्यात आलेला गोंधळ हा 4था मराठी चित्रपट आहे. यंदाचा 99वा ऑस्कर सोहळा 14 मार्च 2027 रोजी होणार आहे. 20व्या आशियाई क्रीडा स्पर्धा 2026 आजपासून प्रारंभ होत आहे. जपानमधील आयची नागोया येथील पालोमा मिझुहो स्टेडियममध्ये भारतीय प्रमाणवेळेनुसार आज दुपारी 2:30 स्पर्धेचा उद्घाटन समारंभ सुरू होईल. ऑलिम्पिक पदक विजेती मनू भाकर आणि गोळाफेकपटू तजिंदरपाल सिंग तूर हे उद्घाटन सोहळ्यात भारताचे ध्वजवाहक असतील. भारतीय हवामान खात्यानं वर्तवलेल्या अंदाजानुसार आज बिहार, पूर्व राजस्थान, गुजरात, लक्षद्वीप, ओडिशा आणि सिक्कीममध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर अंदमान आणि निकोबार बेटं, केरळम, तमिळनाडू आणि पुद्दुचेरीमध्ये मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पंतप्रधानांच्या हस्ते आज रोजगार मेळाव्यात 51,000 अधिक नियुक्तीपत्रांचं वितरण. उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांच्या हस्ते 38व्या पुणे महोत्सवाचं उद्घाटन. घाऊक ग्राहकांसाठी सध्या लागू असलेली साखरेची 15 दिवसांची साठवणूक मर्यादा 30 दिवसांपर्यंत वाढणार. ऑस्कर पुरस्कारासाठी भारताकडून गोंधळ या मराठी चित्रपटाची निवड आणि 20व्या आशियाई क्रीडा स्पर्धांना आजपासून जपानमध्ये सुरुवात. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: .229 अर्थात 1305 KHz आकाशवाणीचं हे परभणी केंद्र आहे. प्रसारित करत आहोत मराठी चित्रपट संगीत. मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूयात उषा मंगेशकर यांच्या स्वरात पाठ राखीन या चित्रपटातील गीत. संगीत दिले चंद्रमोहन यांनी.

सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। श्रोते हो, उषा मंगेशकर यांच्या स्वरातील पाठराखीन या चित्रपटातील गीत श्रोते हो आपण ऐकलत। ऐकूयात आशा भोसले आणि महेंद्र कपूर यांच्या स्वरातील गीत। चित्रपट आहे बाळा गाऊ कशी अंगाई।

एन दत्ता यांनी संगीतबद्ध केलेली जगदीश खेबुडकर यांची रचना श्रोते हो आपण ऐकलीत. चित्रपट होता बाळा गाऊ कशी अंगाई. स्वर होता आशा भोसले आणि महेंद्र कपूर यांचा. मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूयात पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी संगीतबद्ध केलेली सुधीर मोघे यांची रचना. चित्रपट आहे हा खेळ सावल्यांचा. स्वर आशा भोसले आणि हेमंत कुमार यांचा.

मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूयात आनंद घन यांनी संगीतबद्ध केलेली शांता शेळके यांची रचना, चित्रपट मराठा तितुका मिळवावा. स्वर आहे आशा भोसले यांचा.

आणि श्रोतेहो, याबरोबरच मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. 9 वाजता आहेत. प्रादेशिक उर्दू बातम्या छत्रपती संभाजीनगर इथून सहक्षेपित करीत आहोत. तोपर्यंत आनंद घ्या या उर्वरित गीताचा.

लखलख चंदेरी या कार्यक्रमात शेवटी ऐकूयात सनम बेवफा या चित्रपटातील गीत. स्वर आहे इला आरुण आणि अलका याज्ञिक यांचा.

0: हॅलो डॉक्टर, हा कार्यक्रम घेऊन येतो आहोत आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून. हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात तज्ज्ञ डॉक्टरांना आमंत्रित करतोय. हॅलो डॉक्टर, लवकरच सुरू करत आहोत आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून. हॅलो डॉक्टर, तुमचे आरोग्यविषयक प्रश्न आणि तज्ज्ञ डॉक्टरांची उत्तरं आता लवकरच आकाशवाणी परभणी केंद्रावरून. हॅलो डॉक्टर.
1: श्रोते हो, श्वास घ्यायला त्रास होतोय, दम्याच्या आजाराने ग्रस्त आहात, वारंवार कफ झाल्यासारखं जाणवतंय, तेव्हा श्वसन संस्थेविषयीचे विकार याविषयी योग्य आणि परिपूर्ण असं मार्गदर्शन थेट दूरध्वनीवरून तज्ज्ञ डॉक्टरांशी संवाद साधून जाणून घेऊया. हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाच्या माध्यमातून. तेव्हा श्रोते हो, दिनांक 22 सप्टेंबर 2026 मंगळवार रोजी सकाळी 9 ते 9:30 या वेळेमध्ये जरूर कॉल करा 220-890 आणि 223-599 या दूरध्वनी क्रमांकांवर आणि थेट दूरध्वनीवरून संवाद साधा आयुर्वेद तज्ज्ञ आणि योग तज्ज्ञ डॉक्टर दीपक करजगीकर यांच्याशी. हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाचं प्रसारण आपण ऐकू शकाल श्रोते हो दिनांक 24 सप्टेंबर गुरुवार रोजी सकाळी 11:30 तेव्हा जरूर कॉल करा दिनांक 22 सप्टेंबर 2026 मंगळवार रोजी सकाळी 9 ते 9:30 या वेळेत हॅलो डॉक्टर या कार्यक्रमासाठी आणि ऐकत रहा तुम्हा सर्वांच्या आवडीचा आरोग्य विषयक कार्यक्रम हॅलो डॉक्टर.
2: मनोरंजनाची खान असलेल्या आकाशवाणी परभणी केंद्राचे प्रसारण आपण ऐकू शकाल FM बँड 102 MHz वर. तेव्हा जरूर ऐका आकाशवाणी परभणी केंद्र.

आनंदाने खळाळणारे निर्झर म्हणजे बालक, समाजात बागडणारे स्वच्छंदी म्हणजे बालक, गोड हास्यातून हसू देणारे

0: प्रेमाचे ताटवे म्हणजे बालक, खट्याळ, खोडकर, निरागस, मिश्किल अशा सगळ्या भावनांचे गोड मिश्रण म्हणजे बालक। श्रोते हो, कुटुंब आणि शाळा यांच्यासह बालकांवर संस्कार घडवणारं आणखी एक प्रभावी माध्यम म्हणजे परभणी आकाशवाणी केंद्रावरील कार्यक्रम बालमंडळ। ऐकायला विसरू नका।
1: आकाशवाणी म्हणजे विश्वास, व्यापक पोहोच आणि ठोस परिणाम। तुमच्या व्यवसायाच्या वाढीसाठी हेच आहे सर्वात योग्य माध्यम। तर मग वाट कसली पाहताय? आजच करा आपल्या दुकानाची, उद्योगाची किंवा सेवांची जाहिरात आकाशवाणीवरून। प्रभावी, परवडणारी आणि खात्रीशीर आकाशवाणी। तुमचा व्यवसाय, तुमची ओळख आता प्रत्येकाच्या कानापर्यंत, प्रत्येकाच्या मनात। त्यासाठी आमच्या जाहिरात विभागाशी संपर्क साधा।
2: मनोरंजन करणारी वाणी आकाशवाणी, ज्ञानरंजन करणारी वाणी आकाशवाणी, आपल्या सर्वांची लाडकी परभणी आकाशवाणी। आता आपल्या या आकाशवाणी परभणीचं प्रसारण आपण ऐकू शकता FM बँड 102 MHz वर। श्रोते हो, आता आपल्या लाड
3: आकाशवाणीच्या परभणी केंद्राचं प्रसारण श्रोते हो आपण ऐकत आहात। उर्दू कार्यक्रम छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करीत आहोत।

229 नॉमीटर्स अर्थात 1305 किलोहर्ट्सवर आकाशवाणीचं हे परभणी केंद्र आहे. प्रसारित करीत आहोत मिश्र संगीताचा कार्यक्रम. श्रोते हो, मिश्र संगीताच्या कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूयात स्वप्नील आणि साधना सरगम यांच्या स्वरातील गीत

आणि श्रोतहो, या गीताबरोबर मिश्र संगीताचा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. आकाशवाणीच्या परभणी केंद्राचं प्रसारण श्रोतहो आपण ऐकत आहात. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम एक ही फिल्म के गीत. श्रोतहो कार्यक्रमात आज ऐकूयात यस बॉस या चित्रपटातील गीतं. गीतकार आहेत जावेद अख्तर, संगीत दिले जतीन ललित यांनी.

एक ही फिल्म के गीत या कार्यक्रमांतर्गत यस बॉस या चित्रपटातील गीत श्रोते हो आपण ऐकले. गीतकार होते जावेद अख्तर, संगीत दिलं होतं जतीन ललित यांनी. आणि श्रोते हो याबरोबरच एक ही फिल्म के गीत हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

आकाशवाणीच्या परभणी केंद्राचं प्रसारण श्रोतेहो आपण ऐकत आहात. 10:30 होत आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम गाता रहे मेरा दिल.

नमस्कार श्रोते हो, गाता रहे मेरा दिल या आपल्या आवडत्या कार्यक्रमात मी आपला मित्र शिवप्रसाद गुंगे आपलं मनपूर्वक स्वागत करतो. श्रोते हो, कार्यक्रमात आज जाणून घेऊयात महाराष्ट्रातील अस्सल लोकगीत प्रकार लावणी याविषयी. श्रोते हो, लावणी हा महाराष्ट्राच्या लोककलेतील एक महत्त्वाचा आणि लोकप्रिय गीत नृत्य प्रकार आहे. लावणीमध्ये गाणे, नृत्य, अभिनय आणि ताल यांचा सुंदर मिलाप पाहायला मिळतो. ढोलकीच्या ठेक्यावर सादर केली जाणारी लावणी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेची ओळख मानली जाते. लावणीमध्ये प्रेम, शौर्य, सामाजिक जीवन, भक्ती, विनोद आणि मानवी भावभावना यांचे प्रभावी चित्रण केले जाते.

श्रोतेहो, लावणीचा विकास महाराष्ट्रातील लोकपरंपरेत झाला. विशेषत 18व्या आणि 19व्या शतकात लावणीला मोठी लोकप्रियता मिळाली. पेशवेकालीन महाराष्ट्रात लावणी आणि तमाशा या लोककलांना विशेष महत्त्व प्राप्त झाले. त्या काळात अनेक कवींनी आणि शाहिरांनी लावणीच्या माध्यमातून लोकांचे मनोरंजन करण्याबरोबरच विविध विषय मांडले. ऐकूयात सवाल जवाब हा जुगलबंदीचा एक प्रकार.

ಹೆತ್ತುರಿ

आता आमचा सवाल ऐका.

सबे सवाल है का।

श्रोते हो, लावणीच्या सादरीकरणात ढोलकीला विशेष महत्त्व असते. लावणीचे संगीत उत्साही आणि ठेका धरायला लावणारं असतं. गाण्यासोबत हावभाव, नृत्य आणि अभिनय केला जातो. लावणीच्या गीतांमध्ये भावना आणि प्रसंग प्रभावीपणे मांडले जातात. सामान्य लोकांना सहज समजेल अशा मराठी भाषेचा वापर केला जातो. लावणीचा प्रमुख गुण म्हणजे तिचे मनोरंजक सादरीकरण. काही लावण्यांमधून समाजातील घटना, समस्या आणि रूढी यावर भाष्य केलं जातं.

0: श्रोतेहो, लावणीमध्ये अनेक प्रकारचे विषय हाताळले जातात. प्रेम आणि शृंगार हा लावणीतील प्रसिद्ध विषय असला तरी त्यापुरतीच लावणी मर्यादित नाही. वीररस, भक्ती, विनोद, सामाजिक प्रश्न, स्त्रीजीवन, राजकीय सामाजिक घटना आणि दैनंदिन जीवनातील प्रसंग यांचाही लावणीमध्ये समावेश आढळतो.
1: अहो काय लावलंय शाहीर, माझी म्हणू का माझी म्हणू का?
2: अहो ही फियाट गाडी माझी म्हणू का?
1: कुणाची?
2: आमच्या वामन दादांची.
1: म्हणा की म्हणा.

श्रोतेहो, लावणी आणि तमाशा यांचा जवळचा संबंध आहे. पारंपरिक तमाशाच्या कार्यक्रमात लावणीचे सादरीकरण केले जाते, मात्र लावणी हा स्वतंत्र गीत नृत्य प्रकार म्हणूनही विकसित झाला आहे. ढोलकी, तुणतुणे, टाळ आणि इतर वाद्याच्या साथीने लावणी सादर केली जाते. लावणीच्या सादरीकरणात प्रामुख्याने ढोलकीचा वापर केला जातो, त्यासोबत तुणतुणे, टाळ, हलगी आणि इतर तालवाद्यांचा उपयोग केला जाऊ शकतो. या वाद्यांच्या तालामुळे लावणीला उत्साही आणि एक आकर्षक स्वरूप प्राप्त झाले आहे.

श्रोतेहो, महाराष्ट्रातील अनेक कलाकारांनी लावणीची परंपरा समृद्ध केली आहे. पारंपरिक लावणी सादरीकरणात अनेक शाहीर गायक, नर्तक आणि कलावंतांचे योगदान राहिले आहे. यमुनाबाई वाईकर यांचे लावणी क्षेत्रातील योगदान विशेष उल्लेखनीय आहे. पुढील काळात अनेक कलाकारांनी रंगभूमी, चित्रपट आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांमधून लावणी लोकप्रिय केली. आजच्या काळात लावणी पारंपरिक कार्यक्रमापुरती मर्यादित राहिलेली नाही. महाराष्ट्रातील सांस्कृतिक कार्यक्रम रंगभूमी, चित्रपट, दूरदर्शन आणि विविध महोत्सवांमध्ये लावणी सादर केली जाते. आधुनिक संगीत आणि प्रकाश योजनेचा वापर करून लावणीचे सादरीकरण केले जात असले तरी तिचा पारंपरिक ढोलकीचा ठेका, नृत्य आणि मराठी भाषेचा गोडवा कायम आहे. लावणी ही महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीचा महत्त्वाचा भाग आहे. तिच्यामध्ये महाराष्ट्रातील लोकजीवन, भाषा, संगीत, नृत्य आणि कलात्मक परंपरा यांचे दर्शन घडते. श्रोतेहो, लावणी हा केवळ मनोरंजनाचाच प्रकार नसून महाराष्ट्राच्या समृद्ध लोकपरंपरेचा एक महत्त्वाचा वारसा आहे. गीत, संगीत, नृत्य, अभिनय आणि ताल यांचा सुंदर संगम लावणीत दिसून येतो. बदलत्या काळानुसार तिच्या सादरीकरणात बदल झाले असले तरी लावणीचे सांस्कृतिक महत्त्व आजही कायम आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या या पारंपरिक कलेचे संवर्धन करून ती पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचवणे ही आपली जबाबदारी आहे.

आणि श्रोते हो, याबरोबरच गाता रहे मेरा दिल या आपल्या आवडत्या कार्यक्रमातून मी आपला मित्र शिवप्रसाद गुंगे आपला निरोप घेतो. पुन्हा भेटण्याच्या आशेने तोपर्यंत नमस्कार.

0: गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम श्रोते हो आपण ऐकलात. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.
1: श्वास घ्यायला त्रास होतोय, दम्याच्या आजाराने ग्रस्त आहात, वारंवार कफ झाल्यासारखं जाणवतंय, तेव्हा श्वसन संस्थेविषयीचे विकार याविषयी योग्य आणि परिपूर्ण असं मार्गदर्शन थेट दूरध्वनीवरून तज्ज्ञ डॉक्टरांशी संवाद साधून जाणून घेऊया. हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाच्या माध्यमातून. तेव्हा श्रोते हो, दिनांक 22 सप्टेंबर 2026 मंगळवार रोजी सकाळी 9 ते 9:30 या वेळेमध्ये जरूर कॉल करा 220-890 आणि 223-599 या दूरध्वनी क्रमांकांवर आणि थेट दूरध्वनीवरून संवाद साधा आयुर्वेद तज्ज्ञ आणि योग तज्ज्ञ डॉक्टर दीपक करजगीकर यांच्याशी. हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाचं प्रसारण आपण ऐकू शकाल श्रोते हो दिनांक 24 सप्टेंबर गुरुवार रोजी सकाळी 11:30 तेव्हा जरूर कॉल करा दिनांक 22 सप्टेंबर 2026 मंगळवार रोजी सकाळी 9 ते 9:30 या वेळेत हॅलो डॉक्टर या कार्यक्रमासाठी आणि ऐकत रहा तुम्हा सर्वांच्या आवडीचा आरोग्य विषयक कार्यक्रम हॅलो डॉक्टर.
2: आनंदाने खळाळणारे निर्झर म्हणजे बालक, समाजात बागडणारे स्वच्छंदी म्हणजे बालक, गोड हास्यातून हसू देणारे प्रेमाचे ताटवे म्हणजे बालक, खट्याळ खोडकर निरागस मिश्किल अशा सगळ्या भावनांचे गोड मिश्रण म्हणजे बालक. श्रोते हो, आणि शाळा यांच्यासह बालकांवर संस्कार घडवणारं आणखी एक प्रभावी माध्यम म्हणजे परभणी आकाशवाणी केंद्रावरील कार्यक्रम बालमंडळ. ऐकायला विसरू नका.

आकाशवाणीच्या परभणी केंद्राचं प्रसारण श्रोते हो आपण ऐकत आहात. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम स्वरलहरी. फोन संवाद आहे संजय थोरात यांचा, गीत संकलन वंदना सरपाते यांचं, निर्मिती सहाय्य आहे शिवकुमार स्वामी यांचं, तर सादरकर्ते आहेत सदानंद कांबळी.

स्वरलहरी कार्यक्रम ऐकणाऱ्या सर्व रसिक श्रोत्यांना संजय थोरातचा स्नेहाचा प्रेमाचा सप्रेम नमस्कार. रसिक श्रोते हो, सुरू करूया तुमचा आमचा सर्वांचा आवडता कार्यक्रम स्वरलहरी. सादर करते सदानंद कामडी.

0: हेलो।
1: सर स्वरलहरी कार्यक्रम चालू झाला.
0: चालू आहे स्वरलहरी कार्यक्रम, बोला कोण बोलतंय?
1: मनातून बोलतो मी शिवाजी कोथाळकर दिव्यांगे.
0: शिवाजी राव, तुमचं स्वागत आहे स्वरलहरी कार्यक्रमात।
1: धन्यवाद सर. ते सर निसर्ग राजा मधले गाणं टाका ना सर, ते माझ्या मनात लपलं.
0: बरं, काय करता शिवाजी भाऊ?
1: काय ना सर, मी दिव्यांग आहे डोळ्यानं.
0: अच्छा, याच्या आधी फोन कधी लावला होता?
1: मी बघा लावून तरी 3 आठवडे झाले बघा.
0: निसर्ग राजा, ऐक सांगते,
1: हा सर.
0: कुणी माझ्या मनात लपलाय र।
1: हो सर, हो सर.
0: बरं, आकाशवाणीचे कार्यक्रम कोणकोणते ऐकता?
1: आरोग्य साधना, विचार सलाका, पुन्हा लक्ष्मीचा गोठा.
0: लक्ष्मीचा गोठा,
1: हो सर,
0: शेतशिवार कार्यक्रमांतर्गत।
1: हो सर.
0: ठीक आहे, तुमच्या आवडीचं गीत ऐकूया।

0: हेलो।
1: हाँ हेलो,
0: हाँ मुलाना बोला। हेलो विश्वेश
1: दे दे दे।
0: कैसे हो?
1: हेलो, कौन बोलते है?
0: दूसरी
1: अच्छा, कोणत्या वर्गात आहेस बाळा?
0: चार
1: दुसरीच्या वर्गात आहे? पप्पानं फोन लावून दिला तुला?
0: हो गणपतीचा
1: मग तुला गीत कोणतं ऐकायचं आता? गणपती बाप्पाचं गीत ऐकायचं?
0: हो अष्टविनायक।
1: अष्टविनायक?
0: हाँ
1: गणपती बाप्पा बसवले का तू?
0: हो
1: रोज आरती करतो त्यांची?
0: हो
1: तुला येते का आरती?
0: आरती थोड़ी चुकती चुके
1: जाऊ दे, चुकू दे, जराशी म्हणून दाखव बरं।
0: करता दुखारता वरता विघ्नाची मुरवी पूर्वी प्रेम प्रूपा।

0: મંગલમૂર્તિઓ શિવ મંગલમૂર્તિ દર્શન માત્રે માન સ્વામી માત્રે માનપૂર્તિ જે જે વજે જેવ.
1: છાનશી આરતી म्हणून दाखवली. तुझा आवाज खूप गोड आहे रे.
0: हो
1: काय खातो, गोड जास्त खातो का?
0: गुलाबजामुन.
1: गुलाबजामुन खातो का? बर, त्याच्यामुळे तुझा आवाज गोड आहे का?
0: हो.
1: आता तुझ्या आवडीचं छानस गणपती बाप्पाचं गीत ऐकू.
0: अष्टविनायक.
1: बरं, चल अष्टविनायक मधलं गीत ऐकू.

महड गावाती महसूर वरद विनायकाच तीत एक मंदिर मंदिर लय साध सुध जस कौलारू घर घुमटाचा कळ सोनेरी नक्षी नागाची कळ

0: हेलो,
1: हॅलो, नमस्कार सर.
0: नमस्कार।
1: सर, काय स्वरलहरी चालू काय कार्यक्रम?
0: स्वरलहरी कार्यक्रम चालू आहे साहेब, बोला।
1: माझं नाव मुरलीधर देवराव बागल राहणार, पठाण तालुका जिल्हा जालना.
0: सांगा, आज गीत कोणतं ऐकायचं?
1: भावगीत एखादं लता मंगेशकरचं टाका, कोणतं एक चांगलं भावगीत टाका सर.
0: चालते चालते। काय शेतीचं पोजिशन, काय
1: शेतीचं
0: शेतीची
1: सर चालू आहे, पाऊस नाही आहे पण आता पाणी वगैरे चालू आहे.
0: तुमची? तर काय
1: हो,
0: बागायती शेती आहे?
1: आहे ना बागायती, पण आता कसं आहे सगळं शेतीदार बागायती म्हणजे थोडं आता पाणी आहे सध्या तरी, पण पुढं आता पाणी होईल ना, नाही पाऊस पडला तर.
0: पाण्याची अडचणच येईल।
1: हो ना, उन्हाळ्यात पाण्याची अडचणच येतील सर. माझे एक दोन मित्राला ऐकत आहे सर.
0: सांगा ना।
1: त्र्यंबकजी लोखंडे गोविंदपूरचे, गजाननजी परिहार आहे आपले नागठाण्याचे, त्यांना पण हे गीत ऐकत आहे सर.
0: चला या सर्व मित्रांसोबत ऐकूया छानसं हे भावगीत।

0: हेलो।
1: हाँ बोला, कौन बोलते है?
0: हाँ नमस्ते दादा, नमस्ते। आज
1: नमस्ते, बोलो रहीम खान पठान, कौन सा गीत सुनेंगे आज?
0: के प्रोग्राम में तुमचा आमचा जमलं,
1: हाँ
0: चंदनाच्या पाटावर सोन्याच्या ताटामध्ये मोत्याचा घास तुला भरविल, लय आनंद वाटते सर आम्हाला। परभणी आकाशवाणीचे मराठी गाणे तर चलतात रेडिओवर दादाचे तर।
1: अच्छा, हे छानसं दादाचं गीत आता तुमच्यासाठी आम्ही तुमच्यापर्यंत पाठवत आहोत. फोन केला त्याबद्दल धन्यवाद.
0: आमचे मोठे मारुतीचे श्रोते राहिले ना सर,
1: घ्या ना.
0: अनंता नगर साडे, भगवान खोतकर, लिंबाजी राऊत, आमचे जिगरी जिगरी मित्र।
1: अच्छा, या सर्व मित्रांसोबत ऐकूया छानसं गीत.

bonito. गहिरव्या चुड्या बिगर तेला शोभा कोठली.

0: हॅलो.
1: हॅलो,
0: हां बोला.
1: मी किल्ले दारून बोलतो सर.
0: किल्ले धारूर,
1: हा,
0: काय नाव आपलं?
1: दत्तू चिरके. हा
0: चिरके साहेब, स्वागत आहे तुमचं स्वरलहरी कार्यक्रमात.
1: सर, लय प्रयत्न केला बघा, पण आज लागला बघा योग.
0: कोणतं गीत ऐकायचं?
1: देवाचं म्हटलं ते ढोलकीच्या तालावर ते गाणं नाही का?
0: अच्छा, ढोलकीच्या तालावर.
1: हा सर, बघा आता पावसाची वाट बघत बसलोय बघा, काय शेती मधलं वाळून गेलो बघा.
0: निसर्ग चक्र बदलून जाण्यामध्ये माणसाचा पण खूप मोठा हात आहे.
1: हो, हाय की हाय की, माणसाने तसं वागायला पाहिजे ना सर.
0: प्रचंड वृक्ष तोड केली.
1: पण माझं म्हणणं एकच आहे बघा, कमीत कमी एक झाड तोडलं तर दोन तरी झाड लावा बघा, असं माझा विचार आहे.
0: दोन झाड लावले तर ते जगले पाहिजे. कमीत कमी 10 झाडं लावले तर त्याच्यातले 2 जगतील.
1: नाही नाही नाही, लावलं तसं ते जगवायला पाहिजे, ना लावून उपयोग काय त्याचा.
0: खरंच आहे.
1: माझ्यापाशी मी आलं भरपूर झाडं लावतो बघा, आंब्याचे एक 40-50 झाड लावले, आणि तेवढ्याला तेवढं झोपले बघा मी. आणि काही वडाचे लावलेत बघा, काही नांदुरकीचे लावले थोडे माळ, आणि सायकलवर 2 गागरे माणसं सायकल ढकली ढकली तोवर आणून त्यांनी पाणी घालून मी त्यांनी जीवन ठेवले बघा. अर्धा किलोमीटर आहे बघा, आता ते पाणी घालतो मी आणून वरी माळावर घागरीनं.
0: वा वा वा, दत्तू भाऊ, तुमचं खूप खूप अभिनंदन. तुमचं कौतुक कितीही करा कमीच आहे.
1: वर्ष मी चार पाच वर्ष झाड लावतो बघा,
0: लावायलाच पाहिजे.
1: जेवढे लावले त्याच्यातले एकही वाळू दिले नाही मी.
0: वा वा, खूप छान.
1: हा
0: असं प्रत्येकानं जर केलं तर पुढच्या पिढीला आपण काहीतरी चांगलं देऊ.
1: हो सर, नाव सांगतो सर एक दोन.
0: सांगा ना.
1: आमचे बिभीषण चिरके, आमचे सुनील चिरके आणि लता चिरके.
0: तुमच्या आवडीचं गीत ऐकूया.

0: हाँ हेलो,
1: आकाशी ऊपर बोली
0: आकाशवाणी परभणी बोला, कौन बोलते है?
1: मी मुक्काम पोस्ट कराड जिल्हा सातारा इथून तुकाराम जाधव बोलतोय.
0: काय करता साहेब आपण?
1: माझं वर्षाबाई वेल्डिंग काम करतो. गच्चे दरवाजे ग्रिल खिडक्या गाड्या दुरुस्ती.
0: सांगा आज कार्यक्रमात गीत कोणतं ऐकायचं?
1: गीताचे बोलायचे हे जे बोला काय चित्रपट नाव आहे एकापेक्षा एक.
0: अच्छा,
1: आमचे मित्र आहे आर एन पाटील जी, पी एस आय राजशेखर जी, विठ्ठल पवार जी, सुनील बुले जी, गौतम कोकाटे जी, विकास शेडगे जी, श्रीकांत भंडारे जी, रमेश जाधव जी, उदय काळे जी, रामचंद्र कोरडे जी, रमेश जाधव जी, उदय काळे जी, या सर्वांच्या पसंत लावा जोडे.
0: ठीक आहे, जाधवजी ऐकूया हे छानसे गीत.

0: हेलो,
1: हेलो श्याम
0: कौन बोलते हैं?
1: मोहन मेत्रे।
0: श्याम मोहन म्हेत्रे.
1: हाँ,
0: श्याम, कोणत्या वर्गात जातो तू?
1: पाचवी
0: रेडिओ कधी ऐकतो तू?
1: रोज
0: रोज ऐकतो?
1: हो
0: अरे वा, तुला शाळेत जायला आवडते.
1: हो
0: तुझा आवाज तर खणखणीत आहे.
1: हो
0: शाळेत तुला मित्र आहेत ना?
1: हाय तो अर्जुन,
0: सांग बरं मित्रांची नावं.
1: विश्वेश, गोविंद, परीक्षित।
0: हे तुझे जवळचे मित्र आहेत?
1: हो
0: भांडतो का यांना?
1: नाही
0: मला त्यांनी तर सांगितलं तू भांडतो म्हणून.
1: नाही भांडत,
0: नाही भांडत.
1: नाही
0: शाळेची वेळ किती ते किती आहे?
1: 10 ते 3।
0: 10 ते 3. तुझे आवडते शिक्षक शिक्षिका कोण आहेत?
1: श्याम सर,
0: तुझं नाव काय
1: श्याम
0: आणि सरांचं नाव?
1: श्याम।
0: अरे वा, किती छान.

0: नाही
1: मला त्यांनी तर सांगितलं तू भांडतो म्हणून.
0: नाही भांडत
1: नाही भांडत.
0: नाही.
1: शाळेची वेळ किती ते किती आहे?
0: 10 ते 3.
1: 10 ते 3. तुझे आवडते शिक्षक शिक्षिका कोण आहेत?
0: श्याम सर.
1: तुझं नाव काय
0: श्याम.
1: आणि सरांचं नाव?
0: श्याम.
1: अरे वा, किती छान. तुझ्या नावाचेच सर?
0: हो.
1: श्याम बाळा, गाणं सांग आता.
0: गणपती.
1: बरं, गणपती बाप्पाचं गीत ऐकायचं.
0: हा
1: मग चल जाऊ दे, कशाला वेळ लावायचा, गणपती बाप्पाचं गीत ऐकू.

0: हेलो।
1: नमस्कार सोर लहिरी,
0: नमस्कार जी, कोण बोलते?
1: मी बळीराम साबळे पाटील बोलतोय. लिंबारोई देवी तालुका जिल्हा बीडून बोलतोय सर. राम राम राम राम सर.
0: बळीराम जी, राम राम। तुमचं स्वागत आहे स्वर लहरी कार्यक्रमात। काय करता बळीराम जी? आपण
1: शेतकरी दादा,
0: बरोबर
1: ऊसाला पाणी देणं चालू. बघा आता आज आपल्याला ऐकायचंय, चित्रपट आहे फटाकडी,
0: हां।
1: गाण्याचे बोल आहेत गणपतीच्या मोरा सोरी नाचू गाऊया मोरिया रे बाप्पा मोरिया रे. गीत आहे आपलं हे.
0: बर बर बर
1: आणि सर आपले दोन चार मित्र किल्ले दारूचे जलाल भाई, अभिमन्यू साबळे, रामहरी कदम, मारुती भोसले, नारायण शिर्के, ओतोळीश्राम शिंपले, ईश्वर साबळे, सगळेजण मिळून आपले सोरल कार्यक्रम ऐकत होता. आणि
0: ठीक आहे, चला हे छानसं गीत आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचत आहोत। फोन केला त्याबद्दल धन्यवाद।

0: हॅलो, नमस्कार.
1: नमस्कार जी.
0: मी बाळको पाटील, मुक्काम पोस्ट, सलामवाडी, तालुका हुक्केरी, जिल्हा बेळगाव, कर्नाटकातून बोलतोय सर.
1: तुमचं स्वरलहरी कार्यक्रमात स्वागत आहे.
0: गीत मला ऐकायचं आहे गणपतीचं, ओंकार.
1: अच्छा, ओंकार स्वरूपा गीत ऐकायचं. आपण करता काय साहेब?
0: मी ब्लाइंड पर्सन आहे आणि
1: अच्छा
0: मी आता सध्या नाशिकमध्येच आहे. आपलं ब्लाइंड हॉस्टेल आहे इथे MIDC मध्ये शिंदे पर्सेला. आम्ही इथे काट्या, जोन, जेवणाचे प्लेट, नाश्त्याचे प्लेट वगैरे बनवतो. ते आपले संस्थेवाले विकून आम्हाला काही मानधन देतात महिन्याला.
1: खूप छान, खूप छान. हां,
0: हो, धन्यवाद.
1: तर हे छानसं गीत आहे ओंकार स्वरूपात तुमच्यापर्यंत पोहोचत आहोत. फोन केला त्याबद्दल धन्यवाद.

0: हॅलो, स्वरलहरी कार्यक्रम, बोला, कोण बोलतंय?
1: मी शिवाजी जगारे बोलायले धरून राम राम
0: राम राम राम राम।
1: रोजचा तुमचा कार्यक्रम ऐकतो तर रेडिओ
0: कोणते कार्यक्रम ऐकता?
1: शेतीचा
0: बरं बरं, आज कार्यक्रमात गीत कोणतं ऐकायचं?
1: ते शेत माझ ताणलेलं ताण पाहिजे
0: अच्छा,
1: शेतामध्ये घडी हळद लावलेली मोटर लावली झाडा खाली बसून फोन लावला इथं
0: मोटर लावली म्हणल्यावर पाणी असेल तुमच्या शेतात?
1: उगे जाऊ जा उन्हावर ते हळदीला टिपक
0: अच्छा,
1: टिपक केलेलं
0: बर बर बर। चला आता तुमच्या आवडीचं गीत ऐकूया।
1: हो
0: ठीक आहे, ऐकूयात गीत।
1: राम राम
0: राम राम।

तर रसिक श्रोतेहो, असा होता तुमचा आमचा सर्वांचा आवडता कार्यक्रम स्वरलहरी. श्रोतेहो, आमच्यापर्यंत ही छानशी गीतं पोहोचवण्याचं काम केलं आहे भास्कर थोरात आणि वंदना आठवले सरपाते यांनी. तर कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सदानंद कांबळी. तेव्हा रसिक श्रोतेहो, आजच्या कार्यक्रमातून आपला मित्र संजय थोरात आपला निरोप घेतोय. पुन्हा भेटूया त्या कार्यक्रमात. नमस्कार.

0: स्वरलहरी हा कार्यक्रम श्रोतेहो आपण ऐकलात. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.
1: श्वास घ्यायला त्रास होतोय, दम्याच्या आजाराने ग्रस्त आहात, वारंवार कफ झाल्यासारखं जाणवतंय, तेव्हा श्वसन संस्थेविषयीचे विकार याविषयी योग्य आणि परिपूर्ण असं मार्गदर्शन थेट दूरध्वनीवरून तज्ज्ञ डॉक्टरांशी संवाद साधून जाणून घेऊया. हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाच्या माध्यमातून. तेव्हा श्रोते हो, दिनांक 22 सप्टेंबर 2026 मंगळवार रोजी सकाळी 9 ते 9:30 या वेळेमध्ये जरूर कॉल करा 220-890 आणि 223-599 या दूरध्वनी क्रमांकांवर आणि थेट दूरध्वनीवरून संवाद साधा आयुर्वेद तज्ज्ञ आणि योग तज्ज्ञ डॉक्टर दीपक करजगीकर यांच्याशी. हॅलो डॉक्टर, या कार्यक्रमाचं प्रसारण आपण ऐकू शकाल श्रोते हो दिनांक 24 सप्टेंबर गुरुवार रोजी सकाळी 11:30 तेव्हा जरूर कॉल करा दिनांक 22 सप्टेंबर 2026 मंगळवार रोजी सकाळी 9 ते 9:30 या वेळेत हॅलो डॉक्टर या कार्यक्रमासाठी आणि ऐकत रहा तुम्हा सर्वांच्या आवडीचा आरोग्य विषयक कार्यक्रम हॅलो डॉक्टर.
2: मनोरंजन करणारी वाणी आकाशवाणी, ज्ञान रंजन करणारी वाणी आकाशवाणी, आपल्या सर्वांची लाडकी परभणी आकाशवाणी. आता आपल्या या आकाशवाणी परभणीचं प्रसारण आपण ऐकू शकता FM बँड 102 MHz वर.
0: आकाशवाणीच्या परभणी केंद्राचं प्रसारण श्रोते हो आपण ऐकत आहात. वनिता मंडळ हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करीत आहोत. श्रोते हो, FM बँड 102 MHz वर विविध भारतीचं प्रसारण देखील आपण ऐकू शकता.

श्रोते हो मैत्रिणींनो नमस्कार. आकाशवाणी जळगाव निर्मित वनिता मंडळ या कार्यक्रमात मी आपली सखी सारिका दांडगे कार्यक्रमाचे सादरकर्ते विजय भुयार यांच्यासह आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते.

सखींनो, स्त्रीच्या मनातल्या भावना, तिच्या जगण्यातला अनुभव आणि तिच्या आयुष्याला स्पर्श करणाऱ्या विविध विषयांची सुरेल गुंफण घेऊन आकाशवाणी जळगाव निर्मित वनिता मंडळ हा कार्यक्रम पुन्हा एकदा आपल्या भेटीला आलाय. सखींनो, सण असो वा संस्कृती, परंपरा असो वा आधुनिक विचार, आरोग्य असो वा कर्तृत्व, स्त्रीच्या जीवनाशी जोडलेला प्रत्येक रंग म्हणजे वनिता मंडळ. तेव्हा मैत्रिणींनो, कार्यक्रमाची सुरुवात करूया नेहमीप्रमाणेच एका छानशा गीतानं.

0: सखींनो, आजच्या डिजिटल युगामध्ये मोबाईल हा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनलाय. मात्र अभ्यासापेक्षा गेम्स, सोशल मीडिया आणि व्हिडिओंच्या आहारी जाण्याचं प्रमाण विद्यार्थ्यांमध्ये वाढताना दिसत आहे आणि ही अत्यंत चिंतेची बाब बनली आहे. सखींनो, त्यामुळं पालकांनी मुलांच्या मोबाईल वापरावर योग्य नियंत्रण ठेवावं, स्क्रीन टाईम त्यांना ठरवून द्यावा आणि मुलांशी जास्तीत जास्त संवाद वाढवावा. तेव्हा मैत्रिणींनो, आपल्या आजच्या वनिता मंडळ या कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया मोबाईलच्या स्क्रीन टाईमचा धोका, याविषयी प्रणिता झांबरे यांचं मार्गदर्शनपर भाषण.
1: नमस्कार मैत्रिणींनो, गरज ही शोधाची जननी आहे असं म्हणतात. मानवाच्या संशोधन वृत्तीनं जग प्रचंड जवळ आल्यामुळे मानवी जीवनाच्या जगण्याचे संपूर्ण निकषच बदलून गेले आहेत हे आता नव्याने सांगायची गरज उरली नाही. या तंत्रज्ञानाचा फायदा करून घ्यायचा की तोटा हे सर्वस्वी मानवाच्या हाती असले तरी हल्लीच्या काळात समाजमनावर याचा विघातक परिणाम होताना दिसत आहे. मैत्रिणींनो, अत्याधुनिक तंत्रज्ञान जीवन अधिक सुखसोयीचे बनवते, होय ना? परंतु माणूस या तंत्रज्ञानाच्या आहारी गेला तर त्याचे घातक परिणाम अटळपणे भोगावे लागतात. काही वेळा त्यातून भासमय जगाचा मनावर नको तितका प्रभाव पडतो. संभाजीनगर येथे आयफोनसाठी डोंगरावर चढलेल्या मुलासह आईवडिलांचाही मुलाचा जीव वाचवण्याच्या प्रयत्नात मृत्यू झाला. अशा कितीतरी घटना रोज ऐकायला, वाचायला आणि पाहायला मिळतात. म्हणजे आता असे म्हणावेसे वाटते की मोबाईल आयफोन इतका मोठा झाला की आयुष्य छोटे होऊन गेले. आजच्या युगात मोबाईल फोन प्रत्येकाच्या जीवनातील अविभाज्य घटक बनला आहे. टेलिफोन म्हणजेच दूरध्वनी केवळ बोलण्यासाठी, संभाषणासाठी वापरले जात असत. पण आजच्या स्मार्टफोनच्या युगात मोबाईल हा केवळ संवादाचे साधन राहिलेले नाही तर तो शिक्षण, मनोरंजन, व्यवसाय, खेळ, बँकिंग, वेगवेगळ्या प्रकारची माहिती आणि समाजातील अशा अनेक क्षेत्रात आपणास जोडून ठेवताना दिसत आहे. खरं म्हणजे मोबाईल हे एक असे अष्टपैलू उपकरण आहे ज्यामुळे आपली अधिक चांगल्या प्रकारे प्रगती झाली असती. लक्षात येतंय ना मी काय म्हणते ते? मैत्रिणींनो, आपली अधिक चांगल्या प्रकारे प्रगती झाली असती. इतकंच नाही तर मुलांच्या कौशल्याचा विकास होण्याचे मोबाईल हे एक शक्तिशाली साधन सुद्धा आहे हे आजच्या जगात नाकारून चालणार नाही. परंतु दुर्दैवाने समाजातील जवळजवळ 70% स्त्री पुरुष, मुले मुली हे मोबाईलच्या अतिवापराचे बळी पडत आहे. मोबाईलच्या या वापरामुळे व्यक्तीची कार्यक्षमता, काम करण्याची इच्छा कमी झाली आहे. याचा परिणाम एकूण समाजावर आणि पर्यायाने आपल्या देशाच्या प्रगतीवर होताना दिसत आहे. श्रोते हो, या संदर्भात वैचारिक मंथन करीत असताना मुलांचे वय आणि मोबाईलचा वापर याचा परस्पर संबंध समजून घेणंही तितकंच आवश्यक आहे.

सध्या घराघरामध्ये प्रत्येक व्यक्तीकडे अँड्रॉइड प्रकारचा मोबाईल आहे. जीवनातील प्रत्येक वयोगटात मोबाईलच्या वापराची गरज आणि पद्धत ही वेगवेगळी असते. आणि सध्या घराघरात अगदी 6 महिन्यांच्या बाळापासून सर्वजण मोबाईलच्या आहारी गेले आहे असे दिसते. म्हणजे ज्या वेळेला घरातील हे बाळ लहान असतं, जेव्हा ते रडायला लागतं, त्रास द्यायला लागतं, हट्टीपणाने वागायला लागतं, त्यावेळेला आईकडून बाळाला लगेच मोबाईल दिला जातो. आणि मग सेकंदासेकंदाला बदलणारी व्हिडिओज, गेम्स, सततचे स्क्रोलिंग याकडे मुलांचे आकर्षण वाढते आणि मुलांचा मोबाईल वापरण्याकडे कल अधिक वाढू लागतो. मैत्रिणींनो, आपली ही मुले जसजशी मोठी होत जातात तशी मोबाईलमधील गेम्स, कार्टून, व्हिडिओ यात अडकत जातात. साधारण 5 ते 12 वयोगटातील मुलांमध्ये यामुळे स्क्रीन व्यसन, अभ्यासाकडे दुर्लक्ष, व्यायामाकडे दुर्लक्ष, दृष्टीवर होणारा परिणाम, खेळामध्ये अनास्था या गोष्टी होतात. तसं पाहिलं तर या वयातील मुले भावनिक, मानसिक आणि सामाजिकदृष्ट्या अतिशय नाजूक अवस्थेत असतात. त्यामुळे मोबाईलचा जास्त वापर केल्याने त्यांच्या मानसिकतेवर, आरोग्यावर, अभ्यासावर आणि कुटुंबातील नातेसंबंधांवर नकारात्मक परिणाम होताना दिसतो. मुळातच 5 ते 12 हा वयोगट मुलांच्या मूलभूत विकासाचा कालावधी असतो. मैत्रिणींनो, आता आपण टीनेजर्स म्हणजेच किशोरवयीन मुलांचा विचार करूया. जर या मुलांचा विचार केला 13 ते 18 वर्ष वयोगटातील ही मुले भावनिक, मानसिकदृष्ट्या अधिक अपरिपक्व असल्यामुळे त्यांच्यावर होणारा परिणाम गंभीर आणि दीर्घकालीन ठरू शकतो, किंबहुना ठरत आहे असे दिसते. यात सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे अयोग्य आशयाचा वापर. यामुळे मुले त्यांच्या वयाच्या पुढील गोष्टी पाहतात ज्यांचा अर्थ लावण्याची मानसिक क्षमता त्यांच्यात नसते. सुमारे 60% मुले अशी दृश्य पाहिल्यानंतर गोंधळून जातात आणि वयापेक्षा मोठ्या गोष्टीचा विचार करू लागतात. भावनिक परिपक्वता नसताना प्रौढ वर्तनाबद्दल विचार सुरू झाल्याने त्यांच्या मानसिक प्रक्रियांवर नकारात्मक परिणाम होतो. पाहिलेल्या गोष्टींचे अनुकरण करण्याची उत्सुकता वाढते आणि मग त्यामुळे मुलांमध्ये चिडचिड, राग, गुप्तता, एकटे राहण्याची सवय, भावनिक अस्थिरता अशी लक्षणे दिसू लागतात. सतत पासवर्ड बदलणे, पालकांपासून गोष्टी लपवणे यामुळे शिक्षण आणि एकाग्रतेवर परिणाम होऊ लागतो. अभ्यासात लक्ष लागत नाही, वेळेचे भान राहत नाही, गृहपाठ, प्रकल्प आणि वाचनाची आवड यामुळे मुलांमध्ये कमी होताना दिसते. आणि हो, आणखी एक महत्त्वाचं, रात्रीपर्यंत फोन पाहणे, व्हिडिओज पाहणे यामुळे झोपेचा अभाव निर्माण होतो आणि मग दुसऱ्या दिवशी सतत थकवा जाणवतो. या सगळ्या गोष्टींमुळे, म्हणजेच मोबाईलच्या या अतिवापरामुळे, सायबर फसवणूक, स्कॅम, सायबर बुलिंग आणि चुकीच्या ग्रुपमध्ये सहभागी होण्याची शक्यता वाढते, ज्यामुळे मुलांवर मानसिक दबाव येऊ शकतो. शारीरिक बदलांमुळे मुले प्रौढ होत असली तरी समज परिपक्व नसल्यामुळे भावनिक असंतुलन निर्माण होते. यामुळे मनात न्यूनगंड निर्माण होऊन आत्मविश्वास कमी होऊ शकतो. काही वेळेला मुले आत्महत्येचा मार्ग स्वीकारतात. मैत्रिणींनो, अशा परिस्थितीत पालकांना, आई वडिलांना, म्हणजेच आपणा सर्वांना आपल्या मुलांचे टी व्ही मोबाईलचे व्यसन कसे सोडवावे याची नेहमीच घोर चिंता लागलेली असते. मुलं ऐकतच नाही असे म्हणून आई वडील त्यांच्या कामात मशगूल होतात आणि त्यानंतर मुलं मोबाईलच्या सोबत राहतात. टेलिफोन, संगणक, मोबाईल, इंटरनेट या डिजिटल तंत्रज्ञानाच्या जगात नवे नवे शब्द रूढ झाले. टेक्नोसॅव्ही हा शब्द रूढ होत असतानाच आता आणखी एका नव्या शब्दाची भर पडली आहे. तुम्हा सगळ्यांना तो शब्द माहिती आहे आणि तो म्हणजे स्क्रीन टाईम. आता स्क्रीन टाईम म्हणजे काय? तर आपण सर्व, लहानांपासून वृद्धांपर्यंत, ज्या ज्या वेळेला टी व्ही, मोबाईल, टॅबलेट यासारखे जे काही गॅझेट्स असतात, ज्याचा दिवस रात्र आपल्या डोळ्यासमोर वापर करत असतो, त्या वापरण्याच्या वेळेला स्क्रीन टाईम असं म्हणतात. मैत्रिणींनो, मुलांचा हाच स्क्रीन टाईम आता वाढत चाललाय असं निदर्शनाला येत आहे. नवी पिढी

या वेगवेगळ्या डिव्हाइसच्या नादी लागून वास्तविक जगाचे भान विसरायला लागली आहे आणि याचा परिणाम त्यांच्या शारीरिक आणि मानसिक क्षमता विकलांग होताना दिसत आहे. नात्यात अंतर वाढत चाललंय. प्रत्यक्षातले जग आणि आभासी जग यातला फरक समजेनासा झाला आहे. वास्तवातील मित्रमैत्रिणींपेक्षा सोशल मीडियावरील मैत्री जास्त आवडायला लागली आहे. या सोशल मीडियामध्ये सायबर गुन्हेगारीसुद्धा वारंवार आढळून येत आहे. उदाहरणार्थ क्रेडिट कार्ड, ATM यासंबंधीची माहिती, OTP, पासवर्ड इत्यादी खाजगी माहिती नकळत वापरकर्त्यांना लिंक होऊन सायबर भामट्यांकडे जाते आणि बऱ्याच वेळेस पालकांची बँक खाती रिकामे झाल्याचे पाहावयास मिळते. अशा अनेक घटना आपण वर्तमानपत्रात सुद्धा वाचतो. आभासी जगात राहणाऱ्या मुलांना प्रत्येक वस्तू उपकरण हे स्मार्ट असणे ही आजची चैन नसून गरज वाटत आहे. म्हणूनच सततचे इंटरनेट, मोबाईल हे सुद्धा एक व्यसनच बनत आहे. मोबाईल हा विद्युत चुंबकीय तरंगावर कार्य करतो. सर्व सिग्नल्स हे विद्युत चुंबकीय तरंगाच्या सहाय्याने प्रसारित होतात आणि या तरंगाचा मेंदूवर थेट परिणाम होतो. त्यामुळे याचा जेवढा जास्त वापर तेवढा धोका वाढतो. तसंच मोबाईलमधून बाहेर पडणाऱ्या किरणांमुळे मुलांच्या डोळ्यांवर विपरीत परिणाम होतो. डोळ्यातील पाणी कमी होऊन डोळे कोरडे पडू लागतात. लहान मुलांना कमी वयात जास्त नंबरचा चष्मा लागलेला पाहायला मिळतो. आणि हो मैत्रिणींनो, आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे मोबाईलवर सतत विशिष्ट बोटांचा वापर केल्यामुळे अनेक मुलांना हाडाशी संबंधित आजार लहान वयातच होत आहे असे दिसते. या सर्व गोष्टींचा विचार करता एक गोष्ट महत्त्वाची आहे की कुठल्याही गोष्टीचा अतिरेक कायम टाळला पाहिजे. पालकांनी आपल्या पाल्यांना स्मार्टफोन द्यायच्या आधी तो कसा वापरावा याचे प्रशिक्षण देणे आवश्यक आहे. तंत्रज्ञान हे सुरीसारखे म्हणजेच चाकूसारखे असते. त्याचा वापर एखादे फळ कापण्यासाठी करायचा की एखाद्याचा खून करण्यासाठी, म्हणजेच तंत्राला वापरणारे मन आणि विचार हे त्याचा वापर ठरवते. अमेरिकेप्रमाणेच आपल्याकडे सुद्धा शाळकरी मुलांवर, शिक्षकांवर, मुख्याध्यापकांवर खुनी हल्ले झाले. ते आत्तापर्यंत कुठल्या तरी हाडामासाच्या विकृत व्यक्तीने केले आहेत. परंतु मैत्रिणींनो, समजा भविष्यात कदाचित स्वयंचलित वाहन किंवा यंत्रमानव असे गुन्हे करू शकेल, त्यावेळी खुनी कोण हे ठरवणे अवघड असेल. म्हणजे यावरून असे म्हणता येईल की माहिती तंत्रज्ञानातील अभूतपूर्व क्रांतीने सारे जग जोडण्याची किमया केली खरी, परंतु त्याबरोबरच विघातक विध्वंसक वृत्तींनाही कमी जोखीम पत्करून जास्त दुष्परिणाम घडवण्याची क्षमता निर्माण झाली. त्यामुळे कोणतीही प्रत्यक्ष सीमारेषा नसलेली आणि फार वेगाने पसरणारी अशी ही वृत्ती मानवी समाजाला नष्ट करेल का अशी भीती वाटू लागली आहे. श्रोते हो, म्हणूनच आता जगभरातील MIT, स्टॅनफर्ड, हॉवर्ड यासारख्या प्रतितयश विद्यापीठात नैतिकता, नीतिमूल्ये या मूलभूत विषयांवर संगणक तंत्रज्ञ आणि उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सक्तीचा अभ्यासक्रम विकसित होत आहे. आणि हो, इंग्लंडमध्ये तर नैसर्गिक शाळेचा प्रयोग सुरू केला आहे. मैत्रिणींनो, यामध्ये शासनाने आणि पालकांनी मिळून आपली मुले या मोबाईल, TV, संगणक यासारख्या तांत्रिक गॅझेटपासून जास्तीत जास्त दूर कशी ठेवता येतील आणि त्यांची शारीरिक आणि मानसिक क्षमता कशी वाढेल यासाठी हा नवा प्रयोग सुरू केलाय. म्हणजे अगदी आपल्या भारतातल्या शांतिनिकेतन सारखी शाळा सुरू केली आहे असं म्हणा ना. स्वीडन आणि फिनलँड सारख्या देशांनी तर मुलांना डिजिटल माध्यमातून शिक्षण न देता पाठ्यपुस्तकातून शिक्षण देणे सुरू केले आहे. नॉर्वे देशातील संशोधकांना मात्र वेगळीच गोष्ट लक्षात आली. नॉर्वेतील ओस्लो विद्यापीठातील संशोधकांना पालकांच्या फोनच्या अतिवापरामुळे मुलांची शब्द समजण्याची आणि ते शब्द वापरण्याची क्षमता मंदावल्याचे आढळले. पालक लहान मुलांसमोर वारंवार फोन वापरत असतील किंवा लॅपटॉपवर काम करत असतील तर त्याचा परिणाम मुलांच्या भाषा शिकण्याच्या आणि बोलण्याच्या क्षमतेवर होतो असा इशारा संशोधकांनी दिला आहे.
म्हणून पालकांनी आपल्या मोबाईल वापरण्या

त्याच्या सवयीमध्ये सुधारणा करणे आवश्यक आहे, कारण लहान मुलांना मोबाईल देणे म्हणजे त्यांच्या आयुष्याशी खेळण्यासारखे आहे. त्यासाठी पालकांनी आपल्या पाल्याला एक वेळापत्रक ठरवून दिले पाहिजे, दिवसभराचे नियोजन केले पाहिजे. सकाळी उठल्यावर व्यायाम, सूर्यनमस्कार, देवपूजा करून मुलांना सकाळचा थोडा अभ्यास अर्थातच शाळेच्या वेळेनुसार, वर्तमानपत्रांचे वाचन, अवांतर पुस्तकांचे वाचन करण्यास प्रोत्साहन दिले पाहिजे. इतकंच नाही तर चालू घडामोडींवर मुलांशी चर्चा करायला पाहिजे, मुलांशी गप्पा गोष्टी करायला हव्यात. शाळेत होणाऱ्या रोजच्या गोष्टींवर पालकांनी मुलांशी संवाद साधला पाहिजे. मुलं सध्या बाहेर विविध प्रकारच्या गेमिंग झोनमध्ये गेम खेळायला जातात, यावर पालकांनी निर्बंध घातले पाहिजे. यात मुलांचा फक्त आणि फक्त टाइमपास होतो आणि पालकांचा तर पैसा वाया जातो. ज्यातून मुलांना शिकायला मिळेल अशा प्रकारच्या गोष्टीकडे पालकांनी मुलांना प्रवृत्त केले पाहिजे. मैत्रिणींनो, मी तर असं म्हणेल की सुई दोऱ्याच्या वापरापासून ते स्वयंपाकघरातील सर्व गोष्टींपर्यंत आईवडिलांनी आपल्या मुलांना स्वयंपूर्ण बनवले पाहिजे. यामुळे आई वडील आणि मुले यांच्यात सुसंवाद राहील. मुलांना मोबाईल आणि टीव्ही पाहू देणे हा सध्या आपल्या दैनंदिन जीवनाचा भाग झाला आहे. तज्ज्ञांच्या मतानुसार जेवढा कमी वेळ मोबाईलसाठी द्याल तेवढे मुलांच्या आरोग्याच्या दृष्टीने चांगले राहील. मोबाईल असो किंवा टीव्ही असो किंवा सोशल मीडिया असो, त्यावर काय पाहावे याचे मॉनिटरिंग पालकांनी केले पाहिजे, तरच ढासळलेली समाजव्यवस्था सुधारेल असा विश्वास वाटतो. शाळा महाविद्यालयांमधून डिजिटल साक्षरतेबरोबरच मोबाईल स्मार्टफोनचे दुष्परिणाम यावर प्रबोधन होणे बंधनकारक आहे. नागरिकशास्त्र या विषयात त्याचा समावेश व्हायला हवा, ज्यामध्ये स्मार्टफोनचा योग्य वापर, सोशल मीडियावर माहिती पोस्ट करण्याचे नियम, सेल्फीविषयीची माहिती, व्हिडिओज, सायबर गुन्हेगारी, स्वतःला सायबर सुरक्षित कसे ठेवाल यासारख्या घटकांचा समावेश त्यात असला पाहिजे, जेणेकरून मुलांमध्ये जागरूकता निर्माण होऊन या डिजिटल तंत्रज्ञानाचा ते योग्य वापर करतील. मैत्रिणींनो, आजच्या डिजिटल युगात सर्व संगणकीय भांडवलाची आणि माहितीची सुरक्षा ही एक अत्यावश्यक बाब आहे. त्यासाठी स्वतंत्र सायबर नियमांची आवश्यकता आहे. खरं म्हणजे अस्तित्वात असलेल्या मानवी नातेसंबंधांचा दर्जा आणि खुमारी वाढवण्यासाठी तंत्रज्ञान वापरायला हरकत नाही, पण सोशल नेटवर्किंग साईटवर जाऊन मित्रमैत्रिणी शोधू नका बरं का. अशा ई नातेसंबंधांचे मानवी ऋणानुबंधात रूपांतर फार क्वचितच होते. कुठलीही गोष्ट मर्यादित प्रमाणात मूल्य देते, तंत्रज्ञानाचीही असेच आहे. जर गरज असेल तरच ते वापरा, आणि हो, वेळ जात नसेल तर मैदानी खेळ, कला, नाट्यक्रिया, योगा, फिरणे, संगीत यासारख्या पर्यायांचा वापर करा. यासाठी मैत्रिणींनो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय असेल तर आपण आपल्या स्वतःवर बंधन आणि शिस्त घालणं आवश्यक आहे. माफक प्रमाणात जर तंत्रज्ञानाचा, मोबाईलचा वापर केला तर आपणासाठी, समाजासाठी आणि देशासाठी तो विकासाचा मेरूमणी ठरेल. जाता जाता मैत्रिणींनो, एक आई आणि मुलगी यांच्यातला छोटासा संवाद तुम्हाला सांगते. म्हणजे असं असतं की तनया नावाची एक मुलगी असते, ती मुलगी सारखी मोबाईलवर खेळत असते. तिची मैत्रीण तिला बाहेर खेळण्यासाठी बोलवते, पण ती मात्र काही बाहेर खेळायला जात नाही. आणि मग ती मुलगी सातत्याने सांगत असते की सगळं तर या मोबाईलमध्ये आहे, मग मला बाहेर खेळायला जायची गरजच नाही. आणि तिचं त्या मोबाईलवर खेळणं सुरूच असतं. आणि मग ती म्हणते खेळता खेळता, या खेळात आता हा सैनिक मरण पावला आणि आता दुसऱ्याला मारायचे आहे. वाव, सर्व सैनिक मरण पावले, अरे वा, मी जिंकले, खेळ संपला. आणि आईला जोराने हाक मारते, आई आई अगं मला खूप भूक लागली आहे, मला जेवायला दे. तिची आई येते आणि तिला दाखवते, या माझ्या मोबाईलमध्ये असलेल्या खाद्यपदार्थाची चित्रे पहा. तनया त्या मोबाईलमधली सगळी चित्र पाहते, पिझ्झा, पावभाजी, सिझलर्स. हे पाहून तनया म्हणते, माझ्या तोंडाला नुसतं पाणी सुटलंय, तू मला आत्ता काहीतरी खायला दे बरं पटकन. आई म्हणते, तू मोबाईलवर खाद्यपदार्थाची चित्रे पाहिलीस ना, मग तुझे पोट भरले असेलच, मग तुला आता अन्न पदार्थ देण्याची काय आवश्यकता आहे.

0: मी तुला काहीही देणार नाही. तनया म्हणते, हे अग आई, मोबाईल मध्ये का खाद्यपदार्थ पाहून पोट भरत? मग आई म्हणते, जर हे खरं आहे तर मग तुला देखील हे माहीत असलं पाहिजे की मोबाईलवर खेळून व्यायाम होत नाही, स्वास्थ्य रक्षण देखील होत नाही. तरी तनया म्हणते, आई मला मोबाईलवर खेळणे आवडते. आई म्हणते, तनया आपल्याला जे आवडते ते प्रत्येक वेळी आरोग्यासाठी चांगले असेलच असे नाही. योग्य खेळ, पौष्टिक अन्न आणि रात्रीची पुरेशी झोप यामुळे आरोग्य चांगले राहते. मोबाईलवरील आभासी जग हे वास्तव जग नाही. गरजेनुसार आणि योग्य प्रकारे मोबाईलचा वापर करावा, परंतु त्याचा अतिरेक सर्व ठिकाणी टाळला पाहिजे. आईचं हे म्हणणं तनयाला कळतंय. मला असं वाटतं मैत्रिणींनो, तुम्हाला सुद्धा आईचे हे बोल कळले असतील. मग काय, कळणार ना मोबाईलचा मर्यादित वापर? धन्यवाद.
1: मोबाईलच्या स्क्रीन टाईमचा धोका याविषयी प्रणिता झांबरे यांचं मार्गदर्शनपर भाषण मैत्रिणींनो आत्ता आपण ऐकलं.

सखींनो भाद्रपदाची चाहूल लागली की वातावरणात एक वेगळाच उत्साह संचारत असतो. घराघरात गणरायाचं आगमन होतं आणि त्यांच्या पाठोपाठ लगेचच लाडक्या गौराईंचंही माहेरी आगमन होत असतं.

0: सखींनो, गौरी म्हणजे केवळ पूजल्या जाणाऱ्या देवीचं रूप नाही बरं का, गौरी म्हणजे माहेरची ओढ, लेकीचं प्रेम, आईची माया आणि स्त्रीच्या अंतःकरणातील अमर्याद शक्ती. तेव्हा सखींनो, आपल्याच्या वनिता मंडळ या कार्यक्रमात आता यानंतर याच विषयावर संवाद ऐकूया, गौरी आणि स्त्री जीवन. संवाद लेखन संगीता नेवे यांचं. संवादात लेखिकेसह सहभाग आहे सारिका दांडगे यांचा. तेव्हा ऐकूया संवाद गौरी आणि स्त्री जीवन. आले आले, कोण बरं आला आता? अय्या ताई तू, अग ये ना ये ना. व्हॉट अ प्लेझंट सरप्राईज.
1: वा वा, काय येडा बाई, सरप्राईज का सरप्राईज, विसरली वाटते. अग तुला मागच्या आठवड्यातच फोन करून नाही सांगितलं का मी की गौरी विसर्जनाच्या दिवशी मी तुझ्याकडे येईल म्हणून?
0: सॉरी सॉरी, मी विसरलेच ग. अग अगदी बघ ना बाई, मला विसरच पडला ग.
1: फोन करून आमच्यावर लक्ष द्यायला फुर्सत मिळेल तेव्हा तर.
0: काही म्हटले का ताई तू?
1: नाही नाही नाही, काहीच नाही. बरं ते जाऊ दे, तुझे यंदा महालक्ष्मीचे दर्शन झाले की नाही?
0: हो झाले की ग ताई. मला ना कालच त्या जोशी काकूंकडे गौरीच्या हळदी कुंकवाला बोलावलं होतं बघ, आणि तिथंच छान गौरीचं दर्शन झालं आणि ओटी सुद्धा भरली बरं का मी गौरींची.
1: छान, अगदी छान झाले. अगं मी देखील तुझ्याकडे येण्याअगोदर त्या कीर्तीकडे जाऊन आले बघ दर्शनाला महालक्ष्मीच्या.
0: काय भारी वाटतं ना ग त्या घरामध्ये महालक्ष्मीमुळे.
1: बिलकुल,
0: काय अंगणात काढलेली ती सुंदर रांगोळी, दारी लावलेलं तोरण, महालक्ष्मींसाठी सजवलेला तो मखर, फुलांची आरास आणि त्या फुलांचा दरवळणारा सुगंध.
1: बिलकुल,
0: आ हा हा हा ताई, सारं काही अगदी मन प्रसन्न करणार.
1: बिलकुल,
0: आणि अगदी अंगामध्ये तर कसा उत्साह संचारतो
1: ना. हो ना, आणि हो
0: वातावरण कसा उत्साह निर्माण करणार होतं ते.
1: अगं आणि त्यातल्या त्यात तो लोबान गुगुळचा सुगंध घरादाराबरोबरच प्रत्येकाच्या मनालाच प्रसन्न करून टाकतो बघ. अगं जणू काही संपूर्ण नकारात्मकता त्या पवित्र धूपाच्या धुराने आणि त्याच्या सुवासाने त्या घरातून कशी पळ काढते बघ.
0: पण ताई, या गौरीचं इतकं काय ग महत्व मला सांग ना.
1: अगं ही गौरी म्हणजे आईचं रूप, म्हणून तिला गौराई म्हटलं जाते बघ.
0: हो का?
1: सौभाग्य, मांगल्य, समृद्धी, प्रेम, माया, वात्सल्य आणि शक्ती यांचं प्रतीक म्हणजे ही गौराई.
0: हो पण ताई, आपण गौरी पार्वतीला म्हणतो ना, मग ह्या पार्वती आहे की लक्ष्मी?
1: अगं तुला तर माहीतच आहे ना, व्यक्ती तेवढ्या प्रवृत्ती बघ. कोणी श्रद्धेने पार्वती समजतात, कारण गणेशोत्सवानंतरच गौरीचे आगमन होते बघ.
0: हो बरोबर,
1: जणू काही आपल्या पुत्र श्री गणेशाचे कौतुक या पृथ्वीवर कसे होते हे बघण्यासाठीच देवी पार्वती श्री गणेशा पाठोपाठ घरोघरी येत असावी असे मला वाटते बरं.
0: आणि ताई, यावरून तुला नाही वाटत का ग की आजच्या आईनं सुद्धा आपल्या मुला मुलींवर असंच लक्ष द्यायला हवं?
1: हो बिलकुल,
0: जेणेकरून ते कुठल्याही चुकीच्या सवयींना बळी पडणार नाही.
1: अगदी अगदी बरोबर सारिका, आईने आपल्या मुलांना वेळ हा द्यायलाच हवा
0: ना,
1: त्यांना विश्वासात घ्यायलाच हवं.
0: बरोबर,
1: कारण तुला माहितीये का आजच्या या एआयच्या युगात सुद्धा संकट प्रसंगी एआयची नाही तर आईची आठवण येऊन ए आई अशी हाक निघते बघ. इतकी या आई या शब्दात ताकद आहे बघ
0: ना ताई. म्हणूनच तर म्हणते की प्रत्येक आई वडिलांचं आपल्या पाल्यांशी जिव्हाळ्याचं आणि विश्वासाचं नातं असलंच पाहिजे, जेणेकरून त्यांची मुलं सोशल मीडियाच्या आधी जाणारच नाही ग.
1: हो अरे वा, आमची ही येडा बाई आता काय शहाण्यासारखी बोलायला लागली बाई.
0: मग काय तुम्हाला लहानच समजते का अजून?
1: अगं सारिका, तुला माहितीये का आपले हे रीतिरिवाज, प्रत्येक सण उत्सव हे आपल्या मानव जीवनाशी निगडीतच असतात बघ. आणि त्यातल्या त्यात आपल्या स्त्री जीवनाशी तर अधिक निगडीत असतात, कारण स्त्रीच तर समाजाचा खरा आधारस्तंभ आहे ग.
0: बरोबर ताई तुझं. बरं मग मला आता हे सांग की या गौरींचं आगमन, तिचं पूजन आणि विसर्जन याचाही आपल्या स्त्री जीवनाशी काही संबंध आहे का?
1: बिलकुल अगं, निश्चितच आहे. कोणी गौरीला पार्वतीचं रूप म्हणतं तर कोणी महालक्ष्मीचे. पण तसे पाहिले तर ही जगज्जननी आदिशक्ती आपल्या भक्ताच्या कल्याणासाठी या पृथ्वीवर येते बघ.
0: हो ना,
1: ती आई अर्थात शक्ती म्हणून नाही तर एक माहेरवाशीण म्हणून.
0: अच्छा, प्रत्येक सासूरवाशीन मुलीची आई आपल्या लेकीची आतुरतेने वाट बघत असते.
1: अगदी अगदी,
0: सारे भक्त आणि भाविक या महालक्ष्मीचं आगमन होण्या

0: बिल्कुल
1: बिल्कुल अगदी अगदी हो. आणि त्याच्या स्वागतासाठीच मग कामांची लगबग चालू होते बघ. सारे घर, घरातील प्रत्येक कानाकोपरा, प्रत्येक वस्तू स्वच्छ केली जाते जेणेकरून तिच्या स्वागतात कुठेही काहीही कमतरता राहायला नको बघ. आणि घरातील अस्वच्छता बघून ती महालक्ष्मी नाराजी व्हायला नको.
0: अर्थात जसं आपण दिवाळीत लक्ष्मीपूजनाची तयारी करतो
1: अगदी अगदी अगदी बरोबर, बिलकुल तुझं बरोबर आहे. यावरून आपण श्रीवर्गाने हे लक्षात घ्यायला हवं सारिका की आपल्या घरी स्वच्छता ही असायलाच हवी. मग त्यासाठी अगं गौरीची किंवा दीपावलीच्या महालक्ष्मीची वाट बघत बसण्याची काय गरज आहे.
0: आणि ताई तसंही आपण म्हणतोस ना की संध्याकाळी दिवा लावल्यावर लक्ष्मीचं घरात आगमन होत असतं. तर आपण संध्याकाळी शुभम करोती म्हणताना लक्ष्मीला घरात बोलवण्यासाठी म्हणतो की नाही ती शुभम करोती.
1: बिलकुल. आणि म्हणताना आपण काय म्हणतो, घरातील पेढा बाहेर जाहो, बाहेरची लक्ष्मी घरात येऊ. अर्थात काय तर घर स्वच्छ तर मन स्वच्छ राहणार, मन प्रसन्न राहणार, आजारपण दूर होणार आणि आपल्याकडे येणाऱ्या प्रत्येक पाहुण्यालाही बघ कसं प्रसन्न वाटणार. आणि तेच तर महत्वाचं आहे ग. शेवटी अतिथी देवो भव हीच आपली संस्कृती.
0: मग जेव्हा प्रत्यक्ष आदिशक्ती महालक्ष्मी आपल्या घरी माहेर वाशिन म्हणून येतात ना, मग तेव्हा काय करू
1: आणि काय नाही
0: असं त्या घरातल्या प्रत्येक स्त्रीला वाटत असतं.
1: बिलकुल.
0: घरादाराला अगदी आनंदाचं उधाण आलेलं असतं ग.
1: हो. आणि अगं हा श्रावण म्हटला ना की व्रतवैकल्ये, सण उत्सव यांची या श्रावणात कशी मांदेवाळीच असते बघ. पण श्रावण संपताच सर्वांना वेद लागतात ते गौरी गणेशाच्या आगमनाचे.
0: अर्थात श्री गणेशाच्या आगमनाप्रमाणेच गौरीच्या आगमनाचीही तिथी ही ठरलेलीच असते ना गताई.
1: हो. अगं भाद्रपद शुद्ध सप्तमीला अनुराधा नक्षत्रावर गौरीचे आगमन होते.
0: हो ना.
1: अष्टमीला ज्येष्ठा गौरी पूजन तर नवमीला गौरीचे विसर्जन होते. पण यंदा मात्र अगं हरतालिका आणि गणेश चतुर्थी एकत्र आले ना, मग एक तिथी घटली आणि म्हणून यंदा षष्टीला गौरीचे आगमन, सप्तमीला गौरी पूजन झाले आणि आज अष्टमी ना, आज अष्टमी तिथीला गौरीचे विसर्जन होईल बघ.
0: बरोबर. म्हणजे गुरुवारपासून घरोघरी आगमन झालेल्या गौरींचं आज विसर्जन होईल ना.
1: हो अगदी बरोबर. म्हणजे या गौरी आपल्याकडे फक्त अडीच प्रहराच्या माहेरवासासाठी येतात बघ.
0: आणि ताई गौरींचं आवाहन किंवा आगमन म्हणजे नेमकं काय असतं आता त्याबद्दल मला सांग.
1: बर. अगं गौरीचे आगमन म्हणजे त्या दिवशी घरात गौरीची स्थापना पंचांगात दिलेल्या मुहूर्ताप्रमाणे केली जाते. सर्वप्रथम त्यांना बाहेरून घरात अगदी वाजत गाजत कौतुकाने आणले जाते. दारातच त्यांची पूजा करून त्यांना औक्षण केलं जातं आणि त्यांच्यासाठी तयार केलेल्या सुंदर अशा मखरात त्यांची भक्तिभावाने स्थापना केली जाते बघ.
0: आणि अगं ताई या दोनच बसवल्या जातात का?
1: हो. अगं दोन म्हणजे या दोघी बहिणी असतात आणि त्या दोघी बहिणी सोबतच माहेरायला येतात. बिलकुल. मोठी ज्येष्ठा आणि लहान कनिष्ठा, पण दोघींचा मानपान अगदी बरोबरीने केला जातो सारिका.
0: म्हणजे जसं आपण दिवाळीत जातो तर आई आपणा दोघींनाही सारख्याच साड्या घेते ना.
1: बिलकुल. काही सारिका
0: काय ग,
1: बिलकुल खोटं बोलू नको.
0: मी काय
1: तू म्हणजे प्रत्येक वेळेस बघ माझ्या साडीपेक्षा ना भारी साडी काढते.
0: येणारच की मग
1: शेवटी काय घरातली शेंड फळणं तुझे लाडच करणार सगळे.
0: जाऊ दे ते जाऊ दे ना. अगं
1: आता
0: महालक्ष्मीची माहिती सांगता सांगता तू काय आपल्या साड्यांवर आली ग.
1: बरं बरं. अगं तसं नाही, पण या महालक्ष्मींमध्ये प्रत्येक स्त्रीने ना आपल्याला बघितलं पाहिजे. त्यांचा तो प्रेमळ, सोज्वळ, शांत, सात्विक, प्रसन्न आणि मातृत्वाचा भाव आपण सर्व स्त्रियांमध्ये असायलाच हवा बघ.
0: बरोबर.
1: कारण शेवटी प्रत्येक स्त्री ही त्या घरची लक्ष्मी असते. ती आई, बहीण, मुलगी, पत्नी, सून अशा कितीतरी भूमिका निभावते ग. आणि प्रत्येक भूमिकेत सर्वांना प्रेम देणं हे तिचं आद्य कर्तव्य असतं
0: ताई. आणि मला असं का वाटतं ग की तू कुठे ना कुठे मलाच काहीतरी टॉन्ट मारते ग.
1: तू ना सारिका यालाच म्हणतात चोराच्या मनात चांदणं.
0: काही नाही मी.
1: अगं बाई मी समस्त श्री वर्गाला उद्देशून बोलत आहे ना, मग मी सुद्धा आली ना त्यात.
0: सांग ना.
1: तुला ना आधीपासून असं आपल्यावर ओढून घ्यायची सवय आहे बघ सारिका.
0: काही नाही.
1: जाऊ दे. आपल्या संवादाचे रूपांतर वादात करू नको बाई.
0: ए तायडे काही वाद बीत काही नाही. अगं इतके छान चर्चा करतोय आपण. आणि तू काय ग की मला छान माहिती सांगते. सॉरी सॉरी ताई. हा बघ वाटलं तर ताई कान पकडते, पण पुढची माहिती

0: सांग ना मला
1: ओके ओके सांगते सांगते पण एका आठवर असं मध्ये मध्ये डिस्टर्ब करणार नाही
0: आणि
1: शांतते सर्व ऐकशील ना सारिका
0: मी अगदी
1: तेव्हाच तुला या महालक्ष्मीची महती तर कळेल पण आपण कुठे चुकतो याचं आत्मपरीक्षणही तुला करता येईल.
0: चालेल चालेल ताई मी आता बिलकुल तुला डिस्टर्ब करणार नाही पण मला जर काही प्रश्न असतील तर मी आवर्जून
1: बिलकुल बिलकुल
0: तुला चालेल ना.
1: चालेल काय अगं धावेल. तर महालक्ष्मींचे स्वागत औक्षण करून केले जाते कारण प्रत्यक्ष लक्ष्मी स्वतः सोनपावलांनी चालत आपल्या घरी आली आहे अशी त्यामागची भावना असते बघ. मग त्यांना अगं घरभर फिरवलं जातं जेणेकरून देवीने घरातील प्रत्येक कानाकोपऱ्यावर कृपादृष्टी ठेवावी. तिच्या कृपेने घरात सुख समृद्धी शांती व आनंद वृद्धिगत व्हावा हा त्यामागचा हेतू असतो. सारिका
0: ही केवळ पूजा विधी नसून आपल्या कुटुंबाच्या कल्याणासाठी केलेली प्रार्थना पण असते की नाही.
1: अगदी अगदी बरोबर सारिका. मग सुंदर सजवलेल्या फुलांनी सुशोभित केलेल्या रोषणाईने झगमगणाऱ्या अशा सुंदर मखरामध्ये त्या महालक्ष्मींना स्थाप

0: बिलकुल बिलकुल,
1: तुला चालेल ना?
0: चालेल काय, अगं धावेल. तर महालक्ष्मींचे स्वागत औक्षण करून केले जाते, कारण प्रत्यक्ष लक्ष्मी स्वतः सोनपावलांनी चालत आपल्या घरी आली आहे अशी त्यामागची भावना असते बघ. मग त्यांना अगं घरभर फिरवलं जातं, जेणेकरून देवीने घरातील प्रत्येक काना कोपऱ्यावर कृपादृष्टी ठेवावी. तिच्या कृपेने घरात सुख समृद्धी, शांती व आनंद वृद्धिगत व्हावा हा त्यामागचा हेतू असतो. सारी
2: ताई, ही केवळ पूजा विधी नसून आपल्या कुटुंबाच्या कल्याणासाठी केलेली प्रार्थना पण असते की नाही?
0: अगदी अगदी बरोबर सारिका. मग सुंदर सजवलेल्या, फुलांनी सुशोभित केलेल्या, रोषणाईने झगमगणाऱ्या अशा सुंदर मखरामध्ये त्या महालक्ष्मींना स्थापित केले जाते. सुंदर साड्या, साजेशे दागिने, हातात बांगड्या, केसांना गजरे आणि अगं गळ्यात फुलांच्या माळा, असा सर्व शृंगार त्यांना अर्पण केला जातो
2: ना ताई. आणि बऱ्याच जणांकडे या महालक्ष्मींसोबत त्यांचं बाळ सुद्धा असतं ना?
0: अगं कोणी नवस पूर्ण झाला म्हणून बाळ महालक्ष्मींसोबत बसवितात, तर कोणी पूर्वापार जी पद्धत चालली असते ना तिला आपापल्या परीने जपतात. म्हणूनच अगं प्रत्येकाकडे फुलोरे सुद्धा वेगवेगळे नवसाप्रमाणे असतात बघ. कोणी पापड्यांचे, कोणी अनारस्यांचे, तर कोणी सांजोऱ्यांचे फुलोरे करतात.
2: मग ताई, पहिल्या दिवशी महालक्ष्मींना कोणता नैवेद्य दाखवला जातो ग?
0: अगं सारिका, नैवेद्याच्या बाबतीत सुद्धा पूर्वापार चालत आलेल्या रिवाजानुसार विविधता ही आढळते.
2: हो ना,
0: पहिल्या दिवशी कोणाकडे आंबाडीची भाजी आणि भाकरी केली जाते, तर कुणाकडे शेवाया आणि कुणाकडे तांदुळाचे घावन नैवेद्याला दाखवितात.
2: मग शेवटी काय ताई, महालक्ष्मींना आपला भाव आणि आपली भक्तीच हवी असते फक्त.
0: अगदी बरोबर सारिका. आणि तुला माहित आहे का, जोपर्यंत या महालक्ष्मी घरात असतात ना तोपर्यंत त्या घरात भाव, भक्ती आणि श्रद्धा निरंतर वास करते.
2: हो ताई, आणि त्याच भावभक्तीनं दुसऱ्या दिवसाची तयारी सुरू होते. मग आता दुसऱ्या दिवशी काय काय नैवेद्य करतात ताई?
0: अगं दुसऱ्या दिवशी वरण भात, वडे भजे, कोशिंबिरी, चटण्या, कढी, खीर आणि अगं 16 भाज्या एकत्र करून शिजवल्या जातात सारिका. याशिवाय ज्येष्ठा महालक्ष्मीस पुरणपोळीचा, तर कनिष्ठा महालक्ष्मीस ज्वारीच्या कणांपासून बनवलेल्या आंबीलचा नैवेद्य दाखवला जातो बघ. त्यानंतर घरातील सर्व सदस्य एकत्रित येऊन महालक्ष्मीची आरती करतात. बऱ्याच जणांकडे अगं 16 पुरणाच्या दिव्यांनी आरती देखील केली जाते. आणि मग पंचपक्वानांचा नैवेद्य महालक्ष्मीला अर्पण करून भोजन करण्याची विनंती केली जाते.
2: ताई, यावरून असं निश्चितच लक्षात येतं की आपण देखील या निसर्गातील सर्व प्रकारच्या भाज्यांचा आस्वाद नक्की घ्यायला हवा आणि त्यासोबत निसर्गाला जपायलाही हवं.
0: बिलकुल बिलकुल. अगं आणि सारिका, तू निसर्ग म्हटलून मला आठवले. अगं या महालक्ष्मीची जेव्हा षोडोपचारे पूजा करतात ना, तेव्हा आवर्जून 16 पाने आघाड्याची आणि 16 दुर्वांची पाने महालक्ष्मीला आवर्जून अर्पण केली जातात.
2: निसर्गाशी जुळवून घ्या, निसर्गाशी जवळीक साधा, हाच आमचा उद्देश.
0: अगदी बरोबर. भोजनानंतर महालक्ष्मींना 5 विड्याच्या पानांचा विडा किंवा तांबूल अर्पण केला जातो. आणि मग त्यानंतर दोन्ही महालक्ष्मींची साडी चोळीचा आहेर करून यथाशक्ती ओटी भरली जाते बघ.
2: बापरे ताई, अगं हे एवढं सर्व करताना त्या सर्व स्त्रिया आपल्या भगिनी किती थकून जात असतील.
0: अगं नाही ग, थकवा कसला त्यात, गौराईचे आगमन म्हणजे नवशक्तीचा संचारच बघ सारिका.
2: मी पण त्या काकूंकडे गेले होते ग, एवढं सगळं करून त्यांचा चेहरा
0: अगदी ताजा
2: फ्रेश वाटत होता.
0: आपण नाही का माहेरी गेल्यावर आपल्या आईला हे करू की ते करू होत, अगदी तसंच.
2: आणि आई किती प्रेमाने करते ग.
0: अगं तशाच्या माता भगिनी सुद्धा महालक्ष्मीचे कौतुक करतात. एवढेच काय तर सुवासिनींना मोठ्या प्रेमपूर्वक जेवू सुद्धा घालतात.
2: हो ना.
0: आणि संध्याकाळी मग परिसरातील सर्व सुवासिनींना हळदी कुंकवास बोलवले जाते आणि त्यांना खिरापत दिली जाते.
2: आणि ताई, हे हळदी कुंकू देण्यामागचं काय ग महत्व?
0: अगदी छान विचारलं. अगं हळद म्हणजे आरोग्य बघ, आणि कुंकू म्हणजे सौभाग्य, मांगल्य. अर्थात एकमेकींना हळदी कुंकू लावताना आपण त्यांच्या सुखासाठी, दीर्घायुष्यासाठी, अगं आणि आनंदासाठी प्रार्थना करतो बघ.
2: अरे वा, म्हणजे इथं गरीब श्रीमंत लहान मोठा जात पात हा भेदच मिटला ना.
0: बिलकुल,
2: अर्थात हा कार्यक्रम नसून नात्यांची वेण घट्ट करणारी ही आपली एक भारतीय संस्कृतीच
0: आहे. अगदी बरोबर. आणि आजच्या तरुण पिढीने तर या रूढी परंपरा जपायला हव्यात बरं झाली का, पण अंधश्रद्धा म्हणून
2: नाही
0: तर त्या मागचा अर्थ समजून
2: घ्यायला पाहिजे.

0: निश्चितच हा। शिवाय पूजा आणि व्रत वैकल्य करताना पर्यावरणाची काळजी
1: हो,
0: साधेपणा आणि भावभक्ती सुद्धा महत्वाची।
1: अगं शेवटी काय, देवाला फक्त दोन हात आणि तिसरं मस्तक इतकंच पुरे
0: हो।
1: अर्थात महालक्ष्मींनाही महागड्या साड्या महागडे दागिने नकोत, त्यांना शुद्ध मन, पवित्र भाव, निर्मळ प्रेम, निस्वार्थ सेवा आणि फक्त सुसंस्कार हवेत। अर्थात गौरी पूजन म्हणजे सारी का स्त्रीचा मान सन्मान, कुटुंबातील ऐक्य आणि आपल्या संस्कृतीचं जतन आहे।
0: हो ना ताई, म्हणूनच दोन दिवस गौराईच्या कौतुकात घर कसं गजबजलेलं असतं।
1: हो ना,
0: तिसऱ्या दिवशी अर्थात विसर्जनाच्या दिवशी घरातील वातावरणात आनंदाबरोबरच निरोपाची विरहाची एक हळवी भावना असते बरं।
1: हो,
0: गौरी आता जाणार या कल्पनेनच मन कसं भरून येतं गं ताई त्या सर्वांचं।
1: बिलकुल बिलकुल, हो ना। अगं पण सारिका, जसं सकाळ झाली की रात्र होणारच ना, तसं भेटीनंतर विरह असणारच, पण विरह म्हणजे शेवट नाही ग बिलकुल, कारण विरह म्हणजे पुन्हा भेटण्याचे आश्वासनच।
0: पण ताई, या गौराईशी अवघ्या 3 दिवसात इतकं जिव्हाळ्याचं नातं कसं जुळतं ग?
1: अगं कारण आपण त्यांना फक्त महालक्ष्मी मानत नाही, तर त्यांना आपल्या घरच्या लेकी मानतो
0: ना,
1: त्यामुळे मायलेकीचं एक जिव्हाळ्याचं नातं तयार होतं। आणि म्हणूनच गौरी विसर्जनाच्या वेळी सारिका, अनेक महिलांच्या डोळ्यात बघ अश्रू दाटून येतात, कारण त्या क्षणी प्रत्येक आईला आपल्या सासरी जाणाऱ्या मुलीची आठवण होते आणि प्रत्येक मुलीला आपले माहेर सोडतानाचा क्षण आठवतो।
0: खरे ना, पण ताई गौरी आणि स्त्री यांचं नातं इतकं घट्ट काय ग ताई, त्याबद्दल सांग ना मला।
1: कारण प्रत्येक स्त्रीमध्ये गौरीचंच रूप असतं बघ,
0: हो का?
1: ती संसार घडवते, प्रेम देते, त्याग करते आणि संकटातही खंबीर राहते बघ, अगदी दुर्गेसारखी।
0: हो ना, पण ताई तरीही स्त्रीच्या वाट्याला इतकं दुःख का ग? का तिच्या त्यागाचं, तिच्या कार्याचं कौतुक होत नाही ग?
1: हो ना,
0: प्रत्येक प्रसंगी अगदी तिची अवहेलना केली जाते।
1: हो अगं, याला कारणीभूत ना सारिका स्त्रीच आहे।
0: हो ना, कारण मुलगी वाटतं,
1: कारण बघ मुलगी आणि सून यात भेदभाव केला जातो, बहीण आणि वहिनी यातही भेदभाव केला जातो। म्हणूनच हे गौरी पूजन आपल्याला शिकवतं की प्रत्येक स्त्रीचा आदर करायलाच हवा।
0: नक्की नक्की,
1: कारण ज्या ज्या घरात प्रत्येक स्त्रीचा आदर होईल ना सारिका, त्या त्या घरात गौरीच काय तर 33 कोटी देवता वास करतील बघ। शेवटी म्हटलेच आहे ना, यत्र नार्यस्तु पूज्यन्ते तत्र रमन्ते देवता।
0: खरंच ना ताई, या गौरी पूजनाच्या निमित्तानं प्रत्येक घरात प्रत्येक मनात हा संदेश पोहोचलाच पाहिजे, तेव्हाच तर हे गौरी पूजन खऱ्या अर्थाने सार्थक होईल।
1: बायना उठ पहाड के नीचे, चला
0: म्हणजे
1: चला म्हणजे इतक्या चर्चेचे काहीतरी सार्थक झाले बघ।
0: म्हणजे काय ग ताई, तुला काय म्हणायचंय सांग बरं।
1: आता खरं सांगू का सारिका?
0: सांग सांग ना।
1: तू पण ना आपल्या वहिनीशी चुकीचे वागते बघ। अगं वहिनी तर तुझ्यापेक्षा मोठी ना, तरी तू तिला तोंड भरून कधी वहिनी सुद्धा म्हणत नाही, शिवाय तिला आदराची वागणूक देत नाही। ती पण आपल्या घरची लक्ष्मीच ना। मग मूर्तीतल्या महालक्ष्मीला मनोभावी पूजायचे आणि घरातील लक्ष्मीला म्हणजे सुनेला कमी लेखायचे, हे चुकीचे आहे की नाही?
0: नाही ताई, खरंच खरंच मी चुकले ग। हा ताई, कळत न कळतपणे माझ्याकडून किती मोठी चूक होत होती ग। आजच्या या गौरी विसर्जनाच्या दिवशी मी तुला बघ एक वचन देते हा, कि मी आपल्या वहिनीला कधीही दुखावणार नाही।
1: बिलकुल बरं झालं,
0: काय तर प्रत्येक स्त्रीमध्ये गौरीचंच रूप बघेल मी।
1: बिलकुल,
0: आणि सर्वांशी खूप प्रेमाने आणि आदराने वागेन, प्रॉमिस ताई।
1: चला चला, म्हणजे धैर्य से आहे पर दुरुस्त आहे, महालक्ष्मी माय पावली म्हणायची आमच्या सारिकाला।
0: तू पण ना ग ताई, काय नुसती टॉन्ट मारत असते,
1: असं नाही ग। हेच तर या गौरीचं वैशिष्ट्य आहे सारिका, की ती 3 दिवसासाठी गौराई आपल्या घरी येतात, पण आयुष्यभरासाठी आठवणींसह आपल्याला शिकवण देऊन जातात।
0: अगं जणू काही जाताना या गौराई आपणास वर्षभरासाठी नव ऊर्जा देऊन जातात ना।
1: बिलकुल बिलकुल,
0: पण विसर्जनाच्या वेळी मन मात्र हळवं होऊन जातं ग।
1: हो अगं, कारण निरोपा नेहमीच कठीण असतो बघ।
0: हो ना,
1: आपण नाही का घरातून निघताना आईकडे बघितलं की आपल्याला रडू येतं आणि आईलाही रडू रडू होतं, पण निरोपातही पुनश्च भेटीची आशा असते बघ। पुन्हा येणार तेव्हाच तर आपण म्हणतोय गौराई जाताय सासरी, पण पुन्हा या बरे लवकरी।
0: मग ताई, या तिसऱ्या दिवशी गौराईला कशाचा नैवेद्य करतात ग?
1: अगं आधी सांगितल्याप्रमाणे जो तो आपापल्या रीतिरिवाजाप्रमाणे तिसऱ्या दिवसाचे नैवेद्य करतो बघ. विसर्जनाच्या दिवशी गौराईस कोणी दही भाताचं नैवेद्य दाखवतं तर कोणी गुळ घालून केले

0: मुरळ पोळीचा नैवेद्य दाखवून मनभावे गौराईचं विसर्जन करतात.
1: अर्थात विसर्जन हा शेवट नसून नव्या सुरुवातीचा संदेश आहे.
0: बिलकुल,
1: कारण गौराई पुन्हा येणार, आनंद पुन्हा साजरा होणार आणि आशा पुन्हा फुलणार.
0: अगदी बरोबर, आपलं हे जीवनही असंच आहे बघ. कधी उंचावली, कधी सुख दुःख, कधी भेट विरह, तर कधी हसू आणि अश्रू. पण हे सारं काही स्वीकारत सारिका आपल्याला फक्त पुढे चालत राहायचंय, तेही निस्वार्थ भावनेने.
1: पण ताई, या आपल्या गौराईच्या चर्चेतून मला खूप काही शिकायला मिळालं बरं आज तुझ्याकडनं. गौरी म्हणजे केवळ पूजा नाही, तर आईची माया आहे, लेकीचं कोमल मन आहे, सुनेची जबाबदारी आहे, पत्नीचा त्याग आहे, आजीचे संस्कार आहेत आणि प्रत्येक स्त्री मनात वसलेली
0: आंतरिक शक्ती आहे. छान सारिका, अगदी हृदयस्पर्शी बोलली बघ तू. अगं, आपण साऱ्यांनीच हे समजून घ्यायला हवे की गौरीची सर्वात मोठी पूजा म्हणजे माता पितांचा आदर करणे, मुलींना शिक्षण देऊन त्यांच्या स्वतःच्या पायावर त्यांना उभं करणे, सुनेला मुलीप्रमाणे प्रेम देणे, प्रत्येक स्त्रीचा सन्मान करणे, स्त्रीच्या स्वप्नांची पूर्तता करणे, घरात प्रेम, विश्वास आणि आपुलकी जपणे.
1: हो ना ताई गो, किती छान सांगितलं ग तू हे सर्व. आणि हीच तर गौरीची खरी पूजा, हीच गौरीची खरी भक्ती. तेव्हाच ती गौराई आपल्याला प्रसन्न होऊन
0: आशीर्वाद देतील. बरोबर आहे. आणि सारिका, एकंदरीत ह्या ज्येष्ठा गौरी आपणास बऱ्याच काही गोष्टी शिकवून जातात. जसं सौंदर्य दागिन्यात नसतं, तर सौंदर्य हे संस्कारात असतं.
1: समृद्धी धनात नसते, तर समृद्धी समाधानात असते.
0: श्रीमंती पैशाची नको, तर श्रीमंती मनाची असावी. सारिका,
1: सौंदर्याचा नको, तर अभिमान सत्कर्माचा असावा.
0: बिलकुल. आणि शेवटी काय, गौरी फक्त पूजा आरतीनेच प्रसन्न राहते असं नाही ग, तर गौरी आपल्या इतरांमधील, एकमेकांमधील प्रेम, सेवा आणि आदरानेही प्रसन्न राहील.
1: म्हणूनच ताई, निदान स्त्रियांनी तरी एकमेकींचा आदर सन्मान करायला हवा.
0: बिलकुल.
1: एकमेकींना समजून घ्यायला हवं ग.
0: हो ना, नाहीतर एकीकडे आपणच म्हणायचे, श्री जन्मा तुझी कहाणी, हृदय अमृत नयनी पाणी. आणि दुसरीकडे मात्र आपणच एखाद्या स्त्रीला अतोनात छळून तिच्या डोळ्यात अश्रू आणायचे, हे चुकीचेच ना.
1: हो ना ताई, आणि असं वागून आपण साक्षात श्री महालक्ष्मीस नाराज करतोय.
0: बिलकुल अगं,
1: विसरायला नको.
0: बिलकुल बिलकुल.
1: कारण जिथं प्रेम, जिव्हाळा, आपुलकी आहे ना, तिथंच तर महालक्ष्मीचा वास आहे.
0: अगदी बरोबर. शेवटी चराचरी जिचा वास, वंदन त्या जगत मातेस. आणि अगं सारिका, आरतीत देखील म्हटले आहे बघ, जय देवी जय देवी जय महालक्ष्मी माते, वसशी व्यापक रूपे तू सूल सुषमे. चला सारिका ताई, तुमची अहो येण्याची वेळ झाली. आणि आमचे अहो पोहोचतीलच की घरी, तेव्हा आपल्या कर्तव्याला चुकून चालणार नाही बाई.
1: अजिबात नाही ताई, आता आणि कर्तव्य.
0: आणि अगं, शिवाय गौराई सुद्धा विसर्जन एव्हाने आपल्या घरी निघाल्या असतील.
1: अगं ताई, आज तू या गौराईच्या माहितीतून काही काही शिकवलं. ह,
0: आपण दोघीनं आभार मानू त्या महालक्ष्मीचे या सुंदर जीवनासाठी, आपल्या सुंदर नात्यासाठी.
1: आणि हात जोडून वंदन करूया त्या जगत माऊली महालक्ष्मीला, अर्थात आपल्या लाडक्या गौराईला.
0: आपल्या लाडक्या गौराईला.

संवाद आता आपण ऐकलात गौरी आणि स्त्री जीवन. संवाद लेखन केलं होतं संगीता नेवे यांनी, तर लेखिकेसह सहभाग होता सारिका दांडगे यांचा. सखींनो, विचारांची देवाणघेवाण झाली, भावनांना शब्द मिळाले आणि सुरांनीही मनाला स्पर्श केला. तेव्हा याबरोबरच आपल्याच्या वनिता मंडळ या कार्यक्रमातून आता आपला निरोप घेण्याची वेळ झाली आहे. तेव्हा कार्यक्रमाचे सादरकर्ते विजय भुयार यांच्यासह मी आता आपली सखी सारिका दांडगे आपली रजा घेतीये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, आनंदी रहा आणि आपल्या आयुष्यातल्या प्रत्येक क्षणाला सुंदर बनवत रहा. नमस्कार. ही आकाशवाणीच्या सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्राची निर्मिती होती.

श्रोतेहो, वनिता मंडळ हा कार्यक्रम आपण ऐकत होतात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. यानंतर ठीक 1 वाजता दिल्ली केंद्रावरून हिंदी समाचार प्रसारित केले जातील. आम्ही सहक्षेपित करू.

हे काल दिनांक 18 सप्टेंबर रोजी पुणे दौऱ्यावर होते. या पुणे दौऱ्यामध्ये ते कैवल्यधाम लोणावळा येथील गोधरदनदास शेख सरिया कॉलेज ऑफ योग अँड कल्चरल सिंथेसिस च्या अमृत महोत्सवी सोहळ्यास आणि त्यानंतर नेहरू स्टेडियम पुणे येथील श्री गणेश कला क्रीडा रंगमंच येथे आयोजित पुणे फेस्टिवलच्या 38व्या आवृत्तीच्या उद्घाटनासाठी मुख्य अतिथी म्हणून उपस्थित राहिले. श्रोते हो, पुणे दौऱ्याच्या सुरुवातीला दुपारी 2 वाजता मुंबईहून माननीय उपराष्ट्रपतींचं कैवल्यधाम लोणावळा येथे आगमन झालं. तेथील गोधरदनदास शेख सरिया कॉलेज ऑफ योग अँड कल्चरल सिंथेसिसच्या सभागृहात कॉलेजच्या मुख्य अमृत महोत्सवी सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी व्यासपीठावर श्री सुबोध तिवारी सीईओ कैवल्यधाम, श्री सुरेश प्रभू चेअरमन कैवल्यधाम, श्री राकेश शेख सरिया मुख्य संरक्षक कैवल्यधाम, महाराष्ट्राचे राज्यपाल माननीय जिष्णू देव वर्मा तसंच भारताचे उपराष्ट्रपती माननीय सी पी राधाकृष्णन आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रीय गीत वंदे मातरम, राष्ट्रगीत जनगण मन आणि महाराष्ट्राचं राज्यगीत जय जय महाराष्ट्रच्या गायनाने झाली. यावेळी तिथे उपस्थित असलेल्या कैवल्य विद्यानिकेतन शाळेच्या विद्यार्थ्यांनी शंखनादासह संपूर्ण जगाच्या सुखशांतीसाठी शांतीपाठाचं पठण केलं.

यानंतर उपस्थित मान्यवरांनी महर्षी पतंजली तसंच स्वामी कैवल्यनंद यांच्या प्रतिमांना पुष्पांजली मंत्रासह पुष्पसुमन अर्पण करून आदरांजली व्यक्त केली.

0: कार्यक्रमात यानंतर कैवल्यधामचे सीईओ सुबोध तिवारी यांनी स्वागतपर भाषण केलं. चेअरमन कैवल्यधाम ग्लोबल सुरेश प्रभू यांच्या हस्ते माननीय उपराष्ट्रपतींचा स्मृतिचिन्ह तसंच स्मृतिचित्र देऊन यथोचित सन्मान करण्यात आला. त्यानंतर कैवल्यधामचे सीईओ सुबोध तिवारी यांच्या हस्ते माननीय राज्यपाल यांचा सन्मान करण्यात आला. योगा एक्सप्लेन लर्न फ्रॉम मास्टर या ओपी तिवारी यांच्या कार्यावर आधारित पुस्तकाचं अनावरण उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं. कार्यक्रमात यानंतर मुख्य संरक्षक कैवल्यधाम राकेश सेकसेरिया आणि चेअरमन कैवल्यधाम सुरेश प्रभू यांनी आपले विचार व्यक्त केले. महाराष्ट्राचे राज्यपाल माननीय जिष्णुदेव वर्मा यांनी यावेळी आपले विचार व्यक्त केले ते या शब्दात.
1: कैवल्यधाम योगा इन्स्टिट्यूट इज ट्रूली अ प्राइड ऑफ दिस नेशन. Nearly a century ago, Swami Kavilananda ji established this institution with vision of promoting, propagating and preserving yoga through scientific research, education and practice. From those beginnings of Kavilyadham has evolved into a globally respected institution dedicated to yoga and Indian culture. The Platinum Jubilee of the Gordhan Das Sheskaria College is therefore not merely a celebration of 75 years of an institution. It is a celebration of 75 years of preserving and transmitting one of Bharat's greatest knowledge traditions. Institutions such as Kaivalya Dhamma have great role in producing

0: राष्ट्रीय गीत वंदे मातरम तसंच राष्ट्रगीत जनगण मनने करण्यात आला. यानंतर कार्यक्रमासाठी खास आवर्जून उपस्थित असणाऱ्या शाळा आणि महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची भेट घेऊन माननीय उपराष्ट्रपती आपल्या पुढील कार्यक्रमासाठी पुण्याला रवाना झाले. पुणे शहराच्या सांस्कृतिक वैभवात भर घालणाऱ्या 38व्या पुणे फेस्टिवलचा उद्घाटन सोहळा काल 18 सप्टेंबर रोजी स्वारगेट येथील श्री गणेश कला क्रीडारंग मंचावर संध्याकाळी 5 वाजता उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. माननीय उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांच्या प्रमुख उपस्थितीत हा उद्घाटन सोहळा पार पडला. यावेळी व्यासपीठावर महाराष्ट्राचे राज्यपाल माननीय जिष्णुदेव वर्मा, उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रा पवार, उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री माननीय चंद्रकांतदादा पाटील, राज्याचे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार, सुशीलकुमार शिंदे, राज्यसभा खासदार डॉ मेधा कुलकर्णी, महोत्सवाच्या अध्यक्षा श्रीमती मीरा सुरेश गलमाणी, अध्यक्ष कृष्णकुमार गोयल आणि ज्येष्ठ अभिनेत्री नृत्यांगना पुणे फेस्टिवलच्या संरक्षक श्रीमती हेमा मालिनी उपस्थित होत्या. उद्घाटन सोहळ्याची सुरुवात माननीय उपराष्ट्रपती यांच्या हस्ते दीप प्रज्वलन आणि उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गणपतीच्या आरतीने झाली. प्रथम शर्वरी जेमेनिस यांनी गणेश वंदना नृत्य सादर केलं. त्यानंतर सिम्बायसिस विद्यापीठाच्या विविध देशातून आलेल्या विद्यार्थ्यांनी वसुधैव कुटुंबकम या संकल्पनेवर आधारित नृत्य सादर केलं. 38व्या पुणे फेस्टिवलचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल यांनी त्यांच्या भाषणात ह्या वर्षाच्या महोत्सवाचे वैशिष्ट्य सांगितले.
1: या फेस्टिवलला कुठलाही पक्ष नाही, सर्व पक्षातील मंडळी या फेस्टिवलमध्ये गेल्या 37-38 वर्षापासून सहभागी होतात हे आपण पाहिलंय. आणि त्यामुळंच केवळ पुणेकर किंवा आपल्या देशभरातील लोकांनीच नाही तर अनेक विदेशी पर्यटकांनी भेटी देऊन या फेस्टिवलचा गौरव केला आहे. आपण पाहिलं असेल लाल टर्बनमध्ये बसलेले सर्व परदेशी पर्यटक आहेत आणि परदेशातले विद्यार्थी आहे तेही आज या ठिकाणी जवळजवळ 60 ते 70 विद्यार्थी परदेशी इथं आहेत. आणि त्यामुळे पुणे फेस्टिवल नावाचा हा आपला ब्रँड जगभर पोहोचला आहे. यंदाच्या फेस्टिवलचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे फेस्टिवलच्या गणेशाची मूर्ती येरवा कारागृहातील कैद्यांनी तयार केली आहे. मी स्वतः या कारागृहात गेलो होतो आणि जेव्हा पाहिलं की कैदी लोक गणपती मूर्ती बनवतात आणि तेव्हाच विचार आला तर का एक वेगळी सुरुवात आपण पुणे फेस्टिवलमध्ये करू नये आणि म्हणून आपण कारागृहातल्या कैद्यांनी बनवलेल्या मूर्तीची प्रतिष्ठापना आपण यावर्षी केली. आणि एक गोष्ट अजून सांगावीशी वाटते ती म्हणजे अंधा आम्ही अंधभक्त पुणे संकल्पना राबवत आहोत. याचा अर्थ असा आहे की नेत्रदान चळवळ मोठ्या प्रमाणात वाढावी आणि दृष्टी नसलेल्या असंख्य व्यक्तींना दृष्टी प्राप्त व्हावी. हे दान केलं तर आपण नसल्यावरही आपल्या डोळ्यांनी ही सुंदर सृष्टी पाहू शकतो. त्यासाठी आपल्या सर्वांच्या सहकार्याची आवश्यकता आहे. तसं झालं तर मला वाटतं लवकरच पुणे अंधमुक्त होईल असा मला विश्वास आहे. बालगंधर्व असेल, यशोदा चव्हाण असेल, त्या सर्व ठिकाणी असे स्टॉल आम्ही उभे केलेले आहेत. आणि याचाच अर्थ पुणे फेस्टिवल म्हणजे एका बाजूला शास्त्रीय संगीत, नृत्य, नाट्य, चित्रकला, साहित्य, क्रीडा, लोकपरंपरा आणि भारतीय संस्कृती, तर दुसऱ्या बाजूला समाजोपयोगी कार्य करण्याचा प्रयत्न, समाजाला उत्तरदायी होण्याचा प्रयत्न. आणि हा प्रयत्न केवळ 4 चौघांनी करून उपयोगाचा नाही, त्यासाठी इथून पुढच्या काळात तुम्हा सर्वांच्या सोबतीची गरज आहे. कारण आपल्या देशात कला ही केवळ रंगमंचावर नसते, ती आपल्या सणांमध्ये असते, आपल्या घराघरात असते, आपल्या भाषेत असते, आपल्या पोशाखात असते, आपल्या खाद्य संस्कृती असते आणि म्हणून ती आपल्या प्रत्येकाच्या मनात रुजते. हे सारं साध्य करण्याचं काम पुणे फेस्टिवलने गेली 38 वर्ष केलं आहे. इथून पुढे तो व्यापक प्रमाणात काम करीत यात शंका नाही.
0: यानंतर ह्या वर्षापासून पुणे फेस्टिवल लाईफटाईम अचीव्हमेंट अवॉर्डची सुरुवात करण्यात आल्याची घोषणा करण्यात आली. ह्या पुरस्काराचे पहिले मानकरी ठरले ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी. त्यांना हा पुरस्कार माननीय उपराष्ट्रपती यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी आपल्या भाषणातून पुणे फेस्टिवल कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या.
2: द गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र हॅज ऑफिशियली डिक्लेअर्ड गणेश उत्सव ॲज द फेस्टिवल ऑफ महाराष्ट्र सेलिब्रेटिंग आवर कलेक्टिव्ह आयडेंटिटी. द पुणे फेस्टिवल टेक्स दिस स्पिरिट अ स्टेप फर्दर by weaving national integration into its diverse cultural performances. The Pune Festival has immense potential to be further organized, expanded and positioned as a truly global cultural event. I extend my warmest congratulations to the artists who graced the stage today. Pune has given

ही आहे आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. यानंतर ठीक 1:30 वाजता मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित करण्यात येईल आणि त्यानंतर 1:40 वाजता बुलढाणा जिल्ह्याचं वार्तापत्र नागपूर केंद्रावरून प्रसारित करण्यात येईल. आम्ही सहक्षेपित करू.

आकाशवाणी मुंबई। अमिता बडे राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। विकसित भारताचं स्वप्न साकारण्यात सरकारी सेवांमध्ये रुजू झालेल्या युवकांची भूमिका अतिशय महत्वाची असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन। 51,000 जास्त युवकांना नियुक्तीपत्रांचं वितरण। भारताचं प्रतिव्यक्ती कार्बन उत्सर्जन

0: प्रमाण जागतिक सरासरीच्या अर्ध्यापेक्षाही कमी असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. मध्य प्रदेशात कार नाल्यात कोसळून 8 जण ठार. ग्रीनलँडमध्ये अमेरिकी सैन्याच्या कायमस्वरूपी तैनातीसाठी अमेरिका डेन्मार्क यांच्यात करार. आणि आशियाई क्रीडा स्पर्धांचा उद्घाटन समारंभ थोड्याच वेळात जपानमध्ये रंगणार. मनू भाकर आणि पवन सहरावत भारताचे ध्वजवाहक. विकसित भारताचं स्वप्न साकारण्यात आज सरकारी सेवांमध्ये रुजू झालेल्या युवकांची भूमिका अतिशय महत्वाची असून या प्रवासाला बळ देणारे निर्णय त्यांना घ्यायचे आहेत असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज केलं. 20व्या रोजगार मेळाव्यात विविध सरकारी विभाग आणि संस्थांमध्ये नियुक्त झालेल्या 51,000 युवकांना नियुक्तीपत्रांचं दूरस्थ पद्धतीनं वाटप केल्यानंतर ते बोलत होते. देशातल्या इतर युवकांप्रती या युवकांची विशेष जबाबदारी आहे ही बाब त्यांनी अधोरेखित केली. काहीच दिवसांपूर्वी नवी दिल्लीत झालेली ब्रिक्स परिषद, विविध देशांशी झालेले मुक्त व्यापार करार आणि यामुळे युवकांसाठी निर्माण होणाऱ्या नव्या संधी यांचाही त्यांनी उल्लेख केला.
1: बीते वर्षों में भारत सरकार का निरंतर जोर युवाओं को भविष्य के लिए तैयार करने पर रहा है. नेशनल एजुकेशन पॉलिसी, स्किल इंडिया मिशन, प्रधानमंत्री कौशल विकास योजना या अप्रेंटिसशिप को बढ़ावा देने का प्रयास. हमारी कोशिश है कि युवाओं की पढ़ाई और उनकी स्किल्स बदलती इकोनॉमी की जरूरतों के साथ चले.
0: खासगी क्षेत्रातही युवकांसाठी रोजगाराच्या संधी वेगाने वाढवण्याचा प्रयत्न सरकार करत असल्याचं मोदी म्हणाले. केंद्रीय राज्यमंत्री जितेंद्र सिंह या कार्यक्रमाला उपस्थित होते. देशात विविध 45 ठिकाणी रोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. कार्बन उत्सर्जनाची जबाबदारी बहुतेकदा चुकीच्या पद्धतीनं विकसनशील देशांवर लादली जाते, पण भारताचं प्रतिव्यक्ती कार्बन उत्सर्जनाचं प्रमाण जागतिक सरासरीच्या अर्ध्यापेक्षाही कमी आहे असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज केलं. नवी दिल्लीत राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणानं आयोजित केलेल्या पर्यावरण आणि वातावरणीय गतिशीलतेचे भविष्य या विषयावरच्या परिषदेच्या उद्घाटन सोहळ्यात ते बोलत होते. पॅरिसमध्ये COP21 परिषदेच्या वेळी दिलेली सगळी वचनं वेळेच्या आधी पूर्ण करणारा G20 देशांमधला भारत हा एकमेव देश आहे यावर त्यांनी भर दिला. या क्षेत्रात भारताचं योगदान प्रधानमंत्र्यांनी अधोरेखित केलं.
1: प्रकृती और पर्यावरण के विषय पर सदियों तक भारत ने एक तरह से विश्व का मार्गदर्शन किया है. अपने उस वैचारिक कमिटमेंट को लेकर, अपने सांस्कृतिक अनुभवों को आधार बनाकर भारत अब आधुनिक क्लाइमेट चैलेंजेस के समाधान भी दे रहा है. और साथ ही भारत मानवता के सामूहिक प्रयासों के लिए आवाहन भी कर रहा है.
0: पर्यावरणाचं रक्षण आणि संवर्धन तसंच बिगर जीवाश्म इंधन, नवकिरणीय, स्वच्छ आणि हरित ऊर्जेला प्रोत्साहन देण्यासाठी सरकारनं उचललेल्या विविध पावलांचा, योजनांचा उल्लेख त्यांनी केला आणि यामुळे झालेल्या प्रगतीचा लेखाजोखाही त्यांनी मांडला. वन, तलाव, नद्या आणि वन्यजीवांसह नैसर्गिक पर्यावरणाचं रक्षण करणं तसंच इतर सजीवांप्रती करुणाभाव बाळगणं हे प्रत्येक नागरिकाचं मूलभूत कर्तव्य आहे. ही बाब सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी अधोरेखित केली. तर पर्यावरणीय जबाबदाऱ्यांबद्दल भारताचा दृष्टिकोन हा प्राचीन संस्कृतीत रुजलेला आहे असं प्रतिपादन पर्यावरण, वन आणि वातावरणीय बदल मंत्री भूपेंद्र यादव यांनी या कार्यक्रमात केलं. तृणमूल काँग्रेस पक्षाचं नाव आणि चिन्ह गोठवण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात पश्चिम बंगालच्या माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. निवडणूक आयोगानं आगामी पोटनिवडणुकीत तृणमूल काँग्रेसच्या दोन्ही गटांना पक्षाचं मूळ नाव आणि चिन्ह वापरायला मनाई केली होती आणि दोन्ही गटांना वेगवेगळी नावं आणि चिन्ह दिली होती. दरम्यान नंदीग्राम विधानसभा पोटनिवडणुकीचे काँग्रेसचे उमेदवार मिलन प्रधान यांना पोलिसांनी अटक केली असली तरीही त्यांची उमेदवारी मागे घेणार नाही असं काँग्रेसचे सरचिटणीस KC वेणुगोपाल यांनी स्पष्ट केलं. ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वातल्या तृणमूल काँग्रेसच्या उमेदवारानं या निवडणुकीतून माघार घेतल्यानंतर त्यांनी काँग्रेसच्या उमेदवाराला पाठिंबा द्यायची घोषणा केली होती. आज गौरी विसर्जन. अनेक ठिकाणी गौरींबरोबर गणरायाचं विसर्जनही करण्यात येतं. गौरी गणपती विसर्जनासाठी प्रशासनानं राज्यभरात ठिकठिकाणी मनोरे, प्रसाधनगृह, निर्माल्य कक्ष, प्राथमिक आरोग्य केंद्र, रुग्णवाहिका तैनात केल्या आहेत. विसर्जनानंतर कोकणातून मुंबई पुण्यात परतणाऱ्या

चाकरमान्यांच्या सोयीसाठी एसटीच्या रत्नागिरी विभागानं आजपासून आठवडाभरात 2,507 जादा गाडा सोडण्याचं नियोजन केलं आहे. महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा टीईटी पेपरफुटी प्रकरणी ठाणे पोलिसांनी काल 3,500 पानांचं आरोपपत्र भिवंडी इथल्या स्थानिक न्यायालयात दाखल केलं. आग्रा इथल्या छापखानातल्या 2 कर्मचाऱ्यांनी हे पेपर बुटांच्या सोलमध्ये लपवून बाहेर नेले आणि 8,000 ते विकले असं या आरोपपत्रात म्हटलं आहे. या प्रकरणातला मुख्य आरोपी सूत्रधार बिजेंद्र गुप्ता याच्यासह 18 जणांचं नाव या आरोपपत्रात नमूद केलं आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. मध्य प्रदेशच्या अगरमाळवा जिल्ह्यात एक कार नाल्यात पडून 3 लहान मुलांसह 8 जण ठार झाले. आज पहाटे ही घटना घडली. ओदिशातून परत येत असलेल्या भाविकांची कार नाल्यात पडली. स्थानिक पोलिसांनी सर्व मृतदेह बाहेर काढले असून प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. ग्रीनलँड इथं अमेरिकन सैन्य कायमस्वरूपी तैनात राहावं यासाठी डेन्मार्क बरोबरच्या कराराला अंतिम स्वरूप मिळाल्याची माहिती अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी समाज माध्यमावर संदेशात दिली आहे. या करारामुळे ग्रीनलँडची सुरक्षा आणि तिथल्या अन्य महत्वाच्या गोष्टींवर अमेरिकेचं कायमस्वरूपी वर्चस्व असेल असंही त्यांनी सांगितलं. या करारामुळे ग्रीनलँड विकत घेण्याच्या ट्रम्प यांच्या मागणीमुळे निर्माण झालेला तणाव काही अंशी निवळला आहे. उभय देशात होणाऱ्या या करारामुळे ग्रीनलँडवरचा डेन्मार्कचा हक्कही अबाधित राहणार आहे. पुढच्या आठवड्यात होणाऱ्या संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत या करारावर अमेरिका, डेन्मार्क आणि ग्रीनलँड सरकारचे प्रतिनिधी स्वाक्षरी करतील असं डेन्मार्कनं म्हटलं आहे. हा करार लागू करण्यासाठी डेन्मार्क आणि ग्रीनलँडच्या संसदेची मंजुरी लागणार आहे. महापुराचा मोठा फटका बसलेल्या नेपाळला भारतानं आणखी 11 टन मदत सामग्री पाठवली अशी माहिती परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांनी समाज माध्यमावरून दिली. औषधं, वैद्यकीय साहित्य, तंबू, स्लीपिंग बॅग्स आणि इतर अत्यावश्यक साहित्य घेऊन भारतीय हवाई दलाचं 9वं विमान नेपाळमध्ये दाखल झालं आहे. यापुढेही भारत नेपाळला सर्वतोपरी मदत करेल असं आश्वासनही जयशंकर यांनी दिलं. पाकिस्तानात काल खैबर पख्तुनवा प्रांतात एका मशिदीजवळ झालेल्या बॉम्बस्फोटात मरण पावलेल्यांची संख्या 21 पोहोचली आहे. मृतांमध्ये 15 पोलिसांचा समावेश आहे. या स्फोटात किमान 73 पोलीस आणि 3 सामान्य नागरिक जखमी झाल्याचा अंदाज आहे. इत्तेहाद उल मुजाहिदीन पाकिस्तान या दहशतवादी गटानं स्फोटाची जबाबदारी स्वीकारली असून आतापर्यंत 6 दहशतवादी मारले गेल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे. 20व्या आशियाई क्रीडा स्पर्धांचं औपचारिक उद्घाटन आज जपानमध्ये होणार आहे. भारतीय प्रमाण वेळेनुसार 2:30 हा कार्यक्रम सुरू होईल. क्रीडा आणि युवा व्यवहार मंत्री मनसुख मांडवीय या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. या समारंभात ऑलिम्पिक पदक विजेती मनू भाकर आणि कबड्डीपटू पवन सहरावत भारताचे ध्वजवाहक असतील. 4 ऑक्टोबरपर्यंत चालणाऱ्या या स्पर्धेत 37 क्रीडा प्रकारांमध्ये 500 भारतीय खेळाडू सहभागी होत असून त्यात 5 ऑलिम्पिक पदक विजेत्यांचा समावेश आहे. बॅडमिंटनपटू PV सिंधू, भारोत्तोलक मीराबाई चानू, नेमबाज मनू भाकर, मुष्टीयोद्धा लोवलीना बोरगोहेन आणि कुस्तीपटू अमन सहरावत यांच्याकडून पदकांच्या अपेक्षा आहेत. ठळक बातम्या पुन्हा एकदा. विकसित भारताचं स्वप्न साकारण्यात सरकारी सेवांमध्ये रुजू झालेल्या युवकांची भूमिका अतिशय महत्वाची असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. 51,000 जास्त युवकांना नियुक्तीपत्रांचं वितरण. भारताचं प्रतिव्यक्ती कार्बन उत्सर्जनाचं प्रमाण जागतिक सरासरीच्या अर्ध्यापेक्षाही कमी असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. मध्य प्रदेशात कार नाल्यात कोसळून 8 जण ठार. ग्रीनलँडमध्ये अमेरिकी सैन्याच्या कायमस्वरूपी तैनातीसाठी अमेरिका, डेन्मार्क यांच्यात करार. आणि आशियाई क्रीडा स्पर्धांचा उद्घाटन समारंभ थोड्याच वेळात जपानमध्ये रंगणार. मनू भाकर आणि पवन सहरावत भारताचे ध्वजवाहक. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3:00 आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

विभागातर्फे प्रस्तुत बुलढाणा जिल्ह्याचं वार्तापत्र. याचे लेखक आहेत आमचे प्रतिनिधी सचिन ठाकरे. बुलढाणा इथं आयुर्वेद शिक्षण संशोधन आणि औषधांच्या गुणवत्तापूर्ण परीक्षणाला चालना देण्यासाठी आयुष मंत्रालयाच्या वतीनं आयुर्वेद गुरुकुलम महाविद्यालय

महाविद्यालय सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा केंद्रीय आयुष तथा आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रताप जाधव यांनी केली. केंद्रीय आयुर्वेदिक विज्ञान अनुसंधान परिषदेच्या 8 परिघीय संस्थांमध्ये औषध परीक्षण प्रयोगशाळा सुविधा विकसित करण्यात येणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त बुलढाणा जिल्हा स्त्री रुग्णालयात आयोजित शाश्वत विकासाची अविरत 25 वर्ष सेवा संकल्प अभियान कार्यक्रमात ते बोलत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त चिखली इथल्या आई रेणुका माता मंदिरात आशीर्वादाचा दिवा उपक्रम राबवण्यात आला. आमदार श्वेता महाले पाटील यांच्या नेतृत्वात झालेल्या या उपक्रमात शेकडो दिव्यांची आकर्षक आरास करण्यात आली. श्रावण महिन्याच्या शेवटच्या सोमवारी बुलढाणा जिल्ह्यात भक्तिमय वातावरणात विविध कावड यात्रांचं आयोजन करण्यात आलं. नांदुरा शहरातील कावड यात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. छत्रपती शिवाजी महाराज चौकातून यात्रेचा प्रारंभ झाला. राष्ट्रीय खाद्यतेल अभियान तेलबिया 2026-27 आणि कडधान्य आत्मनिर्भरता अभियानाअंतर्गत शेतकरी उत्पादक कंपन्या सहकारी संस्था आणि उद्योजकांना प्रक्रिया उद्योग उभारण्यासाठी अनुदान उपलब्ध करून देण्यात आलं आहे. इच्छुकांनी आवश्यक

0: शहरातील कावड यात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. छत्रपती शिवाजी महाराज चौकातून यात्रेचा प्रारंभ झाला. राष्ट्रीय खाद्यतेल अभियान तेलबिया 2026-27 आणि कडधान्य आत्मनिर्भरता अभियानाअंतर्गत शेतकरी उत्पादक कंपन्या, सहकारी संस्था आणि उद्योजकांना प्रक्रिया उद्योग उभारण्यासाठी अनुदान उपलब्ध करून देण्यात आलं आहे. इच्छुकांनी आवश्यक कागदपत्रांसह तालुका कृषी अधिकारी कार्यालयात ऑफलाईन अर्ज सादर करावेत असं आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संतोष डाबरे यांनी केलं आहे. मिनी ऑइल मिलसाठी 40-50% तर कडधान्य प्रक्रिया आणि पॅकेजिंग युनिटसाठी प्रकल्प खर्चाच्या 33% किंवा कमाल 25 लाख रुपयांपर्यंत अनुदान मिळणार आहे. बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातल्या कदमापूर जिल्हा परिषद मराठी उच्च प्राथमिक शाळेच्या शाळा व्यवस्थापन समितीनं मोबाईल मुक्त विद्यार्थी ठराव मंजूर केला आहे. विद्यार्थ्यांचा वाढता स्क्रीन टाईम कमी करण्यासाठी मोबाईलमधील डिजिटल वेलबिईंग अँड पॅरेंटल कंट्रोलचा वापर करण्यात येणार आहे. या प्रणालीद्वारे विद्यार्थ्यांच्या मोबाईल वापराची नोंद पालक आणि समितीला मिळणार आहे. महिनाभर मोबाईलवर एकही गेम न खेळणाऱ्या विद्यार्थ्यांचा आणि त्यांच्या पालकांचा सत्कार करण्यात येणार आहे. बुलडाणा जिल्ह्यात गेल्या सुमारे 40 दिवसांपासून पावसानं ओढ दिल्यानं सोयाबीन आणि कापूस पिकांना फटका बसला आहे. वाढीच्या आणि फुलोऱ्याच्या टप्प्यातील पिकं करपू लागली असून विहिरी आणि जलाशयांमधील पाणीसाठा घटत आहे. खामगाव, शेगाव, संग्रामपूर, चिखली, मलकापूर आणि जळगाव जामोद या 6 तालुक्यांमध्ये परिस्थिती चिंताजनक आहे. जिल्ह्यातील प्रमुख धरणांमध्ये सुमारे 50% पाणीसाठा शिल्लक असल्याचं सांगण्यात आलं आहे. बुलढाणा जिल्ह्यातील पिकांचं नुकसान आणि वाढती दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन शिवसेना शिंदे गटाच्या वतीनं जिल्हा प्रशासनाला निवेदन देण्यात आलं. बाधित भागांची पाहणी करून तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली. संपूर्ण जिल्ह्यात पिकांचे पंचनामे करून बुलढाणा जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करावा आणि बाधित शेतकऱ्यांना मदत द्यावी अशी मागणी महसूल प्रशासनामार्फत राज्य सरकारकडे करण्यात आली आहे. बुलडाणा जिल्ह्यात गणेशोत्सव आणि विसर्जन मिरवणुकीदरम्यान कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्हास्तरीय समन्वय आणि शांतता समितीची सभा झाली. जिल्हाधिकारी डॉ प्रवीणकुमार देवरे यांनी गणेशोत्सव सकारात्मक वातावरणात साजरा करण्याचं आवाहन केलं. प्रमुख मिरवणूक मार्गांची पाहणी करून आवश्यक त्रुटी दूर करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. गणेश मंडळांनी नियमांचं पालन करावं तसंच वीज, पाणी आणि स्वच्छतेची कामं तातडीनं पूर्ण करावीत असे निर्देश देण्यात आले. शेगाव तीर्थक्षेत्र विकास आराखड्याची प्रभावी अंमलबजावणी करून भाविकांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याच्या सूचना सहआयुक्त कावेरी नाखले आणि जिल्हाधिकारी डॉ प्रवीणकुमार देवरे यांनी दिल्या. शेगाव इथल्या स्वागत कक्षात प्रलंबित विषयांचा आढावा घेण्यासाठी बैठक झाली. मंदिर मार्गावरील फेरीवाले आणि ऑटो रिक्षा चालकांच्या अतिक्रमणामुळे भाविकांना होणाऱ्या अडचणींबाबत चर्चा करण्यात आली. अतिक्रमण हटवण्यासाठी पोलीस विभाग आणि नगर परिषदेनं केलेल्या कारवाईचाही आढावा घेण्यात आला. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या पत्र सूचना कार्यालय नागपूर यांच्या वतीनं बुलढाणा रेसिडेन्सी इथं वार्तालाप माध्यम कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं. जिल्हाधिकारी डॉ प्रवीण देवरे यांच्या हस्ते कार्यशाळेचं उद्घाटन झालं. युवकांसाठी कौशल्य विकास, लोणार आणि शेगाव पर्यटन स्थळांचा विकास तसंच स्वच्छ भारत अभियानातून रोजगार निर्मितीच्या संधींबाबत त्यांनी मार्गदर्शन केलं. कार्यशाळेत पर्यटन वाढ आणि स्वच्छता नियम 2026 या विषयांवर तांत्रिक सत्र घेण्यात आली. आताच आपण ऐकलत वृत्त विभागातर्फे प्रस्तुत बुलढाणा जिल्ह्याचं वार्तापत्र. याचे लेखक होते आमचे प्रतिनिधी सचिन ठाकरे, वाचक स्वर वीणा डोंगरवार.
1: ही आहे आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. दुपारचे 1:45 होत आहेत. भावधारा भावगीतांच्या कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया दशरथ पुजारी यांनी गायलेलं आणि संगीतबद्ध केलेलं सदानंद डबीर यांचं गीत.

या गीताबरोबरच भावगीतांचा कार्यक्रम भावधारा संपला. 1:55 होत आहेत. पुन्हा प्रसारित करत आहोत कार्यक्रम ऐसी अक्षरे रसिके.

0: श्रोते हो नमस्कार. ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात उत्सव लोककलेचा या मालेत ऐकूया गणेशोत्सव आणि त्यातील पारंपरिक लोककलांची माहिती देणारा डॉक्टर प्रकाश खांडगे यांचा लेख. वाचक स्वर आहे सुलभा सौमित्र यांचा.
1: नारदीय कीर्तनात भगवान गणेशाचं संकीर्तन हमखास होतं. श्रोते हो, नारदीय कीर्तनाचा जनक भगवान नारद आहे असं म्हटलं जातं. पूर्व रंग आणि उत्तर रंग या दोन भागात नारदीय कीर्तन विभागलेलं असतं. नारदीय कीर्तनाची अवारचीन परंपरा सुमारे 100 वर्षांपूर्वीची आहे. शंकराचार्यांच्या तत्वज्ञानाशी नारदीय कीर्तन परंपरा जुळणारी आहे. लक्ष्मणबुवा निजामपूरकर, नरहर कराडकर, रामचंद्रबुवा कान्हेरे, रामचंद्र कराडकर हे मान्यवर कीर्तनकार नारदीय कीर्तन परंपरेचे आधुनिक प्रवर्तक आहेत. नारदीय कीर्तनाला हरदासी कीर्तन असंही म्हटलं जातं. हरिभक्त परायण विनायकबुवा भागवत यांनी नारदीय कीर्तनाची केलेली व्याख्या अशी आहे की शब्दरचना, वाक्यरचना इत्यादी वाक्चातुर्याने नवनव्या अर्थाच्या कवितांनी युक्त असलेलं आणि गाण्यांच्या तानांनी वाढवलेलं नटवलेलं जे असेल, ज्यात साधू संतांचं एखादं उपदेशपद प्रमाणभूत घेऊन त्यावर विवेचन संपवलेलं असेल, ते

0: हरिकीर्तन श्रेष्ठ ठरतं. गोविंद तारकश्रम यांनी रामकृष्ण हरी हा नाम गजर लोकप्रिय केला. नारदीय कीर्तनात पूर्वरंगात मंगलाचरण म्हणजेच नमन म्हटलं जातं. हे नमन गणपती, शारदा, सद्गुरू, शंकर आणि विष्णू या देवतांचं असतं. नमन सुरू असताना कीर्तनकार बुवा बहुधा झांज वापरतात. जय जय राम कृष्ण हरी, गोवर्धन धर गोपाल रतन गोकुळ संकट हरी, नवी नीरदसम नवनीत प्रिय नवल विनोद विहारी. रावण मदर दीन जनोधार सूर वरमोचनकारी साकी दिंडी आर्या ओवी अंजनी गीत झंपा श्लोक कटाव आदी सालींचा वापर कीर्तनकार बुवा करतात. श्रीमन महागणाधिपती वक्रतुंड महाकाय सूर्य कोटी समप्रभ निर्विघ्नम कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. अशा प्रकारे गणपतीचं स्तवन नारदीय कीर्तनात केलं जातं. समर्थ रामदास स्वामींची बलोपासनेची परंपरा असून रामदास स्वामींनी देखील भगवान गणेशाचा धावा आपल्या वेगवेगळ्या श्लोकांमधून केला आहे. साधारणतः यमन रागामध्ये रामकृष्ण हरी जय जय जय जय रामकृष्ण हरी हा गजर केला जातो. रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम असं भजन नारदीय कीर्तनात होतं. कीर्तनकार आपल्या ओघवत्या वाणीतून अनेक संतांनी रचलेली गणपती स्तवन गाऊन त्याची महती अधिक ठळक करत असतो. उदाहरण द्यायचं झालं तर संत नामदेव महाराज यांचा अभंग. या अभंगामध्ये गणपतीची स्तुती आणि पराक्रम यांचा सुंदर मेळ आपल्याला दिसतो. कीर्तनकार आपल्या प्रतिभेच्या ताकदीवर हा लोकमानसावर ठसवतो. प्रथम नमू गजवदनु गौरी हराचा नंदनु सकळ सुरवरांचा वंदनु मूषक वाहनु नमी येला त्रिपुरावधी गणाधिपती हरे पूजिला भावे भक्ती ऐके बाणे त्रिपुरा पडिला क्षिती ते पशुपती संतोषला इंद्रादिकी अष्टलोक पाळी लंबो दरू पूजिला कनक कमळी त्यासी प्रसन्न झाला तये वेळी म्हणवुनी सकळी पूजियेला सटवे रात्री मदनू शंभरे नेला प्रदयुन्न समुद्रा माझी टाकिला तई कृष्णे विघ्नहरू पूजिला प्रदयुन्न झाला रती सहित पूजिला साही चक्रवर्ती त्यांची या पूर्ती आरती युधिष्ठरे पूजिला चतुर्थी राज्य प्राप्ती झाली तया म्हणवुनी सुरवरी केली पूजा त्रिभुवनी आणिक नाही दुजा विष्णुदासा नामा म्हणे स्वामी माझा भावे भजा एकदंता. याचप्रमाणे गणेशाचं आध्यात्मिक स्वरूप आणि अद्वैताशी एकरूपता दाखवणारे अभंगही तो आपल्या निरूपणाद्वारे खास पद्धतीने सादर करून उपस्थित श्रोत्यांच्या मनामध्ये गणेश भक्ती जागृत करतो.
1: श्रोते हो, उत्सव लोककलेचा या मालेत आताच आपण ऐकला डॉक्टर प्रकाश खांडगे यांचा लेख. वाचक स्वर होता सुलभा सौमित्र यांचा. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं संकेत गायकवाड यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर.

0: आय सी अक्षरे रसिके हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. दुपारचे 2 वाजत आहेत. पुनःप्रसारित करत आहोत कार्यक्रम कृषीवाणी, विषय फळमाशीचे एकात्मिक व्यवस्थापन.
1: श्रोतेहो नमस्कार. फळमाशी ही माशीवर्गीय कीटक असून ती डिप्टेरा गणातील आहे. ही कीड आंबा, पेरू, सीताफळ, बोर, जांभूळ, ड्रॅगन फ्रूट, संत्री, मोसंबी अशी विविध फळं आणि काकडी, कारलं, दोडका, दुधी भोपळा, भोपळा अशा अनेक काकडीवर्गीय फळभाज्यांवर उपजीविका करते. परिणामी गुणवत्तेचा ऱ्हास होतो आणि बाजार मूल्यात घट होते. भारतात फळमाशीच्या सुमारे 200 अधिक प्रजाती आढळून येतात. त्यापैकी 35 ते 40 प्रजाती अत्यंत हानिकारक असून कृषीदृष्ट्या महत्वाच्या मानल्या जातात. प्रामुख्याने आढळणाऱ्या प्रजातींमध्ये बॅक्ट्रोसेरा डॉर्सॅलिस ही सर्वाधिक नुकसानकारक प्रजाती आहे. ती आंबा, पेरू, पपई, चिकू, संत्री अशा अनेक फळपिकांवर दिसते. बॅक्ट्रोसेरा कुकुरबिटी ही खरबूज, कलिंगड, काकडी, भोपळा, दुधी भोपळा, कारलं, दोडका आणि काकडीवर्गीय पिकांवर दिसते. बॅक्ट्रोसेरा करेक्टा ही कीड मुख्यतः पेरू आणि इतर फळपिकांना नुकसान पोहोचवते. बॅक्ट्रोसेरा टाऊ ही भोपळावर्गीय पिकांवरील महत्वाची प्रजाती आहे. महाराष्ट्रातील फळबागा आणि भाजीपाला पिकांमध्ये बॅक्ट्रो

0: बॅक्ट्रोसेरा डॉर्सॅलिस, बॅक्ट्रोसेरा कुकुरबिटी, बॅक्ट्रोसेरा झोनाटा आणि बॅक्ट्रोसेरा करेक्टा या फळमाशीच्या प्रजाती आढळतात. प्रौढ फळमाशी आकाराने घरमाशीपेक्षा थोडी लहान असून तिचं शरीर लालसर तपकिरी ते काळसर रंगाचं असून त्यावर पिवळ्या रंगाचे पट्टे किंवा ठिपके असतात. पुढील पंखांची जोडी पारदर्शक पातळ पडद्यासारखी असून त्यावर विशिष्ट नक्षी ठिपके किंवा पट्टे दिसून येतात. हे पंख शरीरापासून किंचित दूर पसरलेले असतात. प्रौढ फळमाशी प्रामुख्याने फुलांमधील मकरंद, फळांमधून बाहेर पडणारा रस यावर उपजीविका करते. त्यांचा जीवनकाल 1 ते 3 महिने असून एक मादी फळमाशी आयुष्यात साधारणपणे 200 ते 400 अंडी घालू शकते. मिलनानंतर मादी फळमाशी अंडी घालण्यासाठी मोठ्या आणि पक्वतेच्या योग्य स्थितीतील फळांची निवड करते. आंबा पेरू फळांच्या देठाजवळील भागात तर काकडीवर्गीय पिकांमध्ये वाढीच्या अवस्थेतील फळांच्या सालीखाली समूहाने अंडी घालते. ही अंडी पांढरट पारदर्शी रंगाची असून लांबट असतात. वातावरणातील तापमान आणि आर्द्रतेनुसार साधारणपणे 1 ते 3 दिवसात अंड्यातून अळ्या बाहेर पडतात. पायविरहित पांढऱ्या ते फिकट पिवळ्या अळ्यांना मॅगट असं म्हणतात. अळी अवस्था साधारणपणे 5 ते 10 दिवसात पूर्ण होते. पूर्ण वाढ झालेल्या अळ्या झाडावरच्या फळातून किंवा झाडाखाली पडलेल्या फळातून बाहेर पडून जमिनीत साधारणपणे 2 ते 10 सेंटीमीटर खोलीवर कोशावस्थेत प्रवेश करतात. कोश सुरुवातीला पिवळसर रंगाचे असतात आणि नंतर तपकिरी होतात. कोशावस्था 7 ते 12 दिवस असते. फळमाशीचं व्यवस्थापन करण्यासाठी शेतातील गळलेली प्रादुर्भावग्रस्त फळं गोळा करून खोल खड्ड्यात पुरून टाकावीत. लागवडीपूर्वी जमिनीची नांगरट करावी, जमीन पलटी करावी. त्यामुळे जमिनीतील फळमाशीचे कोश सूर्यप्रकाशाच्या तीव्र उष्णतेमुळे नष्ट होतात. उघडे पडलेले कोश पक्षी खातात आणि त्यांची संख्या नैसर्गिकरित्या कमी होते. शेतात वारंवार काकडीवर्गीय पिकं घेणं टाळावं. पिकाची फेरपालट करावी. शेत परिसर स्वच्छ ठेवावा. मुख्य काकडीवर्गीय पिकाभोवती दोडका हे सापळा पीक लावून त्यावर कीटकनाशकाची फवारणी करावी. त्यामुळे फळमाशीचं प्रभावी नियंत्रण करता येतं. पेरू, आंबा आणि इतर फळपिकांमध्ये फळांवर कागदी किंवा कापडी पिशव्यांचं आवरण घालावं. त्यामुळे मादी माशीला अंडी घालण्यास अडथळा होतो. फुलं लागल्यानंतर फळबागा किंवा काकडीवर्गीय पिकांवर इन्सेक्ट नेट जाळीचं आच्छादन करावं.
1: श्रोते हो, आपण ऐकत होतात फळमाशीचे एकात्मिक व्यवस्थापन या विषयाची माहिती. आता एक निवेदन. शेतकरी बांधवांनो, शेतीशी निगडीत प्रश्नांची थेट उत्तरं मिळवण्याची सुवर्ण संधी घेऊन येत आहोत. कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकारद्वारा प्रायोजित हॅलो फार्मर्स या थेट फोन इन कार्यक्रमातून सोमवारी दिनांक 21 सप्टेंबर 2026 सायंकाळी 7:30 वाजता नारळ लागवड आणि उत्पादन वाढीसाठी योजना या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत शैलेंद्र खिल्लारे. तुमचे प्रश्न थेट तज्ज्ञांना विचारा आणि अनुभवी मार्गदर्शनाचा लाभ घ्या. कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी 45-15-41-34 आणि 45-15-41-35 या दूरध्वनी क्रमांकावर फोन करा. मुंबई बाहेरील श्रोत्यांनी 022 हा STD कोड लावावा. हॅलो फार्मर्स सोमवारी संध्याकाळी 7:30 वाजता 100.1 MHz FM गोल्ड तसेच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. निवेदन संपलं. या कार्यक्रमाचे सादरकर्ते रोशन जाधव. 2:05 होत आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम

0: आकाशवाणी जळगाव निर्मित आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहात मानसिक आरोग्य व्यवस्थापन सुखी जीवनाचा मूलमंत्र. तज्ज्ञ डॉक्टर यश वेलणकर, ऐकूया भाग तिसरा.
1: आपली मनस्थिती कधी ना कधी वजा स्थितीमध्ये जाणं हे अतिशय नैसर्गिक आहे, स्वाभाविक आहे, नॉर्मल आहे. काही जणांना असं वाटतं की असं नकारात्मक विचार मनात असणं म्हणजेच काहीतरी प्रॉब्लेम आहे आणि ते तो प्रॉब्लेम दडवतात किंवा नाकारतात. पण जसं आपल्या शरीरात मलमूत्र घाम तयार होतो तसंच मन काही ना काही वेळा अस्वस्थ होणं, वजा स्थितीमध्ये जाणं हे अगदी स्वाभाविक आहे. आपल्या शरीरातल्या रसायनांचा परिणाम आपल्या मनस्थितीवर होत असतो आणि जशी आनंद निर्माण करणारी रसायनं आहेत तशीच अस्वस्थता निर्माण करणारी देखील रसायनं.

0: आहेत. ज्यावेळी एखादा धोका माणसाला जाणवतो त्यावेळी ती अस्वस्थता निर्माण करणारी रसायनं पाझरतात आणि त्यानुसार शरीरात बदल होतात आणि त्यामुळे असं अस्वस्थता नाकारणं हे योग्य नाही. अस्वस्थता आत्ता मन अस्वस्थ आहे हे आपल्याला मान्य करता यायला हवं आणि काही वेळा ती अस्वस्थता उपयोगी असते. आपली तयारी पुरेशी नाही आहे ही मनाला अस्वस्थ करणारी भावना असू शकते, पण त्यामुळे मी तयारी करायला अधिक वेळ देऊ शकतो आणि त्यामुळे प्रत्येक वेळीच अस्वस्थता खराबच आहे असं नाही. उलट अस्वस्थता असेल तर मला कोणत्या गोष्टीवर अधिक काम करणं आवश्यक आहे हे माझं मला समजू शकतं. आणि ज्यावेळी ही अस्वस्थता खूप वेळ टिकते किंवा खूप तीव्र होते त्यावेळी ती ॲबनॉर्मल, ती विकृत आहे, इमोशनल डिसऑर्डर आहेत असं म्हटलं जातं. म्हणजेच दिवसभरामध्ये आपण साधारण 16 तास जागे असतो आणि त्यातली समजा तासभर दीड तास मन अस्वस्थ असेल, अधूनमधून अस्वस्थ मन होत असेल तर ते नॉर्मल आहे, पण 16 तासातले 10 तास जर एखाद्या व्यक्तीची वजा स्थिती असेल तर मग हे डिप्रेशनचं लक्षण आहे, किंवा त्याच्या मनात सतत जर चिंतेचेच विचार, भीतीचेच विचार अधिक येत असतील तर ते अँझायटीचं लक्षण आहे आणि त्यावर काम करणं आवश्यक असतं. आणि त्यावर काम करणं म्हणजेच सायकोथेरपी, मानसोपचार, की स्वतःच्या मनातले विचार समजून घेणं, स्वतःच्या मनातल्या भावना समजून घेणं आणि भावनांच्या लाटांमध्ये पोहण्याचं कौशल्य विकसित करणं, जे आपण सर्वच माणसांनी करायला हवं. हे मानसोपचार परदेशात साधारण 150 वर्षापासून विकसित होऊ लागलेले आहेत. आत्ता ते आपल्या समाजात, भारतीय समाजात हळूहळू गेल्या 15-20 वर्षामध्ये अधिक समजले जात आहेत, तर आपण ते समजून घेऊन आपल्या रोजच्या आयुष्यात ते वापरायला हवेत. आता मानसोपचार म्हणून आपल्याकडे जरी हे समजलेले नसतील तरी रामदासांनी लिहिलेले मनाचे श्लोक, तुकोबांनी लिहिलेले अभंग हे सगळे एक प्रकारचे मानसोपचारच आहेत. खरं म्हणजे मानसोपचाराची सगळ्यात सुरुवात गीता, कृष्णानं अर्जुनाला जी भगवद्गीता सांगितली तेव्हापासून आहे असं आपण म्हणू शकतो. कारण त्यावेळीसुद्धा अर्जुनाची मनस्थिती अशीच वजा स्थितीमध्ये गेलेली होती, त्याला काय करावं हे सुचत नव्हतं. आज ज्याला आपण पॅनिक अटॅक म्हणतो त्याची अगदी हुबेहूब लक्षणं गीतेच्या पहिल्या अध्यायामध्ये अर्जुनानं वर्णन केलेली आहेत. तर त्याच्यावर कृष्णानं जो काही उपाय सांगितला तोच म्हणजे मानसोपचार. आणि त्यामुळे मानसोपचार हे काहीतरी खूप वेगळं परदेशी आहे असं नाही, ते समजून घेऊन आपण रोजच्या आयुष्यात अप्लाय करायला हवं.
1: आत्ताच आपण आकाशवाणी जळगाव निर्मित आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात मानसिक आरोग्य व्यवस्थापन सुखी जीवनाचा मूलमंत्र या विषयाच्या माहितीचा भाग तिसरा ऐकलात. तज्ज्ञ डॉक्टर यश वेलणकर, सादरकर्ते नरेंद्र कुमार ठाकूर, ही आकाशवाणी जळगाव केंद्राची निर्मिती होती.

0: नमस्कार श्रोते हो, आजच्या परिसर या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत। आजच्या कार्यक्रमात शाश्वत फॅशन पर्यावरण संवर्धनाचा मार्ग याविषयी माहिती ऐकूया। वाचक स्वर सारिका दांडगे यांचा, लेखक आणि सादरकर्ते विजय भुयार। ही आकाशवाणीच्या सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्राची निर्मिती आहे।
1: श्रोते हो, एका संशोधनानुसार हवामान बदलामध्ये फॅशन उद्योगाचा वाटा 10% आहे। त्यामुळं भूजलाला सर्वात मोठा धोका निर्माण झालाय। कापड उत्पादक कंपन्या भूजलाचे सर्वाधिक शोषण करतात। बांगलादेश हा जगातील दुसरा सर्वात मोठा कापड निर्यातदार देश आहे। आकडेवारीनुसार बांगलादेशातील कापड उद्योग दरवर्षी पृथ्वीवरील 1,500 अब्ज लिटर पाण्याचं शोषण करतो। 1 किलो डेनिम धुण्यात

0: 250 लिटर पाणी वाया जातं. तसंच 1 किलो सुती कापड धुण्यासाठी आणि ते रंगवण्यासाठी 200 लिटर पाणी वापरलं जातं. यामुळंच बांगलादेशातील भूजल पातळी सातत्यानं खाली जात आहे. बांगलादेशातील वस्त्रोद्योगात जेवढं पाणी वाया जातं तेवढं पाणी पिण्यासाठी वापरलं तर 2 कोटी लोकांना 10 महिने पिण्याचं पाणी मिळू शकतं. फॅशनमुळं पर्यावरण प्रदूषण, जलसंकट, रासायनिक प्रदूषण, कार्बन उत्सर्जन, कचरा या समस्या वाढतायत. वस्त्रोद्योग हा जगातील सर्वाधिक प्रदूषण करणाऱ्या उद्योगांपैकी एक आहे. नायलॉन, पॉलिस्टर आणि स्पॅन्डेक्स यासारख्या कृत्रिम तंतूंचा वापर फॅशन आणि टिकाऊ कपड्यांमध्ये आहे. ते कपड्यांच्या उत्पादनात वापरले जातात, त्यामुळं कपडे खराब होत नाहीत. त्याचप्रमाणे रेयॉन, लाकडाच्या लगद्यापासून बनवलेलं फॅब्रिक जंगलतोड वाढवतं आणि नैसर्गिक अधिवास आणि जैवविविधतेच्या नाशासाठी अत्यंत हानिकारक आहे. आजकाल असे स्वस्त कपडे बाजारात मुबलक प्रमाणात मिळतात, जे की निकृष्ट दर्जाचे असतात आणि आपण ते लवकरच टाकून देत असतो. अशा कपड्यांनी जागतिक कचरा समस्येला हातभार लावला आहे. फॅशनच्या पर्यावरणीय प्रभावाबद्दल जागरूकता आता वाढायला लागलीय, त्यामुळं टिकाऊ कपड्यांच्या उत्पादनात वाढ झालीय. अशा कपड्यांची मागणी जसजशी वाढत जाईल तसतसे अशा उद्योगांमध्ये गुंतलेल्या कामगारांना चांगल्या कामाची परिस्थिती, उत्तम दर्जाचे कपडे आणि उत्तम कारागिरांना चांगले काम आणि मजुरी मिळेल. पर्यावरणाच्या समस्या निर्माण करणाऱ्या उद्योगांना पर्यावरणपूरक कसं करता येईल याचा विचार करण्याची आवश्यकता आहे. भारतात लोकप्रिय असलेला कपड्यांचा ब्रँड बाजारात इतका प्रचलित होतो की तो विकत घेताना पर्यावरणाला हानी पोहोचत आहे की नाही याचा विचार आपल्यापैकी कोणीही करत नाही. त्याऐवजी पर्यावरणस्नेही ब्रँड्सच्या टिकाऊ कपड्यांबाबत आपण आवड वाढवली पाहिजे आणि ती वाढवली तर वस्त्रोद्योगामुळं निर्माण होणाऱ्या समस्या कमी होऊ शकतात. फॅशन ही समाजाची गरज आहे, पण जेव्हा ती समस्या निर्माण करत असते तेव्हा तिचे समर्थन करता येत नाही.
1: आत्ताच आपण परिसर या कार्यक्रमात शाश्वत फॅशन पर्यावरण संवर्धनाचा मार्ग याविषयी माहितीचा भाग 3 ऐकला. वाचक स्वर सारिका दांडगे यांचा, लेखक आणि सादरकर्ते विजय भुयार. ही आकाशवाणीच्या सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्राची निर्मिती होती.

यानंतर ठीक 2:15 वाजता दिल्ली केंद्रावरून दोपहर समाचार हे हिंदी बातमीपत्र प्रसारित करण्यात येईल. आम्ही सहक्षेपित करू.

0: नादब्रह्म कार्यक्रमात आपण ऐकत होतात टी एस नंदकुमार यांचं मृदंगम वादन ताल आदी. त्यांना साथ संगत पुढीलप्रमाणे खंजिरा आदित्य राजगोपालन घटम शंकर नारायण रामचंद्रन आणि मोरसिंग रोहित प्रसाद यांची. हा कार्यक्रम आपण ऐकत होतात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: शेतकरी बांधवांनो, शेतीशी संबंधित उपयुक्त माहिती, आधुनिक तंत्रज्ञान, हवामान अंदाज, पीक व्यवस्थापन, पशुपालन आणि शेतीतील नव्या संधींची माहिती घेऊन येतोय आपला आवडता कार्यक्रम किसान वाणी.
2: शेतीतील समस्या, तज्ञांचं मार्गदर्शन आणि शेतकऱ्यांसाठी उपयुक्त अनुभवांची माहिती जाणून घेण्यासाठी

0: साठी ऐका किसान वाणी।
1: शेती अधिक उत्पादनक्षम, किफायतशीर आणि शाश्वत करण्यासाठी उपयुक्त माहितीचा हा विश्वासाचा साथीदार
0: किसान वाणी। शेती विषयक ज्ञान, तज्ञांचं मार्गदर्शन आणि शेतकऱ्यांसाठी नवी दिशा।
1: ऐकत रहा किसान वाणी प्रत्येक मंगळवारी, गुरुवारी आणि शनिवारी संध्याकाळी 7:30 वाजता 558 kHz वर अस्मिता वाहिनीवर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर। किसान वाणी, शेतकऱ्यांच्या ज्ञानासाठी, शेतीच्या प्रगतीसाठी।
2: श्रोते हो, रविवारी वनिता मंडळ या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत राष्ट्रीय पोषण मासानिमित्त महिलांचा आहार या विषयी आहार तज्ञ सुरभी कुलकर्णी यांची ऐश्वर्या बेहरे यांनी घेतलेली मुलाखत, आणि त्याचबरोबर विज्ञान क्षेत्रातील नोबेल पारितोषिक विजेत्या महिला शास्त्रज्ञ तू यू यू यांच्याविषयी डॉक्टर तेजस्विनी देसाई लिखित माहिती। तेव्हा जरूर ऐका रविवारी 20 सप्टेंबर रोजी 12:00 वाजता कार्यक्रम वनिता मंडळ महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवरून।
1: श्रोते हो, रोज प्रत्येकानं प्रत्येक ठिकाणी शांततेमध्ये गुंतवणूक करा हा संयुक्त राष्ट्रांचा संदेश आहे यंदाच्या जागतिक शांतता दिनासाठी। शांतता म्हणजे नेमकं काय, ती येते कुठून किंवा असते कुठे, या साऱ्याच मुद्द्यांची चर्चा करणारा ललित बंध ऐकूया। शांततेचा शोध, लेखिका सुहिता मराठे। अवश्य ऐका जागतिक शांतता दिनानिमित्त शांततेचा शोध हा ललित बंध सोमवार दिनांक 21 सप्टेंबरला 12:00 वाजता अस्मिता वाहिनीवर वनिता मंडळ कार्यक्रमात शांततेचा शोध।
3: ठीक 3 वाजता आकाशवाणी मुंबई केंद्रावरून प्रादेशिक बातम्या प्रसारित केल्या जातील।

0: आकाशवाणी मुंबई श्रद्धा वझे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विकसित भारताचं स्वप्न साकारण्यात सरकारी सेवांमध्ये रुजू झालेल्या युवकांची भूमिका अतिशय महत्वाची असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. 51,000 जास्त युवकांना नियुक्ती पत्रांचं वितरण. भारताचं प्रति व्यक्ती कार्बन उत्सर्जनाचं प्रमाण जागतिक सरासरीच्या अर्ध्यापेक्षाही कमी असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. राज्यात भक्तिमय वातावरणात गौरींचं विसर्जन. काही ठिकाणी गणरायालाही निरोप. टीईटी पेपर फुटी प्रकरणी 3,500 पानांचं आरोपपत्र न्यायालयात दाखल. आणि आशियाई क्रीडा स्पर्धांच्या उद्घाटन समारंभाला सुरुवात. मनू भाकर आणि पवन सहरावत भारताचे ध्वजवाहक. विकसित भारताचं स्वप्न साकारण्यात आज सरकारी सेवांमध्ये रुजू झालेल्या युवकांची भूमिका अतिशय महत्वाची असून या प्रवासाला बळ देणारे निर्णय त्यांना घ्यायचे आहेत असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज केलं. 20व्या रोजगार मेळाव्यात विविध सरकारी विभाग आणि संस्थांमध्ये नियुक्त झालेल्या 51,000 युवकांना नियुक्तीपत्रांचं दुरुस्त पद्धतीनं वाटप केल्यानंतर ते बोलत होते. देशातल्या इतर युवकांप्रती या युवकांची विशेष जबाबदारी आहे ही बाब त्यांनी अधोरेखित केली. काही दिवसांपूर्वी नवी दिल्लीत झालेली ब्रिक्स परिषद, विविध देशांशी झालेले मुक्त व्यापार करार आणि यामुळे युवकांसाठी निर्माण होणाऱ्या नव्या संधी यांचाही उल्लेख त्यांनी केला.
1: बीते वर्षों में भारत सरकार का निरंतर जोर युवाओं को भविष्य के लिए तैयार करने पर रहा है. नेशनल एजुकेशन पॉलिसी, स्किल इंडिया मिशन, प्रधानमंत्री कौशल विकास योजना या अप्रेंटिसशिप को बढ़ावा देने का प्रयास. हमारी कोशिश है कि युवाओं की

0: पढ़ाई और उनकी स्किल्स बदलती इकॉनॉमी की जरूरतों के साथ चले।
1: खासगी क्षेत्रातही युवकांसाठी रोजगाराच्या संधी वेगानं वाढवण्याचा प्रयत्न सरकार करत असल्याचं मोदी म्हणाले। केंद्रीय राज्यमंत्री जितेंद्र सिंह या कार्यक्रमाला उपस्थित होते। देशात विविध 45 ठिकाणी रोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं। केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूर इथं तर नागरी उड्डाण आणि सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी पुण्यात तर युवा व्यवहार आणि क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी मुंबईत या कार्यक्रमात भाग घेतला आणि नियुक्तीपत्रांचं वाटप केलं। कार्बन उत्सर्जनाची जबाबदारी बहुतेकदा चुकीच्या पद्धतीनं विकसनशील देशांवर लादली जाते, पण भारताचं प्रति व्यक्ती कार्बन उत्सर्जनाचं प्रमाण जागतिक सरासरीच्या अर्ध्यापेक्षाही कमी आहे, असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज केलं। नवी दिल्लीत राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणानं आयोजित केलेल्या पर्यावरण आणि वातावरणीय गतिशीलतेचं भविष्य या विषयावरच्या परिषदेच्या उद्घाटन सोहळ्यात ते बोलत होते। पॅरिसमध्ये COP21 परिषदेच्या वेळी दिलेली सगळी वचनं वेळेच्या आधी पूर्ण करणारा G20 देशांमधला भारत हा एकमेव देश आहे यावर त्यांनी भर दिला। या क्षेत्रात भारताचं योगदान प्रधानमंत्र्यांनी अधोरेखित केलं।
0: प्रकृती और पर्यावरण के विषय पर सदियों तक भारत ने एक तरह से विश्व का मार्गदर्शन किया है। अपने उस वैचारिक कमिटमेंट को लेकर, अपने सांस्कृतिक अनुभवों को आधार बनाकर भारत अब आधुनिक क्लाइमेट चैलेंजेस के समाधान भी दे रहा है, और साथ ही भारत मानवता के सामूहिक प्रयासों के लिए आवाहन भी कर रहा है।
1: पर्यावरणाचं रक्षण आणि संवर्धन तसंच बिगर जीवाश्म इंधन नवीकरणीय स्वच्छ आणि हरित ऊर्जेला प्रोत्साहन देण्यासाठी सरकारनं उचललेल्या विविध पावलांचा योजनांचा उल्लेख त्यांनी केला आणि यामुळे झालेल्या प्रगतीचा लेखाजोखाही मांडला। वन, तलाव, नद्या आणि वन्यजीवांसह नैसर्गिक पर्यावरणाचं रक्षण करणं तसंच इतर सजीवांप्रती करुणाभाव बाळगणं हे प्रत्येक नागरिकाचं मूलभूत कर्तव्य आहे, ही बाब सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी अधोरेखित केली। तर पर्यावरणीय जबाबदारीबद्दलचा भारताचा दृष्टिकोन हा प्राचीन संस्कृतीत रुतलेला आहे, असं प्रतिपादन पर्यावरण, वन आणि वातावरणीय बदल मंत्री भूपेंद्र यादव यांनी या कार्यक्रमात केलं। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या राजकीय कारकिर्दीला 25 वर्ष पूर्ण होत आहेत। जनसेवेतून देशसेवा हा मंत्र आणि सतत समर्पणाचा समर्पण भावाचा हा प्रवास आहे। सेवा आणि सुशासन या दोन सूत्रांचा अवलंब करत 2047 पर्यंत विकसित भारताचं उद्दिष्ट साकार करण्यासाठी सरकार सातत्यानं काम करत आहे। सर्वसमावेशक विकास आणि सामाजिक सक्षमीकरणाच्या माध्यमातून नागरिकांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडत आहेत। या विशेष मालिकेत आज आपण ऐकणार आहोत सागरमाला योजनेबद्दल।
2: भारताला लाभलेला विस्तृत समुद्र किनारा आणि जवळपास 14,500 किलोमीटर लांबीच्या जलमार्गांचा योग्य वापर करून घेण्यासाठी मार्च 2015 सागरमाला योजनेचा प्रारंभ झाला होता। बंदर केंद्रित विकासावर लक्ष केंद्रित करून मालवाहतूक कार्यक्षम करणं, जलवाहतुकीचा खर्च कमी करणं आणि व्यापाराला प्रोत्साहन देण्याच्या या योजनेचा उद्देश आहे। सरकारी आणि खासगी क्षेत्रांची या क्षेत्रातली गुंतवणूक वाढवून बंदराचं आधुनिकीकरण करणं, त्यांच्या जोडणी वाढवण्यावर या योजनेत भर दिला आहे। या योजनेअंतर्गत गेल्या 11 वर्षांमध्ये 6,00,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीचे 845 प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत। या वर्षाच्या मार्च महिन्यापर्यंत यातले 315 प्रकल्प पूर्ण झाले असून 210 प्रकल्पांचं काम सुरू आहे, तर 320 प्रकल्प नियोजनाच्या टप्प्यात आहेत। देशात बंदरांशी संबंधित पायाभूत सुविधा बळकट करणं आणि सागरी प्रदेशांमधल्या अर्थव्यवस्थेला चालना देण्यात सागरमाला प्रकल्प महत्वाची भूमिका बजावत आहे।
1: या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत। आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील। प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत। आज गौरी विसर्जन। मुंबईसह राज्यात अनेक ठिकाणी गौरींबरोबर गणरायाचं विसर्जनही करण्यात येतं। गौरी गणपती विसर्जनासाठी प्रशासनानं राज्यभरात ठिकठिकाणी मनोरे, प्रसाधनगृह, निर्माल्य कलश, प्राथमिक आरोग्य केंद्र, रुग्णवाहिका तैनात केल्या आहेत।

0: सोलापूर जिल्ह्यात गौरी गणपती सणाचा मोठा उत्साह दिसत आहे. अकलूज इथल्या एका कुटुंबानं राज्यभरात दूध भेसळखोरांविरुद्ध सुरू असलेल्या कारवाईचा देखावा अनोख्या पद्धतीनं साकारला आहे. गौराई स्वतः हातामध्ये शुद्ध दुधाची किटली घेऊन अवतरली असून हा देखावा पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी होत आहे. विसर्जनानंतर कोकणातून मुंबई पुण्यात परतणाऱ्या चाकरमान्यांच्या सोयीसाठी एसटीच्या रत्नागिरी विभागानं आजपासून आठवडाभरात 2507 जादा गाड्या सोडण्याचं नियोजन केलं आहे. बीड ते पुणे रेल्वे सेवा येत्या 23 सप्टेंबर पासून सुरू होणार आहे. ही रेल्वेगाडी बीडहून रोज रात्री 9:30 सुटून पुणे जंक्शनला सकाळी 5:20 पोहोचेल. परतीची गाडी पुण्याहून रात्री 10:45 सुटून बीडला सकाळी 6:00 पोहोचेल. महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा टीईटी पेपरफुटी प्रकरणी ठाणे पोलिसांनी काल 3,500 पानांचं आरोपपत्र भिवंडी इथल्या स्थानिक न्यायालयात दाखल केलं. आग्रा इथल्या छापखान्यातल्या 2 कर्मचाऱ्यांनी हे पेपर बुटांच्या सोलमध्ये लपवून बाहेर नेले आणि 8,000 ते विकले असं या आरोपपत्रात म्हटलं आहे. या प्रकरणातला मुख्य आरोपी सूत्रधार बिजेंद्र गुप्तासह 18 जणांचं नाव या आरोपपत्रात नमूद केलं आहे. या प्रकरणाचा तपास जसा होईल तसंच पूरक आरोपपत्र दाखल केलं जाईल अशी माहिती पोलिसांनी दिली. टीईटी परीक्षा 28 जून रोजी होणार होती पण आदल्या दिवशी परीक्षेचा पेपर फुटल्यानं ती रद्द करण्यात आली होती. 20व्या आशियाई क्रीडा स्पर्धांचा औपचारिक उद्घाटन सोहळा जपानमध्ये होत आहे. क्रीडा आणि युवा व्यवहार मंत्री मनसुख मांडवीय या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. या समारंभात भारताचा ध्वज ऑलिम्पिक पदक विजेती मनू भाकर आणि कबड्डीपटू पवन सहरावत यांच्याकडे आहे. 4 ऑक्टोबरपर्यंत चालणाऱ्या या स्पर्धेत 37 क्रीडा प्रकारांमध्ये 500 भारतीय खेळाडू सहभागी होत असून त्यात 5 ऑलिम्पिक पदक विजेत्यांचा समावेश आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. विकसित भारताचं स्वप्न साकारण्यात सरकारी सेवांमध्ये रुजू झालेल्या युवकांची भूमिका अतिशय महत्वाची असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. 51,000 जास्त युवकांना नियुक्तीपत्रांचं वितरण. भारताचं प्रति व्यक्ती कार्बन उत्सर्जनाचं प्रमाण जागतिक सरासरीच्या अर्ध्यापेक्षाही कमी असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. राज्यात भक्तिमय वातावरणात गौरींचं विसर्जन. काही ठिकाणी गणरायालाही निरोप. टीईटी पेपर फुटी प्रकरणी 3,500 पानांचं आरोपपत्र न्यायालयात दाखल. आणि आशियाई क्रीडा स्पर्धांच्या उद्घाटन समारंभाला सुरुवात. मनू भाकर आणि पवन सहरावत भारताचे ध्वजवाहक. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5:00 आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 किलोहर्ट्झवर ही आहे आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. 3:10 आणि 32 सेकंद होत आहेत. आमची पहिली सभा आता समाप्त होत आहे. पुन्हा आपली भेट सायंकाळी 4:58 तोपर्यंत AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम आपण अखंडितपणे ऐकू शकाल. नमस्कार.

0: प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. श्रोतेहो नमस्कार. संध्याकाळचे 5 वाजत आहेत. अस्मिता वाहिनीची दुसरी सभा आता सुरू होत आहे. AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरील सगळ्या श्रोत्यांचंही या सभेत स्वागत. सुरुवातीला जाणून घेऊया ठळक घडामोडी. नमस्कार, मी श्रद्धा वझे. ऐकूया काही ठळक घडामोडी. विकसित भारताचं स्वप्न साकारण्यात आज सरकारी सेवांमध्ये रुजू झालेल्या युवकांची भूमिका अतिशय महत्वाची असून या प्रवासाला बळ देणारे निर्णय त्यांना घ्यायचे आहेत असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज केलं. 20व्या रोजगार मेळाव्यात विविध सरकारी विभाग आणि संस्थांमध्ये नियुक्त झालेल्या 51,000 युवकांना नियुक्तीपत्रांचं दुरुस्त पद्धतीनं वाटप केल्यानंतर ते बोलत होते. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूर इथं तर नागरी उड्डाण आणि सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी पुण्यात तर युवा व्यवहार आणि क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी मुंबईत या कार्यक्रमात भाग घेतला आणि नियुक्तीपत्रांचं वाटप केलं. आज गौरी विसर्जन. मुंबईसह राज्यात अनेक ठिकाणी गौरींबरोबर गणरायाचं विसर्जनही करण्यात येत आहे. विसर्जनानंतर कोकणातून मुंबई पुण्यात परतणाऱ्या चाकरमान्यांच्या सोयीसाठी एसटीच्या रत्नागिरी विभागानं आजपासून आठवडाभरात 2,507 जादा गाड्या सोडण्याचं नियोजन केलं आहे. बीड ते पुणे रेल्वे सेवा येत्या 23 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. ही रेल्वेगाडी बीडहून रोज रात्री 9:30 सुटून पुणे जंक्शनला सकाळी 5:20 पोहोचेल. परतीची गाडी पुण्याहून रात्री 10:45 सुटून बीडला सकाळी 6:00 पोहोचेल. महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा TET पेपर फुटी प्रकरणी ठाणे पोलिसांनी काल 3,500 पानांचं आरोपपत्र भिवंडी इथल्या स्थानिक न्यायालयात दाखल केलं. या प्रकरणातला मुख्य आरोपी सूत्रधार बिजेंद्र गुप्तासह 18 जणांचं नाव या आरोपपत्रात नमूद केलं आहे. 20व्या आशियाई क्रीडा स्पर्धांचा औपचारिक उद्घाटन सोहळा जपानमध्ये झाला. या समारंभात भारताचा ध्वज ऑलिम्पिक पदविजेती मनू भाकर आणि कबड्डीपटू पवन सेहरावत यांच्याकडे आहे. 4 ऑक्टोबरपर्यंत चालणाऱ्या या स्पर्धेत 37 क्रीडा प्रकारांमध्ये 500 भारतीय खेळाडू सहभागी होत असून त्यात 5 ऑलिम्पिक पदक विजेत्यांचा समावेश आहे. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7:00 आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनी. 5:03 होत आहेत. नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहात TS नंदकुमार यांचं कर्नाटक शैलीतील मृदंगम वादन. ताल आहे खंड चापू. त्यांना खंजिरावर साथ दिली आहे आदित्य राजगोपालन यांनी. घटमवर शंकर नारायण रामचंद्रन यांनी तर मोरसिंगवर रोहित प्रसाद. ऐकूया TS नंदकुमार यांचं खंडचापू या तालातील मृदंगम वादन.

नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात श्रोते हो, आत्ताच आपण कर्नाटक शैलीतील टी एस नंदकुमार यांचं मृदंगम वादन ऐकलत, ताल खंड चापू. खंजिरावर त्यांना साथ केली होती आदित्य राजगोपालन यांनी, तर घटमवर शंकर नारायण रामचंद्रन यांनी, मोरसिंगवर रोहित प्रसाद. हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. संध्याकाळचे 5:30 वाजत आहेत. ऐकूया कार्यक्रम युववाणी.

0: कवीनं काय सुंदर असलंय ना हे गीत, परफेक्ट असं निरीक्षण आणि त्यानुसार रचना.
1: हो ना, बाप्पा आले की वातावरणात एक वेगळंच वलय निर्माण होतं बघ.
0: तुला माहितीये का, म्हणजे तू अनुभवलंय की नाही माहित नाही, पण हे जे वातावरण आहे म्हणजे हे जे सराउंडिंग क्रिएट होतं ना, हे पूर्ण वर्षभरात कधीच होत नाही.
1: हो अगदी बरोबर. हा
0: म्हणजे बघ, असं म्हणायला हरकत नाही की समजा मला वर्षभर डांबून ठेवलं एका खोलीत आणि या भाद्रपद महिन्यात बाहेर सोडलं, तर या वातावरणाचा अनुभव घेऊन मी असं सांगू शकतो की बाप्पांचं आगमन झालेलं दिसतंय.
1: बस बस बस, आम्ही ऐकतो म्हणून इतकं पण फेकू नये माणसाने.
0: अगं खरंच,
1: तुला डांबून ठेवलं पाहिजे हे खरं, पण नंतर बाहेर सोडायलाच नको.
0: नको ग, असं नको बोलू.
1: नको काय नको, अरे आपल्या मित्रांचं स्वागत तर कर आधी.
0: ओ सॉरी सॉरी सॉरी सॉरी. मित्रांनो, मी दर्शन आपला आजच्या युवा वाणीच्या कार्यक्रमात तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत करतो.
1: नमस्कार मित्रांनो, मी नेहा आपलं खूप खूप स्वागत करते आजच्या बाप्पा विशेष या कार्यक्रमात. दर्शन, पण मगाशी त्या मंडळात छान गाणं चाललं होतं बघ, माहोल बनत होता आणि तू मध्येच बोलला. आता बिलकुल गप्प बस आणि बाजूला हो, मला हे गाणं ऐकू दे.

0: आता बोलू?
1: हा बोल.
0: हा, तर मला असं म्हणायचं होतं की गमतीचा भाग सोडला तर हा माहोलच वेगळा असतो, नाही का?
1: ते तर आहेच. आपण नुकताच पोळा हा सण साजरा केला. आपल्या खानदेशात असं म्हणतात, आला आला पोया अन सगळे सण झाले गोया.
0: वा वा वा. आणि पोळ्यानंतर पहिला सण म्हणजे गणेशोत्सव.
1: आज संपूर्ण महाराष्ट्रात गल्लोगल्लीत खरोखर

0: तरी गणपती बाप्पांची स्थापना झाली. काहींच्या बाप्पांचं विसर्जन झालं असेल, पण काहींचे बाप्पा अजूनही विराजमान आहेत.
1: हो, आणि आता उरलेले पुढचे सगळे दिवस चिल्ल्या बिल्ल्यांची मजाच मजा.
0: अरे हो, बाप्पांसाठी बनवलेला वेगवेगळा प्रसाद खाणं, शाळेत न जाण्यासाठी वेगवेगळी कारण शोधणं, आधी घरी मग मंडळात धिंगाणा घालणं वगैरे वगैरे.
1: क्या वाद, पण आज आपण केवळ बाप्पांबद्दलच बोलणार आहोत का?
0: हो
1: हो,
0: म्हणजे नाही
1: नाही,
0: अरे म्हणजे ते जाऊ दे. मित्रांनो, आजचा आपला विषय आहे सार्वजनिक गणेशोत्सव.
1: हो, पण आज आपली मैत्रीण दिव्या चौधरी हिचं गायन आणि वादनही आपल्याला ऐकायचं आहे.
0: अरे हो की, दिव्या ही TY BCOM ची विद्यार्थिनी आहे. CA साठी देखील तिने क्लासेस जॉईन केलेत, आणि त्याचबरोबर ती गायन आणि तबला वादनात विशारद देखील आहे.
1: अरे वा, मग तर मित्रांनो, आता दिव्याचं गीत तर आपण ऐकलंच पाहिजे.
0: नक्कीच.

0: वाह, बाहेर पडणारा पाऊस आणि दिव्याचं हे गीत म्हणजे अगदी जुळून आलंय बघ.
1: मित्रांनो, यात दिव्याचे वडील आणि तबल्याचे गुरु श्री राजेंद्र चौधरी सर यांनी तिला तबल्याची साथ केली आणि तिचे गायनाचे गुरु श्री दुष्यंत जोशी सर यांनी तिला हार्मोनियम वर साथ केली.
0: दिव्याचं गीत तर आपण ऐकलं, आता तिचं तबला वादन हे ऐकून घेऊया.
1: पण नेहा, त्याआधी दिव्या आपल्या मित्रांशी काहीतरी बोलू इच्छिते, तिला काहीतरी सांगायचंय. कसं आहे ना, आता ती सीए फाउंडेशन कोर्स करते आणि त्यासोबतच तिची ही कलाही जोपासते, बरोबर ना?
0: हो, म्हणजे दोन्ही गोष्टी ती छान सांभाळते जे बऱ्याच विद्यार्थ्यांना जमत नाही, तर त्यासाठी ती आपल्या मित्रांना काही सांगू इच्छिते.
2: दिव्या, तुझी ही शिकण्याची आता सुरुवातच आहे. तू सीए फाउंडेशन कोर्सलाही अजून सुरुवातच केली आहे, नुकतीच तू विशारद झाली आणि ती पण तुझी सुरुवातच आहे. तर मग तू सीएला

0: करिअरच्या दृष्टीने पाहतेस का गायन वादनाला करिअरच्या दृष्टीने पाहतेस?
1: मी आता सध्या दोघांनाच त्या दृष्टीने बघते आणि सीए आणि गाणं मी दोघं सायमल्टेनियस सुरू ठेवणार आहे आयुष्यात पुढे.
0: बरं,
2: भविष्यात तुला लोक ओळखतील जेव्हा तुझी स्वतःची ओळख निर्माण होईल तेव्हा तुला काय वाटतं, तुला सीए म्हणून ओळखावं की एखादा मोठा कलाकार म्हणून ओळखलं जावं?
1: मला असं वाटतं की मला एखादा मोठा कलाकार म्हणून ओळखलं जावं.
2: अच्छा, तुझा प्रेफरन्स तो आहे तर.
1: हो.
2: बरं, मग तू आता म्हटलंच आहेस की कलाकार म्हणून ओळखलं जावं, तर प्रत्येक कलाकाराकडे त्याच्या कलेव्यतिरिक्त वेगळे विचार असतात, तर ऍज अन कलाकार म्हणून तुला काय वाटतं कला क्षेत्रामध्ये आपल्यासारख्या तरुणांनी काय केलं पाहिजे किंवा तुझा आपल्या या तरुण पिढीसाठी काय संदेश असेल?
1: आता अशा सीए सारख्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स वगैरे असतात त्यामुळे मुलं त्याचा प्रेशर घेतात खूप आणि त्याच्या अभ्यासामुळे त्यांचे जे छंद आहेत ते जोपासत नाही. त्यांनी ते जोपासायला पाहिजे, त्याच्यामुळे त्यांना रिफ्रेशमेंट भेटते एक अभ्यासासाठी आणि इफिशियंटली ते अभ्यास करू शकतात. त्याच्यामुळे त्यांना निश्चितच त्यांच्या परीक्षांमध्येही यश मिळतं आणि त्यांचं आयुष्यही छान असतं. सध्या मेंटल हेल्थ हा खूप मोठा प्रॉब्लेम आहे आणि सगळीकडे म्युझिकल थेरपी ज्या सुरूच आहेत, तर मग मुलांना अभ्यासाचं

0: अच्छा, म्हणजे तुझा प्रेफरन्स तो आहे तर.
1: हो
0: बरं, मग तू आता म्हटलंच आहेस की कलाकार म्हणून ओळखलं जावं, तर प्रत्येक कलाकाराकडे त्याच्या कलेव्यतिरिक्त वेगळे विचार असतात. तर ऍज अन कलाकार म्हणून तुला काय वाटतं, कला क्षेत्रामध्ये आपल्यासारख्या तरुणांनी काय केलं पाहिजे, किंवा तुझा आपल्या या तरुण पिढीसाठी काय संदेश असेल?
1: आता अशा सीए सारख्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स वगैरे असतात, त्यामुळे मुलं त्याचा प्रेशर घेतात खूप, आणि त्याच्या अभ्यासामुळे त्यांचे जे छंद आहेत ते जोपासत नाही. त्यांनी ते जोपासायला पाहिजे, त्याच्यामुळे त्यांना रिफ्रेशमेंट भेटते एक अभ्यासासाठी, आणि इफिशियंटली ते अभ्यास करू शकतात. त्याच्यामुळे त्यांना निश्चितच त्यांच्या परीक्षांमध्येही यश मिळतं आणि त्यांचं आयुष्यही छान असतं. सध्या मेंटल हेल्थ हा खूप मोठा प्रॉब्लेम आहे आणि सगळीकडे म्युझिकल थेरपी ज्या सुरूच आहेत, तर मग मुलांना अभ्यासाचं डिप्रेशन येऊ नये म्हणून त्यांनी त्यांचे छंद जे ते जोपासायला पाहिजे. आणि आता आमच्या पिढीत जे सगळे मुलं आहेत ते चित्रपट संगीताकडे जास्त लक्ष देत आहेत, त्यांनी शास्त्रीय संगीतही ऐकावं, कारण त्याच्यामुळे जो अभ्यास ते करतात त्याच्यात त्यांचं कॉन्सन्ट्रेशन वाढतं, त्यामुळे त्यांना डिप्रेशनही येत नाही आणि त्यांना अभ्यासातही मजा येते. म्हणून शास्त्रीय संगीत प्रत्येकाने ऐकावं, शिकता येत नसेल तरी ऐकायला तरी सुरुवात करावी.
0: बरोबर म्हणतात ना की तानसेन नाही होत आलं तर चालेल, पण कानसेन नक्की व्हावं, है ना? बरोबर आहे. आणि आजकाल आपल्या पिढीमध्ये डिप्रेशनचं प्रमाण जरा जास्तच वाढलंय, त्यामुळे तू म्हणतेस तसं बरोबर आहे की शास्त्रीय संगीताची जोड असेल आयुष्याला तर नक्कीच डिप्रेशन सारखा विषय कोणाच्याच आयुष्यात येणार नाही. वा छान.
2: मग दिव्या, हे झालं मुलांसाठी, म्हणजे जे आपले युवक मित्र आहेत त्यांच्यासाठी. पण आपण आता बघतो आजकालची जी लहान मुलं आहेत ही मोबाईल गेम मध्ये किंवा सोशल मीडियामध्ये किंवा ते तेवढ्याच विश्वात ती अडकलेली आहेत. त्यांना आवड असते कुठेतरी, पण ते त्या मोबाईल डिव्हाइसमुळे किंवा सोशल मीडियामुळे बाहेर पडू शकत नाहीयेत. मग याच्यासाठी पालकांनी काय केलं पाहिजे असं तुला वाटतं?
1: पालकांनी त्यांच्या हातात मोबाईल फोन घ्यायला पाहिजेत, डिव्हाइसेस घ्यायला पाहिजेत, आणि त्यांना बाहेर खेळायला असेल, काही कला असेल ती त्यांच्यातली कला ओळखायला पाहिजे. माझ्या आई बाबांनी माझ्यातली ही कला ओळखली आणि त्यांनी मला खूप सपोर्ट दिला की तो याच्यात कर. त्यांच्या सपोर्टमुळेही मी आज इथे आहे. आणि लहान मुलांची जर गोष्ट झाली तर त्यांच्या आई वडिलांनीही समजून घ्यायला पाहिजे की त्यांना काय विषयात इंटरेस्ट येतोय, त्यांना कुठे त्यांचा कल जातोय, आणि मोबाईल फोन्स त्यांनी वापरायला नको.
2: अच्छा, मग आता आपण दिव्याचं गाणं ऐकलंच आहे, तर मग आता एखादं तबल्याचा सोलो आपल्या या मित्रांना नक्की ऐकायला आवडेल.
1: तीन तालात एक रेला, तुकडे मुकडे आणि गत वाजून चक्रधार वाजून माझं वादन संपूर्ण करणार आहे.

0: मित्रांनो, दिव्याचं गायन आणि वादन आपण आताच ऐकलं. तिला तिच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देऊया. आणि
1: आता आपल्या पुढच्या विषयाकडे जाऊया, तो म्हणजे सार्वजनिक गणेशोत्सव.
0: मित्रांनो, भारतात स्वातंत्र्यपूर्व काळात सर्वप्रथम आपल्या महाराष्ट्रात सार्वजनिक गणेशोत्सवाला सुरुवात झाली.
1: यात भक्ती हा मुद्दा जरी सारखा असला तरी उद्देश हा राष्ट्रभक्ती होता. म्हणजे तेव्हा कुठल्या मार्गाने आपल्याला अनेक लोकांपर्यंत एकावेळी पोहोचता येईल याचे मार्ग चळवळकर्ते शोधत असत.
0: आणि त्यातलेच एक म्हणजे लोकमान्य टिळक. जाहीर सभा घ्यायला बंदी असली तरी सण उत्सव साजरे करण्यास एकत्र यायला मात्र कुठलाही निर्बंध नव्हता.
1: आणि याचाच फायदा घेत गणेशोत्सवाच्या माध्यमातून लोकमान्य टिळकांनी राष्ट्रवादी विचारांचा प्रचार प्रसार केला. देशभक्तीपर गीत आणि भाषणांच्या माध्यमातून टिळक राष्ट्रवादाचा प्रचार करत.
0: लोकांनी एकत्र यावं, संघटित व्हावं आणि यासोबत गणेशोत्सव काळात विविध कार्यक्रम, पोवाडे, व्याख्यानं, बौद्धिक सत्र यामुळे देशातील तरुण पेटून उठायचे आणि स्वातंत्र्याच्या लढाईला गती यायची.
1: म्हणजे सार्वजनिक गणेशोत्सवाचाही एक महत्वाचा वाटा स्वातंत्र्य लढ्यात होताच.
0: हो, स्वातंत्र्यानंतर पुढे महाराष्ट्रातील पुण्याबरोबरच इतर जिल्हे, गाव आणि आज महाराष्ट्रात नव्हे तर कर्नाटक, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश, गुजरात अशा काही राज्यांमध्ये देखील गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो.
1: देशभक्ती आणि स्वातंत्र्याचा विचार प्रेरणाच्या उद्देशाने सुरू झालेला हा उत्सव नंतर सामाजिक शैक्षणिक कार्यांमध्येही महत्वपूर्ण ठरला.
0: गणेशोत्सवाच्या माध्यमातून आरोग्य शिबिर, रक्तदान शिबिर, शालेय साहित्य वाटप, अन्नदान, इतर सामाजिक कार्य असे वेगवेगळे उपक्रम होऊ लागले.
1: आणि आजही काही सार्वजनिक मंडळ आपल्या सांस्कृतिक परंपरेचा वारसा जपून येत. पण मित्रांनो, काही ठिकाणी मूळ उद्देश कुठेतरी बाजूला राहून गेलाय आणि केवळ हेवेदावे, मौज, गर्व, द्वेष अशा भावनेतून दरवर्षी एक नवीन मंडळ उभारलं जाते.
0: सार्वजनिक मंडळांना मिळालेलं व्यापक स्वरूप आज अतिरेकात रूपांतरित झाले. एका गल्लीत किंवा एका चौकात आपल्याला चार गणेशोत्सव मंडळ स्थापन झालेली दिसतात. हे कुठेतरी थांबलं पाहिजे.
1: या दरम्यानच्या काळात धार्मिक भावना दुखावल्याच्या घटनाही ऐकायला येतात आणि त्यातून सामाजिक तेढ निर्माण होतो ज्यामुळे तरुणांचं भविष्यही धोक्यात येतं.
0: त्यामुळे दर्शन, मला असं वाटतं की आपण एकोप्याने हा उत्सव साजरा केला पाहिजे. कुठलाही राग द्वेष मनात न ठेवता हा उत्सव आनंदात साजरा झाला पाहिजे.
1: अगदी बरोबर. आणि यासोबतच अजून एक महत्वाचं म्हणजे पर्यावरण पूरक असा हा उत्सव दरवर्षी झाला पाहिजे.
0: खरंय, गणेशोत्सव संपल्यावर 15 दिवसांनी आपण जेव्हा नदीकाठी, समुद्राकाठी जाऊ तेव्हा एकही बाप्पाची मूर्ती तिथे जीर्ण अवस्थेत दिसायला नको, किंवा हार, फुलं, निर्माल्य त्या सभोवतालच्या परिसरात दिसायलाच नको.
1: आणि हे तेव्हाच होईल जेव्हा आपण मातीच्या आणि लहान सुंदर साजेशा मूर्तीची स्थापना करू आणि निर्माल्याचं योग्य ते नियोजन लावू. आणि म्हणूनच या वर्षीच्या गणेशोत्सवाच्या निमित्ताने आपण एक निश्चय करू की उत्सवादरम्यान कुठलाही सामाजिक द्वेष न करता समाजातील प्रत्येक घटकासाठी या 11 दिवसात काय सहकार्य करता येईल याचा विचार करू.
0: आता काही दिवस तर व्यवस्थित आणि निर्विघ्नपणे पार पडलेत, पण आता उर्वरित 5 दिवसातही समाज उपयोगी कामं करता येतील किंवा वर्षभरासाठी काय निश्चय करता येईल याचा विचार करू.
1: बाप्पाला प्रार्थना करू, तूच बुद्धिदाता आहेस, आमच्या कुबुद्धीला सुबुद्धीचा प्रसाद दे.
0: या गणेशोत्सवाच्या सर्व श्रोत्यांना आकाशवाणीकडून खूप खूप शुभेच्छा.
1: तर याच नोटवर ऐकूया एक छानसं गीत.

0: मित्रांनो, आजच्या युवावाणी कार्यक्रमात मी सहभागी होते तुमची लाडकी मैत्रीण नेहा पवार,
1: आणि मी सहभागी होतो तुमचा लाडका मित्र दर्शन गुजराती, आणि कार्यक्रमाचे सादरकर्ते होते ज्ञानेश्वर बोबडे।
0: तर मित्रांनो, तुम्हाला आजचा कार्यक्रम कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा बरं का।
1: हो, पत्र पाठवा किंवा आकाशवाणी जळगावच्या सर्व सोशल मीडिया हँडल्सवर आम्हाला फॉलो करा, कॉमेंट्स करा, आणि पत्रासाठीचा पत्ता तर सगळ्यांना माहितीच आहे।
0: प्रिय दोस्त हो, युववाणी विभाग द्वारा केंद्र निदेशक आकाशवाणी केंद्र जळगाव, टपाल पेटी क्रमांक 52।
1: तर मित्रांनो, तेव्हा भेटूया पुढच्या कार्यक्रमात, तोपर्यंत टाटा,
0: गुड बाय।
1: ही आकाशवाणीच्या जळगाव केंद्राची

0: नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी प्रेरणा भारसाखळे आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. सरकारी सेवेतल्या युवकांनी विकसित भारताच्या प्रवासाला बळ द्यावं, 20व्या रोजगार मेळाव्यात पंतप्रधानांचं आवाहन, छत्रपती संभाजीनगर महसूल विभागात दुष्काळ सदृश परिस्थितीचा कृषी मंत्र्यांकडून आढावा, शेतकऱ्यांना जास्तीत जास्त नुकसान भरपाई देण्यासाठी प्रयत्न करण्याचं आश्वासन, जातनिहाय जनगणना करण्याच्या मागणीसाठी येत्या 1 नोव्हेंबरला आंदोलनाचा इशारा आणि बीड पुणे रेल्वे सेवा येत्या 23 सप्टेंबरपासून नियमित सुरू होणार. आता सविस्तर बातम्या. सरकारी सेवांमध्ये रुजू झालेल्या युवकांनी विकसित भारताकडे सुरू असलेल्या प्रवासाला बळ देणारे निर्णय घ्यावेत असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. आज 20व्या राष्ट्रीय रोजगार मेळाव्यात विविध सरकारी विभाग आणि संस्थांमध्ये नियुक्त 51,000 युवकांना नियुक्तीपत्रांचं दुरुस्त पद्धतीनं वाटप केल्यानंतर पंतप्रधान बोलत होते. ते म्हणाले,
1: आज आप सभी एक ऐसे समय में भारत सरकार से जुड़े हैं जब देश एक बहुत बड़े लक्ष्य की ओर आगे बढ़ रहा है और ये लक्ष्य है 2047 तक विकसित भारत बनाने का. इसमें आप जैसे युवाओं की बहुत बड़ी भूमिका है. सरकार में रहते हुए आपको हर वो निर्णय लेना है जो विकसित भारत के अभियान को, आत्मनिर्भर भारत के अभियान को निरंतर सशक्त करे.
0: खासगी क्षेत्रातही युवकांसाठी रोजगाराच्या संधी वेगानं वाढवण्याचा प्रयत्न सरकार करत असल्याचं पंतप्रधान म्हणाले. देशात विविध 45 ठिकाणी हे रोजगार मेळावे पार पडले. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूर इथं, सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी पुण्यात, तर युवा व्यवहार आणि क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी मुंबईत युवकांना नियुक्तीपत्र प्रदान केली. प्रशासनामध्ये काम करत असताना सर्व कार्यकौशल्य आत्मसात करून आपलं कर्तृत्व सिद्ध केल्यास त्याला जनता आणि आपले सहकारीसुद्धा लक्षात ठेवतात. त्यामुळे जनतेप्रती संवेदनशीलता ठेवून काम करण्याचं आवाहन गडकरी यांनी केलं. तर तरुणांनी विविध क्षेत्रात काम करताना देशहित केंद्रस्थानी मानून स्वतःला झोकून द्यावं असं आवाहन मुरलीधर मोहोळ यांनी केलं आहे. शेतकऱ्यांना जास्तीत जास्त नुकसान भरपाई आणि मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्याचं आश्वासन राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिले आहेत. नांदेड इथं जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन समितीच्या सभागृहात छत्रपती संभाजीनगर महसूल विभागातील 8ही जिल्ह्यातील दुष्काळ सदृश परिस्थितीचा आढावा कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी घेतला, त्यावेळी ते बोलत होते. मुदतपूर्व पीक कापणी प्रयोग काळजीपूर्वक तसंच अचूकपणे तातडीने पूर्ण करावेत. या प्रक्रियेत कोणत्याही त्रुटी राहणार नाहीत याची दक्षता प्रशासनाने घ्यावी असे निर्देश भरणे यांनी दिले. सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर, नांदेडचे पालकमंत्री अतुल सावे, लातूरचे पालकमंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांच्यासह विभागातले बहुतांश लोकप्रतिनिधी प्रत्यक्ष तसंच दूरदृश्य प्रणालीद्वारे या बैठकीला उपस्थित होते. मराठवाड्यातील 76 तालुक्यांमध्ये अपुरा पाऊस तसंच पावसातील खंडामुळे पीक नुकसान, चारा टंचाई तसंच पिण्याच्या पाण्याची टंचाई सदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर सतर्क राहून आवश्यक उपाययोजना करण्याची सूचना भरणे यांनी यंत्रणेला दिली. शेतकरी अडचणीत असल्यानं त्यांच्याशी संवेदनशीलतेने वागण्याची तसंच त्यांच्या अडचणी समजून घेण्याची सूचना कृषीमंत्र्यांनी केली. पिण्याचे पाणी, चारा तसंच अखंडित वीज पुरवठ्यांचं योग्य नियोजन करावं, कर्जमाफी प्रक्रियेत येणाऱ्या

0: अडचणी दूर करण्यासाठी शेतकऱ्यांना आवश्यक सहकार्य करावं तसंच कर्जमाफीची यादी संबंधित बँकांमध्ये प्रसिद्ध करावी असे निर्देशही कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिले. दुष्काळी गावांच्या यादीबाबत खोटी माहिती तसंच अफवा पसरवणाऱ्या बातम्यांवर शेतकऱ्यांनी विश्वास ठेवू नये असं सांगत प्रशासनातील सर्व घटकांनी समन्वयानं काम करण्याची सूचना कृषीमंत्र्यांनी केली. लोकप्रतिनिधींनी विविध विषयांबाबत मांडलेल्या सूचनांची नोंद घेऊन त्यावर प्रभावी अंमलबजावणी करण्यासही भरणे यांनी सांगितलं. ऊर्जा राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी यावेळी बोलताना सध्या सुरू झालेलं वीज भारनियमन तातडीनं मागं घेणार असल्याचं जाहीर केलं. दरम्यान या बैठकीनंतर भरणे यांनी नांदेड तसंच हिंगोली जिल्ह्यात प्रत्यक्ष शेतावर जाऊन पावसाअभावी करपून गेलेल्या पिकांची पाहणी केली. हिंगोली जिल्ह्यात दुष्काळग्रस्त गावांची यादी जाहीर झाल्याचा दावा करणारी समाज माध्यमांवर प्रसारित होत असलेली यादी बनावट आहे. शेतकरी आणि नागरिकांनी त्यावर विश्वास ठेवू नये असं प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. या अप्रमाणित याद्यांवर विश्वास ठेवू नये तसंच त्या कोणालाही पाठवू नयेत असं आवाहन प्रशासनानं केलं आहे.
1: हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्र आपण newsonair.gov.in या वेबसाईट आणि ऍपवर, ट्विटर आणि फेसबुक पेजवर तसंच AIR छत्रपती संभाजीनगर या यूट्यूब चॅनलवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता.
0: आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्राचा आज सुवर्ण महोत्सवी वर्धापन दिन आहे. या निमित्ताने ठिकठिकाणच्या श्रोत्यांनी शुभेच्छा दिल्या आहे. या सर्वांमधून प्रातिनिधिक स्वरूपात छत्रपती संभाजीनगर इथले प्राध्यापक शरद भोगले यांचा शुभेच्छा संदेश.
2: नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगरच्या सुवर्ण महोत्सवी वर्षारंभाच्या निमित्ताने मनःपूर्वक अभिनंदन आणि सर्वांना भावी काळातील उत्कृष्ट कार्यक्रमासाठी अनेक शुभेच्छा व शुभाशीर्वाद. आपल्या केंद्राच्या 50 वर्षापूर्वी झालेल्या अतिशय देखण्या आणि दर्जेदार उद्घाटन सोहळ्यास उपस्थित राहण्याचं भाग्य मला लाभलं. आकाशवाणी परिवाराशी मी कायम जोडलेलो होतो. माझा सर्वात आवडता कार्यक्रम म्हणजे आपल्या केंद्राच्या बातम्या. मराठी बातम्या तर मी रोजच ऐकतो. अजून म्हणून उर्दू भाषेतील वार्तापत्र हे मी ऐकत असतो. विश्वासार्ह बातम्या, स्पष्ट शब्दोच्चार आणि मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यांचा घेतलेला मागोवा हे आपली वैशिष्ट्ये यापुढेही कायम टिकावीत ही मनापासून अपेक्षा.
0: ओबीसींसाठी जनगणनेत स्वतंत्र कॉलम असावा आणि जातनिहाय जनगणना करण्यात यावी या मागणीसाठी येत्या 1 नोव्हेंबर रोजी चलो दिल्ली आंदोलन करण्यात येणार आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी आज नागपूरमध्ये वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर येत्या 2 ऑक्टोबरला तालुका स्तरावर सत्याग्रह तर 25 ऑक्टोबरला जिल्हास्तरावर मोर्चे काढण्यात येणार असल्याची माहिती वडेट्टीवार यांनी दिली. मराठवाड्यातील दुष्काळाच्या प्रश्नावरही वडेट्टीवार यांनी सरकारवर टीका केली. बीड पुणे रेल्वे सेवा येत्या 23 सप्टेंबरपासून नियमित सुरू होत असून प्रवाशांनी रेल्वे प्रशासनाच्या सुरक्षा नियमांचं पालन करण्याचं आवाहन रेल्वे प्रशासनातर्फे करण्यात आलं आहे. बीडहून रेल्वे रात्री 9:30 सुटून पुणे जंक्शन इथं 5:20 पोहोचेल. परतीची गाडी पुण्याहून रात्री 10:45 सुटून बीडला 6:30 पोहोचेल असं बीड रेल्वे स्थानक प्रशासनानं जाहीर केलं आहे. प्रवाशांनी विना तिकीट प्रवेश करू नये, धावत्या गाडीत चढू नये, रुळांवर जाऊ नये तसंच रेल्वे संपत्तीचं नुकसान करणं टाळावं असं आवाहन करण्यात आलं आहे. संशयास्पद व्यक्ती किंवा वस्तू आढळल्यास रेल्वे संरक्षण दल, लोहमार्ग पोलीस किंवा रेल्वे कर्मचाऱ्यांना माहिती द्यावी असंही याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. दीनदयाल अंत्योदय योजना राष्ट्रीय ग्रामीण आजीविका अभियान अंतर्गत परभणी जिल्ह्यात सेलू इथल्या सुषमा सातपुते यांनी प्रगती साधली आहे. आपल्या या प्रवासाबद्दल सुषमा सातपुते यांनी आकाशवाणीशी बोलताना अधिक माहिती दिली.
3: LMA मार्फत जे मला बचत गटाला कर्ज मिळालं ते पहिल्यांदा मी 10,000 रुपये घेतलं होतं. त्याच्यानंतर मग 1 लाख भेटलं, नंतर 5 लाख मिळालं आणि त्या बचत गटाच्या कर्जातून मी शेवायाची मशीन खरेदी केली आणि मी माझा गृहउद्योग सुरू केला आणि हे काही उरलेल्या पैशामध्ये हे काही प्रोडक्ट घेतले मसाल्याचे ह्याचे आणि ते पण तयार केले आणि ह्या बचत गटामार्फत माझ्या लेकरांचं शिक्षण पण व्यवस्थित झालेलं आहे आणि घरामध्ये मी आम्ही छोटंसं दुकान सुरू केलं आणि मी ह्या बचत गटाच्या LMA खूप आभारी आहे. शासनाचे पण आभार मानते की आम्हाला सहकार्य केल्या. धन्यवाद.
0: राज्यातील शासकीय भरती परीक्षा पद्धतीत सुधारणा करण्यासाठी गठित उच्चस्तरीय समिती परवा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात येत आहे.

0: स्मार्ट सिटी कार्यालयात सकाळी 10:30 समिती विद्यार्थी परीक्षार्थी आणि संबंधित घटकांना भेटून त्यांची मते जाणून घेणार आहे. यात सहभागी होण्याचं आवाहन जिल्हाधिकारी विनय गौडा जी सी यांनी केलं आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये मराठवाडा साहित्य परिषदेनं परिषदेच्या कार्यालयासाठी बांधलेल्या नवीन इमारतीचं आणि यात निर्माण केलेल्या मधुकरराव मुळे सभागृहाचं उद्घाटन पुण्याच्या डॉ डी वाय पाटील अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉ पी डी पाटील यांच्या हस्ते होणार आहे. डॉ ना गो नांदापूरकर सभागृहात उद्या सायंकाळी 5:30 हा सोहळा होणार आहे. हवामान. मराठवाड्यातील बहुतांश जिल्ह्यांसाठी 22 सप्टेंबरपर्यंत पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. या काळात मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह काही ठिकाणी वादळी काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. सरकारी सेवेतल्या युवकांनी विकसित भारताच्या प्रवासाला बळ द्यावं, 20व्या रोजगार मेळाव्यात पंतप्रधानांचं आवाहन. छत्रपती संभाजीनगर महसूल विभागात दुष्काळ सदृश्य परिस्थितीचा कृषी मंत्र्यांकडून आढावा. शेतकऱ्यांना जास्तीत जास्त नुकसान भरपाई देण्यासाठी प्रयत्न करण्याचं आश्वासन. आणि बीड पुणे रेल्वे सेवा येत्या 23 सप्टेंबरपासून नियमित सुरू होणार. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: प्रवाचकः जतिन शर्मा. आदौ मुख्य वार्ताः. मुक्त व्यापार सन्धिभिः देशस्य युवकेभ्यः नूतनावसराणां द्वाराणि उद्घाट्यन्ते इति प्रधानमन्त्री नरेन्द्र मोदी प्रख्यातवान्. 20तमे रोजगार मेला समारोहे 150,000 नवनियुक्तेभ्यः नियुक्तिपत्राणि चासौ प्रादात्. प्रधानमन्त्री नरेन्द्र मोदी न्यगादीत् यत् भारते प्रतिव्यक्ति कार्बन उत्सर्जनस्य परिमाणं वैश्विक मध्यमानस्य अर्धादपि न्यूनं वर्तते. अथ G20 देशेषु कोप 21 संकल्पान् समयात् पूर्वमेव सम्पाद्य भारतेन अधिगतम् अद्वितीयं साफल्यम्. दीनदयाल उपाध्याय ग्रामीण कौशल योजना 2.0 इत्यस्यान्तर्गतं देशस्य बहुसंख्येषु राज्येषु केन्द्रशासित प्रदेशेषु च 34,000 ग्रामीण युवकानां प्रशिक्षणं विधास्यते सर्वकारेण. जलाप्लावन विभीषिकातः साहाय्य प्राप्तये प्रयतमानाय नेपालाय भारतेन 11 टन परिमिता नूतन साहाय्य सामग्री प्रेषिता. अपि च जापान देशे अद्य 20तमस्य एशियाई क्रीडा महोत्सवस्य औपचारिक समारंभो जातः. अथ वार्ताः विशदीकृत्य. प्रधानमन्त्री नरेन्द्र मोदी अद्य अपराह्णे दृश्य श्रव्य माध्यमेन समायोजिते 20तमे रोजगार मेला समारोहे विभिन्नेषु सर्वकारीय संस्थानेषु 150,000 नवनियुक्त युवकेभ्यः नियुक्तिपत्राणि वितरितवान्. अत्रावसरे सम्बोधयन् श्रीमोदी अवोचत् यत् विगतेषु वर्षेषु केन्द्रसर्वकारेण आगामि भविष्यस्य सज्जतायै युवकानां कौशलसंवर्धने तेभ्यः नूतनावसराणां प्रदाने च निरन्तरं ध्यानं केन्द्रितम्.
2: आज देश के 51,000 से अधिक युवाओं को सरकारी सेवा के लिए नियुक्ति पत्र मिल रहे हैं. मैं आप सभी युवा साथियों को और आपके परिवारजनों को बहुत बहुत बधाई देता हूं. आज आप सभी एक ऐसे समय में भारत सरकार से जुड़े हैं जब देश एक बहुत बड़े लक्ष्य की ओर आगे बढ़ रहा है और ये लक्ष्य है 2047 तक विकसित भारत बनाने का.
1: प्रधानमंत्री मोदी न्यरूपयत् यत् सर्वकारः अप्रशासकीय क्षेत्रेपि उद्योगावसराणां द्रुतगत्या विस्ताराय कटिबद्धतया कार्यं करोति. अनेनैव उद्देश्येन प्रायः 1,00,000 कोटि रूप्यकाणां व्ययसाध्या प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजना प्रारब्धा. अस्याः योजनायाः माध्यमेन प्रायः 2 कोटि परिमिताः युवानः प्रथमतया कार्यबले प्रवेष्टुं समर्थाः भविष्यन्तीति आशास्यते. प्रधानमन्त्रिणा सबलं प्रतिपादितं यत् भारतेन विगतेषु कतिपयेषु वर्षेषु प्रायः 40 देशैः सह मुक्तव्यापारसन्धिः हस्ताक्षरितः येन देशस्य युवकेभ्यः अवसराणां नूतनानि द्वाराणि उद्घाटितानि सन्ति. सः अवोचत् यत् एतादृशाः व्यापारसन्धयः देशस्य उद्यमेभ्यः नूतनसहभागितानां विपणीनां च मार्ग

0: प्रसार भारतीच्या वेव्स ओ टी टी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन ए आय आर ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर श्रोते हो आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 6:30 वाजले आहेत. ऐकूया कार्यक्रम सायन्स कॉर्नर.
1: श्रोते हो नमस्कार. श्रोते हो आजच्या सायन्स कॉर्नर या कार्यक्रमात मी आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. श्रोते हो कधी विचार केलाय का तुम्ही लघुग्रह कोणाला म्हणतात, लघुग्रह म्हणजे काय, आणि आपल्या पृथ्वीच्या संदर्भात आपण जेव्हा त्यांचा विचार करतो तेव्हा आपल्या पृथ्वीसाठी किंवा आपल्या पृथ्वीच्या दृष्टीने त्यांचं काय महत्त्व आहे, हे प्रश्न तुमच्या मनात कधी पडलेत का? आज आपण या सगळ्या प्रश्नांचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि या गोष्टींवर चर्चा करण्यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये आज आपण आमंत्रित केलं आहे हौशी खगोलशास्त्रज्ञ विक्रांत विवेक कुरमुडे सर यांना. सर नमस्कार.
2: धन्यवाद सर, मला इथे बोलवल्याबद्दल तुमचे आभार.
1: सर कार्यक्रमाच्या सुरुवातीला आम्हाला तुमची थोडी ओळख करून द्या आणि तुम्ही हौशी खगोलशास्त्रज्ञ कसे झालात त्याबद्दल पण थोडं सांगा.
2: माझं लहानपण जे आहे हे बदलापूरमध्ये गेल्यामुळे आम्हाला लहानपणी तेवढा आत्ता जे आपण ज्याला लाईट पोल्युशन म्हणतो त्याचा आम्हाला जास्त परिणाम जाणवला नाही. आणि लहान असताना एकदा मी आकाश दर्शनाचा कार्यक्रम अटेंड केला होता, खगोल मंडळ एक ग्रुप आहे त्यांचा, आणि तिथून मला खरं तर खगोलशास्त्राची मला आवड निर्माण झाली. आणि त्याच्यानंतर मग मी असं ठरवलं की आपण ह्याच्यातच अभ्यास केला पाहिजे, कारण तेव्हा मी गुरु बघितला होता, शनीची कडी बघितली होती, आणि हे खूपच रोमांचकारी होतं सगळं आणि विलक्षण होतं आमच्या लहानपणात ते सगळं बघणं. आणि असं ठरवल्यानंतर मग पुढे BSc MSc फिजिक्स ॲस्ट्रोफिजिक्स असं करत करत मग ठरवलं की आपण याच्यामध्ये करिअर करण्याच्याऐवजी आपण ह्याला थोडीशी एक हॉबी म्हणून पण प्रोफेशनल असं म्हणून एक हौशी खगोलशास्त्रज्ञ म्हणून काम करूया.
1: आपल्या कार्यक्रमाचा जो आजचा मूळ विषय आहे लघुग्रह म्हणजे काय आपण त्याच्याकडे वळूयात. लहान प्रश्न पण महत्त्वाचा, लघुग्रह म्हणजे काय?
2: आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आपण आकाशामध्ये कधी कधी मेटिओर्स बघतो, बरोबर, जेमिनाइड्स असतात, लिओनाइड्स असतात, त्या उल्का असतात. लघुग्रह हा तसाच एक छोटासा भाग आहे. लघुग्रह म्हणजे हे अवकाशात सूर्याभोवती फिरणारे लहान दगडी किंवा धातूचे पिंड आहेत, आपण त्याला पिंड म्हणू. आपण हे आकाराने लहान असतात, म्हणजे जे खुजे ग्रह किंवा ज्याला ड्वार प्लॅनेट प्लुटो म्हणतात ह्यापेक्षा हे खूपच लहान असतात. आणि ह्यांचा जो आकार आहे हाही अनियमित असतो. बहुतेक लघुग्रह जे आहेत हे ॲस्ट्रॉइड बेल्ट किंवा लघुग्रहाचा जो पट्टा आहे जो मंगळ आणि गुरुच्या मध्ये आहे इथे आढळतात. आणि आता सांगायचं झालं तर वेस्टा हा जो सर्वात मोठा लघुग्रह आहे याचा व्यास साधारणतः 525 किलोमीटर एवढा आहे.
1: खगोलशास्त्राचा जेव्हा आपण अभ्यास करतो तेव्हा आपल्या लक्षात येतं की जनरली याच्यामध्ये या जगाची निर्मिती कशी झाली याबद्दल एक 4-5 थेरीज आहेत आणि त्यातली प्रामुख्याने जनरली ॲक्सेप्टेड बिग बँगची जी थेरी आहे आपण त्याचा विचार करतो. आणि बिग बँग थेरीमधनं मग सूर्य तयार झाले, ग्रह तयार झाले, त्यांना उपग्रह तयार झाले, तर लघुग्रह कसे तयार झाले?
2: खूप इंटरेस्टिंग स्टोरी आहे लघुग्रहांची पण. आणि लघुग्रह दिसतात छोटे पण ते खूप महत्वाचा दुवा आहे अवकाशातले.
1: महत्वाचा दुवा आहे,
2: खूप महत्वाचा दुवा आहे. आपल्याला जर पृथ्वी कशी तयार झाली किंवा तारे किंवा आपला सूर्य कसा तयार झाला हे जर आपल्याला जाणून घ्यायचं असेल तर हा त्याच्यातला एक खूप महत्वाचा दुवा आहे. कारण साधारणपणे 4.5 अब्ज वर्षांपूर्वी

0: जेव्हा सौरमाला तयार झाली तेव्हा सुरुवातीला जे वायू होते, धुळीचे कण होते, यांचा मोठा तो ढग होता आणि ते एकत्र येऊन सूर्य आणि ग्रह तयार झाले. पण ह्यातही अजून काही जी धूळ आणि दगड जे एकत्र उरले आणि गुरुच्या गुरुत्वाकर्षण शक्तीमुळे त्यांचा ग्रहात रूपांतर नाही होऊ शकलं, असे जे छोटे जे दगड होते जे सूर्याभोवती आता फिरत आहेत ते बेसिकली ॲस्ट्रॉइड्स किंवा त्यांना लघुग्रह म्हणतात.
1: यांचे वेगवेगळे प्रकार पण आहेत का?
0: ॲस्ट्रॉइडचे वेगवेगळे प्रकार आहेत. ॲस्ट्रॉइडचे सर्वात जो प्रामुख्याने आढळणारा जो प्रकार आहे ज्याला सी टाईप किंवा त्याला कार्बोनेसियस असं म्हणतात, सी फॉर कार्बोनेसियस, म्हणजे ज्याच्यामध्ये मुख्यत्वे करून कार्बन, माती अशा प्रकारचेच पदार्थ आढळतात आणि हे गडद रंगाचे असतात. सो साधारणतः लघुग्रह पट्ट्यामध्ये 75% संख्या ही या प्रकारातली आहे. त्याच्यानंतरचा एक प्रकार आहे तो म्हणजे एस टाईप किंवा त्याला सिलिकेसियस म्हणतात. त्यावरूनच तुम्हाला कळलं असेल की त्याच्यात सिलिकाचं प्रमाण जास्त आहे. तर हे सिलिका असल्यामुळे थोडे चमकदार असतात. आणि त्याच्यानंतरचा जो आणखीन एक मुख्य प्रकार आहे त्याला एम टाईप किंवा त्याला मेटालिक म्हणतात, ज्याच्यामध्ये धातूचं प्रमाण खूप जास्त असतं. ह्याच्यामध्ये लोखंड, निकेल अशा प्रकारच्या धातूंचं प्रमाण खूप जास्त असतं. आता हे धातूंचं प्रमाण, ह्याचा उपयोग काय तर पुढे जाऊन भविष्यामध्ये स्पेस मायनिंगमध्ये सुद्धा हे कामाला येऊ शकतात ॲस्ट्रॉइड. म्हणजे जर आपण आता बघत आहोत की इलॉन मस्क किंवा काय करतायत, तर उद्या आपल्याला एखादी गोष्ट परग्रहावरती उभी करायची असेल त्यासाठी आपण जर पृथ्वीवरचे धातू आपल्याला तिथे कमी पडत असतील तर आपण स्पेस मायनिंग करून आपण ते धातूसुद्धा आणू शकतो. ह्याचं एक उदाहरण म्हणजे इरिडियम नावाचा जो धातू आहे हा पृथ्वीवरती अतिदुर्मिळ धातू आहे, पण जिथे जिथे लघुग्रहांचा आघात किंवा अशनी आघात झाला आहे तिथे हा तुम्हाला प्रामुख्याने आढळतो. आणि म्हणूनच इरिडियमला स्पेस मेटल किंवा अवकाशी धातू पण म्हणतात.
1: श्रोते हो, लघुग्रह म्हणजे काय आणि आपल्या दृष्टीने त्यांचं महत्त्व काय हे समजून घेण्याचा आपण प्रयत्न करतोय. आत्ता सरांनी आपल्याला लघुग्रह म्हणजे काय, ते कसे तयार झाले, त्यांचे प्रामुख्याने जे तीन प्रकार आहेत ते सुद्धा आपल्याला सांगितले. तीन प्रकार म्हणजे एक ज्याच्यामध्ये कार्बन कंटेंट आहे, दुसऱ्यामध्ये सिलिका कंटेंट आहे, तिसऱ्यामध्ये मेटल कंटेंट आहे. यावरून एक महत्त्वाचा प्रश्न येतो की लघुग्रहांचा हा जो काही आपल्याला अभ्यास करायचा आहे तो कुठल्या दृष्टीने आपल्याला नेतोय.
0: ह्याच्यातला एक आपण जो आधी मुद्दा मांडला होता की लघुग्रह हे एक साधारणतः 4.5 अब्ज वर्षांपूर्वी जेव्हा सूर्यमाला आणि पृथ्वी आणि इतर ग्रह तयार झाले तेव्हाच हे दगड तयार झालेले आहेत. आता ह्या दगडांचा आपण प्रत्यक्ष अभ्यास करून आपण भूतकाळात जाऊन हे तपासू शकतो की सौरमाला तयार होताना किंवा इतर ग्रह तयार होताना साधारणतः काय परिस्थिती होती. तुम्हाला असे अनेक धातू या लघुग्रहांवरती दिसतील की जे पृथ्वीवरती खूपच कमी प्रमाणात आहेत किंवा नगण्य आहेत. ह्याच्यावरूनही आपल्याला एक थोडीशी कल्पना येऊ शकते की त्या काळामध्ये लघुग्रह तयार होताना काय परिस्थिती निर्माण झालेली असेल. तो हा एक मुद्दा. दुसरा महत्त्वाचा मुद्दा की काही लघुग्रह ज्या पृथ्वीजवळून जातात आणि जर एखादा मोठा लघुग्रह पृथ्वीवर आदळला तर किती नुकसान होऊ शकतं याची कदाचित तुम्हाला कल्पना असेल जेव्हा डायनासॉर विलुप्त झाले. त्याच्यामुळे ह्या लघुग्रहांचा अभ्यास करणं इम्पॉर्टंट आहे. म्हणजे नुसते पृथ्वीवरती आदळणार हा एक भाग, पण डार्ट मिशनसारख्या काही नासाने मोहीम राबवल्यात ज्याच्यामध्ये लघुग्रह जर पृथ्वीकडे येत असेल तर त्याच्यावरती त्या लघुग्रहाला धडक देऊन त्याची दिशा बदलणं शक्य आहे का हाही अभ्यास केला गेलेला आहे. आणि याच्या व्यतिरिक्त धातू हा तर महत्त्वाचा मुद्दा आहे जो भविष्यामध्ये अंतराळात संसाधनं मिळवण्यासाठी त्याचा उपयोग होऊ शकतो.
1: अंतराळामध्ये जसं आपण म्हटलात की बाबा मायनिंगसाठी आपण त्याचा वापर करू शकतो, पण ही झाली स्पेसमधली गोष्ट, अंतराळातली गोष्ट. पृथ्वीच्या दृष्टीने आपण सामान्य माणसाला लघुग्रह शोधण्याचं काय महत्त्व आहे, त्याला आयडेंटिफाय करण्याचं काय महत्त्व आहे आणि पृथ्वीवरून आपण त्यांना आयडेंटिफाय करत असताना त्याचं कशाप्रकारे महत्त्व समजून घेऊ शकतो.
0: लघुग्रहांचं महत्त्व एक म्हणजे हिस्टॉरिकल किंवा त्याला ऐतिहासिक महत्त्व आहे जे तुम्हाला पृथ्वीच्या उत्पत्तीकडे घेऊन जातं, सौरमाल्याच्या उत्पत्तीकडे घेऊन जातं. दुसरा मुद्दा की तो जर पृथ्वीजवळ आला किंवा पृथ्वीवरती पडू नये ही काळजी घेणं हा एक मुद्दा झाला. आणि तिसरं मायनिंगसाठी, धातूच्या मायनिंगसाठी हा तिसरा मुद्दा आहे आपल्याकडे की ज्याच्यामुळे लघुग्रह शोधणं हे महत्त्वाचं ठरलेलं आहे.
1: आपण आत्ताच म्हटलं की काळजी घेणं हे महत्त्वाचं आहे, तो पृथ्वीवर पडणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची, आपण ती कशी घेऊ शकतो.
0: सर्वात पहिले तर आपल्याला लघुग्रह शोधणं महत्त्वाचं आहे. आणि लघुग्रह शोधल्यानंतर एकदा आपल्याला लघुग्रहाचा शोध लागला की आपण त्याची ट्रॅजेक्टरी मेजर करू शकतो. शास्त्रज्ञ त्याची मेजर करू शकतात, त्याचा कालावधी मेजर करू शकतो.
1: ट्रॅजेक्टरी म्हणजे तो कसा प्रवास करतोय.

0: प्रवास करतो आहे त्याचा वेग किती आहे, त्याचा आकार किती आहे आणि साधारणतः त्याच्यावरती कुठल्या कुठल्या प्रकारचे धातू आहेत ह्याचा एक आपण स्टडी करू शकतो आणि त्याच्यावरून एक अंदाज बांधू शकतो की हा पृथ्वीसाठी धोकादायक आहे की नाही आहे, आणि जर असेल तर किती धोकादायक आहे, म्हणजे पृथ्वीच्या किती जवळून तो जाणार आहे का पृथ्वीवरती येणार आहे, किंवा अगदीच जर अशी परिस्थिती की तो जसं डायनासॉरच्या वेळेस झालं की तो पृथ्वीवरतीच येणार आहे, तर मग आपण कुठल्या प्रकारे त्याच्यावरती आघात किंवा एखादा स्फोट घडवून त्याची दिशा बदलू शकतो का किंवा तो फोडू शकतो का, अशा प्रकारे आपण प्रिकॉशनरी मे बी इन फ्युचर घेऊ शकतो.
1: असा लघुग्रह पृथ्वीवर पडला आहे आणि त्यामुळे काय नुकसान झालं आहे याचं काय उदाहरण आपण देऊ शकाल?
0: दोन खूप मोठे उदाहरण आहेत. एक म्हणजे जेव्हा डायनासॉर नष्ट झाले, साधारणतः 66 दशलक्ष वर्षांपूर्वी ही घटना घडली होती, जेव्हा एक मोठा चिक्सू क्लब नावाचा एक, त्याला इम्पॅक्टर म्हणतात पण एक तो लघुग्रह, जेव्हा तो पेनेन्सुएला न्यू मेक्सिको येथे पडला, तेव्हा त्याचा जो व्यास होता ना हा साधारणतः 10 ते 15 किलोमीटर होता आणि त्याचा वेग मात्र 72,000 किलोमीटर प्रति तास एवढा त्याचा वेग होता. आणि हा जेव्हा पृथ्वीवरती धडकला त्याच्यामुळे जी ऊर्जा निर्माण झाली हे एक अब्जोपटीने, म्हणजे नागासाकी आणि हिरोशिमावरती जो अनुभव पडला त्याच्यापेक्षा ही ऊर्जा अब्जोपटीने जास्त होती. ह्याच्यामुळे जो सुनामी आली त्या काळामध्ये त्याच्या लाटा साधारणतः 100 मीटर उंच होत्या आणि हा एवढाच नव्हता तर ह्याच्यामुळे जवळजवळ पृथ्वीवरची 75% प्रजाती नष्ट झाल्या. त्याचं कारण एक असं होतं की धडकेमुळे एकतर धूळ आणि धूर वातावरणात गेली आणि त्याच्यामुळे सूर्यप्रकाश जमिनीवरती पोहोचूच शकला नाही. सूर्यप्रकाश नसल्यामुळे वनस्पती मरू लागल्या, वनस्पती नसल्यामुळे त्याच्यावरती जगणारे जे प्राणी होते ते मेले आणि त्यांच्यावरती जगणारे जे मांसाहारी प्राणी आहेत तेही नष्ट झाले. अशी ही ॲक्च्युली एक शृंखला तयार झाली आणि या शृंखलेमध्ये जवळजवळ अनेक प्रजाती नष्ट झाल्या. दुसरं म्हणजे आणखीन एक घटना घडली, ती म्हणजे तुंगुस्का नावाची एक नदी आहे सायबेरियामध्ये, तिथे 30 जून 1908 साली एक मोठा अश्नीयाघात झाला. तो अश्नीयाघातला आपण एअरबस्ट म्हणतो कारण तो ॲक्च्युली जमिनीपासून 5 किलोमीटर ते 10 किलोमीटर उंचावर झाला, पण तरीसुद्धा हा आघात एवढा मोठा होता की साधारणतः, म्हणजे तो जो अश्नी होता त्याची जी लांबी होती साधारणतः 50 ते 60 मीटर असली तरी या आघातामुळे जवळजवळ 8 ते 9 कोटी झाडं आणि त्या भागातलं जवळजवळ 2,150 स्क्वेअर किलोमीटर इतकं प्रचंड जंगल हे नष्ट झालं. म्हणजे 50 ते 60 मीटर आकाराचा तुकडा, म्हणजे एक अश्नी किंवा एक लघुग्रह जर पृथ्वीवरती पडला तर तो किती मोठं नुकसान करू शकतो, हे त्याचे दोन मोठे उदाहरण आहेत. ह्याच्या व्यतिरिक्त महाराष्ट्रामध्ये बुलढाणा इथे लोणार सरोवर आहे, तेही अश्नी आघाताने तयार झालेलं आहे. राजस्थानमध्ये रामगड इथे अश्नी आघात किंवा लघुग्रहामुळे एक मोठा खड्डा आहे साधारणतः 180 किलोमीटर व्यासाचा. ही महाराष्ट्रातली दोन फेमस उदाहरण आहेत किंवा प्रसिद्ध आहेत.
1: याने आपल्याला कळतं की लघुग्रह का आयडेंटिफाय केले गेले पाहिजे, त्यांचा अभ्यास किंवा त्यांच्यावर आपण का लक्ष ठेवलं पाहिजे. आता आपण लघुग्रह आयडेंटिफाय करण्याची, त्यांना ओळखण्याची, त्यांना नाव देण्याची जी काही प्रक्रिया आहे जिच्यात तुम्ही सुद्धा सहभागी आहात आणि त्याच्यात तुम्ही काम करता, ही आम्हाला थोडी समजून सांगा.
0: आजच्या काळामध्ये फक्त मोठ्या अंतराळ संस्थाच लघुग्रह शोधतात असं नाही आहे, सामान्य लोकही या संशोधनात सहभागी होऊ शकतात. अनेक वेळा मोठ्या दुर्बिणी आकाशाचे 1000 फोटो घेतात आणि त्या सर्व फोटोंचे विश्लेषण करणे वैज्ञानिकांसाठी एकट्याने कठीण आहे कारण हा डेटा खूप जास्त आहे. म्हणून काही प्रकल्पांमध्ये जगभरातील लोकांना हे फोटो पाहण्याची संधी दिली जाते आणि लोक वेगवेगळ्या घेतलेल्या फोटोची तुलना करून त्याच्यामध्ये असणाऱ्या फरक शोधून हलणारा बिंदू कदाचित लघुग्रह असू शकतो असं गृहीत धरून ते शोधण्याचा प्रयत्न करतात. आता अशा प्रकारचे ज्याला सिटीजन सायन्स प्रोजेक्ट किंवा नागरिक विज्ञान प्रकल्प म्हणजे झुनिवर्स आहे किंवा इंटरनॅशनल ॲस्ट्रॉनॉमिकल सर्च कॅम्पेन ISC ॲस्ट्रॉइड सर्च कॅम्पेन आहे, अशा प्लॅटफॉर्मवरती हा डेटा अवेलेबल होतो. इथून लोक तो डेटा डाउनलोड करतात, ते ॲनालिसिस करतात आणि तो डेटा मायनर प्लॅनेट सेंटर यांना पाठवला जातो, तिथून तो डेटा व्हेरीफाय होतो आणि जर त्यांना वाटलं की तुमच्या डेटामध्ये खरंच जो हलणारा बिंदू आहे तो लघुग्रह आहे तर त्याचा साधारणतः 1 वर्षभर अभ्यास केला जातो आणि 1 वर्षानंतर तुम्हाला त्यांच्याकडनं कन्फर्मेशन येतं, त्या लघुग्रहाचा एक नंबर येतो, त्याची ट्रॅजेक्टरी, तो कुठल्या ग्रेडचा आहे, ही सगळी माहिती तुमच्याकडे येते आणि त्याच्यावरती अजून 1-5 ते 6 वर्ष अभ्यास करून तुम्हाला त्याला नाव देण्याचे पूर्ण हक्क दिले जातात.
1: आताच तुम्ही म्हटलात की बुवा त्याचा

0: डाटा आपल्याला डाउनलोड करता येतो. हा जो काही डाटा आहे जो व्हेरीफाय केला जातोय, त्याचे पॅरामीटर्स काय काय आहेत, कुठकुठल्या बाबी त्याच्यामध्ये गृहीत धरल्या जातात?
1: आता कसं आहे, आपल्याकडे जो डेटा येतो हा आकाशामध्ये घेतलेले फोटो आहेत. ह्याच्यामध्ये हलणारी गोष्ट नेसेसरी नाही की ती लघुग्रह असेल, ती कुठली असू शकते. त्याच्यामुळे तो जो हलणारा बिंदू आहे त्याची ट्रॅजेक्टरी ती चेक केली जाते की तो एका सरळ रेषेत आहे का वाकडा तिकडा जातो आहे. त्याच्या व्यतिरिक्त त्याला सिग्नल टू नॉईज रेशो एक भाग म्हणतात, की आपण जो घेतो आहे तो नॉईज आहे का तो खराच तो स्ट्रॉंग सिग्नल आहे हाही बघितला जातो. आणि अजून असे एक दोन त्याचे पॅरामीटर्स आहेत ते चेक केले जातात की हा खरंच लघुग्रह आहे का.
0: बऱ्याच वर्षापासून तुम्ही ह्या लघुग्रहांचा शोध घेत आहात, त्यांच्याबद्दल अभ्यास करत आहात. आता थोडंसं आम्हाला ह्या लघुग्रहांचा शोध घेत असताना तुमचे काय अनुभव तुम्हाला आत्तापर्यंत आले ते जाणून घ्यायची इच्छा आहे.
1: ॲक्च्युली आमचा इथे इंडियामध्ये भरपूर वेगवेगळे ग्रुप्स आहेत, त्यापैकी आमचा एस ए सिटीजन सायन्स नावाचा एक ग्रुप आहे. हा आमचा इंटरनॅशनल ग्रुप आहे. आमच्या ग्रुपमध्ये अर्जेंटिनाचे आहेत काही विद्यार्थी, काही लोक, काही कॅनडाचे.

0: घेत आहात, त्यांच्याबद्दल अभ्यास करत आहात. आता थोडंसं आम्हाला या लघुग्रहांचा शोध घेत असताना तुमचे काय अनुभव तुम्हाला आत्तापर्यंत आले ते जाणून घ्यायची इच्छा आहे.
1: ॲक्च्युली आमचा इथे इंडियामध्ये भरपूर वेगवेगळे ग्रुप्स आहेत, त्यापैकी आमचा SA सिटिझन सायन्स नावाचा एक ग्रुप आहे. हा आमचा इंटरनॅशनल ग्रुप आहे. आमच्या ग्रुपमध्ये अर्जेंटिनाचे आहेत काही विद्यार्थी, काही लोकं, काही कॅनडाचे आहेत, आफ्रिकन कंट्रीमधले बरेचसे लोकं आमच्या ग्रुपमध्ये सहभागी झालेले आहेत. आणि अशा प्रकारे आम्ही ग्रुप तयार करून आम्ही तो डेटा त्यांच्याकडनं डाउनलोड करतो आणि त्याच्या थ्रू लघुग्रह शोधण्याचा प्रयत्न करतो. आत्तापर्यंत आम्ही जवळजवळ 200 अधिक लघुग्रह शोधले आहेत, म्हणजे MPSCला मायनर प्लॅनेट सेंटरला आम्ही पाठवले आहेत. त्यापैकी आत्तापर्यंत 17 कन्फर्मेशन आलेलं आहे, 17 नंबर दिलेला आहे आणि 17% आयडेंटिफाईड आहेत. आणि हे करत असताना वेगवेगळे अनुभव येतात की बऱ्याचदा त्याच्यामध्ये जसं आपण पूर्वीच्या काळी चित्रफित जात असताना त्यात काळे काळे डॉट्स असतात, बऱ्याचदा काही विद्यार्थी ते डॉट सिलेक्ट करतात की त्यांना वाटतं की हा कदाचित लघुग्रह असू शकतो. कधी कधी एखादा एवढा मोठा लघुग्रह मिळतो आणि आम्हाला जेव्हा ते त्यांच्याकडनं डेटा परत येतो की हा लघुग्रह, तेव्हा त्याचा आकार, कधी कधी आम्हाला जे लघुग्रह सापडले त्यांचा आकार साधारणतः 100 पण आहे. आणि मग जे आमच्या ग्रुपमधले अदर जे स्टुडंट आहेत की आमच्यामध्ये डिस्कशन होतं की अरे हा जर पृथ्वीवरती पडला तर काय होईल, अशा प्रकारच्या अनेक वेगवेगळ्या गोष्टी किंवा मजेशीर गोष्टी आमच्या त्याच्यावरती चालत असतात.
0: आता ह्या लघुग्रहांचा जो काही अभ्यास केला जातोय, तुम्ही जसे सांगितलं तर जो काही डाटा किंवा जे फोटोज उपलब्ध होत आहेत त्याद्वारे होतोय, ह्याच लघुग्रहांना दुर्बिणीद्वारे बघण्याचा पण कधी योग येतो का?
1: हो, ॲक्च्युली हे लघुग्रह एवढे पण अगदी मोठे नाही आहेत की जे तुम्हाला सहज दुर्बिणीतनं दिसतील, पण जसं वेस्टा ह्याचा आकार साधारणतः 525 आहे, हा तुम्हाला दुर्बिणीतून दिसू शकतो, हा बऱ्यापैकी मोठा आहे. पण बाकीचे जे आहेत ते एवढे पण मोठे असे नाही आहेत की जे दुर्बिणीतनं सहज दिसतील. मग त्यासाठी आपल्याला जे ऑप्टिकल टेलिस्कोप आहेत तेवढ्या आपल्याकडे एवढ्या सक्षम नाही आहेत, पण मग आपण मेजरली जो डेटा येतो आपल्याला रेडिओ टेलिस्कोपमधला डेटा येतो.
0: दुर्बिणीने दिसू शकत नाहीत पण जवळ जर आले तर खूप काही मोठा विध्वंस करू शकतात.
1: नक्कीच.
0: सर, तुम्ही बोलत असताना अजून एक कन्सेप्ट आम्हाला सांगितला, सिटीजन सायंटिस्ट, ही थोडी आम्हाला अजून समजून सांगा ना, कारण श्रोत्यांना ह्या संकल्पनेद्वारे खगोलशास्त्र समजून घ्यायला अजून मला वाटतं की खूप छान वाव आहे याच्यामध्ये.
1: सिटीजन सायन्स हा एक खूप पुढे येणारा एक सुंदर प्रोग्राम आहे मी असं म्हणेन, कारण आजच्या घडीला आपल्याकडे टेक्नॉलॉजी आहे ज्याच्यामध्ये आपल्याला खूप डेटा मिळतो, पण आपण अजून एवढे समृद्ध नाही आहोत की पूर्णच्या पूर्ण डेटा आपण तो अनालिसिस करू शकू. आणि एक सायंटिस्ट किंवा एक ग्रुप ऑफ सायंटिस्ट हे लोक तेवढे पुरेसे नाही आहेत तो डेटा आपल्याला अनालिसिस करून देण्यासाठीच. मग अशा वेळेस हा जो डेटा आहे हा सर्वसामान्य जे नागरिक आहेत की ज्यांना विज्ञानात आवड आहे किंवा विज्ञानात काही करण्याची इच्छा आहे अशा लोकांसाठी तो उपलब्ध केला जातो. ह्याच्यासाठी एक वेबसाईट आहे झुनिवर्स नावाची, आणि हा पूर्णपणे फ्री असतो. ह्याच्यासाठी तुम्हाला कुठलाही चार्ज भरावा लागत नाही, तुम्हाला फक्त एक लॅपटॉप, एक कम्प्युटर आणि एक इंटरनेट लागतं.
0: म्हणजे आम्हाला असं समजून सांगा की एखादा सामान्य माणूस आहे ज्याचं सायन्स बॅकग्राऊंड आहे किंवा नाही आहे, पण त्याच्याकडे नेट ॲक्सेस आहे, इंग्लिश चांगल्यापैकी येते आणि कम्प्युटर हाताळता येतो, अशा व्यक्तीने जर लघुग्रह शोधण्याचा समजा जर प्रयत्न केला तर तो कसा करू शकतो हे आम्हाला थोडं समजून सांगा.
1: खूप चांगला प्रश्न विचारला आणि तुम्ही एक आत्ता मुद्दा मांडला त्याच्यावरून लक्षात आलं की त्याला सायन्स बॅकग्राऊंड आहे किंवा नाही आहे आणि त्याला इंग्लिश येतं आहे किंवा नाही आहे. तर ह्याच्यावरून एक मुद्दा मी थोडासा ॲड करू इच्छितो की नासाचे झुनिवर्सचे काही प्रोजेक्ट हे आम्ही आता मराठी आणि हिंदीमध्ये ट्रान्सलेट करायला घेतलेले.
0: अरे वा.
1: सो नासाचा बस चेसर नावाचा जो प्रोग्राम आहे हा मी स्वतः हिंदीमध्ये त्याला ट्रान्सलेट केलेला आहे आणि हा नासाचा पहिला प्रोग्राम आहे जो हिंदी लँग्वेजमध्ये अवेलेबल आहे आणि आता तो आम्ही मराठीमध्येही करायला घेतलेला आहे. सो सिटीजन सायन्सची ही एक खासियत आहे की तुम्हाला आता ह्याच्या पुढे कदाचित लँग्वेजचा बॅरियर असणार नाही, तुम्ही तो मराठीमध्ये करू शकता, कारण आमचा मूळ उद्देश आहे तो डेटा अनालिसिस करणं, त्याच्यात लँग्वेजची अडचण आली नाही पाहिजे. तो डेटा एवढा आहे तो अनालिसिस करणं, त्याच्यातनं काही आपल्याला काही फ्रुटफुल मिळतं आहे का हे चेक करणं हा मूळ उद्देश आहे. आता ह्याच्यामध्ये एखादी व्यक्ती आहे जिला ॲस्ट्रॉइड सर्चमध्ये इंटरेस्ट आहे, तर झुनिवर्सवरती एक प्रोग्राम आहे ज्याचा ॲक्टिव ॲस्ट्रॉइड नावाचं एक कार्यक्रम आहे, त्याच्यामध्ये त्यांनी स्वतःचं नाव रजिस्टर करावं आणि तिथे खूप सोप्या पद्धतीने मेन्शन केलेलं असतं की हा फोटो आहे, या फोटोमध्ये हा डॉट आहे, हा डॉट तुम्हाला दिसतो आहे का, दिसतोय तर हो म्हणा, नाही दिसत तर नाही म्हणा, इतक्या सोप्या पद्धतीने. म्हणजे तुम्हाला ह्याच्या

0: साठी सायन्सचा बॅकग्राऊंड ची पण गरज नाही आहे. पण तुम्ही अप्रत्यक्षपणे किंवा प्रत्यक्षपणे तुम्ही विज्ञानात काम करताय आणि ह्याला खूप महत्त्व आहे. जो दुसरा प्रोग्राम आहे इंटरनॅशनल ॲस्ट्रॉइड सर्च कॅम्पेनचा, त्याच्यासाठी त्यांचे दर महिन्याला कॅम्पेन्स निघतात. साधारणतः 100 ते 250 त्याच्यामध्ये टीम सहभागी होतात दर महिन्याला, आणि प्रत्येक महिन्याला 30 इमेजेस दिल्या जातात. म्हणजे तुम्ही बघू शकता की किती डेटा आहे हा, आणि हा गेली मला वाटतं 10 वर्ष तरी चालू आहे कमीत कमी कार्यक्रम. आणि तो डेटासाठी तुम्हाला एक सॉफ्टवेअर पण टेस्ट प्रोव्हाइड करतात. त्या सॉफ्टवेअरमध्ये जाऊन त्याचं बेसिक ट्रेनिंग घ्यावं लागतं, तेही अवेलेबल आहे. कारण एक सॉफ्टवेअर चालवायचं म्हटल्यानंतर आपल्याला थोडंसं एक बेसिक ट्रेनिंग घ्यावं लागतं, पण त्यासाठी तुम्हाला इंग्लिश यावं अशी काही गरज नाही आहे. ते ट्रेनिंग बेसिक घेतल्यानंतर तुम्ही त्याच्यात जाऊन तो डेटा टाकून ॲनालिसिस करू शकता. आणि ॲक्च्युली आमच्या ग्रुपमध्ये एक विद्यार्थी तर 6वीतला आहे जो बंगालमधून आहे, आणि त्याने देखील ॲस्ट्रॉइड शोधण्यात आम्हाला खूप मदत केलेली
1: आहे. अरे वा, श्रोते हो, लघुग्रह म्हणजे काय हे आज आपण आपल्या कार्यक्रमात समजून घेतलं. आपण पृथ्वी तलावर राहतो आणि आपल्या दृष्टीने ह्या लघुग्रहांचं काय महत्त्व आहे, यांचा अभ्यास करणं का महत्त्वाचं आहे हे सुद्धा समजून घेण्याचा आज आपण प्रयत्न केला. पण सरांच्या बोलण्यातनं आपल्याला एक गोष्ट लक्षात आली की हे काही खूप छोटं काम नाही, खूप अवाढव्य हे काम आहे. आणि यामध्ये जितके जास्तीत जास्त नागरिक सहभागी होतील तितका जास्तीत जास्त चांगला रिझल्ट या कामाला येऊ शकतो. आणि त्या अनुषंगाने मी सरांना विनंती करतो, सर शाळेतील विद्यार्थी असतील किंवा खगोलशास्त्रामध्ये अभ्यास करणारे हौशी व्यक्ती असतील, अशा व्यक्तींना आपण काय सांगू इच्छिता?
0: मला असं वाटतं की खगोलशास्त्र हा एक असा विषय आहे की जिथे हौशी खगोलशास्त्राला खरं तर कुठल्याही गोष्टीचं बंधन नाही आहे. त्याला फक्त आवड असणं महत्त्वाचं आहे की तुम्हाला या क्षेत्रात काही करायचं आहे आणि तुम्ही या क्षेत्रामध्ये करू शकता. आणि आता जग एवढं पुढे गेलेलं आहे, आपली तंत्रज्ञान एवढं पुढे गेलेलं आहे की आधी पूर्वीसारखे बॅरियर्स आता राहिलेले नाही आहेत. कोणी बायोलॉजीतला एखादी व्यक्ती असेल ज्याला जीवशास्त्रात काम करण्याची इच्छा आहे तो जीवशास्त्रात करू शकतो. जीवशास्त्रातही भरपूर सिटीजन सायन्स प्रोग्राम अवेलेबल आहेत. एखाद्याला खगोलशास्त्रात करायचं त्यात करू शकतो, एखादा फिजिक्समध्ये आहे भौतिकशास्त्र आहे, किंवा एखाद्याला ओशन टेक्नॉलॉजी आहे. आता अनेक क्षेत्रातली लोकं त्यांना ह्याचं महत्त्व पडतं आहे की अरे हे सिटीजन सायन्स नावाचा जो प्रकार आहे हा खूप इंटरेस्टिंग आहे. आणि असं नाही आहे की ह्याचे काही क्रेडिट्स नाही आहेत, ह्याचे खूप क्रेडिट्स आहेत. म्हणजे जर तुम्ही आज बघितलं तर काही ग्रह म्हणजे आपल्या सौर्यमालेच्या पलीकडचेही काही ग्रह हे हौशी खगोलशास्त्रज्ञांनी शोधलेले आहेत, प्रोफेशनल सायंटिस्टने ते शोधलेलेच नाही आहेत. त्यामुळे आपण एक थोडासा आढावा घेतला तर आपल्याला कळेल की ह्याचं महत्त्व खूप आहे. फक्त तुम्हाला इच्छा हवी आणि थोडी मेहनत करायची तयारी हवी, क्रेडिट्स तर मिळतातच.
1: सर आपण कार्यक्रमासाठी वेळ दिलात आणि आम्हाला खूप छान पद्धतीने लघुग्रहांवर हा जो काही अभ्यास चालू आहे तो समजून सांगितलात, त्याबद्दल धन्यवाद.
0: धन्यवाद सर मला इथे बोलवल्याबद्दल.
2: सायन्स कॉर्नर हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.
3: बालविवाह एक सामाजिक समस्या, तिचं आजचं वास्तव, कारण, परिणाम, उपाय योजना आणि कायदे याविषयी सांगत आहेत सामाजिक कार्यकर्ते दीपक त्रिपाठी.
4: गेल्या वर्षीचा जो 20% जो रिपोर्ट झाला होता बालविवाह, यावेळी फक्त 10% झाले. म्हणजे कुठे ना काही बालविवाह कमी होत आहे, रिपोर्टिंग जास्त होत आहे, लोक अवेअर झाले. जर एक छोटा मूल रिपोर्ट करू शकतो या विषयावर गंभीरताने त्यांनी विचार केलाय, जागरूकता आहे आणि त्यांनाही वाटतं की हे बालविवाह होऊ नये, ते कुठे ना काही आपण 2030 पर्यंत प्रयत्न करू.
3: अवश्य ऐका बालविवाह वर्तमानातील वास्तव, सोमवार दिनांक 21 सप्टेंबर रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन एअर या ऍपवर सुद्धा.
5: शेतकरी बांधवांनो, शेतीशी संबंधित उपयुक्त माहिती, आधुनिक तंत्रज्ञान, हवामान अंदाज, पीक व्यवस्थापन, पशुपालन आणि शेतीतील नव्या संधींची माहिती घेऊन येतोय आपला आवडता कार्यक्रम किसान वाणी.
6: शेतीतील समस्या, तज्ञांचं मार्गदर्शन आणि शेतकऱ्यांसाठी उपयुक्त अनुभवांची माहिती जाणून घेण्यासाठी ऐका किसान वाणी.
5: शेती अधिक उत्पादनक्षम, किफायतशीर आणि शाश्वत करण्यासाठी उपयुक्त माहितीचा हा विश्वासाचा साथीदार
6: किसान वाणी. शेतीविषयक ज्ञान, तज्ञांचं मार्गदर्शन आणि शेतकऱ्यांसाठी नवी दिशा.
5: ऐकत रहा किसान वाणी प्रत्येक मंगळवारी गुरुवारी आणि

0: शनिवारी संध्याकाळी 7:30 वाजता 558 kHz वर अस्मिता वाहिनीवर तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर किसान वाणी शेतकऱ्यांच्या ज्ञानासाठी शेतीच्या प्रगतीसाठी.
1: शेतकरी बांधवांनो, शेतीशी निगडीत प्रश्नांची थेट उत्तरे मिळवण्याची सुवर्ण संधी घेऊन येत आहोत. कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकारद्वारा प्रायोजित हॅलो फार्मर्स ह्या थेट फोन इन कार्यक्रमातून सोमवार दिनांक 21 सप्टेंबर 2026 संध्याकाळी 7:30 वाजता नारळ लागवड आणि उत्पादन वाढीसाठी योजना या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत शैलेंद्र खिल्लारे. तुमचे प्रश्न थेट तज्ज्ञांना विचारा आणि अनुभवी मार्गदर्शनाचा लाभ घ्या. कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी 02245151434 आणि 45151435 या क्रमांकांवर फोन करा. हॅलो फार्मर्स सोमवारी संध्याकाळी 7:30 वाजता 100.1 MHz FM गोल्ड तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. चला संवाद साधूया, शेती अधिक सक्षम बनवूया.
2: कधी एखादा सुगंध मनातली एखादी जुनी आठवण जागी करतो आणि कधी एखादा सूर मनाच्या दारावर अलगद प्रेमाची चाहूल देतो. तुझ्या कळ्या तुझी फुले तुझा सुगंध अंगणी हे गीत आहे श्रोते हो सप्टेंबर महिन्यातलं अजित मालंडकर यांचं. मंदार आपटे यांनी गायलेलं आहे. संगीत दिलं आहे प्रणव.

0: श्रोते हो, स्वरांजली हा सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम दर शनिवारी सकाळी 9:30 आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ॲपवरही स्वरांजली सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम.
1: तुझ्या कळ्या तुझी फुले.
2: श्रोते हो, अवश्य ऐका, येत्या रविवारी म्हणजे 20 सप्टेंबरला संध्याकाळी 5:30 युववाणी कार्यक्रमात UPSC CSC 2025 या परीक्षेमध्ये AIR 106 आणि UPSC IFOS 2025 या परीक्षेत AIR 62 या क्रमांकाने उत्तीर्ण होणाऱ्या रोहित मालवेकर यांच्या मुलाखतीचा भाग दुसरा.
3: आपण ग्रामीण भागामधून आलोय ही एक अडथळा न मानता त्याला एक आपण ऑपॉर्च्युनिटी घेतली पाहिजे. तर त्यांनी ह्या UPSC सारख्या एक्झामकडे पाठ न फिरवता आपण एक ऑप्शन क्रिएट केले पाहिजे.
2: तेव्हा अवश्य ऐका, आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित युववाणी कार्यक्रम 20 सप्टेंबरला 5:30 आकाशवाणी महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर.
4: श्रोते हो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि आपसुकपणे त्यांच्या सोबतचं नातं दृढ होत जातं. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी 11:05 ते 12:00.
0: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
4: सहज संवाद,
5: सहज संवाद.
4: श्रोते हो, रोज प्रत्येकानं प्रत्येक ठिकाणी शांततेमध्ये गुंतवणूक करा हा संयुक्त राष्ट्रांचा संदेश आहे यंदाच्या जागतिक शांतता दिनासाठी. शांतता म्हणजे नेमकं काय, ती येते कुठून किंवा असते कुठे, या साऱ्याच मुद्द्यांची चर्चा करणारा ललितबंध ऐकूया. शांततेचा शोध, लेखिका सुहिता मराठे. अवश्य ऐका जागतिक शांतता दिनानिमित्त शांततेचा शोध हा ललितबंध सोमवार दिनांक 21 सप्टेंबरला 12:00 अस्मिता वाहिनीवर वनिता मंडळ कार्यक्रमात. शांततेचा शोध.

प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलोहर्ट्सवर आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 7 वाजत आहेत. ऐकूया प्रादेशिक बातम्या.

0: आकाशवाणी मुंबई संदेश नाईक प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. देशभरातल्या 51,000 अधिक युवकांना प्रधानमंत्र्यांच्या हस्ते नियुक्तीपत्रांचं वाटप. राज्यातल्या सुमारे 1200 जणांना लाभ. संकटग्रस्त शेतकऱ्यांना अधिकाधिक लाभ मिळवून देण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचं कृषीमंत्र्यांचं आश्वासन. लोडशेडिंग बंद होणार. रिझर्व्ह बँकेच्या आदेशानंतर लातूर मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकपदावरून सहकार मंत्री बाळासाहेब पाटील पायउतार. आणि जपानमध्ये आशियाई स्पर्धांचा औपचारिक उद्घाटन. मनू भाकर आणि पवन सेहरावत भारतीय संघाचे ध्वजवाहक. देशातल्या युवकांना भविष्यासाठी तयार करण्याच्या दृष्टीनं आवश्यक ती कौशल्य शिकवणं आणि नव्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र सरकार सातत्यानं काम करत आहे असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज केलं. 20व्या रोजगार मेळाव्यात त्यांनी 51,000 जास्त युवकांना नियुक्तीपत्रांचं वाटप केलं त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाविषयी अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
1: बदलत्या अर्थव्यवस्थेनुसार युवांचं शिक्षण आणि कौशल्यातही बदल व्हावेत असा प्रयत्न सरकार करत आहे. खासगी क्षेत्रात रोजगाराच्या संधी वाढवण्यासाठी सरकार काम करत आहे असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यावेळी म्हणाले. जवळपास 1,00,000 कोटी रुपयांच्या तरतुदीसह सुरू केलेल्या प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेद्वारे साधारण 2 कोटी युवांना रोजगार मिळण्यात मदत होईल अशी माहिती त्यांनी दिली. गेल्या काही वर्षात जवळपास 40 देशांबरोबर भारतानं मुक्त व्यापार करार केले असून यामुळे देशातल्या युवकांसाठी संधींची नवी दारं खुली होत आहेत असं त्यांनी सांगितलं. भारताच्या युवा शक्तीकडून जगाला मोठ्या अपेक्षा आहेत. भारतातल्या स्टार्टअप्सची कहाणी आता फक्त मोठ्या शहरांपुरती मर्यादित राहिली नाही अशी ग्वाही त्यांनी दिली.
2: आज करीब आधे रेकॉग्नाइज्ड स्टार्टअप टीयर 2 और टीयर 3 शहरों में है. यानी आज गांव कस्बे और छोटे शहर का युवा भी भारत की नई इकॉनॉमी में अपनी भूमिका बड़ी बना रहा.
1: देशात विविध 45 ठिकाणी आज रोजगार मेळाव्यांचं आयोजन करण्यात आलं होतं. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूर इथं, आयुष राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी ठाण्यात, नागरी उड्डाण आणि सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी पुण्यात, तर युवा व्यवहार आणि क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी मुंबईत या कार्यक्रमात भाग घेतला आणि नियुक्तीपत्रांचं वाटप केलं. या 4 शहरांमध्ये मिळून एकंदर 1,186 नियुक्तीपत्रांचं वाटप करण्यात आलं आहे.
0: राज्याचे कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज मराठवाड्यातल्या पीक परिस्थितीची पाहणी केली. मराठवाड्यासह राज्यात अल निनोच्या प्रभावामुळे कमी पाऊस पडला असून पिकांवर परिणाम झाला आहे. दुष्काळ घोषित होण्याची वाट न पाहता दुष्काळी उपाययोजना तातडीनं सुरू केल्याची माहिती त्यांनी दिली. या संकटग्रस्त शेतकऱ्यांना जास्तीत जास्त नुकसान भरपाई आणि मदत मिळवून देण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. उपग्रहाच्या माध्यमातून विमा संरक्षणाबाबतची बाब तातडीनं केंद्र सरकारच्या निदर्शनाला आणून दिली जाईल असं ते म्हणाले. पीक विम्याचा लाभ अधिकाधिक शेतकऱ्यांना मिळावा यासाठी मुदतपूर्व पीक कापणी प्रयोग काळजीपूर्वक आणि अचूकपणे तातडीनं पूर्ण करावेत. या प्रक्रियेत कोणत्याही त्रुटी राहणार नाहीत याची दक्षता प्रशासनानं घेण्याचे निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले. दुष्काळी गावांच्या यादीबाबत खोटी माहिती आणि अफवा पसरवणाऱ्या बातम्यांवर शेतकऱ्यांनी विश्वास ठेवू नये. चारा आणि पिण्याच्या पाण्याचं योग्य नियोजन करावं असंही भरणे यांनी सांगितलं. कर्जमाफीची तिसरी यादी जाहीर झाली असून उर्वरित शेतकऱ्यांच्या त्रुटींची पूर्तता होताच टप्प्याटप्प्यानं कर्जमाफी देण्यात येईल. कर्जमाफी झालेल्या शेतकऱ्यांना नव्यानं कर्ज उपलब्ध करून द्यावे तसंच कर्जमाफीची यादी संबंधित बँकांमध्ये प्रसिद्ध करावी असे निर्देशही त्यांनी दिले. राज्यात सध्या विजेचा तुटवडा नाही त्यामुळे कोणत्याही जिल्ह्यात लोडशेडिंग होणार नाही याची दक्षता घेतली जाईल असं आश्वासन ऊर्जा राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी यावेळी दिलं. हिंगोली जिल्ह्यातल्या दुष्काळग्रस्त गावांची समाजमाध्यमावर जाहीर झालेली यादी बनावट असून शेतकरी आणि नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असं प्रशासनानं स्पष्ट केलं आहे. दुष्काळ सदृश परिस्थितीच्या अनुषंगानं जिल्ह्यातल्या पिकांची आणि पर्जन्यमानाची वस्तुस्थिती तपासण्याची प्रक्रिया सुरू आहे. दुष्काळाबाबत शासनस्तरावरून निर्णय झाल्यानंतर संबंधित यादी आणि आदेश अधिकृत माध्यमातून प्रसिद्ध करण्यात येईल असं प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी

यांनी सांगितलं आहे. सहकार मंत्री बाळासाहेब पाटील आणि इतर 7 जणांना लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळावरून पायउतार होण्याचे आदेश रिझर्व्ह बँकेनं दिले आहेत. त्यानंतर त्यांनी संचालक पदाचा राजीनामा दिला आहे. संचालक पदाच्या 10 वर्षांच्या कालमर्यादेचं उल्लंघन केल्यामुळे रिझर्व्ह बँकेनं हे आदेश दिले. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात बँकेच्या एका भागधारकानं दाखल केलेल्या याचिकेवर न्यायालयानं दिलेल्या निर्देशानुसार ही कारवाई झाली. गेल्या वर्षी मंजूर झालेल्या बँकिंग कायद्यात संचालकांना कमाल 10 वर्षांची कालमर्यादा घालून दिली आहे. त्यानुसार कारवाई करण्यासाठी सहकार विभागानं सहकार आयुक्तांना पत्र पाठवलं होतं. तरीही निर्देशांचं पालन न झाल्यानं भागधारकानं न्यायालयात धाव घेतली होती. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील.

0: चला विसर्जनाच्या नियमांचे पालन करूया, पर्यावरणाचे रक्षण करूया. पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग, महाराष्ट्र शासन.
1: प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. आज गौरी विसर्जन. मुंबईसह राज्यात अनेक ठिकाणी गौरींबरोबर गणरायाचं विसर्जनही करण्यात येतं. गौरी गणपती विसर्जनासाठी प्रशासनानं राज्यभरात ठिकठिकाणी मनोरे, प्रसादनगृह, निर्माल्य कलश, प्राथमिक आरोग्य केंद्र, रुग्णवाहिका तैनात केल्या आहेत. विसर्जनानंतर कोकणातून मुंबई पुण्यात परतणाऱ्या चाकरमान्यांच्या सोयीसाठी एसटीच्या रत्नागिरी विभागानं आजपासून आठवड्याभरात 2507 जादा गाड्या सोडण्याचं नियोजन केलं आहे. सांगली जिल्ह्यातल्या बुधगाव इथं असणाऱ्या श्री ज्योतिर्लिंग गणेशोत्सव मंडळानं यंदा डॉल्बीच्या खर्चातून जिल्हा परिषद शाळेतल्या विद्यार्थ्यांना स्पोर्ट किट वाटप करण्यात आलं. गडचिरोली जिल्ह्यातल्या जपतलाई इथल्या अनुदानित आश्रमशाळेचे सचिव विश्वजित कोवासे यांनी आज पोलिसांसमोर आत्मसमर्पण केलं. त्यांच्या आश्रमशाळेतल्या 3 विद्यार्थिनींचा विषारी सापानं दंशामुळे मृत्यू झाल्यानंतर महिनाभरापासून ते फरार होते. त्यांना न्यायालयानं सोमवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणी पोलिसांनी संस्थेचे अध्यक्ष तथा माजी खासदार मारुतराव कोवासे, सचिव विश्वजित कोवासे, मुख्याध्यापक प्रशांत ताटपल्लीवार, अधीक्षिका भाग्यश्री चिलमवार आणि अधीक्षक भास्कर भोयर यांच्यावर गुन्हे दाखल केले होते. त्यानंतर प्रशांत ताटपल्लीवार आणि भास्कर भोयर यांना अटक झाली होती, तर उर्वरित तिघं फरार होते. सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्राबाहेर राहून ऊस उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांना केवळ कारखान्याला ऊस पुरवठा करतात या आधारावर सभासदत्व देता येणार नाही, असं साखर आयुक्तालयानं स्पष्ट केलं आहे. सहकारी साखर कारखान्याचे सभासद संबंधित कारखान्याच्या कार्यक्षेत्रातले रहिवासी असणं बंधनकारक आहे, असे स्पष्ट निर्देश साखर आयुक्त डॉ संजय कोलते यांनी नुकत्याच जारी केलेल्या परिपत्रकाद्वारे दिले आहेत. रेल्वे मंत्रालयानं मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागातल्या 7 रेल्वे स्थानकांवर इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग प्रणाली सुरू करण्यासाठी सुमारे 200 कोटींपेक्षा अधिक निधीची तरतूद करायला मंजुरी दिली आहे. मोहोळ, मुंडेवाडी, बाळे, सोलापूर, होडगी जंक्शन, होडगी ए केबिन, शहाबाद आणि वाडी जंक्शन इथं इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग प्रणाली सुरू करण्यात येणार आहे. सोलापूर जिल्ह्यातल्या सांगोला तालुक्यात सेवा संकल्प अभियानाची आज सुरुवात झाली. यात वृक्षारोपण, रांगोळी स्पर्धा, प्रभात फेरी तसंच बाईक रॅलीद्वारे जनजागृती करण्यात येणार आहे. जपानच्या मिझोहो पार्क अॅथलेटिक स्टेडियम इथं आज 20व्या आशियाई क्रीडास्पर्धेचं औपचारिक उद्घाटन झालं. जपानचे सम्राट नारुहितो यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाला. भारताच्या 501 सदस्यीय पथकाचं नेतृत्व दोनदा ऑलिम्पिक पदकाला गवसणी घालणारी मनू भाकर आणि कबड्डीपटू पवन सेहरावत यांनी केलं. या स्पर्धेतले काही सामने याआधीच सुरू झाले असून भारताच्या महिला क्रिकेट संघानं जपानवर विजय मिळवत उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. उद्या त्यांचा सामना बांगलादेशबरोबर होणार आहे. तर आशियाई स्पर्धेत पहिल्यांदाच होत असलेल्या टेकबॉल खेळात भारताच्या क्विम्सी डिसोझा हिला इंडोनेशियाच्या खेळाडूविरोधात पराभव पत्करावा लागल्यानं आता कांस्य पदकासाठी तिचा सामना उद्या जपानच्या युईना साकामोटो हिच्याबरोबर होणार आहे. अन्न आणि औषध प्रशासनानं पुणे जिल्ह्यात राजगुरुनगर टोलनाक्यावर 1 कोटी 13 लाख रुपयांचा गुटखा आणि इतर मुद्देमाल जप्त केला आहे. मध्य प्रदेशातून हा गुटखा

आणला जात होता. या प्रकरणी पोलिसांनी 5 जणांच्या विरोधात तक्रार नोंदवली आहे. नैऋत्य मान्सूननं दक्षिण राजस्थानच्या काही भागातून माघार घेतल्याचं भारतीय हवामान विभागानं कळवलं आहे. येत्या 3-4 दिवसात राजस्थानच्या इतर भागातून तसंच पंजाब, सौराष्ट्र आणि कच्छच्या काही भागातून मान्सूननं माघार घेण्यासाठी अनुकूल वातावरण असल्याचं हवामान विभागानं म्हटलं आहे. राज्यातून 5 ऑक्टोबरपासून मान्सूनची माघारी सुरू होईल असा अंदाज आहे. 4 जूनपासून आजपर्यंत देशात सरासरीपेक्षा 15% कमी पाऊस पडला. एल निनोच्या प्रभावामुळे एकूण पर्जन्यमानात घट झाल्याचं हवामान विभागानं म्हटलं आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. देशभरातल्या 51,000 अधिक युवकांना प्रधानमंत्र्यांच्या हस्ते नियुक्तपत्रांचं वाटप. राज्यातल्या सुमारे 1200 जणांना लाभ. संकटग्रस्त शेतकऱ्यांना अधिकाधिक लाभ मिळवून देण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचं कृषीमंत्र्यांचं आश्वासन. लोड शेडिंग बंद होणार. रिझर्व्ह बँकेच्या आदेशानंतर लातूर मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकपदावरून सहकार मंत्री बाळासाहेब पाटील पायउतार. आणि जपानमध्ये आशियाई स्पर्धांचं औपचारिक उद्घाटन. मनू भाकर आणि पवन सेहरावत भारतीय संघाचे ध्वजवाहक. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.

0: चला विसर्जनाच्या नियमांचे पालन करूया, पर्यावरणाचे रक्षण करूया. पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग, महाराष्ट्र शासन.
1: आपण ऐकत आहात प्रसार भारतीच्या वेब्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. श्रोते हो, पुढील कार्यक्रम वृत्तविशेष ठीक 7:15. श्रोते हो, 20व्या शतकाच्या उत्तरार्धातील महाराष्ट्राच्या सामाजिक आणि सांस्कृतिक विकासात महत्त्वाचं योगदान देणाऱ्या महनीय व्यक्तीच्या गौरवगाथा गिरीश घाटे लिखित महाभूषण या मालिकेत आपण ऐकणार आहोत ऐसी अक्षरे रसिके. या कार्यक्रमात दिनांक 25 मार्च 2026 पासून दररोज सकाळी 7 आणि याचं पुनःप्रसारण दुपारी 1:55 आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवर, AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. अवश्य ऐका ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात गिरीश घाटे लिखित मालिका महाभूषण.
2: रविवारी वनिता मंडळ या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत राष्ट्रीय पोषण मासानिमित्त महिलांचा आहार याविषयी आहार तज्ज्ञ सुरभी कुलकर्णी यांची ऐश्वर्या बेहरे यांनी घेतलेली मुलाखत. आणि त्याचबरोबर विज्ञान क्षेत्रातील नोबेल पारितोषिक विजेत्या महिला शास्त्रज्ञ तू यू यू यांच्याविषयी डॉक्टर तेजस्विनी देसाई लिखित माहिती. तेव्हा जरूर ऐका रविवारी 20 सप्टेंबर रोजी दुपारी 12 कार्यक्रम वनिता मंडळ महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवरून.

ऐकत आहात प्रसार भारतीच्या वेव्स ओ टी टी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन ए आय आर ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 7:15 वाजले आहेत. आता ऐकूया कार्यक्रम वृत्तविशेष.

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्त विशेष मध्ये आपलं स्वागत. श्रोते हो, आपल्या देशाला 1947 साली स्वातंत्र्य मिळालं. मात्र ज्या गतीनं आणि शक्तीनं या देशाची प्रगती व्हायला हवी होती त्या गतीनं ती झाली नाही. नरेंद्र मोदी यांनी देशाची सूत्र हातात घेतल्यानंतर या देशात खऱ्या अर्थानं प्रगतीला आणि चांगल्या जीवनाला सुरुवात झाली. ही प्रगती समाजाच्या सर्व स्तरांपर्यंत पोहोचवावी यासाठी नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारनं अनेक आघाड्यांवर कार्य सुरू केलं आहे. त्याची दृश्यफळं आज आपण सर्वत्र पाहत आहोत. येत्या काही वर्षात ही प्रगती समाजाच्या सर्व स्तरापर्यंत पोहोचावी आणि 2047 मध्ये भारत एक विकसित आणि आत्मनिर्भर देश व्हावा यासाठी अनेक पावलं टाकली जात आहेत. या सर्व प्रयत्नांविषयी आपण आजच्या वृत्त विशेष मध्ये या कार्यक्रमातून जाणून घेणार आहोत. श्रोते हो, भारताला 2047 पर्यंत विकसित आणि नवा भारत घडवण्याचं धोरण प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आखण्यात आलं आहे. त्यासाठी विविध योजना आणि धोरणं अवलंबण्यात येत आहेत. याचाच एक अत्यंत महत्वाचा भाग म्हणजे देशातल्या प्रत्येक व्यक्तीचा विकास साधणं. त्यादृष्टीनं गेल्या काही वर्षात अनेक महत्वपूर्ण पावलं टाकण्यात आली आहेत. त्यासंदर्भात अधिक माहिती देत आहेत ज्येष्ठ लेखक आणि विश्लेषक डॉक्टर पंकज जगन्नाथ जयस्वाल.
1: विकसित भारत म्हणजे नुसता आर्थिक GDP वाढवणे नसून देशातील प्रत्येक नागरिकाला त्याचा सर्वसमावेशक विकास व्हावा हा त्याचा मागचा उद्देश आहे, ज्याला आपण अंत्योदय म्हणतो. सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास आणि सबका प्रयास या मंत्रावर आधारित मोदी सरकारने वेगवेगळ्या उपाययोजना आखल्यात आणि त्याच्या अंमलबजावणीसाठी वेगवेगळ्या स्तरावरती प्रयत्न केले जातात. जसं प्रधानमंत्री जनधन योजना, म्हणजे एकेकाळ असा होता की करोडो लोकांची बँकेत खातीच नव्हती, त्यामुळे खाती नसल्यामुळे त्यांना डिजिटल वर्ल्ड बँकिंग प्रणालीशी जोडल्या गेल्या नसल्यामुळे त्यांचा विकास होत नव्हता. आज करोडो जे काही गरीब आहे ते बँकिंग प्रणालीशी जोडले गेल्यामुळे त्यांना थेट लाभ हस्तांतरण, ज्याला म्हणतो आपण DBT स्कीम, त्याच्यामुळे सरकारच्या वेगवेगळ्या योजनांचा जो काही पैसा आहे त्यांच्या खात्यामध्ये डायरेक्ट जमा होतो. त्यामुळे भ्रष्टाचार हा पूर्णपणे बंद झाला असून पैशांची 100% रक्कम ही पारदर्शक पद्धतीने गरिबांच्या खात्यामध्ये जाते. नंतर गरिबी निर्मूलन आणि अन्न सुरक्षा यासाठी प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना, PM स्वनिधी योजना, ज्याच्याद्वारे रस्त्यावरील फेरीवाले असू द्या, छोटे व्यावसायिक असू द्या, पथविक्रेते असू द्या, यांना विनातारण सुलभ कर्ज उपलब्ध करून त्यांना सन्मानाने जगण्याचे आणि व्यवसाय वाढवण्यासाठी साधन दिले गेले. नंतर प्रधानमंत्री आवास योजना, जलजीवन मिशन, डिजिटल क्रांती, UPI, PM गतिशक्ती योजना, याद्वारे गावामध्ये कसा विकास पोहोचवता येईल, शेवटच्या व्यक्तीपर्यंत कसा विकास पोहोचवता येईल त्याला सुद्धा याच्यामध्ये कसं सामील करून घेता येईल, जेणेकरून हा जो विकास आहे फक्त कागदावर नव्हे तर प्रत्येक नागरिकाच्या जीवनात समृद्धी आणणे आणि हाच 2047 विकसित भारताचा खरा पाया ठरणार आहे. त्या दृष्टीने मोदी सरकार वेगवेगळ्या प्रकारच्या उपाययोजना धोरणं आणत आहे आणि त्याच्यावरती काम करत आहे.
0: श्रोते हो, प्रधानमंत्र्यांनी गरीब कल्याणला कायम प्राधान्य दिलं. त्याचे दृश्य परिणाम आज दिसून येत आहेत. या कार्यात आतापर्यंत झालेल्या प्रगतीचा आणि भविष्यातील कार्याचा आढावा घेताना डॉक्टर जयस्वाल यांनी सांगितलं,
1: भारतातील गरिबांचे जीवनमान उंचावणे, त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे आणि त्यांच्या मूलभूत गरजा भागवणे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या नेतृत्वाखालील सरकारचे मुख्य धोरण राहिले आहे. म्हणजेच गरीब कल्याण हा एक नुसता नारा नसून धोरणात्मक निर्णयांचा मुख्य आधार बनला आहे, ज्याच्याद्वारे अत्यंत सकारात्मक आणि दृश्य परिणाम आज आपल्याला संपूर्ण देशात बघायला मिळत आहे. मग कुठल्या कुठल्या उपाययोजना ज्यांच्यामुळे गरिबांच्या जीवनात बदल होतोय, त्यातलं जर आपण बघितलं तर अन्नधान्य योजना, ज्याच्यामध्ये 80 कोटीहून अधिक देशवासियांना दरमहा मोफत अन्नधान्य दिलं जात आहे. कोरोना काळातही याचा खूप आपल्याला फायदा बघायला मिळाला. नंतर 53 कोटीहून अधिक जनधन खाती उघडण्यात आली, ज्याच्यामुळे सरकारी योजनांचा डायरेक्ट पैसा भ्रष्टाचार न होता

0: गरिबांच्या अकाउंट्समध्ये जमा झालेत. 4 कोटीहून अधिक मोफत घरे देण्यात आली. नंतर 10 कोटीच्या वरती गॅस कनेक्शन देण्यात आलेत. आणि दारिद्र्य निर्मूलनासाठी 25 कोटीहून अधिक लोक बहुआयामी दारिद्र्यातून बाहेर आले आहेत. यामुळे काय झालं, या सर्व जे काही स्वयंरोजगार आणि स्वावलंबी बनवण्यासाठी सुद्धा या वेगवेगळ्या योजनांचा उपयोग केला गेला, जेणेकरून आपला गावातला जो काही गरीब आहे तो फक्त अन्नधान्यावरतीच डिपेंड राहता, त्याचा स्वयंरोजगार आणि स्वावलंबी होण्यासाठी सुद्धा वेगवेगळ्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत. त्यासाठी एक एक टप्प्याद्वारे सरकार पुढे जात आहे आणि लोकांच्या जीवनात बदल आणत आहे. म्हणजे फक्त योजनांची घोषणा नाही, तर कागदावरून थेट जमिनीवरती वेगवेगळ्या स्तरावरती कसं गरिबांच्या जीवनामध्ये बदल घडवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. आणि हे जीवन बदलणे आणि गरीब कल्याण करणे हाच खरा विजय असणार आहे 2047 विकसित भारताचा.
1: श्रोते हो, विकसित भारतासाठी सुदृढ भारताची गरज आहे. यात प्रधानमंत्र्यांच्या नेतृत्वात सर्व भारतीयांना सुलभ रीतीनं आणि परवडणाऱ्या दरात आरोग्य सुविधा मिळाव्यात यासाठी प्रयत्न झाले. यात महिला आणि बालकांच्या आरोग्याचा मुद्दाही महत्वाचा ठरला. या क्षेत्रात केलेल्या कार्याविषयी डॉक्टर पंकज जयस्वाल म्हणाले,
0: निरोगी नागरिक हाच समृद्ध राष्ट्राचा खरा पाया असतो आणि ही संकल्पना घेऊनच नरेंद्र मोदी आणि त्यांच्या मंत्रिमंडळाने आरोग्य क्षेत्रात आमूलाग्र बदल घडून आणला आहे. महागड्या उपचारांमुळे गरिबांचे होणारे हाल आणि माता बालकांच्या आरोग्याला बळकटी देणे या सर्व धोरणांचा मुख्य उद्देश आहे. जसं आयुष्यमान भारत योजना, आज गरीब असू दे मध्यम वर्गीय असू द्या, 5 लाखांपर्यंत खासगी किंवा सरकारी दवाखान्यामध्ये उपचार घेऊ शकल्यामुळे जवळपास 12 कोटीहून अधिक गरीब आणि वंचितांना त्याचा लाभ मिळाला आहे. म्हणजे जवळपास 50 कोटी लाभार्थी आतापर्यंत आहेत आणि आयुष्यमान कार्ड 43 कोटीहून अधिक लोकांचा तयार झालेला आहे. त्यामुळे 70 वर्षापेक्षा अधिक वयोवृद्ध असलेल्या ज्येष्ठ नागरिकांना सुद्धा आयुष्यमान शुभांग किंवा आयुष्यमान वय वंदना कार्डाद्वारे मोफत उपचार दिला जातोय. तसंच भारतीय जन औषधी योजना, याच्यामध्ये सुद्धा आपण जर बघितलं तर जी काही ब्रँडेड औषधी असतात ती खूप महाग असतात, ती मध्यम वर्गीय असू द्या गरिबांना विकत घेणं शक्य नसतं. आणि त्यामुळे भारत सरकारने 20,000 अधिक जन औषधी केंद्र पूर्ण भारतभर सुरू केली आहेत, जिथे जेनेरिक औषधं 50-90% स्वस्त दराने मिळतात आणि ती पण गुणवत्तेची असतात. आणि यामुळे जवळपास 37,000 कोटी रुपये गरीब भारतीयांचे आज वाचलेत. तसंच आयुष्यमान आरोग्य मंदिर, गावोगावी जवळपास 1,85,000 जी काही प्राथमिक आरोग्य सेवा केंद्र होती त्यांना आरोग्य मंदिरात बदल करण्यात आला आहे. त्याद्वारे वेगवेगळ्या आजारांवरती उपचार, त्याची चाचपणी, उपचार करून तपासणी करून त्याच्यावरती योग्य ट्रीटमेंट दिली जात आहे. माता आणि बाल आरोग्यासाठी सुद्धा सरकारने पोषण अभियान आणि मिशन इंद्रधनुष्यद्वारा माता आणि पुत्र म्हणजे बालक दोघांचं कसं संगोपन होईल, दोघांची कशी काळजी घेतली जाईल, त्यांना योग्य आहार कसा मिळेल, त्यांचं लसीकरण कसं होईल, त्याच्यावरती सुद्धा भर दिलेला आहे. आणि गरोदर मातेला सुद्धा जवळपास 6,000 रुपये तिला मदत म्हणून दिले जातात आणि त्यामुळे बालमृत्यू दरात कमी आली आहे, घट झाली आहे आणि स्त्रियांचं आरोग्यही उत्तम राहत आहे. त्यामुळे 5 लाखांचे मोफत उपचारांचे कवच असू द्या किंवा स्वस्त औषधांचे गॅरंटी असू द्या, आयुष्यमान भारताने गरिबांना जगण्याची एक नवीन आशा निर्माण केली आहे.
1: श्रोते हो, महिलांच्या शारीरिक आरोग्याच्या बरोबरीनं एक व्यक्ती म्हणून त्यांना सन्मान मिळणं आवश्यक आहे. त्यासाठी त्यांची आर्थिक उन्नती होणंही महत्वाचं असल्याचं ओळखून गेल्या काही वर्षात अनेक योजना आणण्यात आल्या. स्वच्छ भारत अभियानापासून ते लखपती दीदी यासारख्या विविध योजनांविषयी डॉक्टर जयस्वाल यांनी सांगितलं,
0: महिलांच्या शारीरिक आरोग्याच्या बरोबरीने एक व्यक्ती म्हणून त्यांना सन्मान मिळणे सुद्धा आवश्यक आहे. भारताच्या विकासात महिलांचे स्थान केंद्रस्थानी ठेवताना सरकारचे धोरण केवळ महिलांच्या कल्याणापुरते मर्यादित न राहता, आता ते महिलांच्या नेतृत्वाखालील विकासावर म्हणजे आपण त्याला म्हणतो वुमन लेड डेव्हलपमेंट यावर आधारित आहे. म्हणजेच महिलांना केवळ शारीरिक व मानसिक आरोग्यच नव्हे तर समाजात मान सन्मान, सुरक्षितता आणि आर्थिक स्वावलंबन मिळवून देण्यासाठी अनेक क्रांतिकारी योजना सरकार राबवत आहे. त्यात प्रामुख्याने स्वच्छ भारत अभियान, ज्याच्यामध्ये महिलांना एकेकाळी उघड्यावरती शौचास जावं लागायचं, त्यामुळे त्यांना ते एक अपमानास्पद वाटायचं आणि त्यांच्या जीवनात त्यांना गंभीर आरोग्याच्या समस्यांना सामोरं जावं लागायचं. आता 11 कोटीहून अधिक शौचालयांची निर्मिती झाल्यामुळे ही जी काय कुचंबना आहे ही थांबली आहे, सुरक्षेची हमी मिळाली आहे. लज्जेचे संरक्षण झाले आणि जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार लाखो बालकांचे और महिलांचे जीव यामुळे वाचलेत. नंतर मग प्रधानमंत्री उज्ज्वला योजना. लाकूड किंवा कोळशाच्या चुलीवर स्वयंपाक करताना आपल्या मातृशक्तीला वेगवेगळ्या प्रकारांच्या आजारांना सामोरं जावं लागायचं आणि म्हणूनच 10 कोटीच्या

0: ती मोफत एलपीजी गॅस कनेक्शन दिल्यामुळे त्यांच्यासाठी हे एक आरोग्यासाठी वरदानच ठरलेलं आहे. यामुळे धूरमुक्त स्वयंपाकघर मिळालं असून त्यांच्या आरोग्यात जे येणारे वेगवेगळे धोके होते ते टाळले आहेत. नंतर मग लखपती दीदी योजना ही सुद्धा एक क्रांती घडवून आणते. 9 कोटीहून अधिक महिला आज वेगवेगळ्या बचत गटांशी जोडल्या गेलेल्या आहेत आणि त्यांचं पारिवारिक वर्षाचं जे काही कौटुंबिक उत्पन्न आहे ते 1 लाखाहून अधिक करण्यासाठी सरकारने वेगवेगळ्या प्रकारे प्रयत्न सुरू केले आहेत. त्याच्यासाठी त्यांना वेगवेगळं कौशल्य प्रशिक्षण देणं, जसं शेतीपूरक व्यवसाय, मशरूम उत्पादन, अन्न प्रक्रिया, हस्तकला, शिवणकाम, अशा वेगवेगळ्या कौशल्याद्वारे त्यांचं उत्पन्न कसं वाढेल त्याच्यावरती काम केलं जात आहे. आणि या उद्दिष्टामुळे करोडो महिला, ग्रामीण महिलांना सक्षम करण्यात सरकारला यश मिळालं आहे. तसंच मुद्रा योजनेद्वारे सुद्धा काही तारण न ठेवता, काही हमी न देता लहान व्यवसाय सुरू करण्यासाठी महिलांना कर्ज दिलं जात आहे. आणि ह्या कर्जाचा सर्वात जास्त लाभ म्हणजे जवळपास 70% वरती लाभ ह्या महिला शक्तीने घेतले आहेत. आणि त्यामुळे त्यांनी वेगवेगळे छोटे छोटे उद्योग उभे करून आपल्या परिवाराला, कुटुंबाला सक्षम बनवलंय. तर घरोघरी शौचालय आणि उज्ज्वला गॅसने मिळवून दिलेला सन्मान आणि लखपती दीदी योजनेने भारतीय नारीला एक सक्षम उद्योजक बनवले आहे आणि अजूनही बनवत आहे.
1: श्रोते हो, देशातील तरुण वर्गाला अधिक सशक्त करणं आणि त्याला आंतरराष्ट्रीय पातळीवर सन्मान मिळवून देण्यात आला आहे. तरुणांच्या रोजगारासाठी, त्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी केलेल्या प्रयत्नांबद्दल डॉक्टर पंकज जयस्वाल यांनी सांगितलं.
0: भारत हा जगातील सर्वात तरुण देश आहे, जिथे 65% पेक्षा जास्त लोकसंख्या 35 वर्षाखालील आहे. आणि या प्रचंड युवा शक्तीला केवळ नोकरी शोधणारा न ठेवता त्यांना नोकरी निर्माण करणारा आणि जागतिक स्तरावरती भारताचा डंका वाजवणारा आणि सक्षम नागरिक बनवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आले अनेक क्रांतिकारी निर्णय घेण्यात आले. त्यात 2016 स्टार्टअप इंडिया हा एक उद्योजकतेला प्रोत्साहन देणारा नाविन्यपूर्ण एक योजना सुरू करण्यात आली, ज्याच्याद्वारे आज भारतामध्ये 2,30,000 पेक्षा वेगवेगळे स्टार्टअप युवकांनी सुरुवात केली, ज्याच्यामध्ये 23 लाखापेक्षा जास्त थेट नोकऱ्यांची संधी निर्माण झाली. आणि याच्यामध्ये जवळपास 48% महिला संचालक किंवा भागीदार आहेत. आणि स्टार्टअप्सला जो काही आर्थिक फंड लागतो त्यासाठी सरकारने एक कॉर्पस तयार केलं, ज्याच्याद्वारे तरुणांना या स्टार्टअपमध्ये फायदा झाला आणि त्याच्याद्वारेच बऱ्याचशा तरुणांनी युनिकॉर्नमध्ये आपल्या स्टार्टअप्सला पुढे विकसित केलं. नंतर प्रधानमंत्री मुद्रा योजनेद्वारे तरुणांची व्यावसायिक कल्पना, पण त्याच्याकडे पैसा नाही, तारण ठेवण्यासाठी काही नाही, अशा युवकांना विना तारणाचं कर्जाचं वाटप करण्यात आलं. याच्यामध्ये 57 कोटीहून अधिक बँक खात्यांमध्ये 40 लाख कोटींपेक्षा जास्त किमतीचे कर्ज वितरित केले गेले. यातून कोट्यवधी तरुणांनी स्वतःचे छोटे व्यवसाय, उद्योग आणि दुकाने सुरू केली आणि आर्थिक स्वावलंबन साधलं आहे. क्रीडा क्षेत्रात सुद्धा क्रांती घडवण्यात आली आहे. खेलो इंडिया अभियान आणि टॉप्सद्वारे वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून आपल्या खेळाडूंना आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रशिक्षण, आधुनिक सुविधा, आर्थिक छात्रवृत्ती त्यांना दिली गेली आहे. आज ऑलिम्पिक म्हणा किंवा पॅरा ऑलिम्पिक म्हणा, विविध जागतिक स्पर्धांमध्ये भारताचे तरुण विक्रमी सुवर्ण आणि इतर पदके जिंकून भारताचा तिरंगा डौलाने फडकवत आहेत. नंतर डिजिटल इंडिया आणि ग्लोबल टेक लीडरशिप याच्यामध्ये सुद्धा भारतीय तरुण अग्रेसर आहेत. डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर म्हणा, AI, सेमीकंडक्टर, अंतराळ संशोधन यामध्ये सुद्धा भारतीय तरुणांनी भारताची मान प्रतिष्ठा वाढवली आहे. भारताचे तरुण आज चंद्रयान, गगनयान, इस्रो, इतर मोहिमांमध्ये विज्ञान आणि तंत्रज्ञान याच्यामध्ये उत्तम कामगिरी करून सर्व जगाचं लक्ष आपल्याकडे वेधून घेत आहेत. म्हणजेच काय, तर स्टार्टअप्सच्या जोरावरती तिसरी महासत्ता, खेळाच्या मंचावरती तिरंगा, आजचा भारतीय तरुण नोकरी मागणारा नाही तर एक ग्लोबल लीडर म्हणून तयार होत आहे.
1: श्रोते हो, भारत हा विविधतेनं नटलेला असा देश आहे. या देशापुढील विविध आव्हानांचा सामना करण्यासाठी केंद्र सरकारकडे सकारात्मक दृष्टिकोन आवश्यक आहे. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारनं त्यादृष्टीनं केलेल्या प्रयत्नांच्या जोरावर आपण 2047 एक विकसित देश म्हणून नक्कीच नावारूपाला येणार आहोत. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता. याशिवाय आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. सादरकर्त्या आणि संपादन संगीता गोडबोले, प्रसारण सहाय्य सुनीता नागपुरे पंडा, लेखन आणि समन्वय सोहम नलावडे आणि निवेदन श्रद्धा वझे.

शेतकरी बांधवांनो सादर करीत आहोत कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकारद्वारा प्रायोजित कार्यक्रम किसान वाणी।

0: श्रोते हो, आजच्या कार्यक्रमात ऐकूया सेंद्रिय शेती यशोगाथा याविषयी दिव्या गोष्टे यांची सुवर्ण कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत.
1: श्रोते हो नमस्कार. आज आपण सेंद्रिय शेती ही काळाची गरज आहे हे आपण सगळेच जाणतो, पण ही सेंद्रिय शेती करताना काही वेगळे अनुभव सुद्धा प्रत्येकाला येत असतात. सेंद्रिय शेती करताना फायदे काय आहेत, महत्व काय आहे, या सगळ्याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत. आपण अनुभव ऐकणार आहोत आणि हे सगळे अनुभव आणि त्याची माहिती देण्यासाठी आज आम्ही स्टुडिओमध्ये आमंत्रित केलेलं आहे दिव्या गोष्टे यांना. दिव्याताई या तळवली पडघा भिवंडी जिल्हा ठाणे इथून आपल्याकडे आलेल्या आहेत. कार्यक्रमात आपण त्यांचं स्वागत करूया. नमस्कार दिव्याताई.
2: नमस्कार मॅडम.
1: स्वागत आहे आपल्या कार्यक्रमात. सर्वप्रथम आधी तुमची ओळख दिली तर खूप छान.
2: नमस्कार. माझं नाव दिव्या रमेश गोष्टे. माझं शिक्षण BSc अग्री झालं आहे आणि मी त्रिशुद्धी नावाचा गांडूळखत प्रकल्प चालवते.
1: अच्छा, आता तुम्ही गांडूळखत प्रकल्पाबद्दल बोललात की तुम्ही ते चालवता. मग आता किती वर्ष झाली की हा तुम्ही प्रकल्प चालवताय?
2: माझ्या प्रकल्पाला 4 वर्ष झाली आहे.
1: पण मग सुरुवात कशी झाली आहे?
2: मी BSc अग्री करत असताना माझ्या डोक्यात आलं काहीतरी बिझनेस करायचं, जॉब न करता काहीतरी शेती रिलेटेड काम करायचं. तर असंच जरा रिसर्च करताना, कारण की माझा डिप्लोमा पण ऍग्रिकल्चर मध्ये झाला असल्यामुळे मला थोडीशी आयडिया होती त्याबद्दल, प्रॅक्टिकली नॉलेज वगैरे, त्यामुळे मी गांडूळ खत प्रकल्प करायचं ठरवलं.
1: अच्छा, मग आता तुम्ही हा जेव्हा करायचं ठरवलं मग त्यासाठी तुम्हाला कोणाकोणाची मदत घ्यावी लागली किंवा आर्थिक सहाय्य त्यासाठी लागलं असेल, तर या सगळ्या गोष्टी कशा तुम्ही केल्यात?
2: काय झालं, सुरुवातीला मी प्रोजेक्ट जेव्हा चालू केला, माझ्यासोबत माझे पार्टनर आहेत अविनाश गोरले, त्यांना असे बोलून गेले की मला असा असा बिझनेस चालू करायचा. ते बोलले ठीक आहे. मग त्यांनी मला मदत केली, त्यांची जागा, त्याच्यामध्ये माझा पूर्ण नॉलेज, असं आमचं ठरलं. आर्थिक सहाय्य असं की मी लोन काढलं.
1: बरं.
2: त्या लोन काढून त्या प्रकल्पात चालू केलं.
1: आता तुमचा हा प्रकल्प नेमका कुठे आहे?
2: तळवलीमध्ये आहे.
1: त्यासाठी म्हणजे तुम्ही काही कामगार ठेवले आहेत का? सगळं तुम्ही स्वतः करता?
2: हा, मी स्वतः करते.
1: अच्छा, तुम्ही स्वतःच करता.
2: हा. अच्छा, आपला तो प्रकल्प 2 गुंठ्यामध्ये सध्या आहे. आता 20 गुंठ्याचं काम चालू आहे.
1: बरं.
2: तिथे कदाचित माझ्याकडे म्हणजे भविष्यात तिथे माणसं असणार आहेत प्रॅक्टिकली. सध्या मी स्वतः करते.
1: अच्छा, या प्रकल्पाच्या दृष्टीने सेंद्रिय शेतीला चांगली जोड आहे नाही का? कारण गांडूळ खताचा उपयोग सेंद्रिय शेतीसाठी चांगल्या प्रकारे होऊ शकतो. आता सेंद्रिय शेती म्हणजे काय, म्हणजे काय सांगाल, ती व्याख्या काय सांगाल?
2: सेंद्रिय शेती म्हणजे जे पर्यावरणातील घटक आहेत त्याला हानी न पोहोचवता त्याच घटकांचा वापर करून जी शेती केली जाते त्याला सेंद्रिय शेती असे म्हणतात. म्हणजे आता आपण पर्यावरणात काही पाळापासोळा कुजून त्याच्यापासून कंपोस्टिंग खत केलं जातं, शेण खत आहे, त्याचबरोबर कीटकनाशक म्हणून अग्नि अर्क आहे, निंबोळी अर्क वापरू शकतो आपण, असे काही घटक आहेत जे निसर्गाला हानी पोहोचवत नाहीये.
1: बरोबर.
2: अशा घटकांचा वापर करून आपण सेंद्रिय शेती करू शकतो.
1: म्हणजे जे निसर्गामध्ये उपलब्ध आहे त्याचा वापर करूनच आपण ती शेती करतो,
2: हानी न पोहोचवता शेती.
1: आता सेंद्रिय शेती करावी असं तुम्हाला का वाटलं?
2: त्याच्या काळात आपला सध्या काय अनुभव म्हणजे असा येतोय की लहान मुलांना कॅन्सर सारखे आजार उद्भवत आहेत. लहान मुलांमध्ये कॅन्सर दिसून यायला लागलाय. 11 ते 12 वर्ष मुलांना हार्ट अटॅकचं प्रमाण वाढलंय, डायबिटीजचं प्रमाण वाढलंय. कशामुळे झालंय? कारण की आपण जे अन्न खातोय ते पूर्ण रासायनिक आहे. आपलं वाटतं आपण ऑर्गॅनिक खातोय, पण आपल्याला कुठं माहिती त्याच्यावर काय फवारणी केली किंवा काय.
1: बरोबर.
2: आपण थोडं शेतात जात नाही. हरित क्रांती झाल्यापासून काय झालं, पूर्ण रासायनिक कीटकनाशकांचा मोठ्या प्रमाणात वापर वाढत गेला.
1: बरोबर.
2: त्याच्यामुळे काय झालं, हे सगळे दुष्परिणाम आपल्या शरीरावर दिसायला लागले.
1: तर सेंद्रिय शेतीचे फायदे जे आहेत त्याबद्दल तुम्ही काय सांगाल?
2: सेंद्रिय शेती केल्यामुळे जमिनीचे आरोग्य सुधारते, जमीन सुपीक होऊन जाते, रासायनिक खताचा मोठ्या वापरामुळे त्या पाण्यातही त्या रासायनिक खताचा घटक निघून जातो.

0: बरोबर.
1: पाणी दूषित होते. सेंद्रिय शेती केल्यामुळे पाणीचे आरोग्य सुधारते, त्याचबरोबर जमिनीचे आरोग्य सुधारते, हवा शुद्ध राहते. निसर्गातील घटक वापरतो त्यामुळे खतावरील खर्च कमी होतोय. खर्च कमी झाल्यामुळे ही शेती परवडण्यासारखी आहे.
0: सेंद्रिय शेती पुढील आव्हानं जी आहेत तर त्याविषयी तुम्ही काय सांगाल?
1: पहिल्यांदाच आपण जर सेंद्रिय शेती करायला सुरुवात केली तर ते शक्य नाहीये, कारण की आधीच्या खताच्या एवढ्या वापरामुळे जमीन पूर्णपणे नापीक होत चालली, त्यातील जीव नष्ट होत चाललेत, जीवाणू नष्ट होत चाललेत. त्यासाठी आपल्याला 1-2 वर्ष 3 वर्ष तरी सध्या त्याच्यासाठी वेळ द्यावा लागणार आहे. एकदमच आपण सेंद्रिय शेतीकडे वळलो त्यातून उत्पन्न चांगलं निघणार नाही.
0: बरोबर,
1: 3 वर्ष तरी त्या शेतीसाठी द्यावं लागणार. त्याच्यानंतरच भविष्यात ती सेंद्रिय शेती पूर्णपणे सेंद्रिय शेती होऊ शकते. त्याच्यासाठी आपल्याला थोडी मेहनत घ्यावी लागणार आहे, वेळ द्यावा लागणार आहे. त्याचबरोबर त्याच्यात नवीन नवीन गोष्टी शिकून करता आल्या पाहिजे त्या जमिनीमध्ये. म्हणजे जमीन सुपीकता कंपोस्टिंग सारखी खताचा वापर केला पाहिजे, शेण खताचा वापर केला पाहिजे. त्याचबरोबर जे कीटक वगैरे येतात त्याच्यासाठी कीटकनाशक म्हणून अग्निअर्क, निमास्र अशा कीटकनाशकांचा, दशपर्णीअर्क यासारख्या घटकांचा वापर करून जमिनीचा पोत सुधारला पाहिजे.
0: बरोबर आहे,
1: तर ती पूर्णपणे सेंद्रिय शेती होईल. आता बघा सिक्कीम मध्ये 100% सेंद्रिय शेती केली जात, शेतकऱ्यांनी ठरवलं सेंद्रिय शेती करू शकतो.
0: बरोबर आहे. आता तुम्ही गांडूळ खताचा प्रकल्प चालवता, तर या गांडूळ खताविषयी म्हणजे तुमचा जो प्रकल्प आहे त्याच्या माध्यमातून तुम्ही जनजागृती करता का?
1: हा, तर मी तुम्हाला माझ्या गांडूळ खताच्या प्रकल्पाविषयी माहिती. माझ्या गांडूळ खताचं प्रकल्पाचं नाव आहे त्रिशुद्धी गांडूळ खत प्रकल्प.
0: बरं,
1: ह्या नावातच खूप काही दडलेलं आहे. त्रिशुद्धी म्हणजे 3 प्रकारची शुद्धी.
0: बरं,
1: याच्यामध्ये काय केलं ते, पहिल्या प्रकारची शुद्धी म्हणजे जमिनीची शुद्धता. जर आपली जमीन शुद्ध असली तर आपल्याला चांगलं अन्न मिळून जाईल. म्हणजे जमीन शुद्ध असली त्याच्यामध्ये आपण बीज लावलं तर त्यातून जे येणारं रोपट आहे हे
0: चांगलंच
1: येणार. म्हणजे शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी, त्याप्रमाणे आपण जर पीक लावलं बियाणलं त्यातून चांगलंच बियाणं येणार, आणि त्याला येणारी जी फळं आहे ती जी आपण खाऊ तर आपलं आरोग्यही सुधार. आरोग्य सुधारलं म्हणजे आपला दवाखान्यावरचा खर्च कमी झाला तिथे.
0: पण तुम्ही शेतकऱ्यांना काय सांगतात? म्हणजे तुमच्या आता विभागातले काही शेतकरी आहेत जे तुमच्या प्रकल्पाला भेट देत असतील, त्यांना तुम्ही काय सांगता? त्यांना
1: आम्ही गावोगावी जातो, प्रत्येकाच्या गावी जाऊन त्यांना गांडूळ खताविषयीचे महत्व पटवून, म्हणजे सेंद्रिय शेतीचे महत्व पटवून देतो. का करावी आणि कशासाठी, त्याच्यानंतर त्याच्यात गांडूळ खत कसे वापरावे, कंपोस्ट खत कसे वापरावे, सेंद्रिय शेती करून तुमच्या घरासाठी कसा भाजीपाला पिकू शकता, ह्याविषयी मी जनजागृती करतो. त्याचबरोबर काही शेतकऱ्यांना त्याची माहिती आहे पण म्हणजे करायला तयार नाही, तर त्यांना ते पटवून देतो का तुम्ही का करा.
0: बरोबर. आणि आता तुम्ही खत बनवता मग त्याची विक्री कुठे स्थानिक करता की मुंबईला पाठवता किंवा कसं? ते
1: खताची विक्री ही सध्या लोकल लोकांसाठी,
0: म्हणजे स्थानिक लोकांसाठी
1: करतेचे. त्याचबरोबर माझं खत आता बाहेर देशातही जातोय. घाना देशासाठी आता लास्ट टाइम आपल्याकडे ऑर्डर आलेली. त्याचबरोबर जपानसाठी 500 टनाचा रॉयल बेसवर त्यांनी मागितलेला आमच्याकडे. आपल्या राज्यातून बाहेर राज्यात पण पाठवते, पूर्ण देशामध्ये खत चालतं.
0: तुम्ही हे जे खत बनवता तर ते इतरांना पण ते माहिती व्हायला पाहिजे ना, तरच तुम्हाला तो व्यवसाय फायदेशीर ठरू शकतो.
1: त्या दृष्टीने सुद्धा मी प्रयत्न करते. बाजूच्या शेतकऱ्यांना मी स्वतः ट्रायल बेसवर वापरायला देते, म्हणजे आपल्या शेतीसाठी वापरा.
0: बरोबर.
1: आणि त्याच्यातून त्यांना जो रिझल्ट येतो त्याच्यानुसार मग ते दरवर्षी घेण्यासाठी, आता माझ्याकडे येणारे 3 वर्षाचे गिरायक आहेत जे नेहमी येऊन घेऊन जाणार रिझल्ट दिसतोय.
0: अच्छा, म्हणजे त्यांच्या शेतीमध्ये बदल
1: झालेला आहे. उत्पन्न कमी येतं पण जे उत्पन्न निघतं ते
0: चांगलं निघतं, सकस
1: येतं.
0: आता सेंद्रिय शेती काळाची गरज आहे असं तुम्हाला का वाटतं? म्हणजे
1: जेव्हा हरित क्रांती झाली 1966 मध्ये तेव्हा ती गरज होती, कारण की हरित क्रांती आपल्याकडे अन्न नव्हतं तेव्हा ती गरज होती. परंतु त्याचा आता मोठ्या प्रमाणात अतिवापर चाललाय रासायनिक खताचा, त्याच्यामुळे जमिनीच नापीक होत चालली आहे, जमिनीतील जीवाणूची संख्या कमी होत चालली आहे, जमिनीकडे पोत सुद्धा पूर्ण हे झालंय. त्याच्यामुळे काय झालंय की भविष्यात पुढच्या पिढीसाठी जे अन्न लागणार आहे ते देण्यासाठी जमीन आता राहिलीच नाहीये.
0: बरोबर.
1: ती सुधारणे आता काळाची गरज आहे. त्याच्यासाठी सगळ्यांनी सेंद्रिय शेतीकडे वळलं पाहिजे. आपण जेव्हा सेंद्रिय शेती करू तेव्हा 20 वर्ष पुढची पिढीला चांगलं पीक मिळून जाईल,
0: त्यातनं येणारं उत्पादन सकस असेल आणि एक शाश्वत शेती म्हणतो आपण जी, त्याकडे आपण वळू असं आपण म्हणू शकतो.
1: मला सेंद्रिय शेतीकडे वळण्याचा म्हणजे असा अनुभव आहे माझा जेव्हा मी प्रोजेक्ट चालू केला माझ्या मनात होतं गांडूळ खताचा प्रोजेक्ट चालू करायचा परंतु जेव्हा मी प्रोजेक्ट चालू केला त्याच्यात 2 महिन्यातच माझ्या पप्पांना ब्रेन हेमरेज झाला काही कारण नसताना ते जॉबवरून आले नॉर्मल प्रोजेक्टवर आले तिथंच त्यांना ब्रेन हेमरेजचा त्रास झाला पुढे नेला दवाखान्यामध्ये

0: परंतु त्यांना मोठ्या प्रमाणात त्रास झाला. तिथून मी ठरवलं की आता जॉब न करता पूर्णपणे शेतीत वळायचं, सेंद्रिय शेतीकडे लक्ष द्यायचं, सेंद्रिय शेतीच करायची आणि लोकांना त्याचे महत्व पटवून द्यायचे, का सेंद्रिय शेती केली पाहिजे, का काळाची गरज आहे सेंद्रिय शेती, यासाठी मी पूर्णपणे झोकून घेतलंय.
1: अच्छा, आता हे सगळं प्रकल्प करताय, सेंद्रिय शेती करताय, पण अजून तुम्हाला पुढे याच्यामध्ये काही म्हणजे तुमच्या काही योजना आहेत का, की काही नव्याने तुम्ही काही करण्याचं असं ठरवलंय का?
0: हा, त्याच्यामध्ये आम्ही लोकांना सेंद्रिय शेतीचं महत्व तर पटवून देतोच आहे, त्याचबरोबर त्यांनी आपल्या घरामध्ये कसं करू शकतो. आता समजा शहरामध्ये लोक राहतात, त्यांच्यावर जमिनीचा प्रॉब्लेम आहे, त्यांच्या बाल्कनीमध्ये कुंडीमध्ये कशा प्रकारचा थोडासा भाजीपाला म्हणजे आपला मिरची, टोमॅटो, असे जे आपण मार्केटमधून विकत आणतो त्याच्यावर किती फवारणी झालेली हे आपल्याला माहिती नाही.
1: बरोबर.
0: मी स्वतः भेंडी लागवड केलेली 1 एकरमध्ये, स्वतः ते करायची, 1 क्विंटल भेंडी मी स्वतः खुडायची. अनुभव आला मला की अर्धा एकरमध्ये ऑर्गॅनिक, अर्ध्या एकरमध्ये केमिकल केलेली, जे ऑर्गॅनिकची जी टेस्ट होती ना ती केमिकलच्या टेस्टपेक्षा खूप वेगळी होती. आणि काय होतं, केमिकलवर त्याला दिवसांदिवस फवारणी जास्त प्रमाणात करावी लागते.

0: म्हणजे तुमच्या काही योजना आहेत का की काही नव्याने तुम्ही काही करण्याचं असं ठरवलंय का?
1: हां, त्याच्यामध्ये आम्ही लोकांना सेंद्रिय शेतीचं महत्त्व तर पटवून देतोच आहे, त्याचबरोबर त्यांनी आपल्या घरामध्ये कसं करू शकतो. आता समजा शहरामध्ये लोक राहतात, त्यांच्यावर जमिनीचा प्रॉब्लेम आहे, त्यांच्या बाल्कनीमध्ये कुंडीमध्ये कशा प्रकारचा थोडासा भाजीपाला म्हणजे आपला मिरची टोमॅटो असे जे आपण मार्केटमधून विकत आणतो त्याच्यावर किती फवारणी झालेली हे आपल्याला माहिती नाही.
0: बरोबर.
1: मी स्वतः भेंडी लागवड केलेली 1 एकरमध्ये, स्वतः ते करायची. 1 क्विंटल भेंडी मी स्वतः खुडायची. अनुभव आला मला की अर्धा एकरमध्ये ऑर्गॅनिक, अर्ध्या एकरमध्ये केमिकल केलेली. जे ऑर्गॅनिकची जी टेस्ट होती ना ती केमिकलच्या टेस्टपेक्षा खूप वेगळी होती. आणि काय होतं, केमिकलवर त्याला दिवसांदिवस फवारणी जास्त प्रमाणात करावी लागते. ऑर्गॅनिकची फवारणी मला ही 15 दिवसातून एकदा किंवा केली नाही तरी चालायची. लोकांना मी असं सांगते की तुम्ही शहरात राहता तर बाल्कनीमध्ये थोडीफार भाजीपाला करा, किंवा आपला टेरेस असतो, महिला तर काही घरी असतात, 3-4 महिला एकत्र मिळून त्यांनी तो टेरेस भाडेतत्वावर घ्या, तिथे तुम्ही भाजीपाला करा. तुमच्या पूर्ण कॉलनीला भाजीपाला तुम्ही त्याच्यातून देऊ शकता. कोथिंबीर लागवड करू शकता. थोडी मेहनत आहे पण प्रत्येकाने जर आळीपाळीने म्हणजे टप्प्याटप्प्यात जर ते केलं तर साहजिकच सेंद्रिय शेतीकडे वळू शकतो.
0: बरोबर. तुम्ही आता म्हणालात की तुम्ही भेंडीचं उत्पादन घेतलं, मग अशा प्रकारे आणखीनही तुम्हाला काही त्याच्यामध्ये म्हणजे दुसऱ्या पालेभाज्या असतील किंवा फळभाज्या आहेत किंवा फळं आहेत तर ह्याचा सुद्धा तुम्ही प्रयोग करू शकता तुमच्या शेतीमध्ये.
1: बरोबर. मी माझ्या प्रोजेक्टच्या बाजूला मी पूर्ण एक प्लॉट ऑर्गॅनिकचा केलेला आहे, तिथे माझ्याकडे पालेभाज्या असते. म्हणजे जे पण लोक व्हिजिटला किंवा प्रोजेक्ट बघायला येतात त्यांच्यासाठी तर ते खास त्यांच्यासाठी मी माझ्याकडे ऑर्गॅनिकचा प्लॉट केला, त्याचबरोबर घरच्यासाठी सुद्धा भाजीपाला होऊन जातो.
0: बरोबर.
1: मी आंबा लागवड केलेली आहे प्लॉटच्या बाजूला, सीताफळ लागवड केलेली आहे, शेवग्याची लागवड आहे. मी असे नवीन नवीन प्रयोग करत असते, म्हणजे मी पण शिकते आहे त्या ऑर्गॅनिक मध्ये की नवीन काय गोष्टी आपल्या करून समोरच्याला चांगलं कसं खाद्य देता येईल याचा नेहमीच प्रयत्न करत.
0: बरोबर. आता तुमचा हा गांडूळ खत तुम्ही हा व्यवसाय करता तर मग तुम्ही असं प्रदर्शनांमध्ये वगैरे सुद्धा सहभागी होता का?
1: हो, सहभागी होते. मी नेहमी प्रदर्शन लावते. त्याच्यामध्ये मला असा अनुभव येतो, लोक म्हणजे आता कसं त्याची खताची प्राइस खूप कमी 10 रुपये किलो, तर लोकांना आता जनजागृती झालेली आहे, त्यांनी सेंद्रिय शेतीकडे वळलं पाहिजे. तर लोक येतात स्वतःहून विचारतायत, त्याच्याविषयी माहिती घेतायत.
0: बरोबर.
1: कसं करायला पाहिजे, मी काय केलं पाहिजे, माझा असा असा प्लॉट आहे, तुम्ही मला सांगा मी त्याच्याबद्दल काय करू, कसं करू. लोक त्याच्याविषयी आता जनजागृती होत चालली सेंद्रिय शेतीविषयी. आता कोरोना पिरियड मध्ये बघा काय झालं, की कोरोना पिरियड चालू झाला पूर्ण देश थांबला पण शेतकरी चालू. त्याच्यानंतर असं सगळ्यांना की आपण जे अन्न खातो त्याच्यामुळे आपली प्रतिकार क्षमता कमी होते, त्यामुळे आता लोक त्या जनजागृती झालेली आहे की आपण कुठेतरी खाणारं अन्न हे विष आहे एक प्रकारचं, आणि ते अन्न खाऊन आपल्या पूर्ण शरीराचं नुकसान होत दिसतंय, त्यामुळे सेंद्रिय शेतीकडे वळायला बघतायत. आता मार्केटला पण जर आपण भाजीपाल्याचं बघितलं ना तर गाड्या असतात ना भाजीपाल्याच्या, त्याच्यावर सहसा लोक घ्यायला जात नाही. जे आदिवासी लोक विक्रीसाठी येतात त्यांच्याकडे का, तर ते खताचा वापर मोठ्या प्रमाणात करत की त्यांच्याकडे खतासाठी पैसाच नसतो. जे आपल्याकडे शेतात पालापाचोळा वगैरे आहे त्याचाच वापर करून ते शेती करतात आणि ते ताज घेऊन येतात भाजीपाला. तर लोक आता तिकडे जास्त वळलेत.
0: बरोबर.
1: आता आपण मार्केटमध्ये जातो तर आपण मार्केटमध्ये गेलो की काय विचार करतो की जे चांगलं दिसणारं चमकणार जे भाजीपाला आहे आपलं लक्ष लगेच त्याच्याकडे जात.
0: बरोबर.
1: पण जे असं थोडाफार किडलेलं वगैरे असतं त्याच्याकडे लक्ष जात नाही. पण आपण हा विचार नाही करत की ज्याच्यावर जास्त रासायनिक खताचा फवारणी झाली त्याच्यामुळे त्याच्यावर कीड गेलेली नाहीये, त्यामुळे त्याला चमकदारपणा किंवा किडकेपणा नाहीये. आणि जे किडलेलं अन्न आहे त्याच्यावर रासायनिक खताचं प्रमाण कमी आहे किंवा कीटकनाशकाची फवारणीचं प्रमाण कमी आहे, त्याच्यामुळे ते अन्न कीड लागले. म्हणजे जिथे कीड सारखे असे घटक जिथे खाऊ शकत नाही तो पीक आपण खातो, म्हणजे एक प्रकारचा विषच खातो.
0: बरोबर. आता गांडुळांचं जे कार्य असतं ते कसं चालतं?
1: गांडुळांचं कार्य बघा, पूर्वीच्या लोक फक्त शेण टाकायचे गांडुळांचे सगळे. आपण नॉर्मल पावसाळ्यात गेलो की दगड जरी काढला तिथे गांडुळ मोठ्या प्रमाणात दिसून यायची. गांडुळांचं कार्य काय, की गांडुळ विष्ठा टाकण्यासाठी वरच्या लेअरला येतात आणि खाण्यासाठी ते खाली
0: खाली
1: ज्या होलातून ते वर येतात ना त्या होलातून ते खाली जात नाही, त्याच्यासाठी दुसरा होल काढतात.
0: अच्छा.
1: त्यांचं ते कार्य आहे. त्याच्यामुळे काय होतं, त्या होळांमुळे तिथे हवा खेळती राहते आणि त्याच्यामध्ये पावसाचं पाणी झिरपत आणि खाली पाणी धरणाची जमिनीची पातळी वाढते. जर गांडुळांची संख्याच तिथे नाहीये, माती पूर्ण खडक बनून गेलेली आहे, त्यामुळे जो लावार असा वरचा लेअर तो पूर्ण दगड झालेला आहे. जर जमिनीतील गांडुळच मेले तर पाण्याची पातळी कमी होताना दिसून येते, धारण क्षमता कमी होते, जमिनीतील जी हवा खेळती राहण्यासाठी जी सच्छिद्रता होती ती कमी होते, त्याच्यामुळे जमीन पूर्ण नापीक होण्याचं हे पण एक कारण की गांडुळांची संख्या कुठेतरी कमी झालेली आहे. तिथे गांडुळ काय करतात की पाळापासून

0: तो खाऊन त्यातून ते विष्ठा टाकतात आणि त्या खत म्हणून आपण वापरतो. जर गांडूळ देत असेल तर ते स्वतःहून खत तयार करतात ना, आपल्याला खतावरचा खर्च सुद्धा कमी होतो त्या ठिकाणी.
1: आता रासायनिक शेती आणि सेंद्रिय शेती यातला जर फरक बोलायचं ठरवलं तर काय तुम्ही सांगाल?
0: रासायनिक शेतीमध्ये काय केलं जातं, आता तुम्हाला मी आणखी गोष्ट सांगते. आपल्याकडे काय होतं, खताचं दुकान, खताच्या दुकानावर आपण जाऊन खत घेतो. तिथे दिलेलं असतं भातासाठी 100-50-50 प्रमाणे खताचं प्रमाण दिलेलं आहे. परंतु काय होतं की शेतकऱ्यांना उत्पादन वाढवण्यासाठी खताचं प्रमाण वाढवतात, म्हणजे तिथे पिकाला एका गुणीची गरज आहे एक एकरसाठी, तिथे ते दोन गुणी
1: वापरतात,
0: अतिरिक्त वापर केला जातो. पिकाला जेवढं आवश्यक आहे तेवढंच पीक घेतं, बाकीचं पाण्याद्वारे किंवा जमिनीत ते मुरून जातं आणि एक्स्ट्रा त्याचा वापर होत नाही. ते काळांतराने ते तसंच राहून जाते जमिनीत. पुढच्या पिकासाठी आपण पुन्हा दोन खताचं प्रमाण वाढवतो, एकाची 3 गुण करतो, त्यामुळे पुन्हा जमीन नापीक होण्यास तिथं पण कुठेतरी आपणच कारणीभूत आहोत. त्याच्यामुळे काय होतंय की जमीन नापीक होत चालली. माझा अनुभव सांगते, एक युरियाचा दाणा आणि 4-5 गांडूळ असले तर तुम्ही त्या एका युरियाचा दाणा तिथे टाकला 5 गांडूळांचा, ते गांडूळ लगेच मरून जातात. नॉर्मल मीठ टाकलं तरी, कारण त्याची त्वचाच एवढी हे असते. तर आपण एवढ्या प्रमाणात युरियाचा किंवा सुपला DAP वापर करतो, त्यामुळे तिथे जमिनीत गांडूळांची संख्याच राहिलेली नाहीये. आता ती वाढवणे आपल्या हातात आहे, आता वाढवली तर भविष्यात त्याचा फायदा आपल्यालाच होणार.
1: बरोबर आहे.
0: आणि सेंद्रिय शेतीमध्ये काय आहे, सेंद्रिय शेती नॉर्मल आहे, आपल्या आजूबाजूच्या ज्या गोष्टी आहेत त्यातूनच आपल्याला खत तयार करून ते सेंद्रिय शेती. दशपर्णी अर्क करायचे, 10 झाडांचा पाला गोळा करायचा, तो कुजवायचे, तोच फवारणी करायचे, म्हणजे निसर्गानेच दिलेल्या गोष्टीचा वापर करून तो परत निसर्गात समाविष्ट
1: करायचा,
0: ही सेंद्रिय शेती. आणि कसं आहे, खर्च कमी होतोय. रासायनिक खतासाठी तुम्हाला ट्रॅव्हल खर्च वाढतोय, त्या दुकानात जाऊन त्या तिथून तो विकत आणून पुन्हा ते फवारण्यासाठी एक माणूस घ्यावा लागतो.
1: बरोबर.
0: हा खर्च तुमचा जास्त होऊन जातो. सेंद्रिय शेती स्वतः बनवायचं, त्यातून तुम्हाला अनुभव पण भेटतो की तुम्ही काय औषधं बनवले त्याचे फवारणीचा रिझल्ट तुम्हाला मिळून जातो. त्यामुळे सेंद्रिय शेती फायदेशीर आहे आताच्या काळासाठी.
1: नक्कीच.
0: शेतकरी आता खर्च वाढत असल्यामुळे शेती करायला नकार देतोय, तिचा खर्च परवडत नाही.
1: बरोबर.
0: परंतु जर सेंद्रिय शेती सगळ्यांनीच केली तर खर्च कुठेतरी कमी होणारच आहे ना तिथे.
1: दिव्या, आज तुम्ही इथे आलात आणि तुमच्या सेंद्रिय शेतीचे अनुभव आणि गांडूळ खताचा जो तुम्ही प्रकल्प चालवता, जनजागृती करता आणि तुम्हाला आलेले अनुभव सांगितलेत, नक्कीच शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल आणि तुम्हाला तुमच्या पुढच्या कामांसाठी योजनांसाठी शुभेच्छा. आज तुम्ही इथे आलात आणि छान माहिती दिलीत. आकाशवाणीतर्फे आणि सर्व श्रोत्यांतर्फे मी आपले आभार मानते.
0: धन्यवाद.
2: श्रोते हो, आत्ताच आपण सेंद्रिय शेती यशोगाथा याविषयी दिव्या गोष्टे यांची सुवर्णा कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत.

0: दादा,
1: दो नवरी दो नहार, एक तक का सात तुम का दार।

0: शेतकरी बांधवांनो लक्ष द्या, शेतीशी संबंधित तुमचे प्रश्न, तुमच्या अडचणी आणि तुमच्या अनुभवांवर थेट संवाद साधण्यासाठी ऐका आकाशवाणी मुंबई FM गोल्ड वरील लोकप्रिय फोन इन कार्यक्रम हॅलो फार्मर्स।
1: शेतीतील नवनवीन तंत्रज्ञान, आधुनिक पद्धती, बाजारपेठ, मूल्यवर्धन, शेतीपूरक व्यवसाय आणि शेतकऱ्यांसाठीच्या विविध संधींविषयी जाणून घेऊया तज्ज्ञांकडून थेट।
0: तुमचे प्रश्न तयार ठेवा आणि सहभागी व्हा हॅलो फार्मर्स मध्ये।
1: तुमचे प्रश्न थेट तज्ज्ञांना विचारा आणि अनुभवी मार्गदर्शनाचा लाभ घ्या।
0: कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी 02245141434 आणि 45151435 या क्रमांकावर फोन करा।
1: हॅलो फार्मर्स, शेतकऱ्यांशी थेट संवाद
0: ऐका दर सोमवारी संध्याकाळी 7:30 वाजता 100.1 MHz FM गोल्ड वर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर।
1: प्रायोजक कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय, भारत सरकार।
0: हॅलो फार्मर्स, प्रश्न तुमचे, मार्गदर्शन तज्ञांचे।

0: प्रसार भारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी. रात्रीचे ठीक 8 वाजले आहेत.
1: गणरायाच्या प्रसादाची लगबग सुरू झालीय, मग काळजी कसली करताय?
2: जेव्हा सोबत असतो गोकुळच्या शुद्धतेचा विश्वास, तेव्हा बाप्पांचा प्रसाद बनतो आणखी खास.
1: आजच घरी आणा गोकुळचे दूध, तूप, श्रीखंड, पेढा आणि बासुंदी. गणेशोत्सवातील प्रत्येक क्षण बनवा आनंदी.
2: लक्षात ठेवा, शुद्धता म्हणजे गोकुळ, आपल्या मातीतला आपला ब्रँड.
3: हाय, मी शर्वरी.
4: नमस्कार, मी रोहित.
5: मी सुखदा.
3: आणि मी रेवा. आम्ही खूप भांडतो,
4: आम्ही चर्चा करतो,
5: आम्ही गप्पाही मारतो,
3: आम्ही मजा मस्तीही करतो.
4: पण हे सगळं अतिशय प्रेमानी आणि जिव्हाळ्यानी बरं का? कारण
3: आपुलकी आधार
4: प्रत्येक मंगळवारी
3: दुपारी 12 वाजता वनिता मंडळात
4: अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR मोबाईल ॲपवर
1: आपुलकी या घरात.

श्रोतेहो, महान व्यक्तिमत्व एका दिवसात किंवा रातोरात घडत नसतात. अनेक छोट्या मोठ्या प्रसंगातून ताऊन सुलाखून निघाल्यानंतर आगळ्या जीवन मूल्यांनी ती झळाळून उठतात, तेव्हाच त्यांचं श्रेष्ठत्व सिद्ध होतं. मोहनदास करमचंद गांधींच्या जीवनात असे अनेक कसोटीचे क्षण आले ज्यातून त्यांचं महात्मापण घडत गेलं.

0: जाणून घेऊया मोहन ते महात्मा हा प्रेरणादायक प्रवास असे होते गांधीजी या यू आर राव लिखित पुस्तकाच्या अभिवाचनातून दर शुक्रवारी सकाळी 10:20 अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर गांधी वंदना.
1: गणरायाच्या प्रसादाची लगबग सुरू झालीये, मग काळजी कसली करताय?
2: जेव्हा सोबत असतो गोकुळच्या शुद्धतेचा विश्वास तेव्हा बाप्पांचा प्रसाद बनतो आणखी खास.
1: आजच घरी आणा गोकुळचे दूध, तूप, श्रीखंड, पेढा आणि बासुंदी. गणेशोत्सवातील प्रत्येक क्षण बनवा आनंदी.
2: लक्षात ठेवा, शुद्धता म्हणजे गोकुळ, आपल्या मातीतला आपला ब्रँड.
3: श्रोते हो, 20व्या शतकाच्या उत्तरार्धातील महाराष्ट्राच्या सामाजिक आणि सांस्कृतिक विकासात महत्त्वाचं योगदान देणाऱ्या महनीय व्यक्तीच्या गौरवगाथा गिरीश घाटे लिखित महाभूषण या मालिकेत आपण ऐकणार आहोत. ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात दिनांक 25 मार्च 2026 पासून दररोज सकाळी 7 आणि याचं पुनःप्रसारण दुपारी 1:55 आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवर, AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. अवश्य ऐका ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात गिरीश घाटे लिखित मालिका महाभूषण.
4: श्रोते हो, अवश्य ऐका येत्या रविवारी म्हणजे 20 सप्टेंबरला संध्याकाळी 5:30 युववाणी कार्यक्रमात UPSC CSC 2025 या परीक्षेमध्ये AIR 106 आणि UPSC IFOS 2025 या परीक्षेत AIR 62 या क्रमांकाने उत्तीर्ण होणाऱ्या रोहित मालवेकर यांच्या मुलाखतीचा भाग दुसरा.
5: आपण ग्रामीण भागामधून आलोय, एक अडथळा न मानता त्याला एक आपण ऑपॉर्च्युनिटी घेतली पाहिजे. तर त्यांनी ह्या UPSC सारख्या एक्झाम कडे पाठ न फिरवता आपण एक ऑप्शन क्रिएट केले पाहिजे.
4: तेव्हा अवश्य ऐका आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित युववाणी कार्यक्रम 20 सप्टेंबरला संध्याकाळी 5:30 आकाशवाणी महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर.
6: आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी, प्रसार भारतीच्या वेब्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 KHz वर. रात्रीचे 8:05

0: होत आहेत. आता ऐकूया आकाशवाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
1: आकाशवाणी मुंबई. उमा रायकर राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. देशातल्या युवकांना भविष्यासाठी आवश्यक कौशल्य शिकवण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं रोजगार मेळाव्यात प्रतिपादन. संकटग्रस्त शेतकऱ्यांना अधिकाधिक लाभ मिळवून देण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील असल्याचं कृषीमंत्र्यांचं आश्वासन. लोड शेडिंग बंद होणार. जपानमध्ये आशियाई स्पर्धांचं औपचारिक उद्घाटन. मनू भाकर आणि पवन सेहरावत भारतीय संघाचे ध्वजवाहक. आणि नैऋत्य मोसमी पावसाच्या परतीच्या प्रवासाला सुरुवात. पश्चिम राजस्थानच्या काही भागातून माघार. देशातल्या युवकांना भविष्यासाठी तयार करण्याच्या दृष्टीनं आवश्यक ती कौशल्य शिकवणं आणि नव्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र सरकार सातत्यानं काम करत आहे असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज केलं. 20व्या रोजगार मेळाव्यात त्यांनी 51,000 जास्त युवांना नियुक्तीपत्रांचं वाटप केलं त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाविषयी अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
2: बदलत्या अर्थव्यवस्थेनुसार युवांचं शिक्षण आणि कौशल्यातही बदल व्हावेत असा प्रयत्न सरकार करत आहे. खासगी क्षेत्रात रोजगाराच्या संधी वाढवण्यासाठी सरकार काम करत आहे असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यावेळी म्हणाले. जवळपास 1,00,000 रुपयांच्या तरतुदीसह सुरू केलेल्या प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेद्वारे साधारण 2 कोटी युवांना रोजगार मिळण्यात मदत होईल अशी माहिती त्यांनी दिली. गेल्या काही वर्षात जवळपास 40 देशांबरोबर भारतानं मुक्त व्यापार करार केले असून यामुळे देशातल्या युवकांसाठी संधींची नवी दारं खुली होत आहेत असं त्यांनी सांगितलं. भारताच्या युवा शक्तीकडून जगाला मोठ्या अपेक्षा आहेत. भारतातल्या स्टार्टअप्सची कहाणी आता फक्त मोठ्या शहरांपुरती मर्यादित राहिली नाही अशी ग्वाही त्यांनी दिली.
3: आज करीब आधे रेकॉग्नाइज्ड स्टार्टअप टियर 2 और टियर 3 शहरों में है. यानी आज गांव कस्बे और छोटे शहर का युवा भी भारत की नई इकॉनॉमी में अपनी भूमिका बड़ी बना रहा.
2: देशात विविध 45 ठिकाणी आज रोजगार मेळाव्यांचं आयोजन करण्यात आलं होतं. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूर इथं, आयुष राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी ठाण्यात, नागरी उड्डाण आणि सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी पुण्यात, तर युवा व्यवहार आणि क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी मुंबईत या कार्यक्रमात भाग घेतला आणि नियुक्तीपत्रांचं वाटप केलं. या 4 शहरांमध्ये मिळून एकंदर 1,186 नियुक्तीपत्रांचं वाटप करण्यात आलं आहे.
1: राज्याचे कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज मराठवाड्यातल्या पीक परिस्थितीची पाहणी केली. मराठवाड्यासह राज्यात अल निनोच्या प्रभावामुळे कमी पाऊस पडला असून पिकांवर परिणाम झाला आहे. दुष्काळ घोषित होण्याची वाट न पाहता दुष्काळी उपाययोजना तातडीनं सुरू केल्याची माहिती त्यांनी दिली. या संकटग्रस्त शेतकऱ्यांना जास्तीत जास्त नुकसान भरपाई आणि मदत मिळवून देण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. उपग्रहाच्या माध्यमातून विवा संरक्षणाबाबतची बाब तातडीने केंद्र शासनाच्या निदर्शनाला आणून दिली जाईल असं ते म्हणाले. पीक विम्याचा लाभ अधिकाधिक शेतकऱ्यांना मिळावा यासाठी मुदतपूर्व पीक कापणी प्रयोग काळजीपूर्वक आणि अचूकपणे तातडीने पूर्ण करावेत. या प्रक्रियेत कोणत्याही त्रुटी राहणार नाहीत याची दक्षता प्रशासनाने घेण्याचे निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले. दुष्काळी गावांच्या यादीबाबत खोटी माहिती आणि अफवा पसरवणाऱ्या बातम्यांवर शेतकऱ्यांनी विश्वास ठेवू नये. चारा आणि पिण्याच्या पाण्याचे योग्य नियोजन करावे असंही भरणे यांनी सांगितलं. पश्चिम बंगालच्या नंदीग्राम विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीतले काँग्रेसचे उमेदवार मिलन प्रधान यांना काल अटक झाल्यानंतर एका स्थानिक न्यायालयानं त्यांना 3 ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. नंदीग्राममध्ये 2007 साली जमीन अधिग्रहणाविरोधात झालेल्या आंदोलनादरम्यान दंगल घडवणं, हत्येचा प्रयत्न, अपहरण, धमकी देणं यासह शस्त्रास्त्र कायद्याअंतर्गत विविध गुन्हे त्यांच्यावर दाखल होते आणि 4 अटक वॉरंट प्रलंबित होते. त्याअंतर्गत त्यांना अटक केल्याची माहिती पोलिसांनी दिली. तृणमूल काँग्रेसच्या ममता बॅनर्जी गटाच्या उमेदवारानं या पोटनिवडणुकीतून माघार घेतल्यानंतर ममता यांनी प्रधान यांना पाठिंबा जाहीर केला होता. त्यानंतर अवघ्या काही तासात प्रधान यांना अटक करण्यात आली. मतदानाच्या आधी विरोधी पक्षाला लक्ष्य करण्यासाठी ही कारवाई केल्याचा आरोप काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेस यांनी केला आहे, तर भाजपाने सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. दरम्यान रेजीनगर मतदारसंघाच्या तृणमूल काँग्रेस ममता बॅनर्जी गटाचे उमेदवार रबीउल आलम चौधरी यांनी आज निवडणुकीतून माघार घेतल्याची घोषणा केली.

पण त्यानंतर 2 तासांच्या आतच हा निर्णय मागे घेतल्याचं जाहीर केलं. मध्य प्रदेशच्या आगर माळवा जिल्ह्यात आज पहाटे एक कार नाल्यात पडून झालेल्या अपघातात 3 बालकांसह 8 जण ठार झाले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या अपघाताबद्दल शोक व्यक्त केला आहे. प्रधानमंत्री राष्ट्रीय सहाय्य निधीतून मृत व्यक्तींच्या वारसांना 2 लाख रुपये तर जखमींना 50,000 रुपयांची मदत प्रधानमंत्र्यांनी जाहीर केली आहे. दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थी संघटनेच्या निवडणुकीत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेनं 3 महत्वाच्या जागांवर विजय मिळवला आहे. यश दबासनं अध्यक्ष, रिया छावडीने सचिव तर लक्ष्य राज सिंहने सहसचिव पदावर विजय मिळवला. अपक्ष उमेदवार दीपांशु शोकीन उपाध्यक्ष पदावर निवडून आला. दरम्यान NSUIचा अध्यक्षपदाचा उमेदवार विजय शंकर मीणा यानं निवडणुकीत बोगस मतदान झाल्याचा आरोप करत याविरोधात दाद मागण्यासाठी न्यायालयात जाणार असल्याचा इशारा दिला आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. सहकार महर्षी विठ्ठलराव विखे पाटील यांची पणती आणि माजी केंद्रीय मंत्री बाळासाहेब विखे पाटील यांची नात नीला विखे पाटील स्वीडनच्या संसदेवर निवडून आल्या आहेत. विविध शिक्षण संस्था चालवणाऱ्या विखे पाटील फाउंडेशनचे अध्यक्ष अशोक विखे पाटील यांची त्या कन्या आहेत. स्टॉकहोम शहर मतदारसंघात 13 सप्टेंबर रोजी झालेल्या मतदानानंतर त्या निवडून आल्या. 41 वर्षांच्या नीला विखे पाटील यांनी यापूर्वी स्वीडनच्या प्रधानमंत्री कार्यालयात राजकीय सल्लागार म्हणून काम केलं आहे. जपानच्या मिझुहो पार्क ॲथलेटिक स्टेडियम इथं आज 20व्या आशियाई क्रीडा स्पर्धेचं औपचारिक उद्घाटन झालं. जपानचे सम्राट नारुहितो यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाला. भारताच्या 501 सदस्यांच्या पथकाचं नेतृत्व 2 वेळा ऑलिम्पिक पदकाला गवसणी घालणारी मनू भाकर आणि कबड्डीपटू पवन सेहरावत यांनी केलं. या स्पर्धेत सहभागी झालेल्या क्रीडापटूंना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. प्रत्येक खेळाडूनं कठोर परिश्रम घेत समर्पण आणि दृढनिश्चय अंगी बाळगला असून देशाला त्यांचा अभिमान आहे. हे सर्व खेळाडू उत्तम खेळ करत स्पर्धेवर आपला ठसा उमटवतील असं त्यांनी म्हटलं आहे. या स्पर्धेतले काही सामने याआधीच सुरू झाले असून भारताच्या महिला क्रिकेट संघानं जपानवर विजय मिळवत उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. उद्या त्यांचा सामना बांगलादेशबरोबर होणार आहे. तर आशियाई स्पर्धेत पहिल्यांदाच होत असलेल्या टेक बॉल खेळात भारताच्या क्विम्सी डिसुझा हिला इंडोनेशियाच्या खेळाडूच्या विरोधात पराभव पत्करावा लागल्यानं आता कांस्य पदकासाठी तिचा सामना उद्या जपानच्या युईना साकामोटो हिच्याबरोबर होणार आहे. नैऋत्य मोसमी पावसानं पश्चिम राजस्थानच्या काही भागातून परतीचा प्रवास सुरू केल्याचं भारतीय हवामान विभागानं सांगितलं आहे. येत्या 3-4 दिवसात राजस्थानच्या इतर भागातून तसंच पंजाब, सौराष्ट्र आणि कच्छच्या काही भागातून मान्सूननं माघार घेण्यासाठी अनुकूल वातावरण असल्याचं हवामान विभागानं म्हटलं आहे. राज्यातून मान्सूनच्या परतीचा प्रवास 5 ऑक्टोबरपासून सुरू होईल असा अंदाज आहे. देशात 4 जूनपासून आजपर्यंत सरासरीपेक्षा 15% कमी पाऊस पडला. एल निनोच्या प्रभावामुळे एकूण पर्जन्यमानात घट झाल्याचं हवामान विभागानं म्हटलं आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी H-1B व्हिसाच्या संदर्भात सुरू असलेले गैरप्रकार रोखण्यासाठी काल एका आदेशावर स्वाक्षरी केली आहे. या आदेशानुसार काही विशिष्ट परिस्थितीत H-1B व्हिसासाठी 1 लाख अमेरिकन डॉलर्सचं शुल्क आकारण्याच्या नियमाला आणखी 1 वर्षाची मुदतवाढ दिली आहे. मात्र सध्या अमेरिकेत विद्यार्थी व्हिसावर शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी हे शुल्क लागू नाही. अमेरिकेतल्या कर्मचाऱ्यांना कामावरून काढण्यासाठी त्यांच्या नियोक्त्यांनी केलेल्या नियोजनाची सखोल चौकशी करण्याचे निर्देश अमेरिकेच्या परराष्ट्र, कामगार आणि अंतर्गत सुरक्षा मंत्रालयांना देण्यात आले आहेत. मूळ अमेरिकन कर्मचाऱ्यांवर कोणताही अन्याय होऊ नये यासाठी हा आदेश काढला गेला आहे. ऑक्टोबरपासून सबसिडी असलेलं घरगुती वापराचे LPG सिलेंडर घेण्यासाठी आधार संलग्न बायोमेट्रिक पडताळणी सरकारनं बंधनकारक केली आहे. यामुळे योग्य ग्राहकांपर्यंत LPG सिलेंडर पोहोचेल असं सरकारनं म्हटलं आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. देशातल्या युवकांना भविष्यासाठी आवश्यक कौशल्य शिकवण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं रोजगार मेळाव्यात प्रतिपादन. संकटग्रस्त शेतकऱ्यांना अधिकाधिक लाभ मिळवून देण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील असल्याचं कृषी मंत्र्यांचं आश्वासन. लोड शेडिंग बंद होणार.
जपानमध्ये आशियाई स्पर्धांचं औपचारिक उद्घाटन, मनू भाकर आणि

विक्रम सेहरावत भारतीय संघाचे ध्वजवाहक आणि नैऋत्य मोसमी पावसाच्या परतीच्या प्रवासाला सुरुवात. पश्चिम राजस्थानच्या काही भागातून माघार. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी. 8:15 वाजले आहेत. ऐकूया लोकसंगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया मल्हारी गीत बबन रामा वाघमारे आणि सहकाऱ्यांच्या स्वरात.

बाबुलनाथ नाईक यांचं गीत आपण ऐकलत, बाबुलनाथ नाईक आणि सहकाऱ्यांनी गायलेलं. कार्यक्रमात श्रोते हो, आता पुढील लोकगीत ऐकूया. बेबी कोल्हापूरकर आणि मंडळी यांच्या स्वरात

बाळकराम वरळीकर आणि सहकाऱ्यांनी गायलेलं पारंपरिक लोकगीत आपण ऐकलं. श्रोते हो, लोकसंगीताचा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. रात्रीचे 8:30 वाजले आहेत. भावधारा या कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया आमोद दातार यांनी गायलेलं रमेश वैद्य यांचं गीत.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला श्रोते हो, आत्ताच आपण आमोदार यांनी गायलेलं रमेश वैद्य यांचं भावगीत ऐकलं. श्रोते हो, एक निवेदन ऐकूया. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट ग्रंथालय पुरस्कार तसंच डॉक्टर एस आर रंगनाथन उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता आणि सेवक ग्रंथ मित्र पुरस्कार 2025-26 प्रस्ताव मागवण्यात येत आहेत. या वर्षाच्या पुरस्कारासाठी इच्छुक असणारी ग्रंथालय कार्यकर्ते आणि सेवक ग्रंथमित्र यांनी आपले विहित नमुन्यातील प्रस्ताव आवश्यक त्या कागदपत्रांसह दिनांक 25 सप्टेंबर 2026 पर्यंत 3 प्रतीमध्ये आपल्या जिल्ह्यातील जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयांकडे पाठवावेत, असं आवाहन ग्रंथालय संचालनालय महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या वतीने करण्यात आलं आहे. निवेदन संपलं. भावधारा या कार्यक्रमातलं आता शेवटचं गीत ऐकूया. कुंदा मायबल यांनी गायलेलं दत्ताराम गडेकर यांचं भावगीत.

0: कुंदा मायबल यांच्या स्वरात दत्ताराम गडेकर यांचं भावगीत आपण ऐकलत. भावधारा हा भावगीतांचा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: बालविवाह एक सामाजिक समस्या, तिचं आजचं वास्तव, कारण, परिणाम, उपाय योजना आणि कायदे याविषयी सांगत आहेत सामाजिक कार्यकर्ते दीपक त्रिपाठी.
2: गेल्या वर्षीचा जो 20% जो रिपोर्ट झाला होता बालविवाह, यावेळी फक्त 10% झाले. म्हणजे कुठे ना काही बालविवाह कमी होत आहे, रिपोर्टिंग जास्त होत आहे, लोक अवेअर झाले. जर एक छोटा मूल रिपोर्ट करू शकतो या विषयावर गंभीरताने त्यांनी विचार केलाय, जागरूकता आहे आणि त्यांनाही वाटतं की हे बालविवाह होऊ नये, ते कुठे ना काही आपण 2030 पर्यंत प्रयत्न करू.
1: अवश्य ऐका बालविवाह वर्तमानातील वास्तव, सोमवार दिनांक 21 सप्टेंबर रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन एअर या ऍपवर सुद्धा.
0: प्रसार भारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 kHz वर आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. 8:46 होत आहेत. ठीक 8:45 श्रोते हो प्रथम आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून प्रसारित समाचार संध्या. रात्री 9 वाजता News@9 हे बातमीपत्र, 9:15 स्पॉटलाईट, 9:30 राष्ट्रीय फिल्म पत्रिका चित्रभारती, रात्री 10 वाजता अखिल भारतीय संगीत का कार्यक्रम, यामध्ये एस हरिकुमार यांचं कर्नाटक शैलीतील वायोलिन वादन आपण ऐकाल. रात्री 11:00 हिंदी समाचार आणि 11:05 न्यूज ही बातमीपत्र आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करत आहोत प्रथम समाचार संध्या हे हिंदी बातमीपत्र.